ते हो याचबरोबर चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार इथे समाप्त होत आहे. ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 5:30 वाजले आहेत. यानंतर ऐकूया भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 26 भाद्रपद शके 1948 इंग्रजी कालगणनेनुसार दिनांक 17 सप्टेंबर 2026। अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला आता प्रारंभ करत आहोत। अस्मिता वाहिनीच्या सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत। आजच्या प्रसारणाची सुरुवात करूया मंगलध्वनीनं।

श्रोते हो, ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

रश्मी देशपांडे यांच्या स्वरातील ही रचना होती संत तुकाराम यांची. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेल्या या देशभक्तीपर गीतासहित मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त होत आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत जगूया आनंदी. जगूया.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी मेघा अमित आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज भाद्रपद शुद्ध षष्ठी, गणेशोत्सवाचं आनंदी उत्साहाचं आणि चैतन्यमय वातावरण सगळीकडेच आहे। ज्येष्ठा गौरी आवाहनाचा आजचा दिवस। गौरी गणपतीचं महात्म्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात विशेष आहे। महाराष्ट्रामध्ये गौरींचे निरनिराळे प्रकार आढळून येतात। काही ठिकाणी दोन उभ्या गौरी बसवल्या जातात, ज्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा असं म्हटलं जातं। एका आख्यायिकेनुसार ज्येष्ठा म्हणजे ती ज्येष्ठ राजाची पत्नी, म्हणून ज्येष्ठा, कारण गणपतीला ज्येष्ठराज असंही एक नाव आहे। आणि त्या ज्येष्ठ राजाची जी पत्नी ती ज्येष्ठा आणि दुसरी ती कनिष्ठा। कोकणामध्ये जर गेलं तर नदीच्या काठी जी तेरड्याच्या फुलांची रोपं असतात ती उपटून तांब्यामध्ये ठेवून त्यात नदीतले 3, 5 किंवा 7 खडे टाकून तीच गौर म्हणून पूजायची पद्धत आहे। काही ठिकाणी उंचच्या उंच एकच गौर बसवण्याची पद्धत सुद्धा आपल्याला दिसून येते। पूर्वीच्या काळी घरातील जुन्या पद्धतीचा गोल तांब्या किंवा मातीच्या सुगडावर देखील देवीचा मुखवटा रंगवला जायचा। त्याला साच्यामध्ये अडकवून साडी चोळी नेसवून वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांचा साज चढवून गौरीचं रूप अगदी कलात्मकतेनं सजवलं जायचं। आजच्या काळात मात्र आपल्याला अनेक आकर्षक तयार असे मुखवटे पाहायला मिळतात। काही असलं तरी गौरीसाठी केल्या जाणाऱ्या साध्या सोप्या सजावटीतूनही स्त्रियांची कला दिसत राहिली आहे। घरात उपलब्ध साहित्यापासून तयार केलेल्या सजावटीतून स्त्रियांनी पूर्वीच्या काळातही या सणाचं चैतन्य जपलं आहे, आजही त्या आपापल्या परीनं जपत आहेत। गौरी 1.5 दिवसांसाठी माहेरपणाला येतात अशी आपली सर्वसामान्य भावना असते, त्यामुळे या 1.5 दिवसामध्ये तिला अनेक प्रकारचं पक्वान्न घालून तिचं कोड कौतुक केलं जातं। भाद्रपद महिन्याचा हा काळ असा आहे की निसर्गानं अगदी भरभरून भाज्या फळं फुलं फुलवलेली असतात आणि त्याचा एक अंश देवाला द्यायचा म्हणजे मग आपल्या घरी देखील त्या वस्तूंची सुबत्ता येईल ही त्यामागची श्रद्धा असते। श्रोते हो, खरं तर आपल्याही घरात आजी, आई, बहीण, पत्नी, काकू, आत्या, मावशी यांच्यामध्ये ही गौराई दडलेली असते। कौटुंबिक स्तरांवरच्या सण उत्सवांमधून स्त्रियांच्या अंगी असणाऱ्या रांगोळ्या, हस्तकला, क्रीडा, गायन, नृत्य, पाकशास्त्र अशा अनेक कला घरोघरी अस्तित्वात आहेत। मनातल्या श्रद्धाभावनेला कलात्मकतेचा साज हौसेनं सजवीत स्त्रिया आनंदाची देवाणघेवाण अनादिकालापासून करत आलेल्या आहेत। तेव्हा कुटुंबाच्या आनंदात आणि आपल्या घरात कायमस्वरूपी वावरणाऱ्या, स्वतःचा आनंद मानणाऱ्या गौराईला अधिकाधिक आनंद कसं ठेवता येईल, तिला आनंदी कसं राहता येईल, तिचं कोड कौतुक कसं आपण करू शकू याचा विचार आपण जरूर करायला हवा, कारण ती आनंदी तर सगळं कुटुंब आनंदी।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोत्याहो, आता जाणून घेऊया आजच्या ठळक कार्यक्रमांविषयी। आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा।

सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल रेशीम अळी संगोपन याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. भाग पहिला, तज्ज्ञ आहेत डॉ यश वेलणकर. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल शाश्वत फॅशन पर्यावरणाचा पर्यावरण संवर्धनाचा मार्ग भाग पहिला. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि परंपरा लोककला यांची माहिती देणारा डॉ प्रकाश खांडगे यांचा लेख. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सकाळी 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. विषय आहे मुक्तीचा संग्राम मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग 128 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमाचा विषय आहे गौरींच्या निमित्ताने जपलेल्या परंपरा. आपल्याशी संवाद साधतील संवादिका स्मुग्धा माळी. दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी सीमा पागे यांची मुलाखत आणि माझी परसबाग याविषयी जयश्री राठोड यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. दुपारी 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण महिना व्यक्तिमत्व विकास या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. संध्याकाळी 6:30 कामगार सभा या कार्यक्रमात लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 किसान वाणी या केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रमात ग्राम बीजोत्पादन काळाची गरज याविषयी डॉ महेश गवई यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 याविषयी विशेष कार्यक्रम चिअर भारत. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि रात्री 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:30 आपण नभो नाट्य ऐकू शकाल. शीर्षक आहे दिशा अंधारल्या भाग पहिला. लेखक हरिकृष्ण कौल आणि सादरकर्ते यशवंत वैद्य. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण सकाळी 10:30 ऐकू शकाल कलाकार प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन राग आसावरी. दुपारी 2:30 कलाकार आनंद काशीकर यांचं बासरीवादन राग भीमपलास. संध्याकाळी 5:02 स्वर शर्मा यांचं गायन राग आहे मुलताने आणि रात्री 10:00 शाल्मली जोशी यांचं गायन राग भूपनट. हे होते आमचे आजचे ठळक कार्यक्रम. याबरोबरच रूपरेषा संपली.

0: ಪ್ರಜ್ಞಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಯಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧ.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे रेशीम अळी संगोपन. याविषयीची माहिती वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पावसाळ्यातील वातावरण रेशीम अळी संगोपनासाठी आव्हानात्मक असतं. या काळात तापमान, आर्द्रता आणि हवामानात वारंवार बदल होत असतात, त्यामुळे रेशीम अळ्यांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानामध्ये अळ्यांची वाढ, पानं खाण्याची क्षमता आणि कोष उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी रेशीम उत्पादकांनी संगोपनगृहाची स्वच्छता, योग्य तापमान, आर्द्रता आणि दर्जेदार तुतीचा पाला याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन बॅचचं नियोजन केल्यास उत्पादित कोशाचा दर्जा राखणं शक्य होतं. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे ग्रासेरी, फ्लॅचेरी, मस्कार्डिन आणि पेब्रिन यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रेशीम अळी संगोपनगृह हवेशीर, स्वच्छ आणि कोरडं ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. पावसाचं पाणी संगोपनगृहात येणार नाही, तसंच संगोपनगृहाच्या छतातून पावसाच्या पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घ्यावी. संगोपनगृहात योग्य तापमानासोबत आर्द्रता नियंत्रित राखणं, पुरेसं वायुविजन करणं आणि स्वच्छता ठेवणं हे रोगप्रतिबंध आणि दर्जेदार कोष उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक आहे. संगोपनगृहात रेशीम अळीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये शिफारशीनुसार बेड निर्जंतुकांचा वापर करावा. मात्र कोणतंही रसायन किंवा निर्जंतुकीकरणाचे द्रव्य वापरण्यापूर्वी संबंधित रेशीम विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार योग्य मात्रा आणि पद्धत वापरणं आवश्यक आहे. पावसाळ्यात रेशीम कीटक संगोपनगृहात होणारा रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संगोपनगृहातील स्वच्छता अत्यंत महत्वाची असते. त्यासाठी संगोपनगृह रॅक, जाळ्या, चंद्रिका, उपकरणं आणि वापरातील साहित्य यांचं योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करावं. संगोपनगृहातील रोगट किंवा मृत अळ्या त्वरित वेगळ्या करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. अळ्यांची विष्ठा, शिल्लक पाला आणि कचरा वेळोवेळी काढून टाकावा. संगोपनगृहात ओलसरपणा आणि दुर्गंधी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात तुतीच्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पाला तोडल्यानंतर त्यावरील अतिरिक्त पाणी झटकून किंवा कोरड्या कापडावर पसरून वाळवावा. त्यानंतर पाला अळ्यांना खाद्य म्हणून द्यावा. चिखल लागलेला, पावसाने भिजलेला पिवळसर किंवा रोगट तुतीपाला अळ्यांना खायला देऊ नये. अळ्यांच्या वयानुसार कोवळा आणि ताजा तुतीपाला द्यावा. शिल्लक किंवा खराब झालेला तुतीपाला संगोपनगृहात ठेवू नये. संगोपनगृहात योग्य वायुविजन ठेवावं. पावसाचं पाणी संगोपनगृहात येणार नाही याची व्यवस्था करावी. स्वच्छ आणि कोरडा तुतीपाला वापरावा. रोगट अळ्यांची त्वरित विल्हेवाट लावावी. संगोपन साहित्याचं नियमित निर्जंतुकीकरण करावं. संगोपनगृहात रेशीम अळ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानुसार बॅचचं नियोजन करावं. मुंग्या, उंदीर, माशा आणि इतर कीटकांपासून अळ्यांचं संरक्षण करावं. कोष बांधण्याच्या अवस्थेत योग्य माउंटेज आणि पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी.

0: मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर ऐकूया भाग पहिला.
1: नमस्कार. जसं आपल्या सर्वांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं तसंच मानसिक स्वास्थ्य देखील बिघडतं, पण त्याच्यात तीन तीव्रता असतात ज्याची लोकांना माहिती नाही आहे, आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणं म्हणजे वेड लागणं असंच लोकांना वाटतं, जो चुकीचा समज आहे. आपल्या सर्वांचं मानसिक स्वास्थ्य कधी ना कधी बिघडतं, म्हणजे 100% माणसांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं ज्यावेळी आपल्यावरतील मानसिक तणाव खूप अधिक असतो, आणि असा मानसिक तणाव कधी ना कधी सर्वांवरच असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य 100% व्यक्तींचं बिघडणं म्हणजे मानसिक तणाव, त्रासदायक मानसिक तणाव असणं आहे. समाजातल्या 10-15% व्यक्तींना भावनिक त्रास असतात, ज्याला इंग्लिशमध्ये इमोशनल डिसऑर्डर्स असं म्हणतात, आणि त्यामध्ये हाच मानसिक तणाव खूप अधिक वेळ राहतो किंवा अधिक तीव्रतेचा होतो, आणि त्यामुळे सतत मनात चिंता राहते, मनात भीती वाटत राहते, ज्याला अँझायटी डिसऑर्डर असं म्हणतात, किंवा मनात उदासी राहते, काही करू नये, कुणालाही भेटू नये असं वाटतं, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. तर याचं देखील समाजात प्रमाण साधारण 10% आहे, आणि वेड लागणं म्हणजे पागलपण याचं समाजातील प्रमाण फक्त 1% आहे. आणि पागलपण, वेड लागणं हा देखील मेंदूतल्या रसायनांमध्ये काही ना काही लोचा होतो, गोंधळ होतो, आणि त्यामुळे होणारा आजार आहे, आणि त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. म्हणजेच काही भास होतात, आभास होतात, प्रत्यक्षात काही नसतं तरी देखील त्यांना काहीतरी आहे असं वाटतं, प्रत्यक्षात नसणारं बोलणं ऐकू येतं, एखादा विचार जो वास्तवाला धरून नसतो तोच सत्य आहे असं त्यांना वाटतं. तर हे समाजात फक्त 1% व्यक्तींना होत असतं, मात्र मानसिक ताणतणाव हे 100% व्यक्तींना होत असतात. आणि त्यामुळे यापुढे आपण मानसिक ताणतणाव हे केव्हा त्रासदायक होतात आणि ते त्रासदायक होऊ नयेत म्हणून काय करावं लागेल, आणि चिंता, औदासिन्य असे जर इमोशनल डिसऑर्डर्स असतील तर काय करावं लागेल याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर मानसिक ताणतणाव हे आत्ता आपण बघितलं तसं सर्वच माणसांवर असतात. परिस्थिती ज्यावेळी आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे, माझ्या क्षमतांपेक्षा परिस्थितीची गरज अधिक आहे असं ज्यावेळी माणसाला जाणवतं त्यावेळी त्याला ताण येतो. आता काही वेळा हा ताण चांगला असतो, कारण त्यामुळे माणूस स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू द्यायचा असेल आणि इंटरव्ह्यू देताना मला पुरेशी माहिती नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे असं त्याला वाटलं तर त्याच्यावर ताण आलेला आहे, जो उपयोगी ताण आहे जर इंटरव्ह्यू आणि असं वाटणं यामध्ये पुरेसा वेळ असेल तर. म्हणजे 4 दिवसापूर्वी जर त्याला असं वाटलं की माझी पुरेशी तयारी झालेली नाही आहे तर तो ते 4 दिवस तयारी करण्यासाठी देऊ शकतो, आणि त्यामुळे हा तणाव त्याच्यासाठी उपयोगाचा असतो. मात्र असाच विचार जर त्याला इंटरव्ह्यूच्या वेळी आला तर तो मात्र त्रासदायक असतो, कारण आता त्याला तयारीला काहीच वेळ नसतो, आणि त्यामुळे ताणाचे आपण उपयोगी आणि निरुपयोगी असे 2 प्रकारात विभाजन करू शकतो. ज्यावेळी तो ताण आपल्या क्षमता विकसित करायला उपयोगी असेल, प्रेरणा देत असेल, तर तो उपयोगी तणाव आहे, पण जर असा तो आपल्याला प्रेरणा देत नसेल तर मात्र तो त्रासदायक आणि निरुपयोगी तणाव आहे.
0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकला तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो, कपड्यांचा हव्यास म्हणजे गरजा नसतानाही कपड्यांची जास्त मागणी असणं, ज्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याचं मुख्य कारण म्हणजे कपड्यांच्या उत्पादनात होणारा प्रचंड पाणी वापर, रासायनिक पदार्थांचा वापर आणि त्यानंतर तयार होणारा कचरा, ज्यामुळं प्रदूषण वाढतं आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होत असतो. पूर्वी दिवाळी वाढदिवसाला कधीतरी नवीन कपडे घ्यायला आपल्याला मिळायचे, 2-3 ड्रेस म्हणजे चंगळच असायची. पण आता आपली आर्थिक परिस्थिती बदललीये, मनात येईल तेव्हा कपडे घेतले जातात. मात्र हा नवा चंगळवाद निसर्गाच्या पर्यावरणाच्या मुळावर येत आहे. जास्त कपडे घेण्याची हौस नकळत पर्यावरणाचं नुकसान करते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतच नाही. जादा कपडे खरेदी करणं हे पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालीये. कपड्यांची साठवणूक ही तत्वानुसारच व्हायला हवी. तरी दिखाव्याच्या या जगात रोज आपल्या पोशाखात नवनवीन बदल करून प्रवाहात राहणं आणि फास्ट फॅशनच्या नावाखाली मिळणारे स्वस्त कपडे बदलणं हीच सर्वात सोपी गोष्ट झालीये. कपडे बनवताना प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाहीये. पूर्वी फक्त कापसाच्या धाग्याचा वापर कपडे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता. आज त्याची जागा कृत्रिम धाग्यांनी घेतलीये. सुती कपडे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दायित्वाशी संबंधित कोणताही कायदा लागू नाही. प्लास्टिकचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो, म्हणून प्लास्टिकच्या तंतूंनी बनवलेले प्रदूषित कपडे देखील नियमांच्या कक्षेत असले पाहिजेत. नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील झालीये. सुरुवातीच्या टप्प्यात नियम बनवून उत्पादन आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण स्थापित करणं योग्य ठरेल. त्याचबरोबर पर्यावरणाची थेट हानी होत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. अन्यथा एकदा ही समस्या गंभीर झाली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड संसाधनं खर्च केली जातील. पण सवयीमुळं आपल्याला कपड्यांच्या आसक्तीपासून वेगळं करणं कठीण होईल. बाजारपेठा शहरी नियोजनाच्या कक्षेबाहेर जात आहेत.
0: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, सकाळचे 6:55 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: गणपती बाप्पा मोरया। स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवास

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, कोकणात नमन खेळे हा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार असून साधारणतः रायगड रत्नागिरी जिल्ह्यात हा प्रकार अतिशय आवडीने खेळला जातो. यामध्ये गणपतीच्या नाचाच्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. ढोलकी, झांजा, पेटी आणि हातातली दोन्ही बाजूला घुंगरं लावलेली काठीची किंवा पितळेची झांज याच्यासह नमन सादर होतं. नमन इतकं लोकप्रिय झालं आहे की हल्ली मुंबईमध्ये वेगवेगळ्या रंगमंदिरातून त्याचे व्यावसायिक कार्यक्रम व्हायला लागलेले आहेत. रत्नागिरी चिपळूण भागात रत्नाकर महांकाळ आणि त्याच्या साथीदारांची नमनं अतिशय प्रसिद्ध आहेत. नमनामध्ये सुरुवातीला शंकर पार्वतीचा धावा आणि त्यानंतर गणपतीची पदं सादर होतात. त्याला चक्क चित्रपटातील चाली लावल्या जातात. त्यामुळे नमन खेळे अतिशय लोकमान्य झाले आहेत. नमन दिवाळीनंतर पुढे सुरू होतं. त्यात गणपतीच्या लीळा दाखवल्या जातात. गणपतीच्या लीलानंतर गवळणी सादर होतात. त्यामध्ये मथुरीच्या बाजाराला जाणाऱ्या आणि त्यांची वाट अडवणाऱ्या कृष्ण आणि पेंद्या तसंच त्यांच्या सवंगड्याच्या लीला दाखवल्या जातात. नमनाप्रमाणे जाखडी नृत्य श्रावणात सुरू होतं आणि दिवाळीपर्यंत चालतं. यामध्ये गणपती, रिद्धी, सिद्धी, सरस्वती यांच्यासोबत शंखासुराचं सोंग नाचवलं जातं. जाखडी हा प्रामुख्याने नृत्य प्रकार असून शिमग्यामध्ये घरोघर जी सोंग त्यामध्ये शंखासुराचं सोंग हमखास असतं, त्याची घरोघर पूजा केली जाते, सोंगांना ओवाळलं जातं. नमन खेळाची परंपरा ही 500 वर्षापूर्वीची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका गुहागर येथील तोडवली गावात याची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. 20 वर्षापूर्वी नमन खेळाने मुंबईमध्ये पाय रोवले. नमन खेळातील स्त्री पात्र ही पुरुष मंडळी सादर करतात. गण, गवळण, पार्ट, वगनाट्य अशा पद्धतीने नमन खेळ सादर केले जातात. कृष्ण, हिरण्यकशिपू, राम, लक्ष्मण, रावण अशी सोंगल लाकडी मुखवटे लावून सादर केली जातात. नमनाची सुरुवात 10-12 जण झगे घालून करतात. मृदंग वादकाच्या मदतीनं कोळीण आणि शंखासुराची थेरं सादर होतात. नमन खेळ देवाचे म्हणून समजले जातात. त्यामुळे प्रेक्षक वर्गातील अनेक जण शंखासुराच्या पायावर पडतात. त्यानंतर गण, गवळण हा कार्यक्रम सादर होत असतो. गावच्या ठिकाणी हा खेळ रात्रभर चालतो, मात्र मुंबईसारख्या ठिकाणी हा खेळ 3 तासातच संपवला जातो. कोकणात टीव्ही सारखी साधनं पोहोचलेली असली तरी या कलेची आवड तीळ मात्रही कमी झालेली नाही. नमन खेळे यामध्ये गणपतीची पदं अशी असतात. गण 1, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचा उत्सव मांडी येला, नरनारी त्या होऊनी गोळा गणपती आणती पूजनाला, केशर कस्तुरी सर्व अंगाला मोदक त्याच्या हाती शोभला, घागऱ्या वाजती पायाला नाचते येती समारंभाला, रंग देवुनी तारी भक्ताला ऐसा गण अमी नमिला, त्याच्या मागुनी माता गौरीला जन आणती पूजनाला, 3 दिवस उत्सव मांडीला सर्व जनाला आनंद झाला, हरी विठ्ठल अड्डरवाला गाणे रचिले गौरी नाचाला, नमन करून गणेश गौरीला आनंद नाचू आपल्या मिळाला. गण 2, आधी नमन त्या गणरायाला विघ्नहर त्या शिवतनयाला, पडतो सारे तुझी या पाया रंग तू देई आम्हा नाचाया, गजानना तू आमच्या कार्या विघ्न न आणि तू प्रभु राया, प्रसाद देवुनी करी कृपेची छाया, हेची मागणे तुझी या पाया.
0: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: च्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
3: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
2: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
3: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
4: 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: आकाशवाणी पुणे केंद्र 7:12 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
6: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
7: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
8: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
9: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
7: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
8: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
9: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
7: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
8: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
10: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
11: काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवायज्ञ बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश सणस आणि ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
12: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
13: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज. आता सविस्तर बातम्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे, त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियोक्त्याला तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
14: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
13: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राज्यातही सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात सेवा सेतू शिबिरं आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. त्यांनी देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी गणरायाकडे प्रार्थना केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातला स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी धाराशिव नांदेड इथं संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्ती

संग्राम दिनाचं औचित्य साधून आजपासून बीड पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 11:30 वाजता बीड रेल्वे स्थानकावरून याचा आरंभ होणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरस्थ पद्धतीनं तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तूर्तास आपला मुंबई दौरा रद्द केला असून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी दादासाहेब फाळके हा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित होणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ज्ञान भारतम उपक्रमात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील पुरातन हस्तलिखित पोथ्या आणि दस्तऐवजांचं सर्वेक्षण नोंदणी आणि डिजिटायझेशन एकाच व्यापक यंत्रणेत आणण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गणराया पाठोपाठ माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरींचं आज घराघरात आगमन होत आहे. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या पितळ्याच्या तर कुठे खड्यांच्या रुपात या गौरी येतात. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केलं जातं. युवकांना रोजगार स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र 2026 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 29 सप्टेंबरला राज्यभरात 500 अधिक रोजगार मेळावे होणार आहेत. पुणे जिल्ह्यात 30 शैक्षणिक संस्थांमध्ये मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळ काल झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला मुंबईकडे निघालेल्या चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिली. जखमींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. रत्नागिरीत काल संध्याकाळी पावसानं काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 77% पाऊस झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर

0: प्रकाशझोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवरही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या हवामान वृत्तानुसार कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी मुंबई आणि उपनगरातलं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे उपलब्ध नाही. सांताक्रूज या ठिकाणी 89% इतकी नोंदवण्यात आली. पुढील 24 तासांकरिता मुंबई आणि उपनगरात हवामानाचा अंदाज असा. मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतकं राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही विशेष इशारा नाही. याबरोबरच हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज संपला. श्रोतेहो, आजच्या दिनविशेषाविषयी जाणून घेऊया. वयाच्या अवघ्या 20 मध्ये ऐन तारुण्यात घराबाहेर पडून भूमिगत होऊन स्वातंत्र्यसंग्रामाच्या चले जाव चळवळीत कार्यरत राहिलेले आणि पुढे पकडले गेल्यामुळे तुरुंगवास भोगल्यानंतर उर्वरित शिक्षण पूर्ण करून प्राध्यापक झालेले श्रेष्ठ कवी, शाहीर, गीतकार, समीक्षक, संपादक, कार्यकर्ता, वक्ता, शोमन असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे आणि सर्वसामान्यांच्या हृदयातला वसंत कायम फुलवणारे श्रेष्ठ कवी वसंत बापट यांचा आज स्मृती दिन आहे. साने गुरुजींचा प्रभाव आणि राष्ट्रसेवा दलातील घडण हा त्यांचा गाभा घटक राहिलाय. कवी विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांच्यासोबत वसंत बापट या त्रयींनी कविता वाचनाचे प्रयोग राज्यात, राज्याबाहेर आणि परदेशातही केले. वयाच्या 20व्या वर्षापासून त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली. बिजली हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. निसर्ग कविता, प्रेम कविता, देशभक्तीपर कविता, प्रार्थना, व्यक्तिचित्रण करणाऱ्या कविता, बालकविता असं वैविध्य त्यांच्या काव्यामध्ये दिसून येतं. कवी वसंत बापट यांच्या स्मृतीला संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे विनम्र अभिवादन.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण मागील भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाची

0: संकल्पना आणि त्यामागील उद्देश जाणून घेतला. राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी, तर उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. युवकांनी या संधीचा लाभ कसा घ्यावा, रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणती तयारी करावी, तसंच रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, या आणि अशाच महत्वाच्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत संवाद साधणार आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी. चला तर मग जाणून घेऊया युवकांच्या रोजगार आणि भविष्यातील संधींबाबतची शासनाची दिशा. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीच्या संधी आणखी वाढू शकतात का, त्यासाठी काही नियोजन आहे का?
1: नक्की नक्की, सरकारच्या उद्देशी जॉब रोजगारची संधी वाढवणारा नक्की असेल. फक्त डायरेक्ट रोजगार नाही आहे, त्यापेक्षा जास्त त्यांवर डिपेंडेंट आहे ते. एक समजा की आपले एक मोठा वादवडमध्ये पोर्ट बनत आहे, तर त्यामध्ये फक्त पोर्टवर काम करणारे नाही आहे, सिव्हिल वर्क आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, पॅकेजिंग आहे, हाऊसकीपिंग आहे, सर्व जॉब तिथे उपलब्ध आहे. कम्प्युटर ऑपरेटर आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे मोठी संख्यामध्ये. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळी जे अमूलचूल परिवर्तन महाराष्ट्रामध्ये केलं आहे, आपला एक वर्षानंतर आपला दिसेल. ज्यांचे काम करायचे असेल सर्वांसाठी काय काय संधी उपलब्ध असेल.
0: बरोबर आहे सर, तुम्ही म्हणालात की अनेक संधी आहेत, पण नोकरी ही हा एक भाग झाला, नोकरी बरोबरच उद्योजकतेकडे देखील युवकांनी वळावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक सीएम महाफंड म्हणून मोठी योजना सुरू केली आहे. त्यामध्ये प्रथम वर्षी आपण 25 लाख युवक युवतींना, जे ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, जी ज्यांना करायचे असेल त्यांचं एक ऑनलाईन एक्झामिनेशन घेणार आहे, आणि नंतर त्यामध्ये 5 लाख युवक युवतीची निवडणूक करून नंतर एक परत एक वेळ एक्झामिनेशन घेऊन 1 लाख युवक युवतींना फर्स्ट इयर आपण घेणार आहे. आणि त्याने आपण 5 लाखपर्यंतचा स्टार्टिंग फंड 3% व्याजवर देऊ. प्रत्येक तालुक्यामध्ये आमची ITI त्यांच्यासाठी जगे उपलब्ध करून देऊ, आणि त्यापेक्षा जास्त लोकल मेंटरशिप ग्रुप डेव्हलप करू. आणि ते एक आम्ही डॅशबोर्ड तयार केलं आहे की जे 50 पॉप्युलर त्यांचे प्रश्न असेल, मला GST करायचं, फॉर्म GST रजिस्ट्रेशन करायचं, कसा करू, त्यांना कन्सल्टंटकडे जायची गरज नाही आहे. आमच्या डॅशबोर्डवर आल्या, आम्ही 50 प्रोफेसर लोकांनी आमच्यावर जॉईंट केलेलं आहे, ते डॅशबोर्डवर त्यांचे आन्सर करतील. माझ्या काही अपॉइंटमेंट लेटर द्यायच्या, माझ्या लीजवर जमीन घ्यायच्या, माझ्या पॅकेजिंगसाठी कुठे जायच्या, माझ्या फॉरेन एक्सपोर्टसाठी कुठे संपर्क करायचा, ते सर्व त्यांचे परिवारचे, आम्ही ते आमचे परिवारचे आहे, महाराष्ट्र सरकार त्यांचे परिवारचे आहे, असं म्हणून त्यांना आम्ही गायडन्स करणार आहे. तर मोठी संख्येमध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट डेव्हलप होईल.
0: नक्कीच सर, आणि या स्वयंरोजगारासाठी मुलांना लागतं ते म्हणजे एकतर प्रशिक्षण लागतं, भांडवल लागतं आणि मार्गदर्शन लागतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: प्रशिक्षणासाठी प्रत्येक ITI आपण न्यू एज कोर्सेस सुरू केलाय. भांडवलसाठी आपण स्वतःच्या 3 लाख रुपये सरकारतर्फे, त्याने फक्त 3% 5 लाख रुपयाचे आपण लोन देणार आहे. त्यापेक्षा जास्त त्याने लोन लागला तरी पण त्याने आपण मदत करणार आहे. आणि मार्केटिंगसाठी, पॅकेजिंगसाठी, प्रोडक्शनसाठी जे काही त्याने ज्ञान असेल त्यासाठी आपण लोकल मेंटरशिपचे ग्रुप तयार करत आहे. तो ते एकटा नाही आहे, समाज त्यांच्या बरोबर आहे अशी भावना त्यांच्यामध्ये नक्की निर्माण होईल.
0: बरोबर आहे सर, आणि रोजगाराच्या ह्या भरपूर संधी आहेत नोकरीच्याही आणि उद्योगाच्याही, तर ह्या सगळ्या युवकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी काय नियोजन आहे का?
1: बेसिक उद्देश ताई आहे की आपला फार पॉप्युलर महाराष्ट्र सरकारचा हा एक प्रोग्राम आहे, त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक तिथे बघतच असता. माझी सर्वांनी रिक्वेस्ट आहे की आपापले सोशल मीडियावर हा रोजगार बदल टाका, ज्याने रोजगार द्यायचे आहे त्याने स्टॉल टाकावा, आम्ही काय पेमेंट घेणार नाही. ज्याने रोजगार घ्यायचे आहे त्याने पूर्व प्रशिक्षण देऊन आपलं रजिस्ट्रेशन करावा, त्यांच्याकडून आम्ही काही घेणार नाही. आमची या रेस्पॉन्सिबिलिटी आहे, महाराष्ट्र सरकारने जी जिम्मेदारी आहे की ज्याने रोजगार करायचे असेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचे असेल त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करायचा, ते आमच्या प्रयत्नाचा मोठा स्टार्टिंग पॉईंट या वेळेच्या 29 सप्टेंबरच्या रोजगार महाकुंभ, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ होणार आहे.
0: सर, निवड झालेले ह्याच्यामध्ये काही जे

0: युवक असतील तर त्यांना व्यवस्थित रोजगार मिळालाय की नाही, तर ह्याचा कुठेतरी एक फीडबॅक किंवा मागोवा हा घेतला जाणार आहे का?
1: यावेळी मी पूर्वी सांगितला की फक्त रोजगार विभाग नाही, पूर्ण सरकार, कलेक्टर्स, कमिशनर्स, लेबर ऑफिसर्स सर्व एकत्र आले. प्रत्येक ठिकाणी आमच्या लक्ष आहे. माननीय राज्यपाल महोदयाने पण यावेळी एक सर्व कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये सांगितलं आहे की तुम्ही पण यामध्ये सहभाग व्हावा. माननीय मुख्यमंत्री कार्यालयाने पण यावेळी सर्वांनी सांगितलं आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की रोजगार मेळावा फक्त एक इव्हेंट ना होता, रोजगार मेळाव्याच्या नंतर पण आम्ही त्यांच्याबद्दल संपर्क ठेवू, त्याने प्रशिक्षित करू, त्याने जे काही मेंटरशिप हवा आहे ते मेंटरशिप पण देऊ, आणि ते जास्त लास्ट लोकांना रोजगार मिळावा आणि तिथे टिकेल, परमानेंट होईल, या आमच्या प्रयत्न राहील.
0: सर, हे खूपच युवकांसाठी आश्वासक आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी ज्या कंपन्या होणार आहेत त्या कंपन्या आणि उपलब्ध नोकऱ्या यांची पडताळणी कशा पद्धतीने केली जाईल?
1: लोकल जे लमचे अधिकारी आहे किंवा सरकारचे इतर विभागाचे अधिकारी आहे ते ज्यांच्याकडे रोजगार उपलब्ध आहे त्यांच्याकडून लिस्ट घेता आणि ते रोजगारसाठी जे युवक युवती आहे त्यांना ते प्रमाणे आपण रोजगार मेळाव्यामध्ये बोलवता. फार चांगली रीतीने आम्ही दरवर्षी रोजगार मेळावा, हे काही नवीन नाही आहे. आमचे सर्व लोक यामध्ये एक्सपर्ट आहे. प्रत्येक मागचे 15 वर्षापासून रोजगार मेळावे सुरू करत आहे. यावेळी आपण एकही ठिकाणी आपल्या गावामध्ये जायचं आहे, लहान लहान रोजगार मेळावे करायचे असा माननीय मुख्यमंत्रीजीचा निर्देश होता. आणि जॉब ओरिएंटेड, ऍक्च्युअल रिझल्ट ओरिएंटेड रोजगार मेळावे करायचे आहे.
0: नक्कीच सर, हा अतिशय, म्हणूनच आपण त्याला महाकुंभ असं म्हणत आहोत. सर, हे युग विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. AI आणि तंत्रज्ञानातल्या ज्या नवीन संधी आहेत त्या आपल्या युवकांना कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात?
1: त्यासाठी आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी माननीय प्रधानमंत्रीजीने इंट्रोड्यूस केली आहे त्यामध्ये स्किल अँड अपस्किलिंगसाठी फार भर दिलेला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक ITIमध्ये, प्रत्येक टेक्निकल स्कूलमध्ये, इवन प्रत्येक स्कूलमध्ये पण हा आता एज्युकेशनमध्ये स्किलिंगच्या कोर्सेस सुरू केलेला आहे. त्यामध्ये ज्याने जे काही स्किलिंगची गरज असेल त्याने ते स्किलिंग मिळेल.
0: तुम्ही मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हानिहाय रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाचं नियोजन केलं जाणार आहे का?
1: जिल्हानिहाय पण करणार आहे, तालुकानिहाय पण करणार आहे. आम्ही फार ग्राउंड लेवलवर गेलेलो आहे. आमचं म्हणणं आहे की जे काही मोठी शहरामध्ये नोकरी आणि नोकरी करण्याच्या लोकांची कमी नाही आहे, पण महाराष्ट्राचे मुला मुलीने कसा नोकरी मिळेल हा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगार मोठी संख्येमध्ये उपलब्ध आहे आणि ते आपण कुठे आपल्या मुलं मुलीने रोजगार नाही घेतला तर बाहेरतून आण लोक मुला रोजगार घेता. आम्हाला फर्स्ट प्रिफरन्स महाराष्ट्राचे मुला मुलीने द्यायची आहे, म्हणून आम्ही त्यांना प्रशिक्षण पण करू, रोजगार मेळावे आयोजित करू. आफ्टर दॅट ऑल्सो आम्ही रोजगार मेळाव्याच्या नंतर पण त्यांना प्रशिक्षण देऊ. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याने जे मुला मुलीने काम करायचे असेल, स्वतःच्या काम करायचे असेल किंवा रोजगार करायचे असेल, त्यांच्यासाठी जे काही त्याने हवं आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
0: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र, ह्यानंतरही रोजगारांच्या संधी किंवा रोजगार निर्मिती ही कायम पुढेही चालू राहावी यासाठी तुम्ही काय सांगाल?
1: यावेळी मी पूर्वी सांगितलं की माननीय मुख्यमंत्रीजीने असा निर्देश दिलेला आहे की हा वन डे इव्हेंट ना राहता, हा तुम्ही पार्ट ऑफ सिस्टम करा. तो ते सर्व जे काही विभाग आम्ही एकत्र आले आहे, फक्त हा रोजगार महाकुंभसाठी नाही आहे, यानंतर पण रोजगार आणि स्वरोजगारसाठी कोणाकडे इंडस्ट्री जाय इंडस्ट्रीज डिपार्टमेंट आहे, कोणाकडे मुला मुली आहे, कोणाकडे लेबरकडे लेबरच्या विभागाचे काम आहे, सर्व एकत्र होऊन हा परमानंट प्रोजेक्ट रोजगार संधी आमचे महाराष्ट्राचे युवक युवतीने मिळायची असा प्रयत्न आमचा चालू राहील.
0: सर, या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील युवकांना काय संदेश द्याल?
1: माझी सर्वांना विनंती आहे, आम्ही तुम्ही एकही परिवारचे लोक आहे. आम्हाला हा माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलेलं आहे की ज्या युवक युवतीने काम करायची इच्छा असेल किंवा ज्याने स्वरोजगार करायचे असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या रूलबुकमध्ये सीमित न राहता ओपन ठेवा. ज्या लोकल परिस्थितीमध्ये जे काही गरज असेल ते प्रयत्न करायचा तुम्ही, ते पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हा एक दिवसाचा इव्हेंट न ठेवता परमानेंटली जोपर्यंत महाराष्ट्राचे प्रत्येक युवक युवतीने रोजगार, स्वरोजगार, फॉरेन रोजगार काही मिळत नाही, त्याने करायचे असेल ने मिळत नाही, तोपर्यंत आमचा काम थांबणार नाही.
0: श्रोते हो, रोजगाराच्या बदलत्या संधी, उद्योगांच्या वाढत्या गरजा आणि त्यानुसार आवश्यक असलेली कौशल्ये यांचा मेळ साधणे ही आजच्या काळाची गरज आहे. पंडित दीनदयाळ

उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्राच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाला आपल्या क्षमता आणि कौशल्यानुसार योग्य संधी मिळावी आणि त्यातून युवकांच्या आत्मनिर्भरतेला बळ मिळावे हीच या उपक्रमाची अपेक्षा. या महत्वपूर्ण उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिल्याबद्दल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोतेहो, अशाच महत्वपूर्ण विषयांवरील संवादासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिद.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजामस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्या

0: आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपले सगळे अवयव हे महत्वाचे आहेतच, पण डोळे हा आपला अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा आणि सुंदर अवयव आहे. डोळ्याने आपण सर्व पाहू शकतो, अनुभवू शकतो, म्हणूनच त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच आवश्यक ठरतं. परंतु आपण या डोळ्यांची काळजी घेत नाही. डोळ्यांना त्रास व्हायला लागला की मात्र आपल्याला आठवतं की अरे आपले डोळे हे आपला खूप महत्वाचा अवयव आहे. म्हणूनच या डोळ्यांवर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याविषयीची माहिती आम्ही या कार्यक्रमातून आपल्याला देत असतो आणि ती माहिती देण्यासाठी पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आव्हासाहेब गर्दे आपल्याकडे येत असतात. आजही डॉक्टर गर्दे इथे उपस्थित आहेत, त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.

0: डॉक्टर, आपण डोळ्यांच्या विकारांबद्दल अनेक वर्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती देतोय आणि आयुर्वेदिक उपचारांबद्दल. तर गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांच्या नसांचे विकार याबद्दल बोलत होतो, त्याची तुम्ही ते का होतात आणि त्याची काही कारणं सांगितलीत, त्याच्या अजून पण काही कारणं आहेत का?
1: बऱ्याचदा कसं होतं, काही मेंदूच्या विकारांमध्ये मेंदूला तर सूज येतेच, पण नसांनाही सुजायला लागते. म्हणजे मेंदूतल्या CSFचा इम्पॅक्ट आला किंवा त्याशी संबंधित काही प्रॉब्लेम असतील तर त्याचं प्रेशर नसांवरती येतं आणि नसांना सुजायला लागते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. म्हणजे बऱ्याचदा हे मेंदूशी संबंधित विकारही असतात, ताणाशी संबंधित असतील, मेंदूचा ताणतणावाशी संबंधित असतील, मेंदूचे मोठे विकार होऊन गेलेले असतील. बऱ्याच वेळेला बघा, ब्रेन हॅमरेज झालेलं असतं, मेंदूला मार लागलेला असतो. म्हणजे ट्रॉमॅटिक केसेसमध्ये सुद्धा मेंदूला तर इजा होतेच, नसांवरती परिणाम येत असतो. जर मेंदूमध्ये रक्तस्राव आहे, मेंदूमध्ये कॅन्सरस गाठी असतात, तर ह्या सगळ्यामध्ये जसा मेंदूवरती परिणाम आपल्याला होताना दिसतो तसाच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा मोठा आपल्याला डोळ्यावरती दिसतो. कारण डोळ्याचं फंक्शनिंग हॅम्पर होतं. बऱ्याचदा डोळ्यात मधली जी नस आहे, मेंदूच्या मागच्या ऑसिपिटल लोब पर्यंत जेव्हा ती नस पोहोचते तोपर्यंत मधला जो प्रवास जिथं जिथं होतो तिथं तिथं कुठेही बिघाड झाला असेल तर तो डोळ्याच्या नसांवरती परिणाम करणारा, नसांना सूज आणणारा आणि नंतर पर्यवसन त्याचं होऊन त्याच्यात ऑप्टिक ॲट्रोपी म्हणजे नसा सुकण्यापर्यंत त्याचं महत्व आहे. त्यामुळं आता मेंदूच्या विकारांमध्ये आपल्याला प्रश्न पडतो, इथे इमर्जन्सी येते. म्हणजे मेंदूत रक्तस्राव झालाय, मेंदूत गाठ आहे, म्हणजे आपल्याला कॅन्सर झालाय, तर लगेच आपण घाबरून आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पळतो आणि ट्रीटमेंट करतो. करायला हरकत नाही, पण त्याची योग्य निदान करून ट्रीटमेंट केली गेली तर त्याचा डोळ्यावरचा परिणाम आपल्याला टाळता येऊ शकतो.
0: तर डॉक्टर, तुम्ही डोळ्यांच्या नसांचे हे जे विकार होतात ते का होतात त्याचं कारण अजून सांगितलं, पण याविषयीची अजूनही आपल्याला माहिती घ्यायची आहे, ती घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. डॉक्टर, डोळ्यांचा मेंदूशी संबंध आहे खूप जण आपण जाणतोच, पण मग त्या मेंदूला विकार झाल्यामुळे ह्या डोळ्यांच्या नसांवर कसा काय परिणाम होऊ शकतो, त्याची कारण अजून आम्हाला ऐकायला आवडते.
1: जसं मी सांगितलं आता की रक्तस्राव झालाय, रक्तस्राव झालं की अशा पेशंटमध्ये बऱ्याचदा सिव्हिअर हेडेक हे सिमटम दिसतं आणि सिव्हिअर हेडेक होतं, मेंदूला सूज यायला लागते, मग नसांना सूज येते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. मग ह्याच्यात सर्जरी शिवाय बऱ्याचदा आपल्याला सॉर्ट आउट करता येत नाही असा समज आहे. खरं तर त्या इमर्जन्सी केसेसमध्ये सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं उपशय खूप चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो. जर सर्जरी झाली की बऱ्याचदा तुम्ही बघत असाल मेंदूची पाठीच्या मणक्यांचा सर्जरी जरी सक्सेसफुल जरी झाल्या असल्या तरी त्या अवयवावरती त्याचा परिणाम कायमस्वरूपी राहतो. बऱ्याचदा जीव वाचतो पण अवयव वाचत नाही. मी हे ह्या अर्थी म्हणतोय, मेंदूचं बऱ्याचदा ऑपरेशन होतं तर मग त्यांची संवेदना कमी व्हायला लागते, त्यांचा सगळ्या क्रियांवरचा कंट्रोल बऱ्याचदा सुटायला लागतो, त्यांचा बऱ्याचदा दिसणं ऐकणं कमी व्हायला लागतं.
0: म्हणजे त्या जगण्याला अर्थ
1: राहत नाही. जर आयुर्वेदिक पद्धतीने निदान करून जर ट्रीटमेंट आपल्याला केली गेली तर ब्रेन हॅमरेज सारख्या मोठ्या विकारांमध्येही आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येते आणि कोणतीही सर्जरी शिवाय आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये आपण ट्रीटमेंट केली की त्याची रिकव्हरी आपल्याला करता येऊ शकेल डोळ्यांच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं. फक्त ती ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्या शकतं त्यावेळेला आयुर्वेदिक पावडरीनं कुठं फरक पडतो का हा संभ्रम डोक्यात निर्माण व्हायला लागतो. अशा वेळेला आधुनिक शास्त्राच्या सोबत ट्रीटमेंट करायला हरकत नाही, पण जवळच्या वैद्याला दाखवून जर ट्रीटमेंट करता आली तर आपल्याला तो रक्तस्राव आटोक्यात आणता येतो. मग हा रक्तस्राव येतो कसा आटोक्यात, आयुर्वेदात असं काय आहे? आयुर्वेदात खरं तर रक्तपित्त नावाचं एक विकार वर्णन करून ठेवलेलं आहे. तर त्या रक्तपित्ताची चिकित्सा अशा विकारांमध्ये केली गेली. डोळ्यावरचा जसा पडद्याचा रक्तस्राव आपल्याला कमी करता येतो तसा मेंदूतला आणि शरीरातला कुठलाही इंटरनल ब्लिडिंग जे आहे ते आपल्याला कमी करता येतात आणि त्या ब्लिडिंग आणि तत्सम गोष्टीचा परिणाम स्वरूप जे मेंदूला सूज आलेली आहे, जी नसांना सूज आलेली आहे आणि त्यामुळं जे दिसणं कमी झालेली आहे ते आपल्याला टाळता. खरं ती इमर्जन्सी केसेसमध्ये लगेच का उपचार करणं गरजेचं आहे. गंमत अशी आहे की मी जसं दरवेळेला सांगतो, पक्षाघाताचा पेशंट आहे, तो एक वर्षाच्या आत आलाय, तर त्याची ट्रीटमेंट केली तर बऱ्यापैकी रिकव्हरी होते.
0: बरोबर.
1: पण जसे लेट होईल तसे त्याची पर्सेंट वाईज त्याची टक्केवारी वाईज आपल्याला एवढे टक्केच रिकव्हरी होईल असं सांगावं
0: लागतं.
1: त्यामुळे वेळेत ट्रीटमेंट होणं गरजेची गोष्ट आहे.
0: तर डॉक्टर, या नसांच्या विकारांचं किती गांभीर्य आहे तुम्ही सांगितलं.

0: वाटता, पण याविषयीचीच अजून काही माहिती जाणून घ्यायची ती एका ब्रेकनंतर जाणून घेऊया.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999.
0: ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर डोळ्यांच्या नसांचे जे विकार होतात त्याची अजून काही कारण आहेत का? मेंदूशी तर आहेत संबंध.
2: जसं मेंदूचं म्हणत होतो की इमर्जन्सीत काच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, कारण तो अवयव निकामी व्हायच्या अगोदर ती एक विविक्षित पद्धत आहे ना. जसं बाळ वाढतंय, जन्माला आल्यानंतर काय आहे, 2 वर्षानं त्याची ग्रोथ काय, 5 वर्षानं काय, 10 वर्षानं काय, 20 वर्षानं काय, 21 वर्षाचा पूर्ण पुरुष काय आणि 90 एक वयोवृद्ध व्यक्ती काय, ह्याच्यातली तुम्ही जशी ग्रोथ बघताय आणि ऱ्हास बघताय तसंच आजारांच्या बाबतीत आहे. जर रक्तपित्त आहे, मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय आणि नसांना सूज आली, योग्य वेळी जर त्याची ट्रीटमेंट केली गेली तर मेंदूतला रक्तस्राव कमी करता येतो, नसांची सूज लवकर आटोक्यात आणता येते. पण ते आपण नाही केलं सपोज, तर मग त्याचे दुष्परिणाम काय असतात? रक्तस्राव तसाच राहतो, XYZ आपण सर्जरी करून घेतो, मेंदूवरला मधला रक्तस्राव आपण आटोक्यात आणला, पण त्या रक्तस्रावामुळे जी नसांना डोळ्याच्या सूज आली आणि ती तू सूज तशीच राहते आणि एका ठराविक कालावधीपेक्षा ती सूज राहिली की मग मात्र ती नस सुकायला लागते. सूज कमी करणं सोपं आहे का नाही? सोपं आहे. सूज कमी करून दृष्टी वाढू शकते का नाही? वाढू शकते. पण ती सूज कायमस्वरूपी तशीच राहिली किंवा बरेच दिवस तशी राहिली आणि त्यानंतर नस सुकली तर मग मात्र अशा विकारांमध्ये जे कालमर्यादा राहते ती राहत नाही आणि शक्यता कमी व्हायला लागते दृष्टी परत येण्याची. त्यामुळं योग्य वेळी म्हणण्याचं कारण, योग्य वेळी जर केली आणि सूज आहे तोपर्यंत ट्रीटमेंट केली गेली, बऱ्याच वेळेला जशीच्या तशी विजन परत आणणं शक्य होतं. ती कंडिशन मात्र नसा सुकल्यानंतर होत नाही. बऱ्याचदा नसा ज्या वेळेला माझ्याकडे येतात किंवा पार्शियली आहे, 25% डॅमेज आहे, 50% डॅमेज आहे, 75% डॅमेज आहे, 100% डॅमेज आहे, अशा केसेसमध्ये बऱ्याचदा आपल्याला आहे ती विजन टिकवणं आणि जेवढी वाढवता येईल तेवढे वाढवायचा प्रयत्न करणं असं सांगावं लागतं. कारण नसांची ती अवस्था असते, ते जर योग्य वेळी ट्रीटमेंट केली गेली तर सूज सगळीच्या सगळी घालवता येते आणि त्याचा जो डोळ्यावरचा परिणाम आहे तो आपल्याला बऱ्यापैकी नलिफाय करता येतो. त्यामुळे योग्य वेळी अशा विकारांची ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे, तेही आयुर्वेदाच्या माध्यमातून.
0: वेळ ही अतिशय महत्वाची.
2: अगदी बरोबर.
0: तर डॉक्टर, गेल्या या 2 भागांमध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांचे विकार का होतात नेमके आणि त्याच्यामागची कारणं काय आहेत आणि अजून कोणत्या कोणत्या अवयवांमुळे सुद्धा तो परिणाम होऊ शकतो याविषयीची माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या भागातही आपण डोळ्यांच्या नसांच्या विकारावरच बोलणार आहोत. या भागात मात्र वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थांबतोय. पुढच्या भागात भेटूया. नमस्कार.
2: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
3: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
3: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
6: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
7: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
6: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
7: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: श्रोता हो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ।
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूब वर।
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले?
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय। नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही।
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर।
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल। कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ।
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूब वर।
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले?
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय। नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही।
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर।
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल। शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी 6:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
5: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वरही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, यानंतर ठीक 8:00 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: Editora tá Ruth.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफ साठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या मध्यवर्ती संकल्पनेवर ही परिषद होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून

0: प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
1: 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स पासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा हे अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही यावर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनानंही राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसांच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम PF खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियोक्त्यालाही तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानापासूनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील जागतिक स्पर्धकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. AIच्या सुरक्षेच्या बाबतीत जगाला अधोगतीची स्पर्धा परवडणार नाही. तसंच AIच्या धोक्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारांनी स्वीकारली पाहिजे असंही गुटेरस यांनी म्हटलं आहे. ते काल अँथ्रोपिकचे CEO डारिओ अमेडेई यांच्या एका प्रस्तावाचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकारनं पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. ही संघटना सीमापार शस्त्र, स्फोटकं आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सक्रिय असून दहशतवादी गट तसंच किरकोळ गुन्हे करणाऱ्या युवकांना दहशतवादाकडे वळवण्याचं काम करत होती. तसंच ही संघटना देशाची लोकशाही, सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी द्वेषयुक्त डिजिटल माहिती प्रकाशित करत होती असं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्ताननं बेकायदेशीर आणि बळजबरीनं ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभागाबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा करार करण्याचा पाकिस्तानला कोणताही कायदेशीर अधिकार नाही असं सांगत भारतानं तथाकथित पाकिस्तान चीन सीमा संयुक्त आयोग फेटाळून लावला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणतीही सामायिक सीमा नाही. तसंच 1963 मधल्या तथाकथित चीन पाकिस्तान सीमा करार भारतानं कधीही मान्य केलेला नाही. जम्मू काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि अतूट भाग आहेत असंही जयस्वाल यांनी ठामपणे सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ म्हणजेच सेन्सॉर्ड बोर्डची पुनर्रचना केली असून हा निर्णय तात्काळ प्रभावानं 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या पुनर्रचित मंडळात विनोद अनुपम, मनोज जोशी, हंसरा

हंस, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, रिकी खेज, सुनील शेट्टी, रुपाली गांगुली आणि प्रियदर्शन यांच्यासह 18 सदस्यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पुण्यातील मानाचा कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1928 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी, धाराशिव, नांदेड इथंही या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजऱ्या होत असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी बांधकाम आणि तत्सम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील कारागीर आणि कुशल कामगारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचं कौशल्य आणि कठोर परिश्रम अत्यंत महत्वाचे आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतातील चित्त्यांची संख्या आता 52 झाली असून यामध्ये देशात जन्मलेल्या 32 बछड्यांचाही समावेश आहे. यातील 49 चित्ते सध्या मध्यप्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात तर 3 चित्ते गांधीसागर इथल्या अभयारण्यात आहेत. चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या आढाव्यानुसार गेल्या 4 वर्षातली ही संख्या आहे. यामध्ये नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि बोट्सवानामधून आणण्यात आलेल्या चित्त्यांचाही समावेश आहे. प्रजननक्षम मादी चित्त्यांचं स्थिरीकरण आणि दुसऱ्या पिढीतील पिल्लांचं जिवंत राहणं ही भारतातील चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या सशक्तीकरणाची पायरी आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, माहे, तामिळनाडूसह ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता आहे. दिल्लीत आज आकाश अंशतः ढगाळ राहील. तसंच सकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफसाठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 पर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंतनाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, सकाळचे 8:40 आणि 55 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, ऐकूया समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा. नमस्कार श्रोते हो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे महेश कुलकर्णी यांना. महेश कुलकर्णी हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता व्यवसायात कार्यरत आहेत. महेश कुलकर्णी सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: पहिले मला हे जाणून घ्यायचं की हैदराबाद मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी काय होती आणि त्यामध्ये मराठवाड्याचं स्थान काय होतं. बरं,
2: 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण अनेक संस्थानांनी स्वतंत्र भारतामध्ये सामील व्हायला नकार दिला, त्यामध्ये हैदराबादही होतं. हैदराबाद हे भारतातलं सर्वात मोठं धनिक आणि आकाराने सर्वात मोठं असं संस्थान, आणि ते भारताच्या मध्यभागी होतं, ज्याला हृदयस्थान म्हटलं जातं.

0: हैदराबादच्या सातवा निजाम मीर उस्मान अली खान याला भारतातही सामील होण्याची इच्छा नव्हती आणि पाकिस्तानातही जाण्याची इच्छा नव्हती. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना राहायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी संस्थान विलीन करायला नकार दिला. नकार दिल्यानंतर मग तो जो लढा आहे तो लढा हा 1947 पासून पुढे पुन्हा एक वर्ष हैदराबादमधल्या जनतेने तो पुढे नेला. तसा तो 1937 पासूनच सुरू झाला होता. म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाची जी सुरुवात आहे ती वंदे मातरम आंदोलनाने झाली 1937 मध्ये. 14 नोव्हेंबर 1937 ला शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं की हैदराबादमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये तिथे सामूहिक नमाज अदा करायला परवानगी दिली त्यामुळे व त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा तो स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून वंदे मातरम गायला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. पण प्राचार्य सय्यद मुहिउद्दीन यांनी त्याला विरोध केला. विरोध केल्यानंतर मग ते प्रकरण वाढलं. 1200 विद्यार्थ्यांना काढून टाकलं गेलं. नंतर त्या विद्यार्थ्यांना बनारस किंवा अण्णामलाई या विद्यापीठांनी त्यांना प्रवेश दिला नाही. त्यांना प्रवेश दिला मध्य प्रदेशमधल्या एका विद्यापीठाने आणि नागपूरच्या विद्यापीठांनी. प्राचार्य टी जी केदार यांनी त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सामील करून घेतलं. ही मराठवाडा मुक्ती संग्रामाची साधारण ही सुरुवात. तिथून पुढे हा लढा वाढत गेला. त्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे आंदोलनं झाले. त्यामध्ये निजामाचा महसूल तोडण्यासाठी म्हणून शिंदीचं आंदोलन झालं, ताडीची झाडं तोडण्याचं. निजामाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यातनं महसूल मिळायचा. तो महसूल तोडण्यासाठीचं जे आंदोलन झालं ते खूप मोठं आंदोलन होतं. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर बंदी आली. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनी संस्थानी राजकारणापासून दूर राहायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे मग हैदराबादचा लढा पुढे कसा न्यायचा तर मग राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रेरणेतूनच हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आणि मग हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला.
1: मग ह्यामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची काय
0: हैदराबाद स्टेट काँग्रेसची भूमिका दोन अंगांनी आपल्याला त्याकडे बघावं लागेल. हैदराबाद स्टेट काँग्रेसने लढ्याची सुरुवात केली. त्यानंतर लढा कसा पुढे न्यायचा तर त्याच्यासाठीचा एक मार्ग होता शिक्षण व्यवस्था आपल्याला अनुकूल किंवा आपल्याला हवी तशी शिक्षण पद्धती असणे हा एक त्यातला भाग होता. त्याच्यासाठी राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली हिप्परग्याला. म्हणजे स्वामीजी तिथे शिक्षक होते. स्वामीजींचा मराठवाड्यातला प्रवेशच तिथून झाला. त्या राष्ट्रीय शाळेमध्ये राष्ट्रीय विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. भाषिक परिषदाची स्थापना झाली. मराठी भाषिक परिषद, कन्नडा भाषिक परिषद, तेलगू भाषिक परिषद ह्या ज्या परिषदा होत्या या परिषदांचं या लढ्यामधलं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे राष्ट्रीय शाळेची स्थापना आणि भाषिक परिषदांची सुरुवात ही ती पायाभरणी होती. मुक्तीसंग्रामाची व्याप्ती तिथून वाढत गेली. निजामी राजवट ही साधारण मुस्लिम राजवट म्हणजे बहुसंख्य हिंदू पण राजा मुस्लिम अशी या संस्थानाची अवस्था होती. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हा लढा जातीय न झाला पाहिजे, हा लढा धार्मिक न झाला पाहिजे, हिंसेच्या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये हे स्टेट काँग्रेसचं धोरण होतं. स्टेट काँग्रेसने जो जाहीरनामा काढला पहिला त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं हा लढा कुठल्याही जातीय धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात नाही, ह्या राजेशाहीच्या विरोधात लढा आहे, ह्या जुलमी राजवटीच्या विरोधातला हा लढा आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसचं मूळ धोरण ते धोरण अंगीकारून त्यांनी जबाबदार राज्य पद्धती आम्हाला द्या अशी मागणी केली आणि तिथून मग हा लढा पुढे व्यापक होत गेला.
1: निजामशाहीच्या काळामध्ये मग मराठवाड्यातील जनतेची परिस्थिती कशी होती?
0: निजामी संस्थान हे राजा मुस्लिम आणि प्रजा बहुसंख्य हिंदू असं ते स्वरूप होतं. साधारण सामाजिक परिस्थिती अशी होती म्हणजे नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना जास्त प्राधान्य दिलं जात होतं. शाळा होत्या त्या उर्दू आणि अरबी शिकवणाऱ्या शाळा होत्या. मराठीची अवस्था ती अत्यंत बिकट होती. मराठी भाषिक परिषदा सुरू झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये वाचनालय सुरू झाले. वाचन संस्कृती जर वाढली तर मग समाजामध्ये एक परिपक्वता येईल असा एक विचार घेऊन वाचनालय त्यावेळेस वाढवले गेले. वाचनालयांची स्थापना झाली. म्हणजे परभणीचं गणेश वाचनालय असेल, इथलं बलवंत वाचनालय असेल, हे त्या काळातली ही वाचनालय आहेत. त्यानंतर नोकऱ्यांमधलं प्रमाण हे विषम होतं. मुस्लिमांना प्राधान्य होतं, हिंदूंना तुलनेनी कमी नोकऱ्या मिळत होत्या. एक सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला तर त्या काळामध्ये शेती आणि शेती भोवती निगडीत असलेली सगळी व्यवस्था होती.
1: हे रजाकार कोण होते आणि त्यांचा मराठवाड्यावर काय परिणाम झाला? बरोबर.
0: हैदराबादमध्ये बहादुरयार जंगांनी मजलिस इत्तेहादुल मुसलमीन नावाची एक संघटना सुरू केली. ती संघटना म्हणजे ते मुस्लिम समाजातले विचारवंत, मुस्लिम समाजातले शिकलेली मंडळी वगैरे, वकील, डॉक्टर्स अशा सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन त्यांनी ती एक संघटना सुरू केली असं त्याचं सुरुवातीचं स्वरूप होतं. बहादूर यार जंग हे त्यावेळी हैदराबाद संस्था

0: अत्यंत जहाल भाषणांसाठी ते प्रसिद्ध होते. मजलिसे इत्तेहादुल मुसलमीनच्या, ज्याला आपण एक सशस्त्र विंग म्हणून, रझाकार संघटनेची स्थापना झाली. रझाकार संघटनेमध्ये बऱ्याच प्रकारचे लोक त्यांनी सामील करून घेतले. त्याच्यामध्ये अनेक शिकलेली मंडळी होती, न शिकलेली मंडळी होती, अशा सगळ्यातला ते शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देणे, कट्टर अशी भूमिका घेऊन ती संघटना काम करत होती त्या काळामध्ये. दुसरं म्हणजे या संघटनेला साथ मिळाली ती रोहिले अरब पठाण या मंडळींची. त्या काळात रोहिले अरब हे साधारण सावकारीचा व्यवसाय करत होते, हे संरक्षण त्यांना देण्याचं काम करायचे रझाकार. रोहिले पठाण ही मंडळी गुंडगिरी करायची, तर त्यांना संरक्षण देणे करडे असेही काम करता करता ही संघटना अत्यंत मोठी झाली. म्हणजे ज्यावेळेस 1948 रझाकार किती असावेत असा जेव्हा भारतीय गुप्तहेरांनी जेव्हा त्याचा शोध घेतला, तर साधारण 2 लाखापेक्षा जास्त रझाकारांची संख्या असावी असा एक अंदाज व्यक्त झाला होता. त्यामुळे या संघटनेची व्याप्ती आणि त्या संघटनेचं काम किती मोठं असावं याचा अंदाज आपल्याला येतो.
1: मग याचा मराठवाड्यावर काय परिणाम झाला होता नेमका?
0: सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी या रझाकार संघटनेचा स्वतःच संस्थान वाचवण्यासाठी त्यांनी वापर केला. त्यांनी रझाकारांना संस्थानामध्ये मुक्त संचार करण्याची त्यांना परवानगी दिली होती. त्यामुळे रझाकारांनी तिथल्या जनतेवर, जी बहुसंख्य हिंदू होती, अशा जनतेवर त्यांनी प्रचंड अत्याचार केले, प्रचंड त्यांचा छळ केला. म्हणजे त्याची परिसीमाच नव्हती, कारण या संस्थानामध्ये हिंदूंना बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, भाषिक स्वातंत्र्य नाही, शिक्षणाचं स्वातंत्र्य नाही, शिकायचं असेल तर तुम्ही संस्थानाच्या बाहेर जावं लागायचं, व्यवस्थाच नव्हती काही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा सगळा समाज, म्हणजे ही काही फक्त हिंदूंचीच परिस्थिती होती अशातला भाग नाही, संपूर्ण समाजाचीच परिस्थिती अशी होती त्यावेळेस. सुधारणांचे वारेच नव्हते लागलेले हैदराबादला, ना कुठलं वर्तमानपत्र येत होतं, जे होते ते उर्दू आणि अरबी मधले प्रचार प्रसाराचे जे काय हे असतील तेवढेच साधनं फक्त, बाकी काहीच नाही. पण अशाही काळामध्ये राष्ट्रीय शाळांच्या माध्यमातून म्हणा किंवा ज्यांचा संपर्क संस्थानाबाहेर आला आणि त्यांनी संस्थानाबाहेर होत असलेल्या सुधारणा बघून, ते संस्थानात आल्यानंतर त्यांनी जे काही काम केलं पुढे ते बघून, नंतर पुढे संस्थानामध्ये ही प्रगतीचं हळूहळू वारं व्हायला लागलं, राष्ट्रीय विचारांचंही वारं व्हायला लागलं. जवळपास 200 वर्ष इस्लामी राजवट होती हैदराबाद संस्थानमध्ये, 200 वर्ष भाषिक दमन होतं. म्हणजे पुरुष हे सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असल्यामुळे त्यांच्या संवादामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये सहज उर्दू येत होतं. मग ही मराठी कशी टिकली असेल या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, हा जो 5 जिल्ह्यांचा, म्हणजे त्यावेळेसचा औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, हे जो भाग आहे हा, या भागामध्ये मराठी कशी टिकली असेल, तर फार प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे ही मराठी जी टिकवली ती घरात राहणाऱ्या महिलांनी. महिलांचा संवाद हा मराठीतच होता. त्यावेळेसचे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, यामध्ये मराठीचा महिलांकडनं होणारा वापर, ओव्या, अभंग, हरिपाठ, या सगळ्या माध्यमातून महिलांनी मराठी टिकवण्याचं काम या भागामध्ये केलं. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या लढ्याचं सांगता येईल आपल्याला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढ्या महिलांचा सहभाग होता किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सहभाग मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महिलांचा होता. निरोप पोचवणे, पत्रकं पोचवणे, काही गुप्त माहिती पोचवणे आणि अतिशय, ज्याला आपण तळहातावर प्राण घेऊन या सगळ्या गोष्टी महिलांनी केल्या त्यावेळेस,
1: जोखीम खूप,
0: प्रचंड जोखीम. म्हणजे रझाकारांशी लढण्यामध्ये जेवढा महिलांचा सहभाग आहे, जेवढ्या महिलांची प्रेरणा आहे, त्याचं कौतुकच केलं पाहिजे. धोरणीपणा आहे, धाडस होतं खूप महत्वाचं, हे या लढ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल.
1: मग मराठवाड्यातील सामान्य जनतेचा मुक्तीसंग्रामात कसा सहभाग होता?
0: निजामी राजवट जी होती ती सरंजामशाही पद्धतीची राजवट होती. सर्वसामान्यांचं स्थान हे अतिशय नगण्य होतं, त्याला कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं, त्याला कुठलंही आर्थिक पाठबळ असं जे राजसत्तेकडून मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं. एकूणच जी सामाजिक व्यवस्था जी होती ती अत्यंत खालावलेली होती, ती एक प्रकारची जुलूमशाहीच होती. आणि या जुलुमाच्या विरोधामध्ये अगदी शेवटच्या माणसापासून ते वरच्या स्तरापर्यंत हे सगळे उतरले. त्याचं कारण असं होतं की या व्यवस्थेने सगळ्याच स्तरामध्ये दमन केलं होतं, सगळ्याच स्तरामध्ये शोषण होतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जे पाहिजे होतं, म्हणजे आम्हाला शिक्षण पाहिजे, भाषिक स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे जर तुम्हाला जर सार्वजनिक गणपती जर बसवायचा असेल तर त्याला तुम्हाला 2-3 महिने अगोदरपासून ते निजामी प्रशासनाचे तुम्हाला उंबरठे शिजवावे लागायचे आणि ती परवानगी मिळेलच. याचीही काही खात्री नव्हती. म्हणजे या जनतेला त्याच्यातनं बाहेर पडायचं होतं. दुसरी गोष्ट अशी की संस्थानाच्या बाहेर ज्या सुधारणा सुरू

0: होत्या, जे प्रगतीचं वारं होतं, जे राष्ट्रीय विचाराचं वारं होतं, आणि असं रोमांचकारी जे वातावरण तयार झालेलं होतं त्या स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने, तो हळूहळू तो विचार पण संस्थानामध्ये येत होता. मग आपण ह्यापासून दूर का राहिलं पाहिजे, आपणही आपले हक्क मागितले पाहिजेत, ही जाणीव जनतेमध्ये जागृत व्हायला सुरुवात झाली. स्टेट काँग्रेस असेल, आर्य समाज असेल किंवा इतरही काही ज्या संघटना असतील ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, याच्यातलं आर्य समाजाचं योगदान जे आहे, आर्य समाज आणि धार्मिक स्वातंत्र्याची मागणी केली आणि आपण लढण्याची जी उर्मी म्हणतो ती उर्मी जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं एक संस्थानामध्ये. हैदराबाद स्टेट काँग्रेसचं योगदान आहे का, तर त्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे, पण स्टेट काँग्रेसला जोडून असलेल्या ज्या काही इतर संघटना आहेत, संस्था आहेत, तर त्यांचं योगदानही मोठं आहे.
1: मराठवाड्यात त्या काळात मग मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व कोणी केलेलं होतं बरं?
0: हिप्परग्यामध्ये म्हणजे अंबाजोगाई जवळ जे हिप्परग आहे तिथे राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली आणि स्वामी रामानंद तीर्थ तिथे शिक्षक म्हणून आले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला, मग त्याच्यामध्ये अनेक प्रवाह येत गेले, म्हणजे जसं गोविंदभाई श्रॉफ आहेत, आनंद भालेराव आहेत, बरीच नावं सांगता येतील. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन स्थापन झालेल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांचाही मोठा सहभाग होता. महिलांचा सहभागही खूप मोठा होता. ताराबाई लड्डा, चंदाजरीवाला असतील, सुशीला भालेराव असतील, किंवा आमच्या दगडाबाई शेळके असतील, म्हणजे दगडाबाई शेळके तर त्या काळामध्ये घोड्यावर फिरून त्या रझाकारांशी लढत होत्या. व्याप्ती खूप मोठी आहे त्याची.
1: विद्यार्थ्यांचा या चळवळीत सहभाग,
0: मराठवाडा मुक्ती संग्रामाची सुरुवात ज्याला आपण पायाभरणी म्हणतो तीच विद्यार्थ्यांनी केली. वंदे मातरमचं जे आंदोलन झालं होतं 1937 त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि राष्ट्रीय शाळांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. हे विद्यार्थी फक्त शिकत नव्हते, हे विद्यार्थी त्या चळवळीतही सहभागी होत होते. ते शिकले पण काहींचे शिक्षण अर्धवट झाले, ते अर्धवट शिक्षण सोडून या चळवळीमध्ये सहभागी झाले. गोविंदभाई श्रॉफ सारखे अत्यंत दृष्टे शिक्षक होते ज्यांनी या लढ्याला वळण दिलं. विद्यार्थ्यांचा या आंदोलनातला सहभाग तो सिंहाचा वाटाच होता. विद्यार्थ्यांचं आंदोलन
1: यामध्ये भूमिगत चळवळीचं महत्व काय होतं?
0: निजामी राजवट त्या खालोखाल असलेलं रझाकारांचं गावागावातलं त्या छळछावण्याच होत्या. त्याचा सामना करण्यासाठी किंवा एकूणच याला उत्तर कसं द्यायचं, काय करायचं नेमकं, तर त्याच्यासाठी मग संस्थानात राहून काही करता येत नाही ना. निजाम तुम्हाला अटक करणार, तुम्हाला कारागृहात टाकणार. मग संस्थानाच्या बाहेर शिबिरं उभे केले गेले. त्याच्यामध्ये चळवळीत काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं गेलं, म्हणजे त्याच्यामध्ये शस्त्र चालवणं असेल, त्याच्यामध्ये वायरलेस चालवणं असेल, टपाल कसं पोचवायचं ह्याचं पण प्रशिक्षण दिलं गेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं कसं, कोडवर्ड्स, ते कोडवर्ड्सचं प्रशिक्षण दिलं गेलं. या पद्धतीचं सगळं म्हणजे ते प्रशिक्षण जे आहे ते कॅम्प्समध्ये दिलं गेलं. भूमिगत पद्धतीनेच ते चालत होतं सगळं. त्यामुळे या लढ्यामध्ये प्रत्यक्ष चळवळीचा जेवढा सहभाग आहे तेवढाच सहभाग भूमिगत लढ्याचा पण आहे.
1: मग अशी तुम्ही स्वामी रामानंद तीर्थांचा उल्लेख केला, तर पूर्ण चळवळीमध्ये नेमकं त्यांचं योगदान काय आहे?
0: स्वामीजींच्या नेतृत्वाबद्दल जर बोलायचं तर म्हणजे अतिशय संयमी, मितभाषी, महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर प्रचंड होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसने जे नेतृत्व केलं मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्याचं, तेच मुळे अहिंसेच्या तत्वावरच ते आधारलेलं होतं. स्वामीजींनी काय केलं असं आपण विचार करतो तेव्हा स्वामीजींनी हा लढा कुठल्याही हिंसक मार्गावर जाऊ दिला नाही. वास्तविक तशी शक्यता होती, कारण या संस्थानातली व्यवस्थाच तशी होती. पण स्वामीजींचं नेतृत्व हे इतकं संयमी होतं की त्यांनी त्या लढ्याला कुठेही हिंसेच्या मार्गावर जाऊ दिलं नाही, हे त्यांचं सगळ्यात मोठं यश. आणि दुसरं म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व हे स्वामीजींनी केलं, पण स्वामीजी हे उत्तम शिक्षण तज्ज्ञ होते. म्हणजे त्यांचे संसदेतले जर भाषण आपण पाहिले तर शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते आजही लागू पडतं. समाजाला शिक्षण का आवश्यक आहे, तरुण पिढीला कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षणामध्ये विचार कुठला असावा, आजच्या तरुण पिढीने ती भाषणं वाचली पाहिजेत. इतकी ती आदर्श भाषणं आहेत ती शिक्षण व्यवस्थेवरची.
1: यामध्ये एक ऑपरेशन झालं होतं, तर ते ऑपरेशन पोलो म्हणून ओळखलं जातं, तर ते नेमकं काय होतं?
0: साधारण 1947 भारतीय स्वातंत्र्याची धामधूम 15 ऑगस्ट 1947 ती संपली. हैदराबाद संस्थानचा तिढा कायम होता, तो लढा पुढे वर्षभर चालला. या लढ्याचा शेवट कसा करायचा, काय नेमकं आता केलं पाहिजे, शेवटी लष्करी कारवाई केली पाहिजे या निर्णयावर सरकार आलं आणि मग त्याची तयारी सुरू झाली. त्याच्यासाठी लष्कराला प्रशिक्षण दिलं गेलं, हैदराबाद संस्थांची माहिती, त्यातले रस्ते, रझाकारांची बलस्थानं कुठले आहेत, ही सगळी पूर्वतयारी सुरू होती. निजामाच्या पदरी इंग्रज अधिकारी पण होते, त्यांची सिकंदराबादमध्ये छावणी होती आणि ते इंग्रज अधिकारी तिथे पोलो खेळत होते. कारवाईला काय नाव दिलं पाहिजे,

0: तर ते ऑपरेशन पोलो त्याला नाव दिलं गेलं. 13 सप्टेंबर 1948 ही कारवाई सुरू झाली आणि 17 सप्टेंबर 1948 ती संपली. 5 दिवसाचं हे एक प्रकारचं हे युद्धच होत. संस्थानातल्या 3 भागांमधून भारतीय लष्करांनी प्रवेश केला. फारसा प्रतिकार झाला नाही या लष्कराला. 17 सप्टेंबरला जयंतोनाथ चौधरी या लष्कराचे ते प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखालच्या तुकडीने हैदराबादमध्ये प्रवेश केला आणि मग ते शरणागतीचे सोपस्कार वगैरे ते सगळे झाले आणि अधिकृतरित्या हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये सामील झालं, विलीन झालं.
1: 17 सप्टेंबरचं मराठवाड्यासाठी महत्व काय आहे?
0: पूर्वी निजामाची राजधानी औरंगाबाद होती, औरंगाबादवरून ती हैदराबादला गेली. या भागाने इस्लामी दमन पाहिलं, राजवटींनी केलेले अत्याचार छळ, त्याचं झालेलं शोषण हे अव्याहत 200 वर्ष चालू होत. या ह्याच्यामध्ये ना भाषिक स्वातंत्र्य, ना बोलण्याचं स्वातंत्र्य, ना रोजगाराच्या संधी, म्हणजे बहुसंख्य असूनही तो अन्याय सहन करत जो अत्याचार जेव्हा पराकोटीला पोचला तेव्हा ह्या जनतेने त्याच्या विरुद्ध उठाव केला. तिची दुर्दम्य इच्छाशक्ती होती की नाही आम्हाला आता स्वतंत्र व्हायचंय, आणि मागत काय होती जनता, तर जबाबदार राज्यपद्धती आम्हाला द्या, साधी मागणी होती. ह्या लढ्याने आम्हाला काय दिलं असेल तर स्वातंत्र्याची परिभाषा आम्हाला शिकवली, हे महत्वाचं आहे ना.
1: मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ निजामशाही विरुद्धचा संघर्ष नव्हता तर तो लोकशाही हक्क आणि भारतीय राष्ट्रभावनेच्या विजयाचा लढा होता असं म्हणता येईल का बरं?
0: अगदी नक्कीच, तो लोकशाही स्वातंत्र्याचाच लढा होता. तो ती एक प्रकारची हुकुमशाही होती, जुलुमशाही होती, विचार नव्हता. त्या राजवटीला होता तो दर्प स्वतःच्या संपत्तीचा, स्वतःच्या ताकदीचा, स्वतःच्या शक्तीचा. जुलमी राजवटीतून आम्हाला लोकशाही व्यवस्थेमध्ये जायचंय हा प्रवास आहे या लढ्याचा, या 10 वर्षाचा हा प्रवास आहे.
1: मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आजच्या पिढीसाठी काय संदेश असेल?
0: मराठवाडा मुक्तीसंग्राम हा आचार विचार स्वातंत्र्य या सगळ्या शिकवणींचा आदर्श परिपाठ आहे. त्याच्याकडे इतिहास म्हणून तर बघितलंच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे. लोकशाही मूल्य देणारा असा हा लढा आहे. ह्या लढ्याकडे त्याच नजरेने आणि बघितलं पाहिजे.
1: महेश कुलकर्णी सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सोप्या भाषेत समजावून सांगितला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा याविषयी महेश कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं अनुप्रिता भाले यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या मालिकेचा भाग 128.

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा सहावा भाग.
1: ज्या बंगल्यामुळं सबंध 1.5 किलोमीटरच्या परिसराला लालबाग हे नाव मिळालं तो दादाभाई पिस्तनजींचा लालबाग बंगला. त्याच्या विक्रीनंतर नवे मालक नुसरवानजी माणिकजी पेटीट यांनी त्या जागेवर उभारलेला जे एन पेटीट ऑर्फनेज फॉर पारसी बॉईज हा अनाथाश्रम पाहिलेलं कुणी आहे का याचाही मी शोध घेत होतो. 1948 साली हा अनाथाश्रम बंद झाला. त्याला हे प्रकरण लिहिताना 125 वर्ष झाली होती. याचा अर्थ ती वास्तू पाहिली.

0: त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचं वय असेल साधारण 80-82 आसपास. लगतच्याच नवरोज बाग या पारशी वसाहतीत राहणारे.
1: लालबाग बंगल्याचे पहिले मालक दादा भॉय हे पारशी, दुसरे मालक अनाथाश्रम वाले पेटीटही पारशीच. अनाथाश्रमही पारशी मुलांसाठी होता. या पारशी डॉक्टरांना लालबाग बंगल्याविषयी माहिती असण्याची शक्यता होती. सहज खडा टाकला, त्यांना काही आठवलं नाही. पण त्यांनी मला नवरोज बाग वसाहतीमध्ये राहणाऱ्या 94 वर्ष वयाच्या मेहता नावाच्या पारशी गृहस्थांना भेटायचा सल्ला दिला. त्यांचा नाव पत्ताही दिला. त्यांच्याकडे याबद्दल माहिती असायची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.
0: यश कितपत मिळेल माहित नव्हतं, पण म्हटलं ही संधी सोडता कामा नये. डॉक्टरांच्या दवाखान्यातनं बाहेर पडलो ते थेट डॉक्टरांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोचलो. रात्रीचे 9 वाजलेले, त्यामुळे थोडं बिचकतच दारावरची बेल वाजवली. नोकरानं दरवाजा उघडला. मी कोण, कुठून आलो, कोणी पाठवलं याची चौकशी करून मला आत घेतलं. थोड्या वेळानं मेहता आले, पुन्हा माझी चौकशी केली. मीही माझी ओळख देऊन त्यांना भेटायला येण्याचं कारण सांगितलं. ते किंचितसे हसले आणि मेहतांनी पुढच्या 5-10 मिनिटात माझ्यासमोर संपूर्ण लालबाग बंगला आणि त्यातल्या पारशी मुलांच्या अनाथाश्रमाचं गूढ उकलायला सुरुवात केली.
1: मेहता यांचा जन्म साधारण 1928-29 दरम्यानचा. 1934-35 मध्ये वयाच्या 5-6 वर्षी त्यांना या अनाथाश्रमात दाखल करण्यात आलं होतं. इयत्ता 7 पर्यंत म्हणजे 1947-48 पर्यंत ते लालबाग बंगल्यातल्या पारशी मुलांच्या शाळेत शिकत होते. अनाथाश्रमाची इमारत नेमकी कधी पाडली हे त्यांना आठवत नव्हतं, पण त्या जागी इंडस्ट्रीयल इस्टेट बांधली गेल्याचं मात्र त्यांना आठवत होतं. ते सांगत असलेल्या गोष्टी मला मालमत्ता पत्रकावर सापडलेल्या माहितीशी बऱ्यापैकी जुळणाऱ्या होत्या. लालबाग बंगला, त्याचं स्थान आणि त्यात प्रत्यक्ष मुक्काम केलेली व्यक्ती मला सापडली आणि माझा लहानपणापासूनचा शोध पूर्ण झाला. तरीही पुन्हा एक नवीन प्रश्न जन्माला आलाच. दादा भॉय पेस्टनजींना आपल्या बंगल्याचं नाव लालबाग ठेवावं असं का वाटलं असावं? हा, त्याचं उत्तर लालबाग मधल्या टावरीपाडा भागात असलेला सुफी संत हजरत लाल शहा बाबा यांच्या दर्ग्यात दडलेलं आहे.
0: संत लाल शहा बाबा या नावावरून या विभागाला लालबाग नाव मिळालं असंही अनेक जण सांगतात. दर्गा शरीफ इन इंडिया या हसन काशाने लिहिलेल्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार हजरत लालशाह बाबा हे 18व्या शतकात टावरी पाड्यात आले. त्यांचं निधन 1782 साली झालं. मृत्यू पश्चात या ठिकाणी त्यांचा दर्गा उभारला गेला असाही त्यात उल्लेख आहे. याचा अर्थ या बाबांचा दर्गा 1782 नंतर कधीतरी उभारला गेला असणार असा होतो.
1: संत प्रसिद्धीला येतात ते त्यांच्या मृत्यूनंतर, हा नेहमीचा अनुभव. हजरत लाल शहा बाबांचंही तसंच झालं असणार. दादाभाईंनी लालबाग बंगला बांधला तो साधारण 1825-30 दरम्यान. तोपर्यंत लाल शहा बाबांचा महिमा चांगलाच वाढलेला असणार. लालबाग बंगल्याची जागा दर्ग्यापासून साधारण 300-400 मीटर अंतरावर, किंबहुना दर्गा ज्या जागेत आहे ती जागाही वाडियांच्या मालकीची असायची शक्यता जास्त. मुंबईचा अंगभूत गुण सर्व धर्मसमभावाचा. मुंबईत या काळात देशभरातल्याच काय जगभरातल्या सगळ्या धर्म भाषा पंथाचे काळे सावळे पिवळे गोरे लोक गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यामुळेच कदाचित पेस्तनजींनी बंगला बांधायला घेतला तेव्हा तो दर्गा त्यांच्या जागेतच असणार. परिसरातल्या लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या हजरत लाल शहा बाबांच्या नावातला लाल हा शब्द घेऊन त्याला खास पारशी पद्धतीचा बाग हा शब्द जोडून दादाभाईंनी आपल्या बंगल्याला लालबाग असं नाव दिलं असेल का? तशी शक्यता नाकारता येत नाही.
0: तसं झालं असेल असं गृहीत धरलं तरी लालबाग विभागाला लालबाग हे नाव मिळालं ते दादाभाई पेस्तनजी यांच्या लालबाग बंगल्यामुळे, यात मात्र शंका नाही. कारण यातला लाल हा शब्द जरी हजरत लालशाह बाबांच्या नावातून घेतलेला आहे असं गृहीत धरलं

0: वाघ हा मात्र पक्का पारशी शब्द आहे. मुंबईत पारशांच्या जेवढ्या म्हणून वसाहती आहेत त्यांची नावं याची साक्ष आहेत. उदाहरणार्थ अगदी शेजारीच असलेली नवरोज बाग, भायखळ्याची जेर बाग, परळची वाडिया बाग, कुलाब्याची कुसरो बाग, नेपेन्सी रोडवरची गोदरेज बाग, जोगेश्वरीची बेहराम बाग, मालकम बाग इत्यादी. लालबागच्या चिवडा गल्लीत असलेल्या हनुमान थिएटरला लागून आणखी एक दर्गा आहे. हा दर्गा टावरीपाड्यातल्या हजरत लालशाह बाबा यांचे धाकटे बंधू चांदशाह यांचं असल्याचं सांगण्यात येतं. लालबाग बंगल्याच्या जागेत नंतर उभारल्या गेलेल्या पारशी मुलांच्या अनाथ आश्रमाचे शेवटचे ट्रस्टी दिनशाह मानेकजी पेटीट होते. चिवडा गल्लीला त्यांचं नाव देण्यामागचं हेच कारण होतं. आता लालबाग नाव कसं आलं ते ऐकल्यानंतर आपण पुढच्या भागात ऐकूया चिंचपोकळी या नावामागची कथा.
1: आणि श्रोते हो, ही होती लालबाग नाव आलं कुठून याबद्दलची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई या मालिकेचा भाग 128 आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. श्रोतेहो, सकाळचे 9:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

टिळा लाविते मी रक्ताचा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

0: साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं, संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
4: फसला, अनोळख्यापासून बचाव करा.
5: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

अरे संसार संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 9:32 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात उत्तम कोळगावकर यांचं गीत. संगीत दिलं आहे विठ्ठल शिंदे यांनी.

0: देखील घरोघरी आगमन केलं जातं. गौरींच्या निमित्ताने आपल्या जपल्या गेलेल्या पारंपरिक प्रथा आणि जोडल्या गेलेल्या आठवणी याबद्दल आपण बोलणार आहोत स्वरसंवाद या कार्यक्रमात. आजचा विषय आहे गौरींच्या निमित्ताने जपलेल्या परंपरा. आज गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:05 ते 11:40 आपण स्वरसंवाद या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. संवादिका आहेत स्मुग्धा माळी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 45 15 41 29 आणि 45 15 41 30. फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड जरूर लावावा. स्वरसंवाद आज सकाळी 11:05 निवेदन संपलं.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही, कुठेही आणि केव्हाही.
6: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
6: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं मधुमती सप्रे यांचं गीत. संगीत दिलं आहे विठ्ठल शिंदे यांनी.

0: श्यामा चित्तर यांनी गायलेलं मधुकर अरकडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
4: फसला, अनोळख्यापासून बचाव करा.
5: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
6: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
7: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
6: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.

सूर्यकांत शेजूळ यांनी गायलेलं लक्ष्मीकांत धोंडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं, संगीत दिलं होतं विजय देशमुख यांनी.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. गीतकार प्रभाकर पंडित, माफ करा, गीतकार वंदना विटणकर आणि संगीत दिलं होतं प्रभाकर पंडित यांनी. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

देऊळबंद या चित्रपटासाठी आदर्श शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेलं प्रणित कुलकर्णी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं नरेंद्र भिडे यांनी.

0: अगबाई अरेच्या या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अजय गोगावले आणि सहकारी यांनी. ही रचना होती संत नरहरी यांची आणि संगीतकार होते अजय अतुल.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार होते एन दत्ता. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, गणपती बाप्पाचं थाटामाटात स्वागत झालं आहे आणि ते विराजमान सुद्धा झाले आहेत. आणि आता गौरी आगमनाची तयारी आणि लगबग सुरू झाली आहे. जितक्या प्रेमानं आणि उत्साहानं भक्तीनं गणरायाचं स्वागत झालं, तितक्याच भक्तीनं आपुलकीनं आपण गौरींचंही स्वागत घरोघरी करतो. गौरींच्या निमित्ताने जपल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रथा आणि जोडल्या गेलेल्या आठवणी याबद्दल बोलूया आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. आजचा विषय आहे गौरीच्या निमित्ताने जपलेल्या परंपरा. आज सकाळी 11:05 ते 11:40 बोलूया गौरींच्या निमित्ताने जपल्या गेलेल्या परंपरा. संवादिका आहेत स्मुग्धा माळी. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 41 39 आणि 45 15 41 30.

0: अष्टविनायक या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी. गीतकार होत्या शांता शेळके आणि संगीतकार होते अनिल अरुण.
1: श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक

25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर अवश्य ऐका. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.

0: खिलाडी या चित्रपटातील गीत गायलं होतं उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी आणि संगीतकार होते अनिल मोहिले. या गीतासोबतच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरसुद्धा तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. सकाळचे 10:30 आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन राग आसावरी. त्यांना तबला साथ आहे अजित पाठक यांची. विलंबित गत झपतालात आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन राग आसावरी.

0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण प्रभू तेंडोलकर यांचं सरोदवादन ऐकलं, राग होता आसावरी. त्यांना तबला साथ होती अजित पाठक यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेल्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: लेणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आहे.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया। मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू।

0: नमस्कार श्रोते हो, स्वर संवाद या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. गौरी गणपतीचं आगमन आता घराघरामध्ये झालेलं आहे. आनंद उत्साह आणि मांगल्य घेऊन येणारा असा हा सण आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गौरीला म्हणजे महालक्ष्मीला ज्या भाद्रपद महिन्यात येतात आणि आपल्या घरी येऊन जेवून जातात या प्रथेला अत्यंत महत्व आहे. मुलगी माहेरी यायची आतुरता जशी आईला असते तसंच प्रत्येक घरात गौरींच्या आगमनाची स्वागताची तयारी मोठ्या उत्साहात केली जाते. महाराष्ट्रात गौरीला माहेरवाशीण म्हणून मान दिला जातो. ज्या प्रेमाने आपण आपल्या माहेरच्या लेकीचं स्वागत करतो त्याच प्रेमाने गौरीला घरात आणलं जातं. आपण कितीही व्यस्त असलो, कितीही आधुनिक झालेलो असलो तरीही आपली परंपरा, आपली संस्कृती आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या मुळांशी घेऊन येतात. गौरीचा हा सण हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा असा सण आहे आणि तुम्हा सर्वांना या सणाच्या मनापासून शुभेच्छा. पहिला फोन येतोय, आपण घेऊया. हॅलो हॅलो हॅलो
1: हॅलो
0: बोला.
1: हॅलो
0: बोला बोला बोला बोला.
1: हा मी प्रतिराज म्हात्रे बोलते, बोरेलीवरून.
0: बोला बोला ताई.
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं खरंच असाच आनंदी आनंद सगळ्या घराघरातून येतोय. आत्ताच्या महिलेला आपण कधी नटतो, माहेरवाशीन ना, आपण कधी नटतो आणि आपल्या गौरीच्या ह्याच्यात आपण त्याच्यात निघत होतो, म्हणजे हे होतो. तर अशा ह्याला गौरीला मुली हल्ली ज्या पूर्वी कुटुंब प्रमुख काम करायची, हे सगळं गौरी आणणं, मग तिला मुलारी पाहिजे, घरातल्या छोट्या मुलाला ते मान देतात, त्यामुळे ते मुलगाही खुश असतो की आपल्याला काहीतरी मान देणार आहे. ते घराच्या बाहेर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर ती कुटुंब प्रमुख असतो. हल्ली कुटुंब प्रमुखाला न देता हल्लीच्या पिढीला वाव देतात. त्यांना हे कळलं पाहिजे ना कशी गौर चालवतात,
0: कसं
1: तिला आतमध्ये नेतात. कुटुंब प्रमुखाला माहितीच असतं, पण हल्लीच्या पिढीला कळलं पाहिजे. मुलगाही खुश, ती आताची पिढी खुश, सगळं आणि घरातलं वातावरण असताना येणार येणार म्हणून आणखीन खुश. आणि दुसरं म्हणजे हे पुरुष मंडळी जर खाण्याचा वार असेल, म्हणजे उदाहरणार्थ नॉनव्हेज चा वार असेल, ते पुरुषही खुश असतात. अरे वा, आज आपली मजा आहे. महिलाही खुश असतात सगळं करण्यामध्ये. म्हणजे परंपरा आहे ना, पूर्वीपासूनची आहे. तर आता

0: आणखीन जरा दर मिळाली आहे आणि आणखीन सगळेजण उत्साहाने करतात आणि असंच सगळेजण एकत्र येऊ मी हे करते सगळ्यांना.
1: बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की आजकाल जी नवीन पिढी आहे तिला सुद्धा आपल्या संस्कृतीबद्दल बऱ्यापैकी ओढ दिसताना दिसते आपल्याला आणि ही नवीन पिढी सुद्धा या परंपरेशी जोडली जाते याचा खूप आनंद वाटतो.
0: मला त्याच्यात आणखीन एक सांगते, हल्लीच्या पिढीने जरी नाक टोचलेलं नसेल ना तरी ती चापची हे घालून घालून मिळवते आवडीने त्या करतात. म्हणजे एक मुलींना आवड आहे की नाक टोचलंच पाहिजे असं नाही, सगळ्या सुविधा आपण मिळाल्या त्यामुळे छान दिसतात सगळ्या मस्त.
1: धन्यवाद. धन्यवाद ताई स्वरसंवाद मध्ये जोडल्या गेल्याबद्दल. आपण दुसरा फोन घेऊया. हो हॅलो.
2: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय.
1: बोला सर.
2: खरं तर सर्व मंगल मांगल्य शिवी सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज अनुराधा नक्षत्रावर सर्व ठिकाणी गौरींचं आगमन होत आहे आणि उद्या ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी भोजन आणि मूळ नक्षत्रावर परवा गौरी विसर्जन. खरं तर माझ्या बाबतीत आई वडील दोघे शिक्षक होते त्यामुळे घरी शिक्षकांच्या वाटता आईच्या शाळेमध्ये एक शिक्षिका होत्या त्या रिटायर झाल्या आता प्रमिला कुलकर्णीबाई म्हणून. तर पहिली दुसरीला असताना त्यांच्या घरी महालक्ष्मी पाहायला जायचा आग्रह मी आईला धरायचो आणि बोलताला धरून जायचो. ही गोष्ट एकत्र वाटची. तेव्हापासून मला महालक्ष्मी हा विषय जिवायचा आकर्षणाचा आणि भक्तीचा. आमच्या नगरच्या घरी आम्ही गणपती महालक्ष्मीच्या निमित्त माझा पुण्यातला भाऊ आणि मी पुण्याजवळ सासवडला असतो. आमी आता आमच्या भिंगार अहमदनगर घरी आलोय आणि हा फोन चालू असतानाच गौरी आवाहनाची पूजेची तयारी चालूच आहे. प्रसन्न वातावरण
1: आहे.
2: आम्ही ओट्यावर तुळस ठेवली जाते, नंतर ते कुंकवाच्या रंगाच्या लाल जे थाप असतात हातांचे पाऊल खुणा त्यासोबत कुटीपाशी
1: लक्ष्मीची पावलं. बरोबर.
2: लक्ष्मीची जी पावलं असतात काढून धनधान्य नंतर आपली तिजोरी जिथे आहे देवगव या ठिकाणी नेऊन एक लक्ष्मीला आवाहन केले जाते की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी
1: आणि
2: आमच्या गौरी पाहायला खूप महिला येतात आणि या निमित्ताने आपण एक शिकलं पाहिजे की स्त्रीचा आदर करणं खूप महत्वाचं.
1: खरंय खरंय, अगदी खरंय. आपल्या संस्कृतीमध्ये या ना त्या निमित्ताने स्त्री वर्गाला प्राधान्य दिलं जातं हे खूप मोठी गोष्ट आहे.
2: आणि आज आपण जर सासूबाई चित्रपटातलं गीत ऐकवलं खूप छान वर्णन गौरींचं आहे. बाई गौराई आले तो सोन्याच्या हे ऐकवलं तर बरोबर खूप छान वाटलं. आज म्हणजे मला प्रसन्न वाटलं आपल्याशी संवाद साधताना.
1: धन्यवाद सर. धन्यवाद स्वरसंवादमध्ये सहभागी झाल्याबद्दल. आपण दुसरा फोन घेऊया. नमस्कार स्वरसंवाद.
3: मी गणेश पाटील बोलतोय ठाण्याहून.
1: बोला बोला सर.
3: आजच गौरीचं आगमन म्हणजे खरोखरच आनंदायी आहे. मी लहानपणापासून आमच्या घरी काय गौरी येत नव्हत्या पण ज्या काय यायच्या त्याचं सगळ्या आगमनाची तयारी इतकी भरपूर असायची.
1: तुमच्याकडचं आगमन कसं असायचं थोडक्यात सांगू शकता तुम्ही नक्कीच.
3: प्रथम म्हणजे लहान मुलगा जो घरातला असेल त्याच्या खांद्यावरती तेरड्याची हे असायची झाडं आणि तेरड्याच सगळं तो हे घेऊन जुडगा घेऊन तो मुलगा खांद्यावर घेऊन त्याच्याबरोबर जी मोठी घरातली जी असेल बाई सवाशीन ती त्याला घेऊन जायची आतमध्ये आणि पावलं काढायची.
1: बरोबर आहे.
3: आणि ती पावलं आतमध्ये येऊन सगळा सुखसमृद्धी लाभो असा तो त्याचा प्रकार असायचा आणि ती तेरड्याची जी पूजा करायचे त्याच्यावरती वेगवेगळे काही मुखवटे लावायचे काही ते हा असायचा केवडा केवडा त्या केवड्यावरती कधी कधी त्याच्यावरती हे करायचं मुखवटा काढायचा.
1: बरोबर बरोबर.
3: आणि संपूर्ण ती म्हणजे माहेरवासीन म्हणून त्याचं त्या गौरीचं एक आगमन घ्यायचं आणि तो दिवस गाजवायचा.

0: बरोबर आहे.
1: आणि रात्री जागर वगैरे असायचं आणि
0: जागरण.
1: त्याचं मग तिसऱ्या दिवशी, हा तिसऱ्या दिवशी त्याचं म्हणजे मधला दिवस हा खरोखरच आम्ही एन्जॉय करायचो.
0: हो, अगदी अगदी. सगळेच नातेवाईक आणि सासरकडून माहेरकडून सगळेच लोकांची म्हणजे नातेवाईकांची गर्दी आणि नैवेद्याचं पान भरलेलं असतं असं गौरींच्या दिवशी, तर तो खरंच खूप आनंदाचा दिवस असतो. धन्यवाद सर, तुम्ही
1: धन्यवाद
0: कार्यक्रमात.
1: धन्यवाद धन्यवाद.
0: श्रोते हो, आपल्याकडे गौरींचं आगमन आज झालंय आणि होणार आहे. बऱ्याच प्रकारच्या गौरी आपल्याकडे घरात येतात. बऱ्याचदा गौरींचे मुखवटे आणले जातात म्हणजे घरामध्ये. त्याच्यानंतर खड्यांच्या गौरी असतात, तेरड्याच्या गौरी असतात, धान्यांची रास करून गौर केलेली असते, किंवा पाण्याने भरलेला जो कलश असतो त्याला सजवून गौरीचं एक प्रतीक म्हणून तिथे आपण सजवतो, तिचं पूजन करतो आणि तिला मान देतो. तर अशा अनेक पद्धती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यानिमित्ताने आपण सगळेजणं म्हणजे सगळे नातेवाईक या दिवशी एकत्र असतो आणि खूप मजा करतो आणि अर्थातच आपल्या संस्कृतीचं त्याच निमित्ताने आपली संस्कृती वाढायला मदत होते. पुढच्या पिढीपर्यंत आपण ती संस्कृतीची पायमुळं जोडण्याचा प्रयत्न करतो ही खूप मोठी गोष्ट आहे. घेऊया आपण एक फोन. नमस्कार, स्वरसंवाद.
2: हा, मी नीता पाटील बोलतीये.
0: बोला.
2: हा, ठाण्याहून.
0: बोला बोला नीताताई.
2: आजच गौरीचं आगमन आहे, आम्हालाही जायचंय गौरी बघायला.
0: खरंय खरंय,
2: खरंच मजा असते आजचा दिवस. म्हणजे गौरी म्हणजे ऍक्च्युली ती माहेर वाशिन आलेली बाई आहे. तशी गौरी म्हणजे पार्वती, ती माहेर माहेरी आली आहे म्हणून तिचं स्वागत करतात आणि ती खूप खुश असतात, सगळीजण खुश असतात. आणि तिथे लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी असं म्हणतात.
0: बरोबर.
2: आणि आमच्यात आम्ही कुठली ती झाड,
0: तेरड्याची का?
2: तेरड्याची. तेरड्याची झाड 8 दिवसांमध्ये आम्ही उगवतो मुद्दा.
0: हो बरोबर आहे. आणि ती झाड आहेत ना, या या गणपतीच्या या दिवसांमध्येच त्या झाडांना जास्त बहर येतो म्हणजे.
2: हो ना, खरं म्हणजे तेच असतं ना, गणपती वगैरे सगळ्या या भाद्रपद महिन्यात सगळी सृष्टी पण फुललेली असते, वगैरे सगळं मुबलक असतं आणि सगळा आनंदच असतो. आणि तसेच ती भरल्या याच्यात ती येते. मग तिला एखादी लहान मुलगी वगैरे असते ना, तिच्या हातात ते देऊन खाली पावलं काढली जातात, त्या पावलावर चालत ती अख्खी
0: घरभर फिरते. हो,
2: तिला दाखवतात की आमच्या घरी काय काय समृद्धी आहे, कानाकोपऱ्यात फिरवून आणतात.
0: बरोबर.
2: आणखी मग तिथं स्थापना झाली की तिला मग नंतर ना मुखवटे वगैरे छान छान लावतात. सगळं म्हणजे माणसाचंच रूप दिलं जातं.
0: बरोबर.
2: चांगली साडी नेसवतात, दाग दागिने घालतात. मेन म्हणजे ते मुखवट्याला नथ, नंतर गळ्यात तनमणी आणि हातात बांगड्या वगैरे सगळं अगदी सगळे काही जणांना औषधे आपल्या आपापल्या घरातले दागिने
0: घालतात,
2: नटवतात. आणि मग खूपच मजा येते. सगळे तिचं पूजा वगैरे करून झाली की नंतर दुसऱ्या दिवशी तिला नैवेद्य दाखवतात ना, छान पुरणपोळीचा वगैरे गोड धोड सगळं करून देतात. त्याचबरोबर आमच्यात आम्ही व्हेजिटेरियन आहोत तर आमच्याकडे मांसाहारी नैवेद्य दाखवू शकतो, ते पण दाखवतात.
0: हो बरोबर.
2: म्हणजे इतक्या दिवसाचा उपास असतो श्रावणात तो सगळा आजच्या दिवशी मोडतात.
0: खरंय खरं.
2: त्या दिवशी मोडतात नैवेद्य खाऊन, म्हणून सगळी खूप धमाल करतात आणि रात्री जागरण करतात. आणि सगळ्या बायका शेजारी पाजारी बोलवतो हळदी कुंकवाला आणि मग त्या खूप सगळे फुगडी
0: आणि श्रावण मध्ये मंगळागौरीच्या निमित्ताने आपली ऑलरेडी तयारी झालेली असते ना, वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे खेळ आहेत ते, त्यामुळे त्याचं आणखीन छान वेगळ्या स्वरूपात आपण ती मजा करतो. धन्यवाद ताई, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: नमस्कार, स्वरसंवाद.
3: मुघ्नाताई नमस्कार.
0: नमस्कार.
3: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
0: बोला सर.
3: तर आपल्या श्रोत्यांनी बऱ्याचशा आठवणी सांगितल्या आहेत. महालक्ष्मीच्या अनेकशा आरती आहेत, त्याच्यामध्ये सोन्याच्या पावलानं माय लक्ष्मी आली
0: हे
3: उत्तरा केळकर यांनी गायलेली ही आरती आहे.
0: ओके.
3: तर ही आरती

0: तिकडे मराठवाड्यामध्ये जास्त प्रसारामध्ये आहे आणि पुष्कळशी लोकही आरती बोलतात. आणि आता आज गौरी येतात ना, त्यावेळेला गौरी येताना ते रांगोळीच्या पावलं वगैरे करतात, त्याच्यानंतर ताट वाजवतात, मग घरातली मंडळी विचारतात काय वाजायला लागलंय काय वाजायला लागलंय, तर ज्येष्ठाच्या भेटीला कनिष्ठा येते किंवा कनिष्ठाच्या भेटीला ज्येष्ठा येत आहे, तर महालक्ष्मीचं आगमन होत आहे. आणि आणखी एक गोष्ट जी आहे की पूर्वी फणेर पेटी हा एक प्रकार होता.
1: अच्छा,
0: फणेर पेटीमध्ये ज्याच्यामध्ये फणी कंगवा
1: हारचा शृंगाराचं सगळं साहित्य,
0: हा सगळं शृंगाराचं सगळं साहित्य त्या पेटीमध्ये ठेवायचं. तर ते फणेर पेटीमध्ये वरती आरसा असतो आणि ते घडी घालून तो आरसा उघडता येतो. तर हा हे त्या दोन लक्ष्मीच्या मध्ये ही फणेर पेटी ठेवतात आणि त्याच्यामध्ये हे शृंगाराचं सगळं साहित्य ठेवलेलं असतं. तर एक आठवण मी सांगितलं, आता आमच्याकडे आई म्हणजे पुष्कळ वर्षापासून, मागच्या 50-60 वर्षापासून घरी गौरी गणपती येतात, तिकडे मराठवाड्यामध्ये त्याला महालक्ष्मी बोलतात, इकडे कोकणामध्ये गौरी गणपती बोलतात. तर असं काही आठवण मी तुम्हाला सांगितलं थोडक्यामध्ये. तर हे उत्तरा केळकर यांनी
1: नक्की
0: आहे ना महालक्ष्मीची आरती, ही फार मोठी आरती आहे पण आपल्याकडे फार छोटी आहे, क्वचित लागते आपल्याकडे. सोन्याच्या पावलानं माय लक्ष्मी आली
1: हो. सर जोशी सर धन्यवाद, जोडला गेल्याबद्दल धन्यवाद.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्वरसंवाद हा कार्यक्रम. आपण एक फोन घेऊया. नमस्कार स्वरसंवाद.
1: हा नमस्कार, मी मंगेश भोज बोलतो शहाबाजून.
0: बोला सर.
1: हा, आमचं शहाबाजचं भगत परिवार आहे. वर्षातले सगळे सण उत्सव जे आहे मोठ्या प्रमाणात साजरा करतो नेहमी.
0: अरे,
1: आम्ही पक्के तुला 10 भाऊ आणि 18 बहिणी.
0: अरे,
1: जो परिवार आहे त्याच्यात हा जवळजवळ
0: फारच मोठा परिवार आहे तुमचा.
1: हा, मोठा परिवार आहे. आणि आमच्याकडे मुलींना कवडीच्या आदल्या दिवशी वगैरे जाऊन बोलावणं द्यायची वगैरे पद्धत अजूनही चालू आहे. आणि आता आमच्याकडे आमच्या भगत परिवाराची एक घटना आहे. त्या घटनेत पहिल्या दिवसापासून गौरी जाईपर्यंत कोणी कोणी काय काय करायचं ह्याची प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. आणि ती जबाबदारी प्रत्येक जण अगदी मोठ्या उत्साहाने करत असतो. आणि आमच्या घरातली आता जी चौथी पिढी आहे त्याच्या लहान लहान मुली आहेत, त्यांना एकदा शहाबादला गणपती कधी येतात कुठलाही पण असू दे पण गणपती कधी येतात आणि शहाबादला कधी जातोय असतो असा जो आनंद आहे तो मला वाटत नाही की आज आमच्या गावात किंवा आजूबाजूला बघितलं तर कोणी घेत असेल असं मला तरी वाटत नाही.
0: धन्यवाद. धन्यवाद सर, स्वरसंवाद मध्ये आपण आपला सहभाग नोंदवल्याबद्दल धन्यवाद.
1: ओके, धन्यवाद.
0: श्रोते हो, गौरी गणपतीचे हे सण हे आपल्याकडचे म्हणजे बहुतांश सण असेच आहेत की सगळे कुटुंबातले सगळे सभासद किंवा कधी कधी आपण कामानिमित्त एकमेकांशी भेटत नाही, एकमेकांसोबत म्हणजे बोलणंही कधी कधी कठीण असतं, पण या सणानिमित्त आपण एकत्र येतो आणि सगळी मजा असते. कुटुंबाची जी मजा आहे ती आपण उपभोगतो. आपण एक फोन घेऊया. नमस्कार स्वरसंवाद. नमस्कार.
2: हा ताई, मी रंजना बोलते संभाजीनगर मधून.
0: बोला ताई, बोला.
2: हा ताई, आजचा विषय खूपच छान आहे.

0: म्हणजे
1: आजचा विषय छान आहे, कारण आजचा दिवसही छान आहे, कारण आज गौरींचं आगमन होत आहे त्याच्यामुळे हा
0: हो. आणि तुम्ही विषय छान ठेवता ना, आम्हाला बोलण्याची संधी मिळते, त्यामुळे पहिले तुमचे धन्यवाद. होतंय आज गुरुवार पण आहे, लक्ष्मीचा पण वार आहे, आणि योगा योग पण खूप छान आहे. आमच्याकडे खूप दिवसापासून लक्ष्मी, म्हणजे माझ्या मुलाचं लग्न झालं ना, तर तेव्हापासून आम्ही महालक्ष्मी बसत होते.
1: अच्छा.
0: खूप हा, आणि माझ्या मुलीचा जन्म सुद्धा महालक्ष्मी बसता त्या दिवशी झालेला आहे.
1: अच्छा अच्छा, बरोबर.
0: त्यामुळे त्यामुळे आम्हाला खूप उत्साह वाटतो ह्या दिवसात. आणि आम्ही म्हणजे आता गायीमध्ये लक्ष्मी पूजन करायचं, सगळ्या याच्यामध्ये असं लक्ष्मी पूजन म्हणजे मूर्तीतच लक्ष्मी असते असं नाही, ताई आपल्या आपल्या सवाशनी बायांमध्ये गोरगरिबांमध्ये आपण लक्ष्मीला बघायचं.
1: खरंय खरंय.
0: हो, चिमणी पाखरं आमच्याकडे म्हणजे लक्ष्मी पूजन तर करायचंच आपलं ते, आपण खरं म्हणजे लक्ष्मी शांतता पाहिजे, ते समाधान शांतता याच्यात लक्ष्मी असते, आपल्या आपल्या हातात लक्ष्मी असते, ते म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी
1: करमध्ये. आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाला आणि प्राणी जीवांनाही खूप महत्व आहे, त्यानिमित्ताने पण आपण म्हणजे त्यांच्याशी जोडले जातो, हे खूप म्हणजे खरं म्हटलं तर आपली संस्कृती खूप समृद्ध अशी संस्कृती आहे, तिला आपण घेऊनच जगलं पाहिजे खरं तर. धन्यवाद.
0: हे प्रसंग कधी ऐकायला मिळेल,
1: काय ऐकायचंय प्रोग्राम हा परत नाही ऐकायला मिळणार ताई, हे आपलं आत्ता जे चालू आहे तेच तसंच तुम्ही ऐकू शकता.
0: हो हो, धन्यवाद धन्यवाद, खूप धन्यवाद.
1: धन्यवाद ताई, जोडल्या गेल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हॅलो.
0: नमस्कार.
1: मी शुभदा जुईकर रायगड जिल्ह्यातील शहाबाद येथून बोलते.
0: बोला शुभदाताई.
1: मला आजच्या गौरी आवाहनाबद्दल थोडस सांगायचं आमच्या इथल्या प्रथेबद्दल.
0: नक्की नक्की.
1: आमच्याकडे आज संध्याकाळी तेरड्याची झाडं घेऊन येतात. जसं काही जसं आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं तसंच, पण इथे ना एक खास प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. भाकरी आणि माठाची जी पालेभाजी असते ती, त्याच्यात भेंडी घालून अशी ती भाजी शिजवली जाते आणि त्या भाकरी आणि पालेभाजीचा त्या नैवेद्य दाखवला जातो. त्याच्यात थोडस दही घालतात आणि साखर घालून तो नैवेद्य, आणि मग तोच नैवेद्य सगळ्यांना दिला जातो.
0: अच्छा.
1: आणि या दिवशी, या खास आजच्या दिवशी खूप चव असते त्या भाजीला.
0: वेगळी
1: चव येते असे, आणि सगळी जण म्हणजे लहान मोठी सगळी जण आवडीने तो प्रसाद घेतात. म्हणजे अगदी पालेभाजी कोणी न खाणारी असली मुलं तरी ती या दिवशी खातातच.
0: आणि खरं तर नैवेद्याचं म्हणजे ते महत्वच आहे. म्हणजे एरवी आपण ती भाजी करतो आणि नैवेद्यासाठी जेव्हा ती करतो

0: तेव्हा त्याची चव
1: वेगळीच चव,
0: हो वेगळीच चव असते. खरं अगदी खरं,
1: त्याचं महत्व असतं, त्याच्यामुळे ती चायला चांगलीच चव येते.
0: हो अगदी खरंय, खरंय ताई. शुभदाताई, तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल, तुमचा सहभाग नोंदवल्याबद्दल खरंच मनापासून
1: तुम्ही संधी देताय बोलण्याची.
0: धन्यवाद, धन्यवाद. आपण दुसरा फोन घेऊया. नमस्कार, नमस्कार. श्रोते हो, गौरी गणपतीचे सण म्हणजे खरंच किती बोलावं आणि किती आपलं आपण व्यक्त व्हावं असं आहे. आपण एक फोन घेऊया, फोन येतोय. नमस्कार, स्वरसंवाद.
2: हा नमस्कार, मी शलाका गाडगे, कल्याण बोलते.
0: बोला शलाका ताई.
2: आमच्याकडे ज्या गौरी असतात ना, म्हणजे आमच्या गाडग्याकडे नाहीये गणपतीच्या काही, आमच्या डोळेकरांकडे, म्हणजे माझ्या माहेरी आहे गणपती गौरी सगळं आहे आमच्याकडे. डोळेकरांकडे आमच्याकडे खड्याच्या गौरी,
0: खड्याच्या गौरी, बरोबर.
2: हा, आणि ते सात खडे आणायचे असतात आणि ते सात खडे आणून ते म्हणजे धुवून वगैरे सगळं आहे करून त्याला बाहेर वचनीने तुळशीपाशी जाऊन त्याची पूजा करायची. सात खडे चांदीच्या वाटीत ठेवायचे, त्याला हळदी कुंकू व्हायचं आणि ते तुळशीच्या पाशी जाऊन त्याची तुळशीची आणि त्या खड्यांची पूजा करायची आणि मग तोंडात चूळ भरायची आणि ती चूळ भरून मग जी पावडर नाचलेली असतात ना सगळी, चूळ भरण्याचं देखील उंबरच्या पाशी आपल्याला ओवाळलं जातं, औक्षण केलं जातं आणि मग
0: तिला आत घेतलं जातं. बरोबर. हॅलो ताई, तुमचा आवाज. हॅलो, धन्यवाद. हा ताई, तुमचा आवाज येत नाहीये. बोला. हा बोला, बोला, बोला.
2: हा, आमच्याकडे सात खडे आणले जातात आणि ते सात खडे चांदीच्या वाटीत ठेवून,
0: हो हो सांगितलं तुम्ही,
2: तुळशीपाशी,
0: हो हो पूजा करायची, हो हो हो कळलं. श्रोते हो, कार्यक्रम आहे स्वरसंवाद आणि आजचा विषय आहे गौरींचं आगमन आणि त्या मागच्या प्रथा आणि पद्धती. मला असं वाटतं आई आपल्या मुलांसाठी प्रेमानं पदार्थ बनवते, मुली माहेरी येतात, बहिणी एकमेकींना भेटतात, नातेवाईक एकत्र येतात आणि पुन्हा घरामध्ये जुन्या आठवणींचा असा दरवळ सगळीकडे असतो. काही जणी गौरी म्हणजे लहानपणींच्या आठवणी आपल्याला खूप त्यावेळेला आठवतात आणि माहेरच्या घरची ओढ त्या दिवशी आपण जास्त तीव्रतेने आपल्याला होते जेव्हा आपण सासरी असतो. तर असा हा खूप जिव्हाळ्याचा सण आहे. आपण एक फोन घेऊया. नमस्कार. हा बोला ताई.
2: आमच्या घरी म्हणजे आमच्या गाडग्यांकडे नाहीये गौरी गणपती.
0: तुम्ही सांगितलं ताई, खड्याच्या गौरी येतात तुमच्याकडे सांगितलं. हा,
2: आणि आम्ही म्हणजे ती जी पावलं ठेवली आहे म्हणजे आधी औक्षण करतात माहेर असलेल्या त्या गौरी हातात घेऊन आणि मग त्या पावलांवरून सगळं घर दाखवलं जातं आणि ती पावलांवरून पाऊल म्हणजे ती चूळ जी भरलेली असते ती ज्याच्यासाठी की काही आपल्याकडून वाईट बोललं जाऊ नको
0: खरं खरं
2: म्हणून ती चूळ भरायची असते. पावलं घर दाखवते ती सांगते गौरमाई आली सोन्याची पावलं असं म्हणत म्हणत तिला आत आणायचं घर दाखवायचं आणि मग तिला गणपतीच्या शेजारी ती चांदीची आणि दुसऱ्या दिवशी तिचं स्वागत करायचं म्हणजे तिला आम्ही.
0: तुमचा आवाज ताई सारखा ब्रेक होतोय. आपण धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आपण दुसरा फोन घेऊया. हॅलो,
3: हॅलो. मी शांतापूरला अश्विनी मोहिते बोलते.
0: बोला अश्विनी ताई.
3: गौरीच्या आगमनाची सगळ्याने अगदी व्यवस्थित आणि छान पैकी सगळी माहिती दिलेली आहे.
0: हो,
3: आता मी त्याला वेगळं सांगते. वेगळं म्हणजे कसं, देवाचे एवढे आभार आहेत की जी पानं आणि फुलं आपण हेरवी करी त्यांना बघत पण नाही आणि आणत पण नाही.
0: बरोबर आहे.
3: त्या फुलांना या देवाने किती महत्व दिलं, हिरव्याची वगैरे, राम फुलं वगैरे, आणि ती देवाच्या ठिकाणी आपण त्यांना बसवलेलं आणि देव मानलेला
0: आहे.
3: यात खरीची पूजन होते.
0: खरंय, खरंय, अगदी चांगला मुद्दा तुम्ही सांगितलात.
3: धन्यवाद,
0: धन्यवाद अश्विनीताई, तुम्ही कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, आज गौरींच्या आगमनाच्या निमित्त

निमित्ताने आपण एक छोटीशी गोष्ट आपण नक्की करूया की आपल्या घरातल्या माणसांसाठी थोडासा वेळ काढायला नक्की हवा, कारण हे सण वर्षातून एकदाच येतात आणि ह्या सणांचं महत्त्व इतकं आहे ना की आपण जेव्हा ते सण साजरे करत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला काही नवीन गोष्टी कळतात, काही आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा आपल्याला समजतात आणि आपण त्या प्रथा घेऊनच पुढे जायचं आहे, कारण पुढच्या पिढीला या प्रथा माहिती असणं आणि नुसत्या प्रथा नाही आहेत आपल्या, तर त्या प्रथेमागे कोणतं ना कोणतं तरी एक महत्त्व आहे. उगीचच त्या प्रथा जोडल्या गेलेल्या नाही आहेत, तर आपल्या पूर्वजांनी अतिशय म्हणजे विचार करून या प्रथा आपल्यासाठी मांडून ठेवलेल्या आहेत. तर एखाद्याला आपण प्रेमाने विचारायचं आहे की कसे आहात तुम्ही, कारण ह्या एवढ्याशा शब्दाने सुद्धा अनेक गोष्टी जोडून येतात असं मला वाटतं.

0: आपण एक फोन घेऊया. नमस्कार नमस्कार नमस्कार.
1: आणि त्याच्यावरून मला आठवण आली की थांब लक्ष्मी कुंकू लावते नावाचा एक चित्रपट येऊन गेलेला. खूप जुनी गोष्ट आहे. तर या चित्रपटामध्ये महालक्ष्मी घरी येतात आणि त्या म्हणतात मला कुंकू लाव मी आता जाते. आता ते महालक्ष्मीला घरातून जाऊ द्यायचं नसतं त्या बाईला. महालक्ष्मी म्हणते नाही मला आता जायचंय आणि तू मला कुंकू लाव. तर या चित्रपटामधली जी नायिका आहे ती लक्ष्मी म्हणजे धनसंपत्ती समृद्धी वगैरे आपल्या घरातून जाऊ नये म्हणून ती जी नायिका आहे ती विहिरीमध्ये उडी मारते आणि आपला जीव सोडते. म्हणजे महालक्ष्मी घरातून जाऊ नये. थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातली गोष्ट आहे. आणि आता तुम्ही ते टिळा लावी ते रक्ताचा याच्यामध्ये सुद्धा शेवट असाच आहे तो. आवडी आवडी या कादंबरीवरती बहुधा अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ही कादंबरी आणि त्याच्यावरचा हा चित्रपट टिळा लावीचे मी रक्ताचा.
0: बरोबर.
1: या चित्रपटामध्ये सुद्धा अशीच कथा आहे की महालक्ष्मी घरातून जाऊ नये.
0: बरोबर.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद सर, स्वरसंवाद मध्ये आपला सहभाग नोंदवल्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, सण हे फक्त साजरे करण्यासाठी नसतात तर नाती जपण्यासाठी आणि नाती वृद्धिंगत करण्यासाठीचेच असतात. गौरी आपल्या घरी येते आणि काही दिवस राहते आणि पुन्हा आपल्या माहेरी जाते. पण तिच्या आगमनाने मनात निर्माण झालेला आनंद आणि घरात निर्माण झालेली एक सकारात्मकता आणि कुटुंबामधली वाढलेली जवळीक ही मात्र अशीच कायम राहावी असं मला वाटतं. गौरी गणपतीचे सण किंवा आपले कोणतेही सण जे आहेत ते असेच घरामध्ये कुटुंबामध्ये आनंद निर्माण करणारेच असतात. ऐकूया एक गाणं.

0: बाप्पा मोर यारे चरणी ठेवी तो माता।
1: नमस्कार नमस्कार
2: नमस्कार,
1: बोला।
2: हा, मी गणेश नांदेकर बोलतो, पांढरकवडा जिल्हा यवतमाळ।
1: बोला सर।
2: आज मस्त खूपच छान दिवस आहे, गुरुवार दिवस आहे आणि महालक्ष्मीचं आगमन आहे, त्यानिमित्त आपण चांगला कार्यक्रम घेत आहे।
1: धन्यवाद।
2: आणि आमच्या घरी पारवा इथे पांढरकवड्यापासून 30 किलोमीटरवर आहे गाव, तिथे महालक्ष्मी बसत असतात आणि आम्ही तिथे जात असतो आणि त्या पूर्वीच्या महालक्ष्म्या म्हटलं तर आमच्या आत्याकडे असते।
1: अच्छा।
2: पांढरकवडा येथे आणि आज त्याचं आगमन असते संध्याकाळी गाई म्हणजे सात नंतर
1: तिन्ही सांजेच्या
2: वेळेस। पूर्वीच्या त्यांच्या जवळपास 80-90 वर्ष झाले त्या महालक्ष्म्याला।
1: अरे बापरे,
2: त्यांची परंपरा आहे पूर्वीपासून आणि आमच्या आई वडिलापासून आम्ही मी मिसेस जात असतो तिथे दर्शनाला आणि तीनही दिवस त्यांच्याकडेच असतो आम्ही। आजचं आगमन, उद्याचं पूजन आणि परवाचं विसर्जन, अतिशय छान असा कार्यक्रम असतो आणि इथे आदिवासी भाग आहे हा यवतमाळ जिल्हा आणि फुलांनी असं समृद्ध असं वातावरण आहे इथे, हिरवीगार झाडे।
1: सर, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे आणि तुम्ही तुमचा सहभाग नोंदवल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। स्वरसंवाद या कार्यक्रमात सगळ्या प्रेक्षकांनी, सगळ्या श्रोत्यांनी माफ करा, आपला सहभाग अतिशय चांगल्या प्रकारे नोंदवला आहे, तर धन्यवाद। आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।

0: श्रोते हो, आताच आपण स्वर संवाद हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: श्रोते हो, सकाळचे 11:42 आणि 3 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात वृंदा लिमये यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे यशवंत देवी यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत. राम उगावकर यांचं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे विठ्ठल शिंदे यांनी.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

सरला भिडे यांनी गायलेलं हे गीत होतं इंदिरा कुलकर्णी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं व्ही जी भाटकर यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार, माफ करा भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह गीत.

0: श्रोत्या, आत्ताचं पण आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत ऐकलं. गीतकार होते विनायक मोहरी आणि संगीतबद्ध केलं होतं कान्हू घोष यांनी. या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. ठीक 12 वाजता वनिता मंडळ.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, गणेशाच्या आगमनामुळे सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सवाला जितकं महत्वाचं स्थान आहे तितकाच जिव्हाळ्याचा सोहळा म्हणजे गौरी उत्सव. लाडक्या बाप्पांचं आगमन झाल्यानंतर गौराईचं महालक्ष्मीचं आगमन होतं. आज गौरी आगमनाचा दिवस, ज्येष्ठ गौरीचे हे तीन दिवस एका मोठ्या उत्सवासारखे असतात. गौरीला आपल्याकडे माहेरवाशिण मानलं जातं. ती माहेरी येणार म्हणून गोडधोड, हार, पंचपक्वान्न यांनी तिचे लाड पुरवले जातात. मैत्रिणींनो, पहिलं पाऊल गौरी आवाहन, दुसरा दिवस महापूजा आणि नैवेद्य आणि तिसरा दिवस विसर्जन. तीन दिवस उत्साहाचं, आनंदाचं वातावरण सगळीकडे असतं. फुलांची आरास, रांगोळीची रंगसंगती, नैवेद्याचा सुगंध आणि भक्तिभावाने सजलेलं घर, त्यामुळे घरात लगबग आणि आप्त मंडळींसोबत हितगुज असं काहीसं वातावरण असतं. मैत्रिणींनो, आजच्या धकाधकीच्या आणि एकल कुटुंब पद्धतीच्या काळात गौरी गणपती सण नातेसंबंधांना घट्ट करण्याचं काम करतो. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीपासून तर लहान मुलांपर्यंत सगळे छान तयार होऊन सोहळ्यात सहभागी होतात. गौराईच्या रुपानं घरात येणारी ऊर्जा आणि आनंद प्रत्येक कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढा हुरूप देऊन जातो. एव्हाना मैत्रिणींची गौरी आगमनाची तयारी झाली असेलच. चला, या उत्साहात, आनंदमय वातावरणात घेऊया या गीताचा आनंद.

0: आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत विषय घेऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आज असाच एक महत्वाचा विषय चर्चेला घेतला आहे. विषय आहे वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया डॉक्टर सीमा पागे यांच्याकडून. यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या आपल्या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये विषय घेऊन आलोय वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो आपण बरेचदा बघतो की वय जसं जसं वाढत असतं तसं आपल्या मानसिकतेवरही परिणाम होत असतो. कारण वाढत्या वयाबरोबरच शरीराप्रमाणेच आपल्या मनावरही परिणाम होतो. कधी कधी असुरक्षिततेची भावना, आजारपण, अचानक आलेला रिकामेपणा, एकटेपणा, नव्या पिढीबरोबर जुळवून घेता येईल की नाही ही भावना, अनेक प्रकारांच्या विचारांनी मन विचलित होत असतं आणि कधी कधी मग डिप्रेशन सारख्या आजारांना सुद्धा सामोरं जाण्याची वेळ येते. या अनेक गोष्टी जबाबदार असतात. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय सीमा पागे यांना. या एक समुपदेशक आहेत. तेव्हा सीमा पागे आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: सीमाताई. बरेचदा 40-50 ओलांडली की आता आपलं वय झालं ही भावना माणसाच्या मनात तयार होते. कारण वाढत्या वयात मुलं मोठी झालेली असतात, ती सेटल असतात, कुठेतरी एकटेपणा येतो. आता मी काय करू किंवा आता मी नवीन काय सुरुवात करू असे अनेक प्रश्न मनात येतात. तर वाढत्या वयाकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे एक आव्हान म्हणून की आयुष्याचा एक समृद्ध टप्पा म्हणून?
2: खूप सुंदर प्रश्न आहे. आव्हान पण विचारलं आहे आणि सुंदर टप्पा पण विचारला आहे आणि त्याच्यामध्ये विविधता दाखवलेली आहे की 40व्या वर्षी माझं म्हणणं आहे वाढतं वय इट्स अ जस्ट नंबर. आपल्याला ही एक मानसिक अवस्था आहे आणि ही इतकी सुंदर अवस्था आहे की जी तुम्हाला फील करावी लागेल आणि त्या फील करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडस शिरावं लागेल. 40व वय म्हणजे काय? सपोज मी जेव्हा 40व्या वर्षी आली तर मला वाटलं आता माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, माझी मुलं मोठी झाली, थोड्याशा जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि आता मी माझं समृद्ध जीवन जगू शकते.
1: खरंच
2: असं आपण म्हणतो की आव्हान जर आपल्याला नसले, चॅलेंजेस जर नसले तर लाईफ म्हणजे कसं बिना मिठाचं राहील. तुम्ही विचार करा की तुम्हाला बीपी झालाय आणि तुम्हाला बिना मिठाचा अळणी जेवण दिलाय तर तुम्हाला कसं वाटेल. सेम विदाऊट चॅलेंजेस म्हणजे बिना आव्हानाच्या आयुष्य तसं नीरस होतं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आव्हानांना वेलकम करावं, त्यांचं आगमन करावं आणि मुख्य म्हणजे त्याच्यामुळे तुमची आतली जी क्षमता असते, सामर्थ्य असतं ते तेव्हाच तुम्ही परीक्षा घेऊ शकता.
1: खरंच
2: तर माझं असं प्रांजळ मत आहे की 40व्या वर्षीच्या नंतर माणसाचं आयुष्य सुरू होतं. आणि दुसरी गोष्ट अगदी महत्वाची की आता जे लाईफ स्पॅन आहे म्हणजे आयुष्याची मर्यादा आहे ती वाढली आहे. लक्षात घ्या की आपले आजी आजोबा 60 आले की माझे आजी आजोबा गेले होते. आणि मला खूप सांगण्यात आनंद होतो की माझी आई 93 वर्षाची आहे आणि आजही माझी आई काम करते, स्माईल आहे आणि फुल ऑफ लाईफ आहे. त्यामुळे मला 40 वर्ष वाटत नाही आहे की काही वय आहे.
1: तर सीमा, ते वाढत्या वयात मानसिक आव्हानं आणि समस्या काय असू शकतात?
2: हा, आव्हान म्हणजे कसं असतं, जसं मी बोलली की आपल्या जबाबदाऱ्या कमी होतात, बरोबर, आपली मुलं मोठी होतात आणि एक आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण मुलांना वाढवतो की आता हळूहळू मुलांची, पेरेंट्सची म्हणजे आई वडिलांकडची गरजा कमी होतात. त्यामुळे आईला वडिलांना एक व्हॅक्युम क्रिएट होतं की मुलगा बाहेरच्या वर्ल्डमध्ये गेला आहे. तर आई वडिलांना पहिली गोष्ट की जेव्हा मुलं आपल्याहून दूर जातात तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता बॅकसीट ड्रायव्हिंगची वेळ आलेली आहे. आपण छान ऑब्झर्व्हर म्हणजे आपण चांगल्या रीतीने त्यांना बघू शकतो का त्यांचं आयुष्य. आणि गंमत सांगते की मी आणि माझी आई आमच्यामध्ये पुष्कळशा गोष्टीमध्ये सिमिलॅरिटी होती. मला काही बनवायचं असेल की मी माझ्या आईला फोन करायची आणि विचारायची, अगं तुझी याची कशी होती ग पाककृती, ज्याला आजकाल रेसिपी म्हणतात. पण आता जर माझी मुलगी आहे तर मला नाही वाटत की तिला काही गरज असते विचारायची, कारण की त्यांना ऑनलाईन बरीचशी त्यांच्याजवळ इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे

0: त्यामुळे मला असं वाटतं की माझं माझ्या आईच्या बरोबर पुष्कळशी साम्यता होती, पण माझी मुलीला आपली गरज कमी पडते कारण की ते डिजिटल युगामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे हे आपल्याला आव्हान आहे की मुलं बाहेर गेलेली आहे, मुलं दूर गेलेली आहे, डिजिटली ती पुढे गेलेली आहे. आणि तसा विचार केला तर आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपलं काम भरपूर कमी झालेलं आहे. त्यामुळे कसं झालेलं आहे की थोडस तर आव्हान आहे, पण प्रश्न असा आहे की आपण त्याला कसं हँडल करावं.
1: म्हणूनच मला असं विचारावं असं वाटतं सीमाताई की मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी काय उपाय करायला हवेत.
0: मानसिक स्थैर्य किंवा मानसिक संतुलन हे खूप सोपं नाहीये. याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लक्षात राहील नेहमी, तो आहे ABC. ए म्हणजे ऍक्टिव्हिटी, बी म्हणजे बिहेवियर वर्तन, आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. तर हा ABC म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट घडते, घडल्यानंतर आपण त्याला कसं बघतो आणि जसं बघतो तसं त्याचे परिणाम असतात.
1: बरोबर.
0: फॉर एक्झाम्पल, उदाहरणासहित की सपोज मी आता कारनी जाते कॉलेजला आणि एखादा 18 वर्षाचा मुलगा किंवा 20 वर्षाचा मुलगा खूप जोराने बाईकने मला क्रॉस करतो आणि अचानक मला हे लक्षात येतं की मी काही त्याला क्रॉस करायला गेली नाही, पण मी अजाणतेपणे मी त्याच्या पुढे गेली आणि त्याला खूप जोराने राग येतो आणि तो गिअर खूप जोराने बदलतो आणि ऍक्सिलेटर दाबतो, पुढे जातो, माझ्याकडे पाहतो, स्माईल करतो की आता ही गोष्ट मी कशी घ्यायची हे मला ठरवायचं. ही झाली घटना.
1: अच्छा.
0: आणि मग वर्तन म्हणजे मी कसं घ्यायचं, मी म्हणेन अगं 18 वर्षाचा आहे, त्याचं वयच आहे, म्हणजे मग परिणाम काहीच नाही होणार. पण मी हा विचार करेन, बापरे काय मुलगा आहे, मला हे करून गेला, तर तो पूर्ण माझा दिवस त्याच गुंत्यामध्ये जाईल. तर तुमचं ABC जर तुम्ही बॅलेन्स केलं, आयुष्यामध्ये बॅलन्स होतो, पण इतकं सोपं नाही.
1: खरंच
0: प्रत्येक याच्यात आपण ABC बॅलन्स करू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला बरेचसे प्रयत्न करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता बोलता बोलल्या की बायकांना डिप्रेशन येतो. आजकाल पाहाल तुम्ही डिप्रेशन, एन्झायटी किंवा मी OCD आहे, असे सगळे शब्द फार कॉमन झालेले आहे. एक लक्षात घ्या की सामान्य आणि असामान्य मध्ये एकदम थिन रेषा आहे. तर कसं होतं की आपण असं म्हणतो की अगं तू पागल झाली, आपण साधारण म्हणतो असं, पण आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण समोरच्याला काय म्हटलेलं आहे. राग एक मर्यादित जो आहे तो चांगला आहे, पण जिथे तुम्ही रेषा ओलांडता तिथे तुम्ही असामान्यताकडे जाता. त्यामुळे ही जी शब्द आजकाल वापरली जातात ही सगळी असामान्यताकडे आहे. आपल्याला सामान्यताकडेच राहायचं आहे कारण की आपण सामान्य लोक आहोत.
1: मग यामध्ये वाढत्या वयाचा काही फरक पडतो का, म्हणजे या सगळ्या स्वभावांवर?
0: बिलकुल पडतो. फरक कसा पडतो की एक बाईचं उदाहरण सांगते की बाईचं सगळं चेंज होतं. केस पांढरे होऊ लागतात, थोड्या थोड्या सुरकुत्या पडू लागतात, त्याच्यानंतर डोळ्याखाली काळं होऊ लागतं, त्याच्यानंतर असं वाटू लागतं की नवऱ्याचा आपल्या मधला इंटरेस्ट कमी झालेला आहे, हे पण लक्षात येत असतं. मुलांना फोन केलं की मुलं उचलत नाही, आई मग बोलतो वगैरे असं सांगितलं जातं. त्यामुळे कसं होतं की एक घरची महिला जी असते किंवा जी आई जी असते ती थोड्या फार प्रमाणात स्ट्रेस मधून जात असते आणि त्यावेळी तिचं मोनोपॉझल पण सुरू झालेलं असतं, त्यामुळे तिच्या शरीरात पण बदल होत असतात. अगदी सांगू तर असं होतं की काय कंट्रोल करू आणि काय सोडू, आणि काहीच कंट्रोल होत नाही.
1: खरंच खरंच.
0: पण असं म्हणतात ना, वन ऍट ए टाइम, एक एक गोष्टवर कॉन्सन्ट्रेट केलं तर ती व्यवस्थित हाताळल्या जाते आणि आपलं हे मानसिक स्थैर्य असतं ते पण आपल्याला बनवून ठेवतं.
1: खरंच खूप छान. सीमाताई, वाढत्या वयामध्ये साधारण कोणकोणत्या वयांच्या टप्प्यांविषयी आपण बोलू शकतो? म्हणजे आताच आपण वाढत्या वयाबद्दल तर बोलतोय, पण कोणकोणत्या टप्प्यांबद्दल बोलू शकतो?
0: हा, मला खूप एक सांगावं असं वाटतं ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं. ते म्हणजे कसं होतं की साधारणत जेव्हा आई वडील मुलांना वाढवतात तेव्हा तुम्हाला आश्चर्य होईल की मुलाची जी पर्सनॅलिटी आहे ती 0 to 5 इयर्स मध्ये डेव्हलप होते.
1: बरोबर.
0: म्हणजे प्रश्न

0: आहे की त्या शून्य ते पाच वर्षापर्यंत तो पूर्ण डेव्हलप झालेला असतो त्याचा ब्रेन. आणि आपण कसं म्हणतो की अरे याला काय समजतो.
1: बरोबर.
0: आणि तिसरं वर्ष, तिसरं कधी नका विसरू वगैरे असं काही काही म्हणी आहे, पण तिसऱ्यामध्ये काय असतो, तो जे काही बघतो त्याचं तो आकलन पण करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे त्या वयात मुलांना दुर्लक्षित केल्या जातं. मग प्रश्न असा येतो की तीन ते पाच वर्षात तर मुलाचं ब्रेन पूर्ण डेव्हलप झालंय, मी म्हणते पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे अशी आमचे सायकोलॉजिस्टची स्टडी आहे. मग त्याच्यानंतर डेव्हलप नाही होत का? होतो. पंधराव्या वर्षी पासून अठराव्या वर्षापर्यंत पण त्यांचं मेंदूची डेव्हलपमेंट होते, म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट होते. तोपर्यंत ते लोक थोडेसे अनिर्णायक राहतात, डिसिसिव्ह राहतात आपण असं म्हणू शकतो. तुम्हाला लक्षात येईल की मुलांना मत देण्याचा अधिकार केव्हा आहे? अठराव्या वर्षी. म्हणजे तोपर्यंत ते आपलं निर्णय स्वतः घेऊ शकतात. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक टप्प्यावर मुलांची पण आव्हाने वेगळी आहे आणि पेरेंट्सची पण आव्हाने वेगळी आहे. जशी जशी मुलं मोठी होतात, बाहेर जातात, बारावी नंतर मुलगा बाहेर शिकायला जातो, मग पीजी करतो, नोकरी करतो, लग्न करतो, बारावी झालं की मूल बाहेर जातं, आणि तेव्हापासून आई वडिलांना हे सुरू होतं. म्हणजे मला अगदी कळून असं वाटतं की जर खरोखर आपल्याला मुलांना व्यवस्थित डेव्हलप करायचं असेल तर 0 to 5 years आईनी ब्रेक घ्यावा. नाही तर घरी कोणीतरी मोठं असावं त्या मुलांना बघायला, आणि तुम्ही मग नंतर पहा की त्या मुलांमध्ये आणि दुसऱ्या मुलांमध्ये काय फरक आहे. तुम्हाला त्यांच्या म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये बराच फरक दिसेल, त्यांच्या इमोशन्समध्ये भावनामध्ये खूप फरक दिसेल, असे बरेचसे तुम्हाला फरक दिसू शकतात.
1: खरंच म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपलं मानसिक संतुलन सांभाळणं म्हणा किंवा मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काही ना काही प्रयत्न करावेच लागतात. सीमाती, आपण आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं गीत ऐकूया. तर आज आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: ते गाणं असं आहे की त्याच्यामुळे आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं, आजकल पाव जमी पर पडते नाही मेरे.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. आरोग्य संवाद या मालिकेमध्ये वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी सीमा पागे यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर सीमाताई, यानंतर मला असं विचारायचं आहे की वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर आपलं मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी

0: कुटुंबाचा आणि समाजाची काय भूमिका असू शकते?
1: कुटुंबाची भूमिका जर आपण म्हटलं तर ती प्राथमिक आहे आणि समाजाची म्हटलं तर ती दुसऱ्या नंबरवर येणार आहे, म्हणजे सेकंडरी आहे. कुटुंबाची भूमिका याच्यावर अवलंबून असते की घरातली जी मेन धूर आहे म्हणजे आई, तिचा कसा काय रोल आहे, ती कसं सगळं सांभाळते, तिचं मानसिक संतुलन कसं आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगते की कसं असतं की आपला समोरचा जो कपाळ आहे हा आहे आपला फ्रंटल लोब. हा आपल्याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनालिटिकल अनालिसिस करू शकतो, आणि जो मागचा आपला ब्रेन आहे तो आपला भावनाशील आहे. आणि गंमत म्हणजे की जेव्हा आपला समोरचा मेंदू ऍक्टिव्ह होतो तेव्हा मागचा मेंदू मंद होतो, आणि मागचा मेंदू जेव्हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा समोरचा मंद होतो. म्हणजे समोर आणि मागच्या मेंदूमध्ये सीसॉ सारखी रिलेशनशिप आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण असं मुद्द्यासहित सांगतो तेव्हा भावना चुप बसतात, आणि भावनाच्या आवेशात एखादी गोष्ट केल्या जाते तेव्हा आपण मुद्द्यासहित सांगणारी गोष्टवाला जो ब्रेन असतो तो कमी होतो. आता असं होतं की जी घरची स्त्री आहे, घरामध्ये वातावरणाची तिने निर्मिती कशी केलेली आहे त्याच्यामध्ये मी नेहमी सांगते एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही पण त्याला होकार द्याल, ते म्हणजे आपला सुसंवाद.
0: बरोबर.
1: कधी पण आपल्या घरी जेव्हा आपण कोणाशी पण संवाद साधतो तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की होतो विसंवाद होणारच आहे. जसं साऊथ मध्ये म्हणतात की हर इडली में छेद होता आहे, आपण म्हणतो भांड्याला भांडा लागत, तशी वाली गोष्ट आहे. पण तो पराकोटीला जाऊ देऊ नका, म्हणजे तिथल्या तिथे आपण संवाद संपवायला पाहिजे. संवाद कसा संपवायचा, तो सुसंवाद होईल तर ठीक आहे, पण जर तो स्ट्रेच होतो आहे तर आपल्याला कधी ना कधी माघार घेता आली पाहिजे. त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी. आता ही फ्लेक्सिबिलिटी काय असते, त्याला एक नवीन शब्द आहे, ब्रेन प्लॅस्टिसिटी. म्हणजे कसं असतं की आपला मेंदू तर आहे पण तो प्लॅस्टिसिटी म्हणजे तो फ्लेक्सिबल आहे का? जर घरच्या बाईचा मेंदूची रचना प्लॅस्टिसिटीकडे असेल, म्हणजे प्लॅस्टिसिटी म्हणजे ती जर मोल्ड होत असेल तर ती घरामध्ये सगळ्यांशी कनेक्टेड राहील, आणि जर ती गडबड असेल तर कोणाचाच पाय कोणाच्याच जोड्यात राहत नाही. हे आपण पुष्कळदा पाहतो पण आपण असं म्हणू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली मानसिक जो तुमचा बॅलन्स आहे किंवा मानसिक स्थैर्य आहे त्याच्यावर खूप काम करायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा पाहायला पाहिजे. मला खूप आश्चर्य होतो, आपण बीपी चेक करतो, थोडस आपल्याला चेस्ट पेन झालं की आपण जातो कार्डिओलॉजिस्टकडे आणि इको करतो, ईसीजी करतो, पण कधीतरी आपण हा विचार करतो का की माझं मेंदूचं स्थैर्य कसं राहील?
0: हो ना,
1: मेंदूचं स्थैर्य ठेवणं काही खूप कठीण नाही आहे, फक्त तेवढी मानसिकता आपल्याला पाहिजे.
0: खरंच आहे, आणि तीच तयार करायची तर त्यात कुटुंबाचा खूप मोठा हातभार आहे. हो ना,
1: समाज ऍक्च्युली कसं असतं की आपण ज्या कुटुंबातून बाहेर पडतो तर आपण समाजाशी कनेक्टेड होतो, म्हणजे समाजाशी आपला संबंध होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की समाजाशी जर आपला संबंध आहे तर आपलं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं आहे. मी खूप लोकांना हे सांगते की जर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, तुमचा वेळ जात नसेल, तर तुम्ही कुठे ना कुठे लोकांच्या याच्यामध्ये जा. खूप सारे मंडळी असतात जे लोक फ्री असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरेचदा मी असं ऑब्झर्व केलंय की आपल्याकडे खूप गार्डन्स आहेत आणि आपले गार्डन्स खूप छान आहेत, नागपुरातले वेल इक्विप्ड गार्डन्स आहे आणि तिकडे खूप सारे साठीच्या वरचे लोक बसतात, बरोबर. आणि तेव्हा आम्ही एक प्रोग्राम घेतला होता की हे लोक काय करतात इथे बसून, म्हण आम्ही त्यांच्यासाठी एक प्रोग्राम केला की आपण त्यांच्याकडनं डान्स करू, गाणं म्हणू, काहीतरी गेम्स खेळू. ते लोकांनी मला अक्षरशः काही नाही, ते लोक काही नाही करत, नुसते बसून सुनांच्या चुगल्या करतात. ते म्हटलं नाही असं काही नाही, प्रत्येकामध्ये टॅलेंट असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही नागपूरचे एक 40 गार्डन्स घेतले होते आणि 40 गार्डन मध्ये आम्ही घेतल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांच्याशी म्हणजे संवाद साधला तेव्हा मला दिसलं लोक सुंदर गात होते, नाच करत होते, कोणी गाणं म्हणणारं होतं, कोणी छान एखादं लिहिणारं होतं, कोणी वाचून दाखवणारं होतं,

0: पण कसं होतं की जेव्हा आपण अशा लोकांमध्ये जातो, समाजात जातो, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात. आणि जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी कळू लागतात तेव्हा आपल्याला असं वाटतं माझ्यासारखं आनंदित आहे जगात कोणी नाही आहे. जेव्हा तुम्ही जग पाहाल तेव्हा आपल्याला आपली किंमत कळते. आणि जोपर्यंत आपण आपल्या घरी असतो तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही.
1: अगदी बरोबर आहे सीमाते. तसंच बघा ना, आता आधुनिक युगात बरेच असे गॅझेट्स असतात की वाढत्या वयाबरोबर त्या लवकर आपल्याला आत्मसात केल्या जात नाही, आणि मग एकतर दुसऱ्यांचा आधार घेणं असतं किंवा ती गोष्ट पूर्णपणे निग्लेक्ट करणं असतं. असं होतं बरेचदा. आणि केव्हा केव्हा अशी वेळ येते की मला हे आता काही जमणार नाही म्हणून मग त्यातनं मन काढलं जातं, कारण काही काही नवीन गोष्टी लवकर आपल्याला समजत नाही. त्याचे दुष्परिणाम पण असे होतात की कधी कधी यामध्ये फसगत पण होण्याची शक्यता असते, आणि त्याचा सुद्धा मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतो असं मला वाटतं. तर त्या गोष्टी कशा हाताळायच्या?
0: खूपच म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे. ही म्हणजे कसं आपण म्हणतो नीड ऑफ द आर आहे, म्हणजे प्रत्येकाला याच्यामधून जावं लागतं.
1: खरंच,
0: कारण की आज सगळ्यांजवळ गॅझेट्स आहे आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आता जसा मोबाईल आहे तर मोबाईल वरूनच आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, आणि बरेचसे लोक म्हणतात आमच्या वेळाचे की नाही नाही मला येत नाही, मी करत नाही, मी मोबाईलला हात लावत नाही, मी हिरवं बटन आणि लाल बटन दोनच वापरते, आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप खूप असा अभिमान वाटतो. पण माझं हे म्हणणं आहे की 2 वर्षाचा मुलगा मोबाईल चालवतो तर आपण निश्चितच मोबाईल वापरू शकतो. आता ती टेक्नॉलॉजी कशी आहे? ती टेक्नॉलॉजी सोपी आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला कधी ना कधी शिरावं लागेल आणि ती टेक्नॉलॉजी पाहावी लागेल. आता त्याच्यासाठी सोपा उपाय मी सांगते. आपल्या घरी जर आपली नातवंड असतील तर त्यांना खूप आवडतं शिकवायला आजी आजोबांना की मी माझ्या आजीला हे शिकवलं, मी माझ्या आजोबांना हे शिकवलं, आणि त्यांच्याकडनं तुम्हाला शिकण्यात काही कमीपणा वाटत नाही. एखाद वेळ आपल्या मुलाशी किंवा मुलीशी शिकण्यामध्ये कमीपणा वाटेल, पण नातवंड म्हणजे दुधावरची साय असते. त्यामुळे एक ते आहे. दुसरी गोष्ट की जर आपण जसं जग चाललं आहे त्यांच्या बरोबर नाही जाणार तर आपण मागे राहू, आणि आपण जर मागे राहू तर आपण काही दिवसांनी असं होईल की डिजिटल जर आपल्याला नाही आलं तर आपल्याजवळ डिग्री असूनही आपण निरक्षर राहू. पण आपल्याला असं वाटतं की नाही मी शिकलेली आहे मला हे आलंच पाहिजे. हा म्हणजे मला असं वाटतं की आजच्या काळात असं चालणार नाही आणि शिकणं काही कठीण नाही. ऑलरेडी मी म्हटलंय की शिकणं चॅलेंजिंग असतं. जेव्हा आपण नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपलं काय म्हणतो आपण मोटिवेशन जे लेवल असतं ते तुमचं हाय होतं, आणि मोटिवेशन लेवल हाय होतं तर आपण अजून शिकायला आपल्याला असं वाटतं नाही नाही अजून प्रवृत्त होतो. आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण पण येऊ शकतं.
1: खरंच. आणखी मला असं विचारायचंय की वाढत्या वयात मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मक जीवनशैली किती महत्वाची ठरू शकते? कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतः सकारात्मक असणं हे खूपच गरजेचं असतं, हो ना? तर त्यासाठी काय करायला हवं मग?
0: सकारात्मक जीवनशैली त्याला आजकाल खूप भर आहे पॉझिटिव्हिटीवर. तुमची जीवनशैली कशी आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आता जीवनशैली कशी आहे, माझं हे म्हणणं आहे की आपल्या जुन्या काळात मी तुम्हाला नेते आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सकाळी लवकर उठतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तर आपण किती लवकर उठतो? जर मी वर्गात विचारलं, आमचं कॉलेज 7:30 असतं, मी मुलांना विचारलं की का तुला उठायला काय मोटिवेशन असतं, की तो म्हणतो मॅडम 7:30 कॉलेज आहे म्हणून उठतो.
1: अच्छा,
0: बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा तुम्ही 5 उठू शकता, 6 उठू शकता. उठल्यानंतर एक लक्षात घेऊ की आपल्याला खूप शांत आणि चांगलं वाटायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो अल्फा वेव्स. अल्फा वेव्सचा अर्थ असा असतो की आपल्याला त्यावेळी काहीही करायचं नाही आहे. तर आपल्याला शांतपणे सकाळी उठायचं आहे, आपल्या अंगणात जायचं आहे किंवा बाहेर जाऊ शकता. आपल्याला संस्कृतीचा जे देणगी आहे किंवा देण आहे की आपण सूर्याला नमस्कार करतो. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो तेवढ्या सकाळी लाल झालेला सूर्योदयाचा सूर्य तुमच्या डोळ्यासाठी आणि तुमच्या ब्रेनसाठी उत्तम आहे. आणि तुम्ही ते बघत असताना आणि त्याचे सूर्याचे दर्शन

0: येत असताना त्याच्यानंतर तुम्ही जर तिथे एखादं गवत असेल किंवा काही नसेल तर माती असेल वाळू असेल त्याच्यावर जरी तुम्ही चालता तरी तुम्हाला खूप रिलॅक्स्ड फील होतं. जर असा तुम्ही वेळ तुमचा वाटून घेतला 10-10 मिनिटं त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचं जे काही करत असाल एक्सरसाइज करत असाल 45 मिनिटं तुम्ही नका घेऊ चहा आणि फक्त आणि फक्त स्वतः बरोबर राहा आणि मग तुम्ही पहा की तुमच्या दिवसाची सुरुवात किती सुंदर होते.
1: खरंच
0: आपला विचारच बदलतो कारण की आपण एक वेगळा अनुभव सकाळी घेतलेला असतो. त्यांना एक सिग्निफिकन्स आहे. प्रश्न असा आहे की आपण नुसतं पॉझिटिव्हिटी म्हणतो पण आपल्याला त्याची सुरुवात करायला पाहिजे. जेव्हा आपण अल्फा मोड मध्ये राहतो आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता. तुम्हाला जशी हवी असेल सुरुवात करा आणि जेव्हा तुमचा दिवस मावळतो आणि आता मला जायचंय बेडवर मला झोपायला जायचंय त्याच्या एक तास आधी पण तुम्ही स्वतःच्या बरोबर राहा आणि मग तुम्ही पहा जे आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन वगैरे जे काही म्हणत असतो तुम्ही विचार करून पहा की आता मला आज हे करायचंय उद्या हे करायचंय माझं हे काम राहून गेलं आणि बघा तुमचं 8 दिवसात काम नाही झालं तर निश्चित तुमचे काम होते.
1: खरंच खूप छान. तर सीमा पागे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आरोग्य संवाद या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर सीमा पागे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. विषय होता वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो, आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर हा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. रुग्णांच्या सुरक्षेमध्ये सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी आणि रुग्णांच्या हानीच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृती करण्याच्या योजना या दिवशी तयार करण्यात येतात. मैत्रिणींनो, रुग्णांना उत्तम सेवा देणं, रुग्णांच्या कल्याणाला प्राधान्य देणं या दृष्टीने महत्वपूर्ण पावलं उचलली जातात. होणारे आजार, वेळेवर निदान आणि उपचार याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन या दिवसाचं महत्व अधोरेखित केलं जातं. मैत्रिणींनो, दिनविशेष याविषयीच असतात, त्या दिवसाचं महत्व ओळखून त्याविषयीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं. आता गणेशाचं आगमन झाल्यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, त्यातून अनेक महत्वपूर्ण विषय हाताळले जातात. मैत्रिणींनो, सण उत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि आनंदाचे क्षण नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीसोबत समाजाला काहीतरी चांगलं देण्याची संधीही देतात. ह्या आपल्या विविध उपक्रमातून आपल्याला नक्कीच समजलं असेल. तेव्हा परंपरेचा सुगंध जपत आधुनिक विचारांची ज्योत पेटवूया. स्त्री सन्मानाचा स्वीकार, अंधश्रद्धेला विरोध, पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक एकतेचा संकल्प अशा सकारात्मक विचारांनी यावेळचा गणेशोत्सव साजरा करूया आणि ऐकूया कार्यक्रमात हे सुंदरसं गीत.

मैत्रिणींनो, सध्या आल्हाददायक वातावरण आहे. छान हिरवीगार झाडी, रंगीबिरंगी फुलं पाहताना मनाला आनंद होतो. हाच आनंद प्रसन्नता मिळवण्यासाठी आपल्या घरात सुद्धा एक छोटी बाग आपण तयार करतो, त्याची काळजी घेतो आणि जेव्हा त्या झाडांना फुलं फळं लागतात ना, तो आनंद शब्दात सांगू शकत नाही. मातीशी नातं जोडताना मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. अंगणातील हिरवाई, पानावरचे दवबिंदू आणि आपल्या हाताने लावलेल्या रोपट्यांची वाढ, हीच तर परसबागेची खरी श्रीमंती म्हणावी ना. अनेक मैत्रिणी घरातील एका कोपऱ्यात छान झाडी लावतात, अंगणात बाग तयार करतात. अशा निसर्गप्रेमी मैत्रिणींशी गप्पा मारायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. चला तर ही इच्छाही पूर्ण करूया. निसर्गप्रेमी मैत्रीण जयश्री राठोड यांच्याशी स्वाती तुपकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. विषय आहे माझी परसबाग.

0: आरोग्यदायी परसबाग। मैत्रिणींनो, आज याविषयी मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जयश्री राठोड। परस म्हणजे अंगण आणि या अंगणात फुलवलेली भाजीपाल्याची बाग म्हणजे परसबाग। आपल्या बागेत झाडं, फुलझाडं, फळझाडं, कधी शोची झाडं असतात, कधी आयुर्वेदिक वनस्पती असतात आणि या सगळ्या प्रकारच्या झाडांचा आपल्या परसबागेत आपण समावेश करायलाच हवा। आणि आज ही परसबाग जयश्री त्यांनी खूप छान अशी फुलवलेली आहे, ती त्यांच्या गच्चीमध्ये, आणि त्यातून त्यांनी आरोग्य संपन्न असा त्यांचा परिवार तयार केलेला आहे। आणि याविषयीच आपल्याला माहिती देण्याकरता त्या आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। आणि त्यांनी आपल्या घरची परसबाग फुलवण्यासाठी काय काय केलं आणि आपणही त्याविषयी काही करू शकतो याचं मार्गदर्शन ते आपल्याला आज करणार आहेत। आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि यातून आपण सुद्धा आपली परसबाग तशीच फुलवू शकणार आहेत। तर सुरू करूया। जयश्रीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये।
1: नमस्कार। नमस्कार।
0: तर जयश्रीताई, हे सांगा की तुमची परसबाग खूप छान अशी आहे असं आम्ही ऐकलेलं आहे, तर तिथे कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत?
1: हा, आम्ही मनीष नगरमध्ये राहतो, एअरपोर्ट पासून फक्त 5 मिनिटं अंतर आहोत।
0: हा,
1: आणि तिथे जमिनीवर नाही आहे, जमिनीपासून 50 फुटावर आहे, स्लॅबवर आहे आमच्या टेरेस गार्डनिंग।
0: अच्छा।
1: आणि फक्त 1150 स्क्वेअर फूट जागा आहे, त्यामध्ये जिना आला, लिफ्टची जागा पण आली। त्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं कसं लावता येईल हाच आमचा हेतू होता। आणि हे परसबाग करताना आम्ही आमच्या कुटुंबातल्या सगळेजण सहभागी होतो। माझे मिस्टर, 2 मुली आहेत, 1 11वीला आहे, 1 12वीला आहे, त्यांचा पण खूप सहभाग चांगला असतो। तसं ते 6वी 7वीपासूनच आमच्या सोबत काम करतात परसबागेत। तसं जवळपास 10 वर्षापासून झालं आम्ही ती फुलवत असतो। तिथं आता जवळपास 130 प्रकारचे झाडं आहेत, त्यात फळभाज्या आल्या, फुलांचे आले, शोचे आले, फळांचे आले, वेलवर्गीय आले, रूटवर्गीय आले, असे सर्व प्रकारचे आमचे कमीत कमी वर्षभरात 10 महिने जेवढं पुरेल आम्हाला भाजीपाला, हा सगळं भाजीपाला आम्ही तिथेच घेतो।
0: अरे वा, पण एवढ्या कमी जागेत हे कसं काय शक्य झालं?
1: आम्ही त्या जागेचं तसं नियोजन केलं।

0: अच्छा
1: फक्त झाडच आहेत असं नाही, चार लोकांना एकाच वेळेस फिरता येईल असे वॉकिंग ट्रॅक बनवलेले आहेत, आणि तिथं चार लोकांना एकाच वेळेस योगा करता येईल हे पण बनवलेलं आहे. आणि त्याच जागेमध्ये आम्ही वांगे, टमाटर, फुलगोबी, पत्तागोबी, मिरची ह्या सगळ्या व्हरायटीज लावलेल्या आहेत, आलू आहे, हळद आहे, तीन प्रकारची हळद आहे आमच्याकडे, काळी हळद, पिवळी हळद, पांढरी हळद. तिथे ज्वारी आहे, ज्वारीचा हुरडा बनवतो आम्ही.
0: अरे वा.
1: आणि हंगामी पिकं पण घेतो आम्ही. आता खरीप हंगाम आहे, खरीप हंगामात जे जे पिकं येतात ते पूर्ण लावतो आम्ही. आणि रब्बी हंगामात जे येतात, गहू, हरभरा, मका, टाळकी ज्वारी, बळी ज्वारी म्हणतात तिकडे, या सर्व प्रकारची आम्ही पिकं घेतो. आणि उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यावर येणारे, गरमी सहन करणारे, म्हणजे मेथी आहे, पालक आहे, चवळीची भाजी आहे, हा सर्व प्रकार आम्ही तिथे वर्षभरात जवळपास तीन वेळेस पीक घेतो.
0: खूप छान.
1: आणि आम्हाला मार्केटमधून काही विकत आणायची गरज नाही, 10 महिने कमीत कमी. आणि उन्हाळ्याचे जे 2 महिने उरलेले आहेत त्यामध्ये मिक्स डाळी खातो आम्ही, म्हणून आमच्या हेल्थचा काही प्रॉब्लेम नाही. आणि सर्व प्रकार ते जैविक करतो आम्ही.
0: अच्छा.
1: तिथं पेस्टिसाइड बिलकुल नाही. तिथल्या जो वेस्टेज निघतो, पालापाचोळा आहे, काळी कचरा आहे त्याचा, त्याचा आम्ही तिथेच खत बनवतो, मटका खत म्हणून. आणि वर्षात एकदा आम्ही पाणी प्यायसाठी उन्हाळ्यात मटका घेतोच, तर उन्हाळा संपल्यानंतर ते मटका खतासाठी वर उपयोगी आणतो आम्ही. आणि तो तेच खत आम्ही झाडांना वापरतो. तिथं सर्व प्रकारचा भाजीपाला आहे.
0: खूप छान.
1: आणि फळं पण आहे तिथं, चिकू आहे, सीताफळ आहे, पपई आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, निंबू आहे. जवळपास आम्ही 5 वर्षापासून झालं निंबू खातो तिथले. आणि निंबू इतके लागतात की आम्हाला घरी लोणचं होते, खायला होते, आम्ही आजूबाजूच्या लोकांना पण देत होते.
0: खूप छान. जयश्रीताई, तुम्ही इतकं छान सांगितलं की असं डोळ्यासमोर तर अशी मोठी शेती आली माझ्या. पण तुम्ही फक्त 1100 स्क्वेअर फीट मध्ये इतकं छान परसबाग तुमची फुलवलेली आहे. पण तुम्हाला ही आवड कशी काय निर्माण झाली, तुम्ही कधीपासून करायला लागला ही गोष्ट?
1: हे आवड तर आम्हाला जवळपास अगोदरपासूनच आहे. यापूर्वी आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पल्लेझरीला राहायचं, ज्योती तालुक्यामध्ये, आदिवासी दुर्गम भाग आहे. तिथे आम्ही जमिनीवर करायचं, घराच्या अवतीभोवती जी जागा आहे तिथे जमिनीवर करायचं. पण आता तिथून इथं आम्ही आलो, यानंतर आता इथे जमीन नाही, तसंही आम्ही भूमिहीन आहोत. त्याच्यामुळे आता इथे त्यातल्या त्यात दररोज वेगवेगळ्या आजाराचे जे प्रकार पाहायला मिळत आहेत, आपण टीव्ही बातमीत ऐकतो, न्यूज मध्ये ऐकतो, किंवा हेल्थचे इतके प्रॉब्लेम आहेत, दररोज गच्च भरून चाललेत दवाखाने.
0: हो ना,
1: म्हणजे इतके हेल्थचे प्रॉब्लेम असताना हे सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यापिण्यात, आजूबाजूच्या वातावरणामुळं जे हेल्थचं जे प्रॉब्लेम आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की आपण काय करायला पाहिजे हेल्थसाठी. मग दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा, उपदेश देण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही वर गच्चीवर आमच्या त्याचं नियोजन करायचं ठरवलं सगळ्यांनी, 2 मुली आणि आमचे मिस्टर. सगळ्यात जास्त आमच्या मिस्टरचा वाटा आहे त्यात, आम्ही त्यांना खूप म्हणजे सहकार्य करतोच. तर तिथे आम्ही भाजीपाला लावायचं ठरवलं, वांगे, टमाटर, गोबी, जे आपल्याला आवश्यक आहेत, चोळीच्या शेंगा, चोळीची भाजी, हे सगळं प्रकार आम्ही लावायला सुरुवात केलं. मग त्याचसोबत तिथे पेस्टिसाइड मारायचं नाही आणि किंवा खत वापरायचं नाही हे ठरवलं, आणि जैविक करायचं ठरवलं. तेव्हा मग आम्ही कीटनाशक म्हणून निंबोळी अर्क मिळतो मार्केटमध्ये, ते टाकायचं ठरवलं. आणि जुन्या काळामध्ये शेतीत वाडी लावायची मिरचीची वगैरे, मिरची किंवा टमाटर, वांगे थोडेसे लावायचे, अजूनही लावतात गावामध्ये. तर त्या वाडीच्या भोवती झेंडूचे फुलं लावतात. झेंडूचे फुलं कीटकांना आकर्षण करतात, पिकांपर्यंत जाऊ देत नाहीत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळं आम्ही खूप सारे झेंडूचे फुलं लावायचं, म्हणून आमच्या पिकावर कीट यायचं नाही, कीट नियंत्रण व्हायचं, आणि ते हेल्दी पीक राहायचं. हेल्दी पीक आहे म्हणजे त्यांना कीट येणं शक्यच नाही. आणि आजही तुम्ही पाहिलं, त्या दिवशी आले होते आमच्याकडे आकाशवाणीची टीम, तर प्रत्येक प्लांट, जवळपास आमच्याकडे 130 व्हरायटी आहे, 800 च्या वर प्लांट आहेत तेवढ्या जागेत, तर प्रत्येक प्लांट हेल्दी आहे. झाड हेल्दी कसं राहील याचा आम्ही प्रयत्न करतो, आणि तिथून भाजीपाला जी मिळतो तो आम्हाला हेल्दीच मिळेल.
0: अगदी. खूप छान. बघा ना, तुम्ही सांगितलं की तुमचे मिस्टर, मुली पण तुम्हाला सहकार्य करतात, की तुम्ही सगळ्या एकमेकांना सहकार्य करता, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुमचं कुटुंब रंगलाय परसबागेमध्ये. खूप छान जयश्री.
1: एवढंच नाही, आमच्या 2 मुली ज्या कॉलेजमध्ये आहेत, ज्या शाळेत आहेत, तिथे अगदी अभ्यासात टॉपर आहेत. दोघींना पण ट्युशन नाही,

0: पण बिना ट्युशन 88% मार्क आहेत 10वीमध्ये, 100 पैकी 99 आहेत, छोट्या मुलींना 100 पैकी 100 आहेत, त्या शाळेमध्ये टॉपर आहेत. आणि आमच्यासोबत जेव्हा परसबागेत ते राहतात, ते सर्व त्यांना अनुभव आला, त्यातून त्यांनी वसंत बहार नावाची पुस्तक लिहिली परसबागेवर, आणि त्याचं प्रकाशन पण झालेलं आहे. आणि एवढंच नाही, त्या पुस्तक लिहून थांबले असं नाही, त्यांनी स्टेट लेवलवर त्याचं सादरीकरण पण केलं.
1: अच्छा.
0: आणि अग्रोविजन होते तिथं जवळपास त्यांनी 4 वर्षापासून स्पीकर म्हणून पण जातात आमच्या मुली, आणि ह्या परसबागेवरच तिथं प्रेझेंटेशन करतात.
1: खूप छान जयश्रीताई. म्हणजे तुम्ही बघा, जसं एखाद्या बाळाला आपण वाढवतो तसंच तुम्ही झाडांना वाढवलं, आणि तुमच्या मुलींना पण तेवढंच छान पद्धतीने तुम्ही तयार केलेलं आहे आज. बरं, आता थोडंसं आपण परसबागेकडे वळूया की सीझनप्रमाणे जर भाज्या फळभाज्या असतील तर त्या तुम्ही कशा पद्धतीने घेता मग?
0: आता खरीप पिकामध्ये जे आहे, आता पावसाळ्यामध्ये पालक जास्त येत नाही, त्याला पाणी खूप कमी पाहिजे, म्हणून आता पालक आम्ही थोडं घेतो.
1: अच्छा.
0: बिलकुल थोडं. पण आता टमाटर आहे, वांगे आहे, मिरची आहे, गोबी आहे, पत्तागोबी आणि फुलगोबी, 3 प्रकारची मिरची आहे आमच्याकडे, शिमला मिरची आहे, आणि भजे करायची जी ढबोळी मिरची म्हणतो ते पण आहे, मका आहे, काकडी आहे आमच्याकडे, कारली आहे, दोडकी आहे, दुधी आहे, भोपळा आहे, आता आलू आहे आता लावलेले आमच्याकडे, गाजर आहेत लावलेले, फळं पण भरपूर आहेत. आणि एवढंच नाही तर वनौषधी पण आमच्याकडे आहेत, शतावरी आहे, गुंज आहे, कोरपड आहे, गुळवेल आहे, हे पण आहे आमच्याकडे.
1: भरपूर प्रकारच्या वनस्पती आहेत तुमच्याकडे. आणि बघा, आपण जसं घरामध्ये प्रत्येक वस्तूचं नियोजन करतो की ही वस्तू तिथेच ठेवायची, तर तुम्ही तुमच्या परसबागेमध्ये असं करता का की हे झाड कोणत्या ठिकाणी ठेवायचं हे पण नियोजन असेल काहीतरी त्याचं?
0: हा, तसं नियोजन केलंय, पण काही झाडांना सूर्यप्रकाश कमी लागतो,
1: हा,
0: काही झाडांना जास्त लागतो, त्याप्रमाणे आम्ही झाडांचं नियोजन केलेलं आहे. खूप ज्याला सूर्यप्रकाश लागते ते जास्त उन्हाकडल्या साईडला आहेत, म्हणजे त्याला सकाळी सकाळचं कोळवून सफिशियंट आहे, ते झाडाचं पण आम्ही तसं नियोजन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही घरात पण तसं नियोजन करतो. आमच्याकडे अल्युमिनियमचे भांडे बिलकुल मिळणार नाहीत, ना बनवण्यासाठी, ना खाण्यासाठी, ना साठवणुकीसाठी. अल्युमिनियम प्रकार आमच्या घरात नाहीच. फ्रीज मध्ये कधीच पाणी ठेवत नाही आम्ही, उन्हाळ्यामध्ये मडक्यामधलं पाणी पितो, आणि बाकीचे जे दिवस आहेत ते रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवतो आणि दिवसभर ते पाणी पितो. रेग्युलर मीठ आम्ही घेत नाहीत. आयोडीनसाठी वर्षातून 2 वेळेस फक्त 2 महिने घेतो आम्ही आयोडीनचं मीठ, नाहीतर सेंद्रिय नमक घेतो आम्ही.
1: अच्छा.
0: असे म्हणजे घरात पण आम्ही त्याचे वेगवेगळे हे केलेले आहेत, नियोजन केलेलं आहे.
1: म्हणजे तुमचं घर, तुमचं कुटुंब म्हणजे एक आरोग्यपूर्ण असं कुटुंब आहे ज्यातून सगळ्यांनी असं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, तर असं तुमचं कुटुंब आहे. खरंच खूप छान जयश्रीताई. तुम्ही म्हणता पेस्टिसाइड वापरत नाही किंवा खतं पण तुम्ही वापरत नाही, मग तुम्ही फवारणी कशी करता? तुम्ही घरगुती फवारणी कशी काय तयार करता हे पण सांगू शकता?
0: हा, आम्ही फवारणी शक्यतोवर करत नाही.
1: हा,
0: जेव्हा झाडाचं जेव्हा लावतो आम्ही तेव्हा त्याला एकतर बीज प्रक्रिया करतो.
1: हा,
0: जेव्हा छोटे झाड असतात तेव्हा आम्ही निंबोळीचा अर्क फवारतो.
1: अच्छा.
0: त्याही अगोदर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आम्ही माती खालीवरी करतो त्यात गांडूळ खत, शेण खत आणि आमचं जे तयार केलेलं पालापाचोळ्याचं खत आहे ते सर्व मिक्स करून टाकतो, त्यामुळे झाड हेल्दी होतं, त्याच्यावर कीड शक्यतोवर येत नाही. जर चुकून येण्याचा प्रकार दिसला असता ते निंबोळी अर्क फवारतो.
1: अच्छा.
0: तिथं औषधीचा प्रकारच नाही.
1: अच्छा. आणि जे घरी आपल्या निघतं, कधी भाज्यांचं देठं निघतात, फळांचे सालं निघतात, त्याचा पण उपयोग करतात?
0: हो हो, आम्ही ते मटका खत जे म्हणतो ना,
1: हा,
0: त्यामध्ये आम्ही ते सगळं वेस्टेज टाकतो आणि जवळपास त्याचे एक प्रकार आहे करण्याचा, तर तसं केल्यानंतर जवळपास ते 45 ते 50 दिवसाच्या आत ते एकदम व्यवस्थित खत तयार होतं आणि तेच टाकतो आम्ही झाड.
1: अच्छा. आणि जयश्री, ते आणखी एक विचारायचं म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की गच्चीवर परसबाग कशी काय तयार करायची, कारण की पाणी मुरू शकतं स्लॅबमध्ये किंवा मग पाणी खाली झिरपू शकतं, तर अशा वेळी मग काय सांगाल तुम्ही?
0: हा, तो प्रकार आहेच. शक्यतोवर आम्ही काय करतो, दरवर्षी जेव्हा पावसाळा येतो त्या अगोदर म्हणजे मेच्या शेवटी लाल कलरचं एक कलर मिळतो,
1: हा,
0: त्यामध्ये आम्ही फिक्सिट टाकतो, बाकी सगळ्या कुंड्या थोडंफार इकडं तिकडं हलवून एक वेळेस पेंट करून घेतो.
1: अच्छा.
0: आणि हे परसबाग तयार करण्याच्या अगदी पूर्वी आम्ही ते पूर्ण वॉटरप्रुफिंग करून घेतलेलं आहे.
1: अच्छा.
0: तर आता दरवर्षी थोडं थोडं ते लाल कलरमध्ये वॉटरप्रुफिंग टाकतो आणि पेंटिंग करून घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंड्या ज्या असतात त्या कुंड्यातलं पाणी झाडाला आवश्यक आहे तेवढंच राहील आणि बाकीचं निघून जाईल असं पण करतो आम्ही. कुंड्यांना खालून छिद्र पाडलेले आहेत आणि ते आवश्यक आहे झाडांच्या मुळींसाठी, ऑक्सिजनसाठी. आणि त्या कुंड्यांमध्ये विटांचे तुकडे टाकतो आम्ही बुडाला, एक छोटासा थर.

0: तुकडे टाकल्यानंतर मग माती भरतो, मग झाडाची लागवड करतो. म्हणजे आवश्यक जेवढं पाणी आहे तेवढं झाडाजवळ मातीत राहील आणि बाकी सगळं निघून जाईल. आणि स्लॅपवर आमच्या दोन ठिकाणी पाणी जाण्याची व्यवस्था केलेली आहे.
1: अच्छा.
0: अनावश्यक पाणी पूर्ण निघून जातो, त्याच्यामुळे पाणी थांबून राहण्याचा प्रकारच होत नाही.
1: म्हणजे
0: तसं नियोजन करावं लागेल.
1: खरं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इच्छा तिथे मार्ग. जर आपल्याला इच्छा असेलच करायची तर आपण काही ना काही मार्ग शोधतोच. नाहीतर असंच म्हणतात प्रत्येक जण, नाही बाबा गच्छीत नाही लावू शकत झाडं कारण पाणी खाली जातं. तर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं.
0: गच्चीवरच केलं पाहिजे असंही नाही. काही लोकांकडे गच्ची पण कमी असते.
1: हा.
0: कोणाच्या घरी बाल्कनी असते. बाल्कनीत आपण दोन चार झाडं लावू शकतो. दोन तीन वांग्याची झाडं लावू शकतो, टमाटरचे लावू शकतो, वेलवर्गीय लावू शकतो. बाल्कनीत पण लावू शकतो आपण.
1: कुठेही लावू शकतो.
0: कुठेही लावता येईल. फक्त इच्छा पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मला महिलांना हे सांगायचं आहे की घरात जर महिला सक्रिय राहिली ना, कुटुंब अगदी हेल्दी आणि सक्रिय राहते.
1: खूप छान. कारण की जर आपल्या बागेमध्ये फळं असतील, भाज्या असतील, तर लगेच आपण जाऊन तोडू शकतो आणि ताजी ताजी भाजी आपण खाऊ शकतो. खरंच त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
0: आणि त्यातल्या त्यात आम्ही परसबागेत जेव्हा फिरतो तेव्हा माझे मिस्टर आणि आम्ही फिरताना एक गाणं तयार झालं आमचं.
1: अरे वा.
0: ते एक गाणं मी म्हणून दाखवते. त्याचे एक कडवं म्हणून दाखवते. मन

0: वा वा, खूप छान असं आरोग्य गीत आपण याला म्हणू शकतो.
1: नक्कीच.
0: खूप छान जयश्रीताई, खूप छान गाणं लिहिलं तुम्ही. आणि खरंच तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहता आणि ऑर्गॅनिक भाज्या खाता, ऑर्गॅनिक फळं खाता, ते सुद्धा घरचं सगळं, त्याच्यामुळे खरंच आरोग्य चांगलं राहतं. आणि यातून आपल्या मैत्रिणी नक्कीच प्रेरणा घेतील, त्या सुद्धा आपल्या बागेमध्ये आपली परसबाग तयार करतील. जागा नसेल तरी सुद्धा थोड्याशा जागेत का होईना ते आपण लावू शकतात. बरं जयश्रीताई, तुम्ही इतकं छान अशी तुमची परसबाग तयार केलीत, पण आणखी तिला वाढवण्याचा तुमचा काही विचार आहे का?
1: हा, आमचा विचार आहे तसा, आमच्या परसबागेचं टॅगलाईनच आहे,
0: हा
1: परसबाग ज्यांच्या घरी आरोग्य ते वास करी.
0: हा
1: आता आम्ही तर सुरुवात केलीच आहे, छोट्या का प्रमाणात होईना ते आमचं विश्व आहे.
0: हा
1: कारण वर गेल्यानंतर आम्हाला निसर्गाशी संवाद साधता येतो. आता शहरामध्ये चांदण्या दिसणं मुश्किल आहे लाईटिंगमध्ये, पण आम्ही रात्री जेव्हा परसबागेत जातो वर, तेव्हा अगदी चांदण्या पाहायला मिळतात. आम्ही कोजागिरी वरच तयार करतो, कोजागिरीच नाही, कधी एखाद्या वेळेस आम्हाला वाटलं की वर भाजीपाला जेवण करायचं, स्वयंपाक करायचा, वरच झोपायचं, वरच जेवण करतो, वरच झोपतो, अगदी परसबागेत खूप आनंद घेतो. ह्या धक्काधकीच्या काळामध्ये एकदम म्हणजे रिलॅक्स राहण्याचं जे आमचं ठिकाण आहे परसबाग आहे. तसं आमच्या भगिनी करू शकतात जर त्यांनी मनावर घेतले ना, तर सगळ्यांना करता येऊ शकते.
0: हो ना,
1: थोडासा प्रयत्न करायची आवश्यकता आणि थोडासा वेळ द्यायची, सुरुवातीला वेळ द्यावा लागेल, नंतर काही खूप त्याला फक्त मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे आणि अपेक्षा पण आहे की काही लोकांनी हे करायला पाहिजे. काही लोकांना पाहण्याची इच्छा असेल तर अवश्य आहे, स्वागत आहे आमचं परसबागेत, त्यांचं
0: नक्की
1: पाहू पण शकतात. आणि यानंतर आमची ही पण अपेक्षा आहे की वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांच्या सोबतीनं काय करता येईल, झाडं लावणे म्हणा, परसबाग वाढवणे आहे, शाळा शाळांमध्ये, अंगणवाडीमध्ये, गावांमध्ये परसबाग वाढवल्यानंतर हेल्थ कसं चांगलं राहील मुलांचं, महिलांचं, एकंदरीत कुटुंबाचं, याबद्दल पण आम्ही नियोजन करत आहोत आणि पण ते करण्याची पण इच्छा आहे. तर एवढीच अपेक्षा आहे की सर्वांनी जर सहकार्याने ते केलं तर व्यवस्थित होऊ शकतो.
0: खूप छान जयश्रीताई, म्हणजे तुमची ही संकल्पना जी आहे तुम्ही तुमच्या घरापर्यंत मर्यादित न ठेवता ती तुम्ही समाजामध्ये सुद्धा नेलीत आणि इतरांसाठी सुद्धा त्यांनी त्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्ही सुद्धा करून बघा. आणि जयश्रीताईंनी जी परसबाग त्यांच्या घरात फुलवलेली आहे ती बघायला सुद्धा आपण नक्की जायचंय बरं का. चला तर जयश्रीताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही इथे आलात आणि तुमच्या परसबागेविषयी खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद
0: जयश्रीताई, तुम्ही तर खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहताच.

0: आणि आरोग्यदायी असं जीवन जगता. तर तुम्हाला संगीताची पण आवड असेलच, कारण संगीत म्हणजे पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तर कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे सांगा.
1: मला मराठी गाणं म्हणजे हृदयी वसंत फुलताना हे गाणं आवडतं.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण माझी परसबाग याविषयी जयश्री राठोड यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सण उत्सवांचा आनंद घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपली इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

अगं बाई, अरेच्च्या या चित्रपटातील हे गीत गायलं होतं शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी. शब्द होते शाहीर साबळे यांचे आणि संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बाई पण भारी देवा या चित्रपटातून सावनी रवींद्र यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत अदिती द्रविड आणि संगीतबद्ध केलं आहे साई आणि पियुष यांनी.

0: श्रोते हो, या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यातून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: या यशात उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्या असून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
1: मैं आज युवाओं से भी आवाहन करूंगा, जो यंग टैलेंट्स भारत में रिसर्च कर रहे हैं वे आगे आएं, जो युवा विदेशों में रिसर्च कर रहे हैं वे भी भारत में एडवांस टेक्नोलॉजीज के डेवलपमेंट से जुड़े. मैं इंडस्ट्री लीडर से आग्रह करता हूं, आप देश में R&D को लीड करें. इसमें इंडस्ट्री का भी फायदा है और भारत की युवा शक्ति को भी इससे ताकत मिलेगी.
0: डेटा सेंटर्समुळे निर्माण झालेली विजेची मोठी गरज लक्षात घेऊन याही क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे असंही मोदी यांनी नमूद केलं. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या संदेशांमधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर प्रधानमंत्री म्हणून गेल्या 25 वर्षांमध्ये देशाच्या उभारणीत मोदी यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत असून सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्याराज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावा शेवा अटल सेतूविषयी माहिती.
2: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू झालं. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत विकसित भारत अशी आहे. या काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. 79वा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून

मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबादमधला मराठवाडा प्रांत मुक्त होऊन भाषावार प्रांत रचनेत तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात सिकंदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तसंच केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात हैदराबादच्या मुक्तीसाठी झालेला संघर्ष बलिदान आणि विलीनीकरणाचा ऐतिहासिक प्रवास याची माहिती मांडण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2023 नंतर पहिल्यांदाच आपल्या मुख्य व्याजदरात 0.5% वाढ केली आहे. यामुळे बँकेचा मुख्य व्याजदर आता सुमारे 3.9% पोहोचला आहे. व्याजदर वाढीमुळे आगामी काळात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डवरच्या कर्जाचा भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू वर्षात व्याजदरात आणखी एकदा वाढ करून तो 4.1% जाईल अशी शक्यता बँकेच्या तिमाही अंदाजात वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाईवरच्या उपाययोजनांनी जोर धरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयांवरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयांवरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलं आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयानं अनुसूची एच, H1 आणि X अंतर्गत समाविष्ट असलेल्या औषधांची नियामक चौकट बळकट करण्यासाठी ड्रग्ज रूल्स अर्थात औषध नियम 1945 सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या औषधांची खरेदी करता येणार नाही. प्रस्तावित सुधारणांमधून या औषधांची अनधिकृत उपलब्धता आणि विक्रीशी संबंधित त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असून अतिरिक्त नियामक उपाय म्हणून वैद्यकीय दुकानांमध्ये CCTV देखरेख अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रस्तावित सुधारणेबाबत संबंधित घटक आणि नागरिकांकडून येत्या 30 दिवसांमध्ये हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घेतलं असून त्यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबत कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हिंदी पखवाड्यानिमित्त देशभरात कालपासून हिंदी भाषेच्या प्रोत्साहनार्थ विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारण भवनात तसंच केंद्रीय विक्रय एकांशातर्फे काल हिंदी दिवस आणि हिंदी पखवाडा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया.

0: दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे प्रसारित करीत आहोत पुणे जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. वरदविनायक गणेशाचं भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पुण्यातल्या वैभवशाली गणेशोत्सवात अनुक्रमे कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या 5 मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीनं प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व गणेशांचं ढोल ताशांच्या गजरात आणि सनईच्या सुरात आगमन झालं. पुण्यातील गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शहरात 7,500 अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याबरोबरच मेट्रो सेवेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक शहरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 11 या नियमित वेळेत मेट्रो सेवा सुरू होती. सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय तसंच संशोधन केंद्र आणि सिम्बायोसिस वैद्यकीय महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माहेर वाशिण मातृत्व सेवेची नवी संकल्पना या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ लवळे इथं करण्यात आला. गर्भवती मातांसाठी तयार करण्यात आलेल्या माहेर वाशिण या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं. मातेला सुरक्षित सन्मानपूर्वक आणि आपुलकीची प्रसूती सेवा मिळणं आवश्यक असल्याचं सांगताना त्यांनी वैद्यकीय उपचारांसोबतच मानसिक आधार सन्मान आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 127वा पदवी प्रदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलांच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून विद्यार्थ्यांनी आजीवन विद्यार्थी राहून सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करावीत. ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचा हा महत्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन वर्मा यांनी यावेळी केलं. विकसित भारत 2047च्या निर्मितीत युवा पिढीची भूमिका निर्णायक असून त्यासाठी विद्यापीठांनी परवडणारं आणि उत्कृष्ट शिक्षण हे प्रमुख सूत्र ठेवावं. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत, मात्र त्यासाठी कठोर परिश्रम शिस्त आणि कृतीची जोड द्यावी. विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांशी बांधील राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ज्ञान केवळ प्रयोगशाळेत किंवा कागदावर मर्यादित न राहता ते शेतात गावात उद्योगात आणि रुग्णालयात पोहोचून समाजाच्या समस्या सोडवणारं असावं असं विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी सांगितलं. या पदवी प्रदान सोहळ्यात 6 सुवर्णपदकं 1,07,357 पदवी प्रमाणपत्र 446 PhD 2 MPhil प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या लाजाळू या एकांकिकेनं 61व्या पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरर ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार या एकांकिकेला दुसरं, तर मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं. ऋषिकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं. अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा आणि गुणवत्तेला वाव देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि आयुका यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून 100 विद्यार्थ्यांची नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे ESA या संस्थांना भेट देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये नासा भेटीसाठी 25, ESA साठी 25 तर इस्रो भेटीसाठी 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेनं गेल्या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्रो भेटीचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमासाठी 23,662 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुण्याची सायकलपटू नेहा भावसार हिनं श्रीनगर ते लेह लडाख असा 840 किलोमीटरचा साहसी सायकल प्रवास पूर्ण केला. या प्रवासात तिनं 9,000 मीटरपेक्षा अधिक उंचीची चढाई सायकलवरून पार केली. भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी हा प्रवास केल्याचं नेहा हिनं सांगितलं. कमी ऑक्सिजन आणि प्रतिकूल हवामानातही सैनिक देशासाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही मोहीम असल्याचं ती म्हणाली. तर श्रोते हो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि निवेदन होतं वेदांगी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: पुणे जिल्हा वार्तापत्र आताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 300
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 22 सेकंद झाले आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया पद्मजा बर्वे यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत।

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या ॲपसहित

558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 आणि 10 सेकंद झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, कोकणात नमन खेळे हा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार असून साधारणतः रायगड रत्नागिरी जिल्ह्यात हा प्रकार अतिशय आवडीने खेळला जातो. यामध्ये गणपतीच्या नाचाच्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. ढोलकी, झांजा, पेटी आणि हातातली दोन्ही बाजूला घुंगर लावलेली काठीची किंवा पितळेची झांज याच्यासह नमन सादर होतं. नमन इतकं लोकप्रिय झालं आहे की हल्ली मुंबईमध्ये वेगवेगळ्या रंगमंदिरातून त्याचे व्यावसायिक कार्यक्रम व्हायला लागलेले आहेत. रत्नागिरी चिपळूण भागात रत्नाकर महांकाळ आणि त्याच्या साथीदारांची नमनं अतिशय प्रसिद्ध आहेत. नमनामध्ये सुरुवातीला शंकर पार्वतीचा धावा आणि त्यानंतर गणपतीची पद सादर होतात. त्याला चक्क चित्रपटातील चाली लावल्या जातात. त्यामुळे नमन खेळे अतिशय लोकमान्य झाले आहेत. नमन दिवाळीनंतर पुढे सुरू होतं. त्यात गणपतीच्या लीळा दाखवल्या जातात. गणपतीच्या लीलानंतर गवळणी सादर होतात. त्यामध्ये मथुरीच्या बाजाराला जाणाऱ्या आणि त्यांची वाट अडवणाऱ्या कृष्ण आणि पेंद्या तसंच त्यांच्या सवंगड्याच्या लीला दाखवल्या जातात. नमनाप्रमाणे जाखणी नृत्य श्रावणात सुरू होतं आणि दिवाळीपर्यंत चालतं. यामध्ये गणपती, रिद्धी, सिद्धी, सरस्वती यांच्यासोबत शंखासुराचं सोंग नाचवलं जातं. जाखणी हा प्रामुख्याने नृत्य प्रकार असून शिमग्यामध्ये घरोघर जी सोंग त्यामध्ये शंखासुराचं सोंग हमखास असतं. त्याची घरोघर पूजा केली जाते. सोंगांना ओवाळलं जातं. नमन खेळाची परंपरा ही 500 वर्षापूर्वीची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका गुहागर येथील तोडवली गावात याची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. 20 वर्षापूर्वी नमन खेळाने मुंबईमध्ये पाय रोवले. नमन खेळातील स्त्री पात्र ही पुरुष मंडळी सादर करतात. गण, गवळण, पार्ट, वगनाट्य अशा पद्धतीने नमन खेळ सादर केले जातात. कृष्ण, हिरण्यकशिपू, राम, लक्ष्मण, रावण अशी सोंगल लाकडी मुखवटे लावून सादर केली जातात. नमनाची सुरुवात 10-12 जण झगे घालून करतात. मृदंग वादकाच्या मदतीनं कोळीन आणि शंखासुराची थेर सादर होतात. नमन खेळ देवाचे म्हणून समजले जातात. त्यामुळे प्रेक्षक वर्गातील अनेक जण शंखासुराच्या पायावर पडतात. त्यानंतर गण, गवळण हा कार्यक्रम सादर होत असतो. गावच्या ठिकाणी हा खेळ रात्रभर चालतो. मात्र मुंबईसारख्या ठिकाणी हा खेळ 3 तासातच संपवला जातो. कोकणात टीव्ही सारखी साधनं पोहोचलेली असली तरी या कलेची आवड तीळ मात्रही कमी झालेली नाही. नमन खेळे यामध्ये गणपतीची पद अशी असतात. गण 1. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचा उत्सव मांडी येला. नरनारी त्या होऊनी गोळा गणपती आणती पूजनाला. केशर कस्तुरी सर्व अंगाला मोदक त्याच्या हाती शोभला. घागऱ्या वाजती पायाला नाचते येती समारंभाला. रंग देवुनी तारी भक्ताला ऐसा गण अमी नमिला. त्याच्या मागुनी माता गौरीला जन आणती पूजनाला. 3 दिवस उत्सव मांडीला सर्व जनाला आनंद झाला. हरि विठ्ठल अड्डरवाला गाणे रचिले गौरी नाचाला. नमन करुन गणेश गौरीला आनंद नाचू आपल्या मिळाला. गण 2. आधी नमन त्या गणरायाला विघ्नहर त्या शिवतनयाला. पडतो सारे तुझी या पाया रंग तू देई आम्हा नाचाया. गजानना तू आमच्या कार्या विघ्न न आणि तू प्रभुराया. प्रसाद देऊनी करी कृपेची छाया हेची मागणे तुझी या पाया.
0: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी. आज ऐकूया रेशीम अळी संगोपनाविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पावसाळ्यातील वातावरण रेशीम अळी संगोपनासाठी आव्हानात्मक असतं. या काळात तापमान, आर्द्रता आणि हवामानात वारंवार बदल होत असतात, त्यामुळे रेशीम अळ्यांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानामध्ये अळ्यांची वाढ, पानं खाण्याची क्षमता आणि कोष उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी रेशीम उत्पादकांनी संगोपनगृहाची स्वच्छता, योग्य तापमान, आर्द्रता आणि दर्जेदार तुतीचा पाला याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन बॅचचं नियोजन केल्यास उत्पादित कोशाचा दर्जा राखणं शक्य होतं. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे ग्रासेरी, फ्लॅचेरी, मस्कार्डिन आणि पेब्रिन यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रेशीम अळी संगोपनगृह हवेशीर, स्वच्छ आणि कोरडं ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. पावसाचं पाणी संगोपनगृहात येणार नाही, तसंच संगोपनगृहाच्या छतातून पावसाच्या पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घ्यावी. संगोपनगृहात योग्य तापमानासोबत आर्द्रता नियंत्रित राखणं, पुरेसं वायुविजन करणं आणि स्वच्छता ठेवणं हे रोगप्रतिबंध आणि दर्जेदार कोष उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक आहे. संगोपनगृहात रेशीम अळीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये शिफारशीनुसार बेड निर्जंतुकांचा वापर करावा. मात्र कोणतंही रसायन किंवा निर्जंतुकीकरणाचे द्रव्य वापरण्यापूर्वी संबंधित रेशीम विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार योग्य मात्रा आणि पद्धत वापरणं आवश्यक आहे. पावसाळ्यात रेशीम कीटक संगोपनगृहात होणारा रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संगोपनगृहातील स्वच्छता अत्यंत महत्वाची असते. त्यासाठी संगोपनगृह रॅक, जाळ्या, चंद्रिका, उपकरणं आणि वापरातील साहित्य यांचं योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करावं. संगोपनगृहातील रोगट किंवा मृत अळ्या त्वरित वेगळ्या करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. अळ्यांची विष्ठा, शिल्लक पाला आणि कचरा वेळोवेळी काढून टाकावा. संगोपनगृहात ओलसरपणा आणि दुर्गंधी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात तुतीच्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पाला तोडल्यानंतर त्यावरील अतिरिक्त पाणी झटकून किंवा कोरड्या कापडावर पसरून वाळवावा. त्यानंतर पाला अळ्यांना खाद्य म्हणून द्यावा. चिखल लागलेला, पावसाने भिजलेला, पिवळसर किंवा रोगट तुतीपाला अळ्यांना खायला देऊ नये. अळ्यांच्या वयानुसार कोवळा आणि ताजा तुतीपाला द्यावा. शिल्लक किंवा खराब झालेला तुतीपाला संगोपनगृहात ठेवू नये. संगोपनगृहात योग्य वायुविजन ठेवावं. पावसाचं पाणी संगोपनगृहात येणार नाही याची व्यवस्था करावी. स्वच्छ आणि कोरडा तुतीपाला वापरावा. रोगट अळ्यांची त्वरित विल्हेवाट लावावी. संगोपन साहित्याचं नियमित निर्जंतुकीकरण करावं. संगोपनगृहात रेशीम अळ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानुसार बॅचचं नियोजन करावं. मुंग्या, उंदीर, माशा आणि इतर कीटकांपासून अळ्यांचं संरक्षण करावं. कोष बांधण्याच्या अवस्थेत योग्य माउंटेज आणि पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी.
0: श्रोते, आताच आपण रेशीम अळी संगोपन याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्रिता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित ग्राम बीजोत्पादन काळाची गरज याविषयी डॉक्टर महेंद्र गवई यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये निशिगंध फुलापिकाची लागवड याविषयी माहिती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: हाय, मी शर्वरी.
3: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
2: आम्ही खूप भांडतो.
3: आम्ही चर्चा करतो.
2: आम्ही गप्पाही मारतो.
4: आम्ही मजामस्तीही करतो.
3: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
2: आपुलकी आग्रहात
3: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वनिता मंडळात
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: माणसांचं मानसिक स्वास्थ्य कधी ना कधी बिघडतं, म्हणजे 100% माणसांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं ज्यावेळी आपल्यावरतील मानसिक तणाव खूप अधिक असतो, आणि असा मानसिक तणाव कधी ना कधी सर्वांवरच असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य 100% व्यक्तींचं बिघडणं म्हणजे मानसिक तणाव, त्रासदायक मानसिक तणाव असणं आहे. समाजातल्या 10-15% व्यक्तींना भावनिक त्रास असतात, ज्याला इंग्लिशमध्ये इमोशनल डिसऑर्डर्स असं म्हणतात, आणि त्यामध्ये हाच मानसिक तणाव खूप अधिक वेळ राहतो किंवा अधिक तीव्रतेचा होतो, आणि त्यामुळे सतत मनात चिंता राहते, मनात भीती वाटत राहते, ज्याला अँझायटी डिसऑर्डर असं म्हणतात, किंवा मनात उदासी राहते, काही करू नये, कुणालाही भेटू नये असं वाटतं, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. तर याचं देखील समाजात प्रमाण साधारण 10% आहे, आणि वेड लागणं म्हणजे पागलपण याचं समाजातील प्रमाण फक्त 1% आहे. आणि पागलपण, वेड लागणं हा देखील मेंदूतल्या रसायनांमध्ये काही ना काही लोचा होतो, गोंधळ होतो, आणि त्यामुळे होणारा आजार आहे, आणि त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. म्हणजेच काही भास होतात, आभास होतात, प्रत्यक्षात काही नसतं तरी देखील त्यांना काहीतरी आहे असं वाटतं, प्रत्यक्षात नसणारं बोलणं ऐकू येतं, एखादा विचार जो वास्तवाला धरून नसतो तोच सत्य आहे असं त्यांना वाटतं. तर हे समाजात फक्त 1% व्यक्तींना होत असतं, मात्र मानसिक ताणतणाव हे 100% व्यक्तींना होत असतात. आणि त्यामुळे यापुढे आपण मानसिक ताणतणाव हे केव्हा त्रासदायक होतात आणि ते त्रासदायक होऊ नयेत म्हणून काय करावं लागेल, आणि चिंता, औदासिन्य असे जर इमोशनल डिसऑर्डर्स असतील तर काय करावं लागेल याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर मानसिक ताणतणाव हे आत्ता आपण बघितलं तसं सर्वच माणसांवर असतात. परिस्थिती ज्यावेळी आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे, माझ्या क्षमतांपेक्षा परिस्थितीची गरज अधिक आहे असं ज्यावेळी माणसाला जाणवतं त्यावेळी त्याला ताण येतो. आता काही वेळा हा ताण चांगला असतो, कारण त्यामुळे माणूस स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू द्यायचा असेल आणि इंटरव्ह्यू देताना मला पुरेशी माहिती नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे असं त्याला वाटलं तर त्याच्यावर ताण आलेला आहे, जो उपयोगी ताण आहे जर इंटरव्ह्यू आणि असं वाटणं यामध्ये पुरेसा वेळ असेल तर. म्हणजे 4 दिवसापूर्वी जर त्याला असं वाटलं की माझी पुरेशी तयारी झालेली नाही आहे तर तो ते 4 दिवस तयारी करण्यासाठी देऊ शकतो आणि त्यामुळे हा तणाव त्याच्यासाठी उपयोगाचा असतो. मात्र असाच विचार जर त्याला इंटरव्ह्यूच्या वेळी आला तर तो मात्र त्रासदायक असतो, कारण आता त्याला तयारीला काहीच वेळ नसतो आणि त्यामुळे ताणाचे आपण उपयोगी आणि निरुपयोगी असे 2 प्रकारात विभाजन करू शकतो. ज्यावेळी तो ताण आपल्या क्षमता विकसित करायला उपयोगी असेल, प्रेरणा देत असेल, तर तो उपयोगी तणाव आहे, पण जर असा तो आपल्याला प्रेरणा देत नसेल तर मात्र तो त्रासदायक आणि निरुपयोगी तणाव आहे.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. श्रोत्या, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात आरोग्यम धनसंपदा, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती, आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: परिसर.
3: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
2: श्रोते हो, कपड्यांचा हव्यास म्हणजे गरजा नसतानाही कपड्यांची जास्त मागणी असणं, ज्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास

0: होतो. याचं मुख्य कारण म्हणजे कपड्यांच्या उत्पादनात होणारा प्रचंड पाणी वापर, रासायनिक पदार्थांचा वापर आणि त्यानंतर तयार होणारा कचरा, ज्यामुळं प्रदूषण वाढतं आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होत असतो. पूर्वी दिवाळी वाढदिवसाला कधीतरी नवीन कपडे घ्यायला आपल्याला मिळायचे, दोन तीन ड्रेस म्हणजे चंगळच असायची. पण आता आपली आर्थिक परिस्थिती बदललीये, मनात येईल तेव्हा कपडे घेतले जातात. मात्र हा नवा चंगळवाद निसर्गाच्या पर्यावरणाच्या मुळावर येत आहे. जास्त कपडे घेण्याची हौस नकळत पर्यावरणाचं नुकसान करते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतच नाही. जादा कपडे खरेदी करणं हे पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालीये. कपड्यांची साठवणूक ही तत्वानुसारच व्हायला हवी. तरी दिखाव्याच्या या जगात रोज आपल्या पोशाखात नवनवीन बदल करून प्रवाहात राहणं आणि फास्ट फॅशनच्या नावाखाली मिळणारे स्वस्त कपडे बदलणं हीच सर्वात सोपी गोष्ट झालीये. कपडे बनवताना प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाहीये. पूर्वी फक्त कापसाच्या धाग्याचा वापर कपडे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता. आज त्याची जागा कृत्रिम धाग्यांनी घेतलीये. सुती कपडे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दायित्वाशी संबंधित कोणताही कायदा लागू नाही. प्लास्टिकचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो, म्हणून प्लास्टिकच्या तंतूंनी बनवलेले प्रदूषित कपडे देखील नियमांच्या कक्षेत असले पाहिजेत. नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील झालीये. सुरुवातीच्या टप्प्यात नियम बनवून उत्पादन आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण स्थापित करणं योग्य ठरेल. त्याचबरोबर पर्यावरणाची थेट हानी होत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. अन्यथा एकदा ही समस्या गंभीर झाली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड संसाधनं खर्च केली जातील. पण सवयीमुळं आपल्याला कपड्यांच्या आसक्तीपासून वेगळं करणं कठीण होईल. बाजारपेठा शहरी नियोजनाच्या कक्षेबाहेर जात आहेत.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोत्या, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याचा भाग पहिला ऐकलात. उद्या ऐकाल या मालेचा भाग दुसरा. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. न्यूज ऑन AIR या ऍपसह आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आनंद काशीकर यांचं बासरीवादन ऐकलं. राग होता भीमपलास, त्यांना तबला साथ होती स्वप्नील भिसे यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz ही आहे आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 79व्या मुक्तीदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात.

0: आत एकोणीसशेवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होतोय. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये आज यानिमित्त ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यंदा वर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हुतात्मा स्मारक परिसरात राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाड्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांतर्फे मुक्तीदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिरं, प्रभात फेऱ्या, कार्यशाळा याचा समावेश होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलंय. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय जाहीर केला. मुंबई दौराही त्यांनी रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, पण तो देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये असं मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केलंय. ओबीसी समाजाचे हक्क कमी करून जर सरकार कोणताही निर्णय घेणार असेल तर त्याला विरोध करू अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठवाड्यात यंदाही पाऊस कमी झाल्यामुळे पिकं धोक्यात आहेत. चाऱ्याची समस्या गंभीर आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने जाहीर केलेल्या 66,000 कोटीच्या पॅकेजपैकी फक्त 13,000 कोटी रुपये आतापर्यंत दिलेत. दुष्काळ जाहीर करून निधी द्यायचा नाही ही मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल आहे अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्डधारक प्रवाशांना आता भीम ऍपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नसेल, तर मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येईल. या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या मागचा क्यूआर कोड भीम ऍपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉपअप करता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया। इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं, लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है।
1: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले। सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारने मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले आहेत। अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांनीही मोदी यांचं अभिष्टचिंतन केलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालंय। या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत। आज ऐकूया मुंबई ते न्हावाशेवा अटल सेतूविषयी माहिती।
2: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं। या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे। या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे। शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे। हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे।
1: केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केलाय। नवीन दर लागू झालेत। पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयावरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आलाय, तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयावरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलंय। त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलंय। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 79व्या मुक्तीदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम। सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे, राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत। सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 3:10 आणि 48 सेकंद झाली आहेत। अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा आता इथे समाप्त होत आहे। अस्मिता वाहिनीची दुसरी सभा संध्याकाळी ठीक 5 वाजता सुरू होईल। दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकाल। तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता।

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. दुपारचे 3:11 आणि 50 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामानाचा हा सारांश आहे. कोकण मध्य महाराष्ट्र च्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तसेच विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यामध्ये मात्र हवामान कोरडं होतं. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच काही भागामध्ये हवामान मात्र कोरडं असेल. तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश ढगाळलेलं आहे आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी वाऱ्याचा वाढता वेग लक्षात घेता मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. दुपारचे 3:13 आणि 38 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: सफर वारसास्थळांची या मालिकेच्या 9व्या भागात आज आपण ऐकणार आहोत मुंबई परिसरातील लेण्यांविषयीची माहिती डॉक्टर सूरज पंडित यांच्याकडून. डॉक्टर सूरज पंडित यांनी कान्हेरी गुंफा आणि लेणी यांच्या अभ्यासातून बुद्धिझमचा धार्मिक विकास या विषयावर PhD पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध लेणी, मुंबई बियॉन्ड बॉम्बे, स्टोरीज ऑफ स्टोन्स ही त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. तसंच 90 अधिक शोधनिबंधही त्यांचे प्रकाशित झाले आहेत. PhD विद्यार्थ्यांसाठी मान्यताप्राप्त गाईड म्हणूनही त्यांची ओळख आहे.
1: श्रोते हो, आज आपण मुंबई परिसरातल्या लेण्यांची माहिती करून घेणार आहोत. मुंबई ही जशी भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते तशीच एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणूनही ओळखली जाते. मुंबई परिसरात 226 लेणी, 52 किल्ले, 3 जागतिक वारसा स्मारकं आणि हजारो वारसा स्थळं आहेत. मुंबई परिसरातील लेणी मुंबईच्या गेल्या 2000 वर्षाचा इतिहास सांगतात. या लेण्यांमध्ये प्रामुख्याने कान्हेरी, महाकाली, मागाठणे आणि जीवदानीच्या बौद्ध लेण्यांचा तर जोगेश्वरी, घारापुरी म्हणजेच एलिफंटा आणि मंडपेश्वर इथल्या शैव लेण्यांचा समावेश होतो. कान्हेरी हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग सान्निध्यात असलेला मुंबई परिसरातील सर्वात मोठा लेणी समूह आहे. येथे 100 जास्त बौद्ध लेणी असून शिल्प, भित्तिचित्र आणि अनेक शिलालेखांमुळे कान्हेरी सर्वज्ञात झाले आहे. 1000 पूर्वी

पहिल्या शतकात जन्माला आलेला हा भिक्षुसंघ पुढे जवळजवळ 1600 वर्ष कार्यरत होता. एवढा प्रदीर्घ काळ विद्यादान आणि धर्मदान करत असलेला हा जगातील एकमेव लेणी समूह असावा. येथील लेण्यांना सोपारा, कल्याण आणि चौलसारख्या प्राचीन व्यापारी बंदरातून येणारे व्यापारी मोठ्या प्रमाणावर दान देत होते. सुदूर रेशीम मार्गावरून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचाही कान्हेरीच्या भिक्षुसंघाशी संबंध होता. कान्हेरीच्या लेण्यांमध्ये तत्कालीन संस्कृती आणि समाज जीवनावर प्रकाश टाकणारे 100 हून अधिक शिलालेख आहेत. यात जसे दानकर्त्यांचे उल्लेख आहेत, तसेच भिक्षू आणि आचार्यांच्या स्मरणार्थ कोरलेल्या अनेक लेखांचेही आहेत. कान्हेरीच्या लेणी क्रमांक 90 भारतातील पारशांचे सर्वात जुने म्हणजेच 11व्या शतकातील लेख आपल्याला पाहायला मिळतात. याच लेण्यात 2 जपानी शिलालेखही आहेत. कान्हेरीच्या लेणी क्रमांक 34, 36, 41, 50 आणि 89 अशा अनेक लेण्यात इसवीसनाच्या 6व्या शतकातील भित्तीचित्रे आहेत. त्यांच्या चित्रशैलीवरून अजंठाच्या भित्तीचित्रांची आठवण येते. शिल्पांमध्येही बौद्ध कथा आणि ग्रंथांवर आधारित अनेक शिल्पपट्ट आपल्याला पाहायला मिळतात. येथील क्रमांक 67 आणि 90 लेण्यात उल्लेखनीय शिल्पे आहेत. कान्हेरीचे लेणे क्रमांक 3 हे मुख्य चैत्यगृह म्हणजेच पूजा अर्चेचे स्थान आहे. भव्य अशा एकाश्म लेण्यातील सभागृहाच्या मध्यभागी भगवान बुद्धांचे प्रतीक असलेला स्तूप कोरलेला आहे. सभोवती अलंकृत स्तंभांच्या रांगा असून त्यावर अनेक देखाव्यांचे अलंकरण आहे. याच लेण्याच्या ओसरीवर साधारण 22-23 फूट उंचीच्या अत्यंत देखण्या अशा 2 भव्य बुद्धमूर्ती आहेत. या लेण्याच्या आवारात दगडात कोरलेले 2 ध्वजस्तंभ आहेत. या स्तंभांवर कोरलेल्या दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन म्हणजे इसवीसनाच्या 2व्या शतकातील बुद्धमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. कान्हेरीचे लेणे क्रमांक 11 हे एक वैशिष्ट्यपूर्ण लेणे असून मंडपामध्ये मागील भिंतीत गर्भगृहात कोरलेली बुद्धमूर्ती आणि सभामंडपाच्या बाजूच्या भिंतीत कोरलेल्या ध्यानधारणेच्या खोल्या अशी त्याची रचना आहे. या भव्य एकाश्म मंडपामध्ये एकमेकांना समांतर जाणारे असे लहान बाक असून याचा उपयोग त्या काळी बौद्ध भिक्षू ग्रंथपठणासाठी करत असावेत. कान्हेरीच्या सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण आणि तेवढेच पोहोचायला कठीण असलेल्या लेणी क्रमांक 87 ह्याची माहिती आपण करून घेऊ. हे एक मुळात नैसर्गिक लेणे असून कारागिरांनी त्याचे एका मोठ्या लेण्यात रूपांतर केले. या लेण्यात विटांनी बांधलेले आणि दगडात कोरलेले मिळून असे साधारण 60 स्तूप आहेत. हे स्तूप कान्हेरीला वास्तव्य केलेल्या विविध आचार्यांच्या स्मरणात कोरलेले होते. या लेण्याला शिलालेखात निर्वाण विधी असे म्हटलेले आहे. महाकाली आणि मागाटण्याचे लेणी समूह हे कान्हेरीला समांतर विकास पावणारे लेणी समूह असून येथील कला आणि स्थापत्यावर कान्हेरीचा प्रभाव जाणवतो. महाकालीचा लेणी समूह कान्हेरीच्या दक्षिणेला असून अंधेरी मरुळ परिसरात आहे. मागाटण्याचा लेणी समूह अत्यंत दुरावस्थित असून कान्हेरीपासून जवळच बोरिवलीया उपनगरात पाहायला मिळतो. कालक्रमदृष्ट्या मुंबईच्या शैव लेण्यांमध्ये जोगेश्वरीच्या लेणी समूहाचा क्रमांक पहिला येतो. हा लेणी समूह पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ जोगेश्वरी या उपनगरात एका टेकडीत कोरलेला आहे. सभोवती वस्तीने वेढलेला असल्यामुळे हा लेणी समूह पटकन निदर्शनास येत नाही, परंतु प्राचीन जोगेश्वरी गुहा मंदिर म्हणून परिसरात हा आजही प्रसिद्ध आहे. टेकडीचा जवळजवळ सर्वच भागातून खोदून काढून हे भव्य लेणे कोरलेले आहे. लेण्यात आयताकृती मंडप असून या मंडपाच्या मध्यभागी चारी बाजूने दर्शन घेता येईल अशा पद्धतीने दगडात कोरलेले सर्वतोभद्र गर्भगृह आहे. आज गर्भगृहातील शिवलिंगाच्या जागी देवी योगेश्वरीची स्थापना झालेली दिसते. या मंदिराच्या पूर्वद्वारावर विविध शिल्पांनी अलंकृत असा एक छोटासा वरांडा आहे. त्यात आपल्याला सप्तमातृका आणि गणेशाची शिल्पे पाहायला मिळतात. या पूर्वेच्या द्वारावरच शिवतांडव, शिवपार्वतीच्या लग्नाचे कल्याण सुंदर आणि त्यांच्या सारीपाटाच्या लीलांचे चित्रण दिसते. येथील खराब दगड आणि वर्षानुवर्षाची उपेक्षा यामुळे या शिवमंदिराची प्रचंड पडझड झाली असून आज या देखण्या मूर्ती भग्नावस्थेत आहेत. या मंदिराच्या गतवैभवाचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला घारापुरीच्या मुख्य लेण्याकडे पाहावे लागते. या मंदिराचा आधार मानूनच या घारापुरीचे मुख्य मंदिर कोरलेले आहे.
मुंबई बेटाच्या पूर्वेला

0: आणि ठाण्याच्या खाडीच्या दक्षिणेला घारापुरीचे बेट आहे. या घारापुरी बेटावर पूर्वी एक दगडी हत्ती सापडला होता. यावरूनच पोर्तुगीजांनी या बेटाचे नाव एलिफंटा असे ठेवले. आज हा हत्ती भायखळाच्या भाऊदाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या परिसरात पाहायला मिळतो. या बेटावर अनेक शैव व बौद्ध पुरातत्वीय स्थळे आहेत. आज जागतिक वारसा स्मारकांच्या यादीत या बेटावरील लेण्यांचा समावेश झाला तो म्हणजे या बेटावरील लेणी क्रमांक 1 मुळे. हे लेणे म्हणजे शैव पाशुपत पंथाचे असून हा कलेतील एक अद्भुत आविष्कार मानला जातो. मुख्य लेण्याच्या प्रशस्त एकाश्म मंडपात मध्यभागी सर्वतोभद्र प्रकारचे एक अतिशय देखणे गर्भगृह आहे. त्यामध्ये शिवलिंग कोरलेले आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर द्वारपालांच्या मूर्ती आहेत. याशिवाय या लेण्यात पुराकथांवर आधारित अनेक शिल्पपट आपल्याला पाहायला मिळतात. पाशुपत शैव संप्रदायाचे तत्वज्ञान सांगणारा आचार्य लकुलिश आणि शिवतांडव मूर्ती लेण्याच्या प्रवेशद्वारापाशीच कोरलेली दिसतात. याशिवाय रावणानुग्रह मूर्ती, अंधकासुर अनुग्रह मूर्ती, शिवपार्वतीच्या विवाहाची कल्याण सुंदर मूर्ती, सारीपाट खेळणारे शिव पार्वती, अर्धनारीश्वर आणि गंगावतरण शिल्प अशी विविध पौराणिक कथांवर आधारित प्रभावीपणे कोरलेली शिल्पे या लेण्यामध्ये आहेत. एलिफंटाच्या शिल्पवैभवाचा मेरुमणी ठरेल असे शिल्प म्हणजे येथील सदाशिव मूर्ती. या शिल्पात शिवाची 3 रूपे व्यक्त स्वरूपात दिसत. स्थानिक लोक यामुळेच याला त्रिमूर्ती असेही म्हणतात. या मूर्तीमध्ये शैव तत्वज्ञानाचा उत्तुंग आविष्कार असलेली सदाशिव ही संकल्पना कलाकाराने प्रभावीपणे मांडली आहे. यात सदाशिवाची तत्पुरुष, वामदेव आणि अघोर ही रूपे दर्शवली असून ईशान आणि सद्योजात ही रूपे अध्यारूत आहेत. मूर्तीचे अलंकरण, केशसंभार व शिवाच्या प्रत्येक स्वरूपाचे स्वतंत्र असे दाखवलेले वैशिष्ट्य यामुळेच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने या मूर्तीचे महत्व अनन्यसाधारण आहे. या लेण्यांच्या परिसरात असलेल्या एका छोट्या कक्षामध्ये आपल्याला सप्तमातृका व गणेशाची अतिशय देखणी मूर्ती पाहायला मिळते. मुंबई परिसरातील सर्व लेण्यांमध्ये तिसरे महत्वाचे असलेले शैव लेणे म्हणजे मंडपेश्वराचे लेणे. मुंबईच्या बोरिवली या उपनगरात पश्चिमेला दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयसी कॉलनीच्या परिसरात हे मंडपेश्वराचे लेणे आहे. एक पूर्ण लेणे व त्याच्या जवळच असलेले अपूर्ण लेणे असा हा लेणी समूह. मंडपेश्वर लेणे जोगेश्वरी अथवा एलिफंटा येथील लेण्यांसारखे विस्तृत नाही, ते लहानसेच आहे. पण नेटक्या लेण्यात मुख्य सभागृह, त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अर्ध ओसऱ्या आणि सभागृहाच्या मागील बाजूस असलेले गर्भगृह आपल्याला पाहायला मिळते. या लेण्यातील अलंकरण आणि मूर्तीवैभव पोर्तुगीज काळात मोठ्या प्रमाणावर लोप पावले. यातून ताऊन सुलाखून वाचलेल्या काही मूर्ती आपल्याला येथे आजही पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे येथील अतिशय प्रभावी असलेले शिवतांडवाचे शिल्प. मुख्य गर्भगृहातील शिवलिंग 20व्या शतकात बसवलेले आहे. या लेण्याचा पोर्तुगीज काळात चर्च म्हणून वापर करण्यात आला होता. 18व्या शतकात जेव्हा मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला तेव्हा या शिवमंदिराची पुनःस्थापना करण्यात आली. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या 19व्या शतकातील एका शिलालेखात या लेण्याचे नाव मंडपेश्वर असे येते. या लेण्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. कधी मंदिर तर कधी चर्च म्हणून वापरले गेलेले हे एकमेव शिवमंदिर अस्तित्वात आहे. या लेण्यांच्या वरच्या बाजूला पोर्तुगीजांनी बांधलेल्या एका चर्चचे अवशेषही आज आपल्याला पाहायला मिळतात. ही लेणी मुंबईच्या इतिहासातील महत्वाची साधने आहेत. पर्यटकांनी जाणकारांच्या मदतीने या लेण्यांना भेट देणे हे मुंबईचे प्राचीन गतवैभव अनुभवण्यासारखेच आहे. म्हणूनच मुंबईला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी या लेण्यांना नक्कीच भेट द्यायला हवी.
1: श्रोते हो, सफर वारसा स्थळांची या मालिकेच्या 9व्या भागात आपण ऐकत होतात मुंबई परिसरातील लेण्यांविषयीची माहिती डॉक्टर सूरज पंडित यांच्याकडून. मैत्रिणींनो, श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, अक्षया, तेजस्वी आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. सफर वारसा स्थळांची डॉक्टर सूरज पंडित यांचं भाषण आपण ऐकलात. या भाषणाचा भाग पहिला आज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोते हो आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:30 वाजले आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

महाराष्ट्राची लोकधारा या मालेतील हे नमन गीत होतं देवदत्त साबळे यांच्या आवाजात. याचबरोबर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम बलसागर भारत हो.

0: बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सरकारी कचेरी किंवा इतर कुठेही कागदपत्रांची प्रत हवी असेल तर पहिल्यांदा आठवण होते ती छायाप्रतीची. ही छायाप्रत किंवा प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत आपण सहज एका मिनिटात छापून घेतो, पण हे काम नेमकं होतं कसं? हा प्रवास कुठून सुरू झाला आणि आजपर्यंत तो कसा बदलत गेला? पुढे याचं स्वरूप कसं असेल? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातील तज्ज्ञ हेमंत सामंत, जे प्रकाशक आहेत, भाषांतरकार आहेत आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आज आपण एका वेगळ्या विषयावर आपल्याकडे

0: जाणून घेणार आहोत. एका मिनिटात सहजपणे एक छायाप्रत मिळते, पण ती नेमकी तयार कशी झाली त्याच्या मागे काही इतिहास आहे का त्याचा?
1: सर्वप्रथम म्हणजे ज्या वेळेला छायाप्रतीचा आज आपण विचार करतो की त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नाव डोळ्यासमोर येतं ते नाव आहे चेस्टर कार्लसन यांचं. चेस्टर कार्लसन ह्यांची आता 120 वर्ष झाली. हे ह्यांचा जन्म झाला तर 1906 मध्ये, आणि अतिशय गरिबीमधला हा विद्यार्थी, गरिबीतनं शिकून संशोधन करून त्यांनी अगदी तरुण वयामध्ये प्रचंड मोठं भौतिक शास्त्रामध्ये संशोधन केलं. आणि मग त्यांना जी पहिली नोकरी लागली ती नोकरी पेटंटच्या ऑफिसमध्ये लागली. आणि त्यांना जर लक्षात यायचं की तिकडे सगळ्याच याच्यासाठीचं तुम्हाला प्रतिमुद्रण लागतं आहे, म्हणजे कुठलेही कागद असतील तर ते परत लिहून ते कुठेतरी कोणीतरी सत्यापित करावे करण्याची गरज निर्माण होत होती. कारण का त्याशिवाय ते सादर करता येत नव्हते. आणि मग ते प्रत्येक माणसांना ते परत मुळात
0: लिहून काढायला लागले.
1: दस्तावेज पुन्हा लिहून काढून आणि ते त्याची सत्यप्रत पडताळून घेऊन ती दाखल करावी लागायची. तर त्यांना लक्षात आलं की बाबा याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि अनेक कागद निर्माण होतात, तर ह्याच्यामध्ये असं काही करता येईल का की आपलं जे भौतिक शास्त्र आहे तर त्या शास्त्रामधनं काही विकास करून ह्याची एक काही प्रत अशी आपोआप तयार होईल का. हा त्यांचा एक पहिला जो हेतू होता, त्या पहिल्या हेतूवर त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. आणि ते जे संशोधन होतं तर त्या संशोधनामध्ये त्याला नाव आहे झेरोग्राफी. तर झेरो म्हणजे ड्राय, म्हणजे जी पावडर असते ती, आणि ग्राफी म्हणजे ते काय मुद्रण आहे, जे त्याचं ग्राफिक म्हणजे त्याची प्रतिमा आहे.
0: बरोबर.
1: तर ही जी कोरडी शाई म्हणतो आपण, कोरड्या शाईने त्याची नक्कल उतरण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या माणसानी निर्माण केली. ती 16 सप्टेंबर 1959 साली आपल्यासमोर उभी राहिली. आणि ते मशीन आलं ते म्हणजे झेरॉक्स 914 म्हणून आलं. पण हा जो सगळा कालावधी आहे, केला तर लक्षात येईल की त्यांनी हा जो संपा स्वतःच्या 32व्या वर्षी लावलेला शोध आहे,
0: हो ना,
1: आणि त्याच्यानंतर 21 वर्षांनी तो लोकांच्या समोर आला.
0: एवढ्या वेळ.
1: हां, कारण का की ते संशोधनने त्यांनी शोध लावला, पण शोध लावल्यानंतर त्या शोधाची गरज निर्माण होणं आणि त्या गरजेसाठी त्यांना काहीतरी त्या संशोधनासाठी त्यांनी उभी केलेली यंत्रणा आहे ती तयार करण्याचे साठी लागणारे लाखो रुपये उभे करणं हे त्या काळामध्ये खूप कठीण होतं. आणि ही जी सगळी लॅबमध्ये तयार करण्याची प्रक्रिया होती त्याच्यापासून ते मशीन तयार करणार आहे. आणि
0: अच्छा.
1: म्हणून ते 21 वर्षानंतर ते, आणि ते सातत्याने ते थकले नाही. त्यांनी पहिलं जेव्हा मशीन तयार केलं ते 1938 मध्ये केलं, आणि त्याच्यानंतर 21 वर्ष ते त्याच्यामध्ये काय काय काय काय डेव्हलपमेंट करत राहिले, काय ते मशीन स्वस्तात कसं बनेल
0: अच्छा.
1: ह्याच्यावरती त्यांनी प्रचंड काम केलं. तर त्यामुळे एक प्रदीर्घ कालावधी एखाद्या संशोधकाने आपले स्वतःचं संशोधन केल्यानंतर सातत्याने त्याला जनताभिमुख करण्यासाठी आपले एवढा वेळ द्यावा आणि एवढं संशोधन करावं. आणि तुम्ही सांगितलंच आहे की त्यांची स्वतःची गरिबी होती,
0: हो ना.
1: तर त्याच्यामध्ये संशोधनामध्ये पैसे जे काय लागणार आहेत, म्हणजे जे काय कमवत होते ते सगळे संशोधनात घालत होते. अशा प्रकारचं या माणसाचं हे आयुष्य आहे.
0: अच्छा.
1: आणि त्या माणसाचा म्हणून आज उल्लेख करताना मला पण असं भरून येतं की एखाद्या माणसाने, म्हणजे आज तो जगव्यापी आहे,
0: हो ना.
1: त्यांचं आज नावही कोणाला माहीत नाही, पण त्यांनी संपूर्ण जगावरती आपल्या नावाची मुद्रा उमटवली आहे ती झेरॉक्स या तंत्रज्ञानाने.
0: खूप छान. आणि तुम्ही म्हणता तसं जनतेच्या कल्याणासाठी काहीतरी करणं आणि झटत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण मग ह्याची नेमकी प्रक्रिया कशी असते की ही छायाप्रत तयार कशी होते?
1: प्रक्रिया त्यावेळेला त्यांची प्रक्रिया आणि आपली प्रक्रिया याच्यात कुठलाच काही भेद नाही आहे. तर एक मूळ कागद आहे ज्याला आपण दस्तावेज म्हणतो की ज्याचा आपल्याला प्रतिरूप करायचा आहे, तो मूळ कागद घेऊन त्याच्यानंतर त्याचं स्कॅनिंग होतं, म्हणजे त्याची त्याचा त्याच्यावरती प्रकाश टाकला जातो. त्या
0: अच्छा.
1: प्रकाश टाकल्यानंतर जिकडे काळं असतं त्या काळामध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईट होतं, जिकडे काळं असतं ते तिकडून त्याची हे ट्रान्सफर प्रकाश होत कमी होतो, आणि जिकडे पांढरं असतं तिकडून संपूर्ण प्रकाश जातो. तर अशा प्रकारे त्याची स्कॅनिंग म्हण आपण ज्याला स्कॅनिंग ही प्रक्रिया म्हणतो ती स्कॅनिंग प्रक्रिया होते. मग त्या प्रतिमेचं डिजिटल म्हणजे विद्युत भारामध्ये रूपांतर केलं जातं, म्हणजे डिजिटलायझेशन आता त्याला म्हणतो आपण. आणि ते विद्युत भार झाल्यानंतर तो विद्युत भार आहे तो एका ड्रमवरती त्याची प्रतिमा तयार होते तात्पुरती.
0: अच्छा.

0: ती ड्रमवरती तात्पुरती प्रतिमा तयार झाल्यानंतर त्याच्यावरती टोनर जो आपला आहे, म्हणजे टोनर म्हणजे काहीच नाही, म्हणजे कोळशासारखा प्रकार आहे, त्याची पावडर असेल, तर ती त्याच्यावरनं सोडल्यानंतर ज्या भागामध्ये ती प्रतिमा उमटायची असते, ज्या भागामध्ये जास्ती जास्ती टोनर खेचला जातो, तो भाग आहे म्हणजे जिकडे आपलं मगाशी आपण म्हटलं की जिकडे काळा भाग असेल, म्हणजे काळ्याशाने लिहिलेलं असेल, ते तिकडे आल्यानंतर त्या तिकडे टोनर आहे तो तिकडे जास्तीत जास्त डिपॉझिट होतो आणि पांढऱ्या भागात टोनर डिपॉझिट होत नाही, असं करून त्याची एक प्रत बाहेर पडते. तर ही एक संपूर्ण प्रतिमा आहे, ती कागदावरची प्रतिमा आहे. ती प्रतिमा झाल्यानंतर त्याला उष्णतेने त्या टोनरचं स्थिरीकरण केलं जातं.
1: अरे बापरे.
0: म्हणजे तो ड्रम आहे, त्या ड्रमवरती एक प्रतिमा निर्माण झाली, त्याच्यावरती तो टोनर जाऊन बसला, त्याच्यामध्ये कागद आला, तो कागद आल्यानंतर तो कागद तो टोनर घेऊन जाणार आहे, तर तो टोनर घेऊन गेल्यानंतर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता करावी लागते की तो त्याच्यावरती कोरडा होईल संपूर्ण आणि त्याच्यावर चिकटेल आणि ती चिकटते आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण या झेरॉक्स प्रती आपण काही वर्षांनी बघितल्या की त्या फिकट होतात. याचं कारण तो जो टोनर आहे तो त्याच्यावरती स्थिरावलेला असतो, तो निघून निघून जातो वरचा भाग आणि ते स्थिरीकरण झाल्यानंतर आपल्याला त्याची तयार छायाप्रत मिळते.
1: खरं तर ही एवढी मोठी प्रोसेस आहे, पण काही सेकंदात आपल्याला हव्या तितक्या प्रती त्याच्या मिळू शकतात आणि तुम्ही म्हणता तसं निश्चितच त्याच्यावर खूप मोठं काम केलं गेलंय. म्हणून
0: त्याच्या अंतर्गत आहेत ना, त्याच्या जवळजवळ 21 टप्पे आहेत त्या मशीनच्या आतमध्ये.
1: अरे वा.
0: तर ते त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक टप्प्यावरती काम केलं. म्हणजे आपण म्हणून मी तर म्हटलं 21 वर्ष, म्हणजे ती प्रत्येक टप्प्यावरती एक एक वर्ष तरी घालवले असेल, असे ते 21 टप्प्यांमध्ये ते काम होतं. आणि आपल्याला दिसताना ते फक्त आता आता तर खूपच सिम्पल झालंय, आता तर आम्ही इंटरनेटवरनं डायरेक्ट आपली फाईल पाठवून देतो, ती वाटेल तिकडून ती प्रिंट होते.
1: प्रगत होत जातं तंत्रज्ञान हळूहळू. पण मग या सगळ्या छायांकनाचा उपयोग कुठे आणि कसा होत असतो सर?
0: या छायांकनाचा उपयोग आता आपण बघितलं तर आपण म्हणजे आज विद्यार्थ्यांना मी स्वतः जरी एक नोटची एक PDF दिली तर विद्यार्थ्यांनी ती मला अपेक्षित असते की मी त्यांना स्वतःहून पण सांगतो की तुम्ही स्वतः एकदा लिहून घ्या, कारण एकदा लिहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये जास्त रजिस्टर होतं. पण लगेचच्या लगेच त्याचा एक माणूस प्रिंटआउट काढून आणतो आणि मग त्याच्या हवे तेवढ्या झेरॉक्स निघतात. हे शाळेचं झालं, पण न्यायालयापासून तुमच्या शासकीय कामकाजापर्यंत कुठेही गेलात तरी, तुम्हाला साध्या हॉटेलमध्ये जरी राहायला गेलात तरी तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागते तुमच्या ओळखपत्राची, कुठेही गेलात तरी त्याचं ती जी सत्यप्रत लागते. तर त्यामुळे आज एक झेरॉक्स कॉपी हा आपला एक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. किंवा आपण बाहेर जाताना आपला आधार कार्ड तर ठेवतोच, पण त्याच्याबरोबर त्याच्या कॉपी पण ठेवून देतो, कुठे लागेल हे सांगता येत नाही.
1: बरोबर.
0: तर विस्तृत वापर झालाय आणि आज कुठूनही कुठेही पाठवता येतं, हा एक फार मोठं तंत्रज्ञान त्याच्यापुढे विकसित झालेलं आहे.
1: अच्छा. आणि म्हणजे सर, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत किती आकारात ह्याचं प्रिंटिंग होऊ शकतं की कसं असतं हे का?
0: नाही, आताचं हे बघितलं तर म्हणजे तुमचा आकार जेवढा वाढवेल तेवढा आकार तुम्हाला करता येतात. आज असं विचार केला तर ह्याचं प्रतिमुद्रण आहे, आपण वृत्तपत्राची दोन पानाशी समोरासमोर जी जोडलेली असतात
1: उघडली,
0: हा, तर तेवढ्या मोठ्या आकारात तर अगदी आरामात छपाई होते. पण जसा तुमचा आकार वाढेल तसं तुमचा खर्च पण त्याचा वाढत जाईल, त्या मशीनचा कॉस्ट वाढत जाईल. त्यामुळे आकारापेक्षाही महत्वाचं काय की जे सुटसुटीत आहे, म्हणून ते आपण आपल्याकडे आलं त्याच्यानंतरचं जे झेरॉक्सचं तंत्रज्ञान त्यांनी लगेच पहिल्यांदा वापरलं ते दॅट इज द फॅक्सिमल मशीनमध्ये वापरलं. सेम तंत्रज्ञान आहे की त्याचा अर्थ फॅक्टम सिमिली, म्हणजे तशा तशी प्रत निर्माण करणं आणि ती लॉंग डिस्टन्सवरती होऊ लागली. पण त्याचं बेसिक तंत्रज्ञान हे झेरॉक्सच आहे, फक्त इकडून जे विद्युत भारित जे केलेलं आपला जो ड्रम आहे तो इकडे एक्सपोज न होता तो तिकडच्या दुसऱ्या मशीनच्या वरती तो एक्सपोज होईल आणि ते विद्युत धारेमधनं जाईल किंवा टेलिफोनिक वायर्समधनं आपण तो संदेश पाठवतो आणि तो तिकडे फॅक्स मशीनच्या स्वरूपात येतो. तर ती त्याची त्याच्या पुढची स्टेप होती आणि त्याच्या पुढची स्टेप नंतर झाली ती कॉम्प्युटर्समध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आले. आता ह्यांचंच तंत्रज्ञान आहे, त्या कंपनीने बनवलेलं तंत्रज्ञान स्टीव्ह जॉब्सनी त्या काळामध्ये बघितलं, त्याला त्यातलं ते ग्राफिकल युजर इंटरफेस आवडला. त्याच्या अगोदर आपण फक्त कॉम्प्युटरमध्ये टायपिंग वगैरे करत होतो आणि तो फक्त प्रिंटआउट म्हणजे त्याचे प्रिंटआउट काढत होतो, पण त्यातला जो ग्राफिकल युजर इंटरफेस आहे तो त्याला भयंकर आवडला. त्याच्यातनं त्यांचा माऊस ही जी संकल्पना आहे ती पण त्याला आवडली आणि त्यांनी त्या संकल्पनेवरती मग नवीन तुमचं जे काय विश्व आहे ते नवीन विश्व उभं राहिलं. आणि आज आपलं

0: आपण काढलेलं चित्र इमि आपण काढलं कागदावर काढलेलं चित्र लगेच आपण फोटो काढतो आणि तो त्याचा प्रिंटआउट मारून
1: हो
0: घेतो.
1: ना.
0: इतपत ते तंत्रज्ञान यशस्वी झालं.
1: ओके सर, मग एक छपाई मशीन ते आता बदलत गेलेलं तंत्रज्ञान, ही प्रक्रिया किती बदलत गेली आतापर्यंत, म्हणजे त्याच्यात काय काय फरक होत
0: ते नाही,
1: गेले?
0: पहिलं म्हणजे काय होतं की एक आपण कॉपी काढण्यापुरतं होतं. मग मी नंतर म्हटलं की त्याचा पुढचा तंत्रज्ञान आला तो फॅक्टम सिमिली, म्हणजे फॅक्स फॅक्सिमिली, म्हणजेच आपण त्याचा संक्षिप्त रूप फॅक्स म्हणतो. तर म्हणजे जसं अगोदरच्या याचं झेरोग्राफी होतं,
1: हां
0: तो त्याचा झेरॉक्स केला त्यांनी, तसं हे फॅक्टम सिमिलीचं फॅक्स झालं. त्याच्यानंतर आपलं प्रिंट आलं, म्हणजे आपण टोनरच्या सहाय्याने जो प्रिंट करतो तो प्रिंटर आला. आणि त्याच्यानंतर ते त्याची रंगीत प्रतिमा निर्माण करायची, म्हणजे ती एक आणखीन एक त्याची ॲडव्हान्स स्टेज झाली. की
1: अच्छा.
0: आपण अगोदर फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्येच काम करत होतो, आणि आता तर फॅक्सही तुमचं कलर फॅक्स कलर झेरॉक्स
1: येऊ
0: सगळं येऊ
1: शकतं.
0: शकलं. तर ते आता ते आलं, ते रंगीत छायाचित्रांकित प्रत झाली. आणि नुसती PDF फाईल बनवणं हे पण त्या मशीनवरती होतं. म्हणजे आज त्याला मल्टीफंक्शन मशीन म्हणतो आपण, की कॉपी फॅक्स झेरॉक्स
1: सगळंच होऊ
0: कलर
1: शकतं.
0: कलर स्कॅनिंग आणि डायरेक्ट कॉम्प्युटरला फीड असलेली PDF फाईल एवढं. आता तर म्हणजे आत्ताचे जे झेरॉक्स आलेले आहेत मशीन, तर त्याच्यामध्ये काही नाही, त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक तुमचं पुस्तक आहे त्याची ॲटोमॅटिक पानं मध्ये इनपुटला घेतली जातात. तुम्ही
1: अच्छा.
0: पुस्तक ठेवायचं फक्त, एक एक पान आहे तो सगळं ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये घेईल. आणि त्याच्या तुम्ही सांगितलेल्या तेवढ्या 5 कॉपी पाहिजेत तर 5 कॉपी बाइंड होऊन बाहेर पडतील.
1: अरे वा.
0: तर त्याला हे मेक टू ऑर्डर अशा प्रकारचं आलेलं आहे. आणि आज नवीन प्रकाशन व्यवसाय आहे हा हा असाच झालेला आहे की तुम्ही एखाद्या दुर्मिळ पुस्तकाची प्रत मागवता तर ती पुस्तकाची प्रत आहे ती एकच प्रत तुमच्यासाठी
1: बनवली
0: त्याची
1: जाते.
0: बनवली जाते. आणि ती प्रक्रिया पण फार सोपी झाली, कारण त्या मशीनमध्ये आता सगळं बाइंडिंग युनिटपर्यंत सगळं, म्हणजे आतमध्ये कटिंग बाइंडिंग सगळं होतं. अशा प्रकारे आज प्रकाशन क्षेत्रामध्ये आज तुम्हाला 100 कॉपीची ऑर्डर आली तर तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये कॉप्या छापून
1: अवघड होत.
0: ग्रंथ छापून ठेवणं हा फार मोठा जिकिरीचा प्रश्न होता. तर तुम्हाला 10 कॉपीची ऑर्डर आली तर 10 कॉपीज प्रिंट करतायत.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे मुद्रण क्षेत्रामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचा याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि या मल्टीफंक्शन ह्या मशीन्स आहेत आणि त्या त्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा आत्ता होत आहेत आलेल्या आहेत.
1: सर, पण जे मुद्रणाचं तंत्रज्ञान आहे ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि आपल्या घरी किंवा घरातला छोटा प्रिंटर या दोन्हीत हीच एक प्रक्रिया असते की काही वेगळं?
0: दोन्हीची दोन्हीतली प्रक्रिया तेच आहे, फक्त आपल्याला ती कला जी आहे ती कागदाची तयार प्रत करण्यापासून डिजिटल दस्तावेज तयार करण्यापर्यंत ऑटोमेटेड झालेली आहे. पण आपणही घरामध्ये आपण लिहून ठेवलेला कागद आहे तो लगेचच्या लगेच आपण मोबाईलवरती एक फोटो काढतो त्याचा आणि ठेवून देतो. आता पूर्वीच्या काळामध्ये लोक सगळ्या कॉप्या आपल्याला ठेवत होत्या, आता त्याचे डिजिटल दस्तावेज तयार करणं हा एक फार मोठा प्रकार झाला आहे. काही नाही, आता एक्सरे काढायचा असेल तर
1: हो
0: तो
1: ना.
0: एक्सरे डायरेक्ट तुम्हाला डिजिटल ठेवता येतो. त्यामुळे तुम्हाला हवी तेव्हा ती प्रत घेता येते. म्हणजे आता इकडून मी अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेला गेलो आणि मी माझा एक एखादा हाताचा काय असेल तो एक्सरे दाखवला तर ते तिकडून डायरेक्टली डायरेक्ट तिकडून तुम्हाला एक्सरे मिळू शकतो. याची प्रत म्हणजे याची मूळ संकल्पना आहे ही ही तशी तशी प्रत निर्माण करणं हीच आहे.
1: अच्छा.
0: तर ते डिजिटल दस्तावेज केंद्र होतील आता भावी काळामध्ये. की काही नाही, त्यांच्याकडे तुमचा तुम्ही तुम्ही ईमेल आहे, तुम्ही फक्त त्यांना फॉरवर्ड केलात की तुमचे प्रिंटआउट काढून तुमच्या घरी आणून पोहोचवल्या जातील, कारण कुरिअर सर्व्हिसेस आहेत.
1: हो ना.
0: तर अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स केंद्रावर किंवा कुठल्याही केंद्रावर जायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आता समावेश जो झालेला आहे त्याच्यामुळे हे आपल्याला क्लाउडवरती पण ठेवता येतं. आपण जे ज्यांना आपण ईमेल म्हणतो आपल्याला कल्पनाच नसते आपल्याला फुकट ईमेल मिळतो आहे, पण त्या फुकट ईमेलला तुम्हाला एक क्लाउडवरती स्टोरेज मिळतं आहे. ते काही GB स्टोरेज मिळतं आहे. तुम्हाला आलेले लाखो ईमेल्स आहेत ते तुमच्यासाठी एखादी कंपनी आहे ती स्वतःच्या सर्व्हरवरती सेव्ह करून ठेवते.
1: अच्छा.
0: म्हणजे मला माझा 2004 सालचा ईमेल आहे तो मला एका सेकंदात शोधता येतो आहे आणि तो त्या मला प्रिंटआउटला देता येतो. हे तुम्ही मला त्यावेळेला आमंत्रण दिलेलं होतं.
1: ओके.
0: हे एवढं एवढं सगळं तंत्रज्ञान त्याच्यामुळे भावी काळात झालेलं आहे. आणि मजकूर वाचून त्याचा हवं तर तुम्हाला त्या पुस्तकाच्या अख्ख्याच्या अख्ख्या पुस्तकाची ट्रान्सलेटेड प्रत एका एका 1.5 मिनिटात होते.
1: अरे बाप.
0: म्हणजे 80 पानाचं एक पुस्तक मी त्याला फीड केलं किंवा एखादी PDF फाईल फीड केली, मला संक्षेपीकरण करता येतं. म्हणजे
1: अच्छा.
0: त्याच्यामधलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला AI एडिटर

0: त्याला सांगितलं की मला याचा संक्षेप करून द्या, पुस्तकात काय म्हटलं आहे शेवटी. मग ते सांगणार की शेवटी पुस्तकात म्हटलेलं आहे हे पुस्तक आहे, ते हेमंत सामंत त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते छायामुद्रण या विषयावरती आहे आणि ते त्याच्यामध्ये काय काय मुद्दे टाकलेत ते काढून तो देतो. हे संक्षेपीकरण त्याच्यामध्ये येत आहे. त्याच्यानंतर रूपांतर करता येत आहे, म्हणजे मी एखादी कादंबरी लिहिली असेल तर त्याच्यापासून नाटक करता येईल
1: अच्छा
0: इतपत ह्या मुद्रण त्यांनी
1: ऍडव्हान्स
0: त्या
1: झालंय.
0: मुद्रणाच्या त्या छायांकित प्रतीचा त्याची जी PDF फाईल बनली आहे त्याचा कुठल्याही प्रकारे आपण आविष्कार करता येतो. आणि आता तर तो आता फीड दिल्यानंतर म्हणजे तुम्ही आणि मी समोरासमोर बसले आहेत असं मी जर ते लिहून ठेवलं आणि साधारण एक तुमचा फोटो आणि माझा फोटो दिला तर तो त्याच्यावरती एक प्रत तयार करेल की आपण स्टुडिओत बसलेलो आहोत.
1: ओ
0: म्हणजे इतपत त्यांचं भावी काळामध्ये प्रगती होत चाललेली आहे आणि भावी काळामध्ये आपण डेटा देणार आहोत आणि आपण माहिती घेणार आहोत. आपण सांगणार आहोत की मला जे गाज्या मी समोर पाण्याची बाटली ठेवलेली आहे त्यातलं पाणी मी या कंपनीचं आहे तर ह्याच्यातलं नेमकं पाण्याचं शुद्धीकरण किती असं आपण विचारणार आहोत. तरुणी डेटा देतोय त्यांना, माझा काय प्रश्न आहे तो त्यांच्याकडनं त्याचं उत्तर येणार की या बाटलीमध्ये अमुक अमुक क्षार आहेत, अमुक अमुक अमक आहे, खनिजे अमकी आहेत, हे सगळं तुम्हाला वर्गीकरण हातात मिळणार आहे. हे सगळं हे फक्त त्या कॅरेक्टरचं मुद्रण म्हणजे प्रतिरूप झालं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते भाग्य आहे. आज तुमचं हँडरायटिंग ओळखलं जातं, म्हणजे कुठल्याही माणसाने एक हँडरायटिंग दिलं की ते ऑटोमॅटिकली त्याचं टेक्स्ट फाईल तयार होते. हे सगळं ह्या माणसाचा आविष्कार आहे.
1: खूप मेहनत घेतली सर. आता तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात की भविष्यात याचा वापर कसा होऊ शकेल किंवा आतापर्यंत याची प्रगती कशी होत गेली, पण प्रत्येक वेळी आपण बघतो की ज्या गोष्टीला चांगली बाजू असते त्याला काहीतरी दुसरी वाईट म्हणा किंवा त्रासदायक गोष्ट असते. तर या ठिकाणी सुद्धा असं काही होऊ शकतं का की त्याचा गैरवापर होऊ शकतो?
0: नाही, गैरवापर होऊ शकतो असं नाही, गैरवापर होतोच आहे.
1: अच्छा.
0: की अनेक जण आपल्या प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून आपल्या स्वतःच्या नावाने कलर झेरॉक्स मिळते तर काय नाही, मला काहीच नाही, मी तुमचं नाव काढून टाकेन, माझं नाव टाकेन, तर प्रमाणपत्र माझ्या नावावरती येईल. हे अनेक ठिकाणी होत आहे.
1: मार्क बदल,
0: हा तर मार्क बदलतील जे काय असेल ते, कारण ते एवढं सोपं झालेलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा आयडी पण खोटा बनवला, त्याच्यावर आता केस टाकलेन, त्याला आतमध्ये टाकलेलं आहे. हे सगळं होत राहणार आहे. पण ह्याच्याबरोबर तंत्रज्ञानाचा एवढा विकास झाला आहे, त्याबरोबर सुरक्षांचा पण विकास झालेला आहे. फक्त आपल्याला त्याची एक सावधानता घ्यायला पाहिजे. आपण एक समजा 1 लाख रुपयाचा एक मोबाईल घेतो, पण त्याच्यावर 1000 रुपयाचा आपण आपल्याला सुरक्षेचं सॉफ्टवेअर आपण घेत नाही.
1: अच्छा.
0: त्यामुळे कुठलीही व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये एंट्री करते, तुमचा डाटा फोटो सगळे उडवू शकते, हे आपल्याला लक्षात येते. सुरक्षिततेसाठी आपण म्हणजे झेरॉक्स तंत्रज्ञानाने पण सुरक्षिततेसाठी सोय केलेली होती आणि ती सोय आत्ताच्या काळामध्ये आपल्याला डिजिटल वॉटरमार्क टाकता येतो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आणि तो म्हणजे तुम्हाला. आणि हे सगळे अनेक विद्यापीठं आपला डिजिटल वॉटरमार्क टाकतात, कारण का त्यांना माहिती आहे की त्यांच्या ज्या फाईल्स आहेत ह्या फाईल्स आहेत त्या कॉपी केल्या जाणार आहेत.
1: अच्छा.
0: पण जरी कॉपी केल्या तरी तो डिजिटल वॉटरमार्क तुमचा त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर QR कोड आहे, त्याचा अतिशय प्रभावी वापर आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे की आपल्या तुम्ही कुठल्याही लहान मुलांची पाठ्यपुस्तकं घेतलीत तर पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा जो आहे त्याचा एक QR कोड वरती ठेवलेला आहे. त्यांनी जी काय माहिती त्याच्या संबंधात आहे त्या याच्याबद्दल त्या QR कोडमुळे टाकून दिलेली आहे. म्हणजे एखादा शास्त्रीय प्रयोग आहे तर त्या संबंधी सगळी माहिती त्याच्यामध्ये अवांतर वाचन पण त्याच्यामध्ये त्या QR कोडमध्ये करता येईल असं त्याचा त्या QR कोडमध्ये त्याचं रूपांतर करता येतं. एन्क्रिप्शन म्हणजे असा प्रकार आहे की तुम्ही कुठल्याही शब्दाचा एक की म्हणजे एक चावी बनवायची. आता जपान हा शब्द म्हणायचा आहे तर जपानच्या ऐवजी तुम्ही KBQBO असा शब्द टाकता. आता तो KBQBOचा काहीच अर्थ लागणार नाही आणि त्या KBQBOचा प्रत्येकाचा K च्या मागचा एक शब्द अक्षर घेतलं तर ते J होतं, B च्या मागचं अक्षर A होतं, असं जपान तयार होतं. ती चावी मी तुम्हाला पाठवणार की एक अक्षर फक्त पुढे गेलेलं आहे ते मागे घ्यायचं, तर त्याला आपण डिक्रिप्शन म्हणतो. तर एन्क्रिप्शन डिक्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक जो डाटा पाठवतोय तो डाटा आहे तो एन्क्रिप्टेड आहे, म्हणजे त्या मी बदलून पाठवलेला आहे. तो फक्त कोणाला समजणार? मी त्या काळामध्ये असं म्हणायचं की पत्रव्यवहार करताना छत्रपती शिवाजी महाराज इकडे येत आहेत असं ती एक कविता पाठवली.
1: कोड लँग्वेज.
0: कोड लँग्वेज तर तो कोड लँग्वेज मध्ये पाठवलं जातं आणि हे सगळं 2-key एन्क्रिप्शन वगैरे आपल्या सगळ्या ईमेल पासून सगळ्यांना आपण दस्तावेजांना आपण इन्क्रिप्शन केलेलंच आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला तुमचा पासवर्ड वगैरे टाकावा लागतो. मग पासवर्ड टाकल्यानंतर त्याचा जो काय डाटा म्हणजे दुसऱ्या कोणाला जो ईमेल मिळाला तरी त्याचा अर्थबोध त्याला होऊ शकणार नाही, तर त्याला तो

0: आपण इन्क्रिप्शन म्हणतो, तर ती इन्क्रिप्टेड लँग्वेज आहे. हे एन्क्रिप्शन पण आज त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेटेड करण्यात आलं आहे, आणि जेवढं जास्तीत जास्त प्रमाणीकरण वाढणार तेवढी त्याची सुरक्षितता वाढत जाणार. आणि सुरक्षितता ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. तो माणसाच्या स्वतःच्या व्यक्तिगत नैतिकतेचा भाग आहे की ह्याचा आपण तंत्रज्ञानाचा आपण किती चांगला वापर करायचा. परत त्या मुद्द्याला येतो की या माणसाचं जे जीवन होतं ते त्याचा मुद्दाम उल्लेख करणं आजच्या दिवशी गरजेचं आहे. मी गरीब म्हणून जन्माला आलो आणि मी गरीब म्हणूनच मरेन असं या माणसानी निर्धार केलेला होता.
1: अच्छा.
0: आणि गरीब म्हणून मरेन म्हणजे काय, त्या काळामध्ये करोडो रुपये आले कारण का की हा पेटंट मध्ये ह्याचं कारण का झेरॉक्स आहे ना, एक तर मशीन विकत घ्या किंवा मशीन भाड्याने घ्या, दोन्ही पर्याय उपलब्ध होते. मशीन भाड्याने घेतले तर तुमच्याकडे किती कॉपिंग होतात तेवढ्याचेच पैसे तुम्हाला द्यायचे आणि एक भाडं द्यायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही प्रकारे जगामध्ये मशीन चाललं आणि त्या मशीनच्या बरोबर त्या माणसाकडे जे करोडो रुपये आले तर त्यांनी $150 million आहे ते आपल्या आयुष्यामध्ये खर्च करून तो माणूस गरीब म्हणून मेलाय. म्हणजे त्यांनी
1: मृत्यू
0: सगळे देऊन टाकले. तो ज्या विद्यापीठात व्हर्जिनिया विद्यापीठात शिकला त्या विद्यापीठातल्या असं नाही केलं त्यांनी की मी फिजिक्स मधनं शिकलोय म्हणून मी फिजिक्स विभागाला पैसे दिले. तर त्या विद्यापीठातला जो दुर्लक्षित परामानसशास्त्राचा विभाग होता तर त्या परामानसशास्त्राच्या चेअरला डोनेशन दिलं. त्याच्यानंतर त्यांनी नागरी हक्क चळवळ जी 1960 प्रबळ झाली तर त्या नागरी हक्क चळवळीला फंडिंग केलं. त्यांची पत्नी जी तर ती डॉरीसही त्याच्या संकल्पनेप्रमाणे होती. तिने हिंदू धर्माचा अभ्यास केला होता, तिने बुद्धिझमचा अभ्यास केला होता, तिने झेन तत्वज्ञान वाचलं होतं, ते ह्यांनीही वाचलं होतं. तिने 1400 acres जमीन तत्वज्ञानाला समर्पण करणं आणि तो तंत्रज्ञानाकडून तत्वज्ञानाकडचा प्रवास त्यांचा असा दिसून येतो. तर या स्वरूपामध्ये त्यांनी ते आपलं जीवन समर्पित केलं. त्यामुळे आजचा तुम्ही मला आज बोलवलात आणि त्यांच्याबद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करण्यात करता आली याबद्दल मीच मला धन्य समजतो.
1: सर खरं तुम्ही मगाशी म्हणालात तसं अनेकांना मदत होणारं असं हे तंत्रज्ञान जे आजही आपण खूप साऱ्या क्षेत्रात वापरतो, तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही जी संकल्पना जी आहे ती आता इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम पर्यंत जाऊन पोहोचली. तर इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम म्हणजे ही हस्तक्षेपाशिवाय तर ह्याच्यामध्ये जी सदसद विवेकबुद्धी आहे त्या मशीनकडे आपण अजूनपर्यंत देऊ शकलेलो नाही आहे. त्याच्यावरही ह्युमनॉइडवरती शोध चालू आहेत आता. तर ही जे तंत्रज्ञान आहे हे स्वतः स्वयंपूर्ण आहे, स्वतः बुद्धिमान आहे आणि स्वतः स्वयंचलित आहे. स्वयंपूर्ण जे आहे ते स्वयंपूर्ण आपण पण आहोत, बुद्धिमान आपणही आहोत आणि आपण स्वयंचलितही आहोत. पण आपल्याला ह्याच्या नैतिकतेने वापर करणं आपली एक जबाबदारी राहील. कारण का अशी क्षेपणास्त्र आज जगामध्ये रोखून ठेवलेली आहेत, तर ह्याचा आपण विवेकाने विचार कसा करता येईल की आपल्या जीवनामध्ये आपण या तंत्रज्ञानाचा सगळा फायदा जो आहे प्रचंड प्रमाणात तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी उत्सुक असतो ती माझ्या बुद्धिमत्तेतनं आलेली प्रतिक्रिया पाहिजे. ती कुठून तरी वाचून आलेली प्रतिक्रिया, कोणीतरी हा म्हणतोय म्हणून, कोणता तरी समुदाय म्हणतोय म्हणून आलेली प्रतिक्रिया असता का म्हणे, हा ह्याचा एक सार मी जाता जाता सांगेन की तुमच्या स्वतःच्या विचारातून आलं पाहिजे. कारण का हे सगळं मशीन देणार आहे तुम्हाला सगळं आयतेपणाने आणि ती विवेकबुद्धी आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया आणि या एका वेगळ्या विषयावर तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादरकर्ते रोशन जाधव हो।

श्रोत्या, आत्ताच आपण बलसागर भारत हो हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकला ते या यार मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत.

0: आता ऐकूया मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या एक दोन भागामध्ये आपण टाकणीची लावणी म्हणजे काय याबद्दलची माहिती घेतली. आज बघूया वगाची लावणी काय असते ते. साधारणपणे 1860 नंतर तमाशामध्ये वग सादर केला जाऊ लागला, पण त्या काळचे वग हे लिखित स्वरूपाचे नव्हते. कारण काही तपासगीर अडाणी असायचे, अज्ञानी असायचे, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. मग वग कसा लिहायचा, गाणी कशी लिहायची, प्रवेश कुठं सुरू करायचा आणि कुठं संपवायचा याबद्दल पूर्णपणे त्यांना माहिती नसायची. तरीही ते कलावंत तमाशात नाटकी ढंगानं वग सादर करत होते. ते काय करायचे की वग बसवण्यापूर्वी सगळेजण एकत्र बसायचे. पूर्वी तमाशा फडामध्ये एकाच गावचे सगळे तमासगीर असायचे. तमाशातला सूत्रधार म्हणजे सरदार हा त्या सर्वांना एक गोष्ट सांगायचा. बहुतेकदा ती गोष्ट म्हणजे एखादी लोककथाच असायची. मग गोष्ट सांगितल्यानंतर त्यातल्या पात्रांची वाटणी केली जायची. त्यामध्ये राजा कोण, राणी कोण, प्रधान कोण, सेनापती, शिपाई अशी सगळीच पात्रं असायची. पात्रांची वाटणी झाली त्याप्रमाणे किंवा त्या प्रसंगानुसार प्रत्येकाने आपापले संवाद तयार करायचे. तेव्हा तमाशाचा सूत्रधार त्यांना सांगायचा, तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला, पण कथेचा शेवट मात्र बरोबर झाला पाहिजे. समदे खटके नीत ध्यानात ठेवा बर का, असा दमही तो द्यायचा. पुढं काय झालं ते जाणून घेऊया एका ढंगदाराच्या लावणीनंतर. उत्तरा केळकर यांनी गायलेली राम मोरे यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे श्याम अनंत यांनी.

वगाची लावणी कशी असते ते आज आपण जाणून घेतोय. तमाशा कलाबंदांच्या लक्षात राहण्यासाठी तमाशा फडाचा सूत्रधार पूर्वीच्या काळी कथेची गुंफण काव्यामध्ये करायचा. ती काव्यरचना सगळे तमाशगीर पाठ करायचे. ओघाओघानं कसं जायचं त्याचं मार्गदर्शन करणारी आणि ओघाओघानं आलेली ती ओघांची लावणी, म्हणजेच अडाणी तमाशगीर तिलाच वगाची लावणी म्हणायचे. जुन्या काळातील तमाशगीर त्या लावणीच्या आधारे वग सादर करायचे. जुने सगळे वग पद्यामध्ये लिहिले आढळतात, त्याचं कारण हेच होतं. ते पदाचे वग कसे होते त्याचं एक उदाहरण द्यायचं तर, चंद्रपूर मोठं गुलजार, तिथं सूर्यभान राज्य करणार, त्याची राणी सुमती मोठी गुणवान, तिला मुले होती दोन, एक कन्या एक पुत्र रूपवान, पुढं काय घडली कथा सांगतो तू माझी, अशा पद्धतीने

हवग लिहिलेला असायचा. राणी राजा असता आनंदात, अचानक झाला घात, राणी गेली स्वर्गात, मुलं वाढवली राजानं सुखात, कन्या मनोरमा उपवर दिसे राज्यात, तिच्या लग्नाचा विचार राजाच्या मनात, प्रधानाला सांगितला मनातला बेत, कावेबाज प्रधान काळसेनं, मनोरमेवर गेलं होतं त्याचं मन, पण मधी राजकुमाराची अडचण, काढावा काटा त्याचा ठरवला त्यानं, जी जी जी जी. अशा पद्धतीनं ही कथा पुढं जायची. चला आपण आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. राम मोरे यांच्या गीताला संगीत श्यामानंद यांचं आहे.

या सगळ्या लावणीमध्ये साधारणपणे 2.5 ते 3 तास चालेल असं एक समृद्ध कथानक असायचं. याच्यामध्ये नाट्यमय संघर्ष आहे, शिलकार आणि

कणीच्या लावणीच्या सहाय्यानं वग सादर केला जात होता. नाटकाप्रमाणे वगांचे संवाद लिहिलेले नसतात, पद्यात्मक लावणी हेच वगाचं लेखन आणि त्या पद्धतीनं त्याचं सादरीकरण. त्यामुळं कथानक जरी छोटं असलं तरी जास्तीत जास्त वेळ ते चालवलं जायचं. वगातले सोंगाडे प्रेक्षकांना हसत खेळत ठेवण्यासाठी अधूनमधून विनोद करायचे. त्यांनी काय बोलावं, कसं बोलावं, किती वेळ बोलावं यावर काही बंधन नव्हतं. फक्त त्यांच्या बोलण्यातून किंवा अभिनयातून विनोदाची निर्मिती झाली पाहिजे एवढं मात्र नक्की असायचं. वगनाट्याचं कथानक लांबवलं जात असे त्याचा फायदा असा व्हायचा की वग कमी वेळातही सादर करता येऊ शकत होता आणि तोच जास्त वेळही करता येऊ शकत होता. तमाशाचा घाट वेगळा असायचा, नाटकाचा घाट वेगळा असायचा. सादरीकरणातही पूर्णपणे फरक आहे. नाटकांचे संवाद हे लिखित स्वरूपाचे असतात तर तमाशामध्ये उत्स्फूर्तपणे संवाद बोलले जातात. तमाशातली वाद्य वेगळी, नाटकातील वाद्य वेगळी. तमाशाला नाटकापेक्षा लोककला जवळचे आहेत. वगाचं जे मूळ बीज आहे ते गोंधळ या कला प्रकारात असण्याची शक्यता आहे. यानंतरची ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत ती शकुंतला जाधव यांनी गायलेली आहे. रचना राम मोरे यांची, संगीतकार श्यामानंद.

श्रोतेहो, या लावणीपूर्वी आपण बघितलं की वगाच्या लावणीचं मूळ थोडंसं गोंधळ गीतामध्ये आपल्याला आढळतं. गोंधळ गीत असो किंवा वग असो, दोघांच्याही संहितेमध्ये आणि सादरीकरणामध्ये बरंचसं साम्य आपल्याला दिसून येतं. तमाशामध्ये वगाला सुरुवात होण्यापूर्वी शिलकार म्हणतात, गोंधळ गीतामध्ये आख्यानापूर्वी शिलकारांची सर्व स्वभाव वैशिष्ट्य असलेला पद्यभाग सादर केला जातो. राजाभाऊ कदम यांनी जांभूळ आख्यानामध्ये सुरुवातीला एक पदरचना केलेली आहे, ती अशी आहे. हस्तिनापुरी कृपाचारी नांदती भीष्म दीपक कौरव सारी, 56 कोटीचे हे बळी राजे मंडळी 96 कोळी. पश्चिम पूर्वी भूमंडळामध्ये कर्णरूपाला आगळी, कर्णक्षेत्रिय भांडण कवच कुंडल रूप दंडल त्याच दंडल लक्षजी. म्हणजे जांभूळ आख्यानामध्ये ऋषीसाठी जांभळाच्या झाडावर रोखून ठेवलेलं फळ भीष्म कृष्णासाठी तोडतात. ते ऋषी भयंकर कोपिष्ट असतात, तेव्हा कृष्ण ते फळ पुन्हा झाडाला लावा म्हणून सांगतात, अन्यथा अनर्थ होईल असंही ते म्हणतात. आता तोडलेलं फळ पुन्हा झाडाला लावायचं कसं, हेच एका पद्यरचनेमध्ये लिहिलेलं आहे आणि गोंधळी ती रचना गाऊन सादर करतात. ती रचना कोणती आहे हे जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. उत्तरा केळकर यांच्या आवाजामध्ये राम मोरे यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार श्याम अनंत.

जांभूळ आख्यानामध्ये जी रचना केलेली आहे, पद्यरचना ती अशी आहे, हाती घेऊन या फळ करी हळहळ, म्हणे घन निळ बरं नाही झालं जी, भस्म तुम्ही व्हाल जी, फळ जिथल्या तिथं लावा सत्व दावा, भिगी चालावं जी जी जी। हे पद तमाशातल्या टाकणीच्या लावणीप्रमाणेच कार्य करतं। गोंधळ ही तमाशापूर्वीची कला आहे। गोंधळातलं आख्यान हे पद्यस्वरूपात लिहिलेलं असतं आणि त्याचं अनुकरण करूनच भेदिक लावणी गाणाऱ्या कलावंतांनी कथात्मक लावण्या पद्यामध्ये लिहिल्या आणि पुढं त्याच्याच आधारे तमाशामध्ये वग सादर होऊ लागले। चला आणखीन एक ढंगदार लावणी ऐकूया। वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये बाबासाहेब चौदागरांची रचना संगीतबद्ध केली आहे नंदू होनप यांनी।

0: बरे तर श्रोते हो, आजचा आपला कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष या अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला. AIR मराठी DTH

उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 79वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये आज ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं आहे. पाटोदा इथं सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केला. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. 79व्या मराठा मुक्ती दिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वे गाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 11:15 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या NCMC कार्डधारक प्रवाशांना कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर केंद्रावर न जाता आता भीम ऍपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. यासाठी कार्डच्या मागचा QR कोड या ऍपच्या माध्यमातून स्कॅन करून टॉपअप करता येईल. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00.

0: आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वर शर्मा यांचं गायन राग मुलतानी. विलंबित ख्यालाची बंदी शेकतालात. बोल आहेत गोकुल गाव का छोरा. द्रुत ख्याल तीन तालामध्ये. आए मोरे साजनवा त्यांना तबला साथ राज भानुशाली. संवादिनी ऋतुजा कुंटे. ऐकूया स्वर शर्मा यांचं गायन राग मुलतानी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वर शर्मा यांचं गायन आपण ऐकलं. राग मुलतानी, त्यांना तबला साथ राज भानुशाली यांची होती आणि संवाद यांनी साथ केली ऋतुजा कुंटे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषाहार महिना म्हणून साजरा केला जातो. सुंदर दिसण्याबरोबरच तंदुरुस्त राहणंही तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठीच जगभरात राष्ट्रीय पोषाहार महिना या अभियानाद्वारे जनजागृती केली जाते, जनतेला शिक्षित केलं जातं. लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यातील कुपोषण, अॅनिमिया आणि वजन कमी असण्याची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने या अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानिक, ताज्या आणि पौष्टिक अन्नाचं जीवनातील महत्व लोकांपर्यंत पोहोचावं हाही एक महत्वाचा उद्देश. आणि म्हणूनच 1982 साली तत्कालीन केंद्रीय सरकारद्वारे पहिल्यांदा या अभियानाला सुरुवात झाली. आणि इतकंच नाही तर हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून खाद्य आणि पोषण बोर्डच्या जवळजवळ 43 महिला आणि बाल विभाग, स्वास्थ्य आणि विविध एनजीओ पूर्ण देशभर सक्रिय कार्यरत आहेत. मित्रांनो, या अंतर्गत बऱ्याच वेगवेगळ्या प्रतियोगितांद्वारे, सेमिनार्सद्वारे पोषक आहाराविषयी जनजागृती केली जाते. आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे कोणती आहेत किंवा काय खाल्ल्यामुळे आपल्याला कुठले व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स मिळतात या सगळ्याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. सकस आहार आणि निरोगी जीवन हेच समृद्ध भारताचं समर्पण असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तेव्हा या पोषण महिन्यात आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि आपल्या कुटुंबाला आरोग्यदायी आहाराची भेट देऊयात.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवा कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका समृद्धी शेंडमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्या ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी समृद्धी शेंडमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, वेध घेऊया तर लक्षवेध घडामोडींचा आणि जाणून घेऊया घडामोडी जगभरातल्या. भारतानं आता स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. भारत 2035 पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी अलीकडेच अहमदाबाद इथं आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या सोहळ्यात ही महत्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे या प्रस्तावित अंतराळ स्थानकाच्या पहिल्या मॉड्यूलला म्हणजेच पहिल्या भागाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे. हे केवळ भारतासाठी अंतराळ क्षेत्रातील आणखी एक यश नाही तर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमांच्या भविष्यासाठी एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. मित्रांनो, या स्वदेशी अंतराळ स्थानकामुळे भारताला अंतराळात दीर्घकाळ संशोधन करण्याची संधी मिळेल. नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेता येईल. मानवी शरीरावर अंतराळातील वातावरणाचा होणारा परिणाम अभ्यासता येईल आणि भविष्यातील दीर्घकालीन मानवी अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक अनुभव मिळवता येईल. भारताची ही अंतराळ झेप केवळ वैज्ञानिक प्रगतीची नाही तर देशाच्या आत्मविश्वासाची आणि भविष्यातील स्वप्नांचीही झेप आहे. मित्रांनो, अंतराळ क्षेत्राप्रमाणेच भारतानं सौंदर्य स्पर्धेतही अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे. कारण केरळची 19 वर्षीय काझिया लीज मेजो हिनं मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब जिंकला आहे. अलीकडेच जयपूर येथील झी स्टुडिओ मध्ये झालेल्या शेवटच्या फेरीत तब्बल 52 स्पर्धकांमधून काझियाची विजेती म्हणून निवड करण्यात आली. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब पटकावणाऱ्या मनिका विश्वकर्मा यांनी काझिया लीज मेजोला मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा मुकुट प्रदान केला. आता मिस युनिव्हर्स इंडिया 2026 म्हणून काझिया लीज मेजो नोव्हेंबर 2026 मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या 75व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाचं लक्ष नोव्हेंबर मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेकडे लागले आहे. काझिया लीज मेजोचा हा विजय केवळ तिच्या वैयक्तिक मेहनतीचा परिणाम नाही तर भारताच्या सौंदर्य आणि व्यक्तिमत्वाच्या क्षेत्रातील नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचेही प्रतीक आहे. मित्रांनो, यंदाच कर्नाटकातील म्हैसूर इथं राष्ट्रीय आदिवासी भाषा आणि संग्रहालय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. भारतीय आदिवासी भाषा आणि संस्कृतीचे जतन संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये धोरणकर्ते, भाषाशास्त्रज्ञ, अभ्यासक, तंत्रज्ञ तसंच आदिवासी समाजातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या संमेलनात आदिवासी भाषांच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला होता. संमेलनातील महत्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे सुधारित आदिवाणी प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. हा प्लॅटफॉर्म iOS ऍप सह उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामध्ये 5 नवीन भाषांचाही समावेश करण्यात आला होता. याच कार्यक्रमात आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा अधिकृत AI बॉट जागो देखील सुरू करण्यात आला होता. या AI बॉटच्या माध्यमातून आदिवासी कल्याणकारी योजना, विविध उपक्रम, संबंधित माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. म्हैसूर इथं आयोजित करण्यात आलेले हे संमेलन आदिवासी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्वाचे ठरले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील आदिवासी भाषांचे जतन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या दिशेनं या संमेलनातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं होतं. मित्रांनो, स्लोव्हाकियामध्ये पार पडलेल्या U20 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं 68 किलो वजने गटात रौप्य पदक पटकावले. शेवटच्या सामन्यात तिची चीनच्या चेनलिंग सॉंग सोबत अटीतटीची लढत झाली. हा सामना सॉंगनं 2-1 अशा फरकानं जिंकला. त्यामुळे मानसीला दुसऱ्या स्थानकावर समाधान मानावं लागलं आणि तिला रौप्य पदक मिळालं.

0: एकाच महिलांच्या 57 किलो वजनी गटातील कांस्य पदकाच्या सामन्यात तन्वी गुंदेश मगदुमनं कॅनडाच्या अग्निया क्राकोटस्काचा 10-4 असा पराभव केला आणि या विजयासह तिनं कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. तर 59 किलो वजनी गटात कोमलनं हंगरीच्या एडा बालाचा 5-2 असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. भारताचा युवा बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर प्रणेश एम यांना हंगेरी येथील नागी कानिजा इथं झालेल्या कानिजा ओपन 2026 गट अ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रणेश सोबत इस्रायलचा ग्रँडमास्टर ओर ब्रान्स्टीन, युक्रेनचा ग्रँडमास्टर आंद्रे वोलोकिटिन आणि भारताचा ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरामन यांनीही 7 गुण मिळवत पहिल्या स्थानासाठी बरोबरी साधली. पण प्रणेशचे टाय ब्रेकचे गुण सरस ठरले आणि त्याच्या नावावर कानिजा ओपन 2026 विजेतेपदाची मोहर उमटली. आताच आपण वेध घेतलाय जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा. अशाच घडामोडी जाणून घेत राहण्यासाठी भेटूया मग पुढच्या भागात. तोपर्यंत आजच्या वेध विश्वाचा या मालिकेतून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते. आताच आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत समृद्धी शेंडमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत ऐकूयात व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता अनुभवाचे बोल या मालेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा तरुण शिक्षण पूर्ण करतो, हातात पदवी येते, ज्ञान असतं, पण तरीही जेव्हा नोकरीच्या मुलाखतीची वेळ येते, ग्रुप डिस्कशन असो किंवा प्रत्यक्ष व्यवहारात स्वतःला सिद्ध करायचं असतं, तेव्हा बऱ्याचदा कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतो किंवा आपण मागे पडतो. असं का होतं? व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवा पिढीनं मुलाखतींना सामोरं जाताना कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि मोलाचं मार्गदर्शन देण्यासाठी आज आपण आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे आदरणीय प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर आणि बांधकाम व्यावसायिक दिलीप भराडे सर यांना. सर, तुम्हा दोघांचंही अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
1: दीपक सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुण पिढीसाठी याचा नेमका अर्थ त्यांनी काय घेतला पाहिजे?
2: व्यक्तिमत्व विकास म्हणजे सर्वांगीण विकास. आता याच्यामध्ये व्यक्तिमत्वाशी संबंधित जी काही कौशल्य, जो काही डेव्हलपमेंटचा भाग पर्सनॅलिटीशी जुळलेला असतो, तो सर्व विकसित करणे म्हणजे त्याला बाह्य रूप असू शकतं. जे मी तुम्हाला कसा दिसतो, कसा मी स्वतःला सादर करतो, माझी देहबोली कशी आहे, आणि अंतर्बाह्य म्हणजे माझा वागणूक, माझी वर्तणूक, माझे परस्पर व्यक्ती संबंध इतरांशी कसे आहेत, याचा सारासार विचार करून प्रत्येक तरुणाने आपल्या या सगळ्या कौशल्यांचा विकास घडवण्यासाठी जो प्रयत्न होतो तो व्यक्तिमत्व विकास.
1: पण जर एखादा तरुण त्याला जर कुठे नाकारलं जातं किंवा त्याला म्हटलं जाते की तू अजून काहीतरी कमी पडतोयस, तर म्हणजे काय नेमकं त्यात होतंय?
2: मला तर वाटतं याचं उत्तर जे मी आता हळूहळू शोधत शोधत या निष्कर्षाला आलो आहे की तुमचं संवाद कौशल्य चांगलं असेल तर तिची सुरुवात अर्धी झालेली समजा.
3: कम्युनिकेशन प्रॉपर व्हायला पाहिजे.
1: नक्कीच.
3: मुळात म्हणजे तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्ही कॉन्फिडेंटली प्लेस करू शकले पाहिजे समोर.
1: दिलीप सर, जसं तुम्ही आता म्हटलं की कम्युनिकेशन स्किल्स खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही एक स्वतःची तुमची एक फर्म आहे ज्याच्या तुमच्या अंडर पण बरेच तरुण मंडळी काम करतात, तर जेव्हा तुम्ही कुठल्या तरुणाला निवडता, जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेता, तेव्हा तुम्ही नेमकं कम्युनिकेशन स्किल्सवर भर देता की अजूनही काही मुद्दे आहे ज्याच्यावर तुम्ही?
3: बरेच मुद्दे असतात बघा. एकतर त्याची कॉन्फिडन्स लेवल बघितली जाते, टेक्निकल क्वालिफिकेशन त्याचं काय ते बघितलं जातं, अनुभव काय तो बघितला जातो, आणि अनुभवानंतर सुद्धा बरेचदा काय असतं की 5 वर्षाचा अनुभव असं सांगते व्यक्ती इंटरव्ह्यूला आलेली, पण मुळात त्यांनी 5 वर्षच काढलेले असतात. 5 वर्षात त्याचं तुम्ही जर टेक्निकल अनुभव जर गेज कराल किंवा गेस कराल जाल किंवा चेक करायला जाल तर तो आपल्या लक्षात येते की 1-1.5 वर्षाचा सुद्धा नसतो. तर बेसिकली काय आहे की काम करताना माणसाचं मन त्या कामामध्ये किती आहे.

0: मला जर 5 वर्षाचा अनुभव असेल तर मी 5 वर्ष खरंच त्या कामामध्ये मन लावून काम केलेलं आहे का? जर काम मन लावून काम केलेलं असेल तर निश्चितपणे तुमच्या अंगात त्या स्किल्स, म्हणजे मी त्याला ऍसिम्युलेशन म्हणतो की रक्तात कसं असतं ना, आपण म्हणतो की आमच्या रक्तात आहे ती गोष्ट, तर ते नॉलेज किंवा तो अनुभव जो आहे तो तुमच्या रक्तात असला पाहिजे, तर तो तुमचा इंटरव्ह्यूमध्ये ताबडतोब दिसतो. आता समजा एकदम फ्रेशर असेल तर कदाचित अनुभव नाही राहणार, पण ज्ञानाचं ऍसिम्युलेशन दिसेल, म्हणजे नॉलेज त्याला किती आहे. तर जर तो शिकताना मन लावून शिकला असेल तर त्याला निश्चित या गोष्टी येतील.
1: सर, तुम्ही आता फ्रेशर म्हणाले त्यावरनं मला एक प्रश्न आलाय की एखादा फ्रेशर असा असतो की ज्याला कदाचित ज्ञान कमी असेल पण त्याच्यात बोलण्यात कॉन्फिडन्स असतो, तर तो कामी येतो का?
0: कामी येतो ना, त्याला घडवावं लागतं. कसं असतं, मी नेहमीच म्हणतो की बा, जेव्हा एखादा नवीन मुलगा किंवा माणूस किंवा कोणी मुलगी म्हणा, आपण कामाला जेव्हा ठेवतो ती अपॉइंट होते आपल्याकडे, तर 60% इन्व्हॉल्वमेंट तिची असते किंवा त्याची असते आणि 40% एम्प्लॉयरची असते, तर त्याला आपल्या कंपनीनुरूप त्याला घडवावं लागतं. तर म्हणून म्हणजे एक्सपिरियन्स माणूस सोडून जाऊ नये असा प्रयत्न कंपन्यांचा का असतो, त्याच्यामागचं कारण ते असतं की एम्प्लॉयरची सुद्धा त्याच्यामध्ये तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असते की तो त्याच्यावर कष्ट करतो की हा माणूस व्यवस्थित घडावा, आपल्याला हवा तसा तो तयार झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. तर मी तुम्हाला एक महत्वाचं सांगत होतो की आता खास करून मला कोणावर टीका नाही करायची, पण आपण आता नवीन मुलं जेव्हा येतात तर त्यांना आपण हँड रिटन एक अप्लिकेशन करायला सांगितली तर ती सुद्धा नाही करतायत.
1: बरोबर,
0: इट इज सो पॅथेटिक. इंग्लिशमध्ये तर जाऊ, म्हणजे इंग्लिशमध्येही नाही आहेत, मराठीमध्ये सुद्धा नाही आहेत. तर मी माझ्याकडे, मी आय डोंट रिजेक्ट सच लॉट, पण त्यांना ठेवताना मी त्यांना रोज 10 वेळी शुद्धलेखन लिहायला लावतो.
1: अच्छा,
0: त्याच्याने त्यांचं एक तर लिखाण सुधारतं, अक्षरं सुधारतात आणि काहीतरी आपण वाचतो आहोत ते सुद्धा त्यांना कळत जातं. तर टेक्निकल सब्जेक्टवर ते रोज 10 वेळी आमच्याकडे लिहितात.
1: पण सर, हा झाला इंटरव्ह्यूचा भाग, पण इंटरव्ह्यूच्या आधी पण बरंच शिक्षण असतं. तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही हजारो मुलांना तुम्ही घडवलेलं आहे, तर तुम्ही सध्या तरुणांमध्ये असे काय गोष्टी दिसतात आहे ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल मी मुळात बोलते.
2: मुळात माझ्या मनात हा जो प्रश्न येतो आणि ते जे मी उत्तर शोधायचा प्रयत्न केला की व्यक्तिमत्व विकास शब्दानंतर येतो आत्मपरीक्षण, म्हणजे असं की माझी बलस्थानं काय आहेत, माझ्यामध्ये कमतरता काय आहेत आणि मला येणारी आव्हानं कोणती आणि अशा संधी माझ्यासाठी उपलब्ध आहेत का. त्याला अगदीच टेक्निकल भाषेमध्ये आम्ही त्याला SWOT म्हणजे स्वॉट अनालिसिस असं म्हणतो. त्याला आपण स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट, हे माझं मी करायचं असतं, हे कोणी मला सांगायचं नसतं. समजा याच्यामध्ये एखादा मुद्दा आहे की मला प्रभावीपणे समोरच्या समोर पुढे माझा मुद्दा मांडता येत नाही, तर त्या बाबतीमध्ये मला ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं करायचं कमीत कमी शब्दात यावर मला जोर द्यायला पाहिजे आणि हे आत्मपरीक्षणातनं कळतं. मग आपल्याला संधी उपलब्ध कुठे आहे अशी संधी कोणी आणून देत नसतं, ती संधी शोधायची असते. यामध्ये सध्याची तरुण पिढी कमी पडते आणि म्हणून त्यांना अशा कार्यक्रमातनं, अशा माध्यमातनं मार्गदर्शन मिळणं मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे.
0: बरोबर, कसं आहे ना, म्हणजे जीवनाची फिलॉसॉफी आणि जीवनातली सायकोलॉजी या दोन गोष्टी व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे आणि दॅट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईफ. म्हणजे जीवन जर तुम्हाला पुढे घडवायचं असेल तर माणसानी श्रद्धा त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, चांगुलपणा असायला पाहिजे, हार्डवर्क करायची तयारी असली पाहिजे, जाणीवा असल्या पाहिजे, जागृत जाणीवा असल्या पाहिजे. म्हणजे ती जाणीव मग तुमची कामाबद्दल असो, व्यक्तीबद्दल असो, घरच्यांबद्दल असो, आईवडिलांबद्दल असो, मुलांबद्दल असो, मुळात माणसाची जाणीव जागृत असणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे तरुण पिढीने खरंच लक्षात ठेवावं की आपण जिथे कुठे कामाला जात असू किंवा घरात राहत असू तर इथे आपण सगळ्यांप्रती आपली जाणीव ठेवायला पाहिजे, भाऊ असो, बहीण असो, आई वडील असतील, जे कोणी असतील. तर जाणीवा, जागृत जाणीवांची खरोखरच कमतरता आहे सध्या, जे दिसतं सध्या.
1: जाणीव पण म्हणू शकतो किंवा याला भावना पण म्हणू शकतो,
0: भावना पण म्हणू शकतो.
1: म्हणजे भावना कौशल्य असणं पण तितकंच महत्वाचं आहे असं
0: इमोशनल कोशंट ज्याला आपण म्हणतो.
1: येस येस. पण मग या सगळ्यात एक महत्वाचा शब्द आजकाल आपण ऐकतो आहे, तरुण पिढीपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जीवनात तो शब्द असतो, तो म्हणजे स्ट्रेस. तर या शब्दाला कसं सामोरं जायचं?
0: स्ट्रेस वाढत जातो, मी तर म्हणेन की थोडासा जास्त बागुलबुवाच केला जातो स्ट्रेसपेक्षा. म्हणजे स्ट्रेस लेवल जर आपण म्हणू 1 असेल तर त्याचं कौतुक जे आहे ते 3-4 लेवल पर्यंत चाललं जातं. तर स्ट्रेस असतो ना माणसाला, नाही असं नाही, पण स्ट्रेसला ओव्हरकम करायची पुन्हा मी जसं म्हणतो मानसिकताच असली पाहिजे की मला या गोष्टीतून बाहेर निघायचं आहे किंवा मी ठरवीन की मला हे असं करायचं आहे.

0: त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. जसं आता दीपक म्हणाला की SWOT म्हणजे स्ट्रेंथ विकनेसेस अपॉर्च्युनिटीज आणि टास्क याचं अनालिसिस करणं, दिस इज जस्ट ओव्हरकमिंग युअर स्ट्रेस. दुसरं काय, फक्त तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. मग शांत राहण्यासाठी काय करायचं, तर मग डीप ब्रिदिंग एक गोष्ट आहे की जी तुम्ही डीप ब्रिदिंग करू शकता, तुम्ही मेडिटेशन करू शकता, तर याच्याने तुमच्या स्ट्रेस कमी होतात. स्ट्रेस लेवल, तुम्ही स्ट्रेसचं कौतुक करून स्ट्रेस कमी नाही होणार. किंवा मला खूप स्ट्रेस आहे, आई वडील कौतुक करतात की नाही नाही मुलाला डिस्टर्ब नाही करायचं, तो खूप स्ट्रेस आहे त्याला, असं नाही राहत ऍक्च्युली. माहितीये का, म्हणजे मुलगा जर स्ट्रेसमध्ये असेल तर त्याच्याने पूर्ण फॅमिली स्ट्रेसमध्ये जाते. दिस इज व्हेरी डिट्रिमेंटल. म्हणजे अशा गोष्टी तर नकोच व्हायला ना. फेल्युअर हा काही स्ट्रेसचा विषय नाही होऊ शकत. फेल्युअर इज अ पार्ट ऑफ लाईफ.
1: ते झाल्याशिवाय आपण पुढे जाणार
0: नाही, तुम्ही पुढे कसे जाणार. तर स्ट्रेस येत असेल तर बेसिकली ते यायला नको, येत असेल तर तो ओव्हरकम कसा करायचा याच्यावरच विचार करायला.
2: आणि या स्ट्रेसमधनं बाहेर पडायचं असेल तर मला अत्यंत प्रकर्षाने तरुण पिढीमध्ये जे जाणवत आहे ते असं की समोरच्याला इतरांना ऐकण्याचीच वृत्ती नाही आहे. म्हणजे मी तर चांगली व्याख्यानं, चांगले मार्गदर्शक, चांगले भाषणं, मी याच्याबद्दल फक्त बोलत नाही आहे. म्हणजे जेव्हा संवाद साधायचा असेल तेव्हा संवाद साधायला तुम्हाला बोलावं लागतं आणि ऐकावं लागतं. ऐकण्याची म्हणजे लिसनिंग स्किल्स हळूहळू कमी होत चालल्या. आणि ते जर लिसनिंग झालं नाही तर तुम्ही त्या कवचातून बाहेर कसे पडाल.
1: बरोबर.
2: तुम्ही जे स्वतःपुरतं वलय तयार करून गेलं त्याच्या पुढेकडे कसं जाल. आणि म्हणून ऍक्टिव्ह लिसनिंग हा एक त्याला सक्रिय श्रवण असा अगदीच उपयोग.
1: सर, तुम्ही जसं पहिल्याच मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला होता की व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुणांसाठी काय महत्वाचं आहे, तेव्हा तुम्ही देहबोलीबद्दल बोलला होतात. तर देहबोली ही मुळातच कुठल्याही ठिकाणी कामी येते. बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो की आपण जेव्हा इम्प्रेस करत असतो तेव्हाही कामी येते, इंटरव्ह्यू देत असतो तेव्हाही कामी येते, आणि प्रत्येक ठिकाणीच कामी येते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल.
2: असं एका तज्ञाने म्हटलेलं आहे की संवादाच्या प्रक्रियेमध्ये देहबोली ही 60%-हून अधिक संवाद साधते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की शब्द वाचून कळले सारे, किंवा अजून दुसरा, तर शब्दांचं महत्व निश्चित आहे. मग त्याच्यानंतर त्याचा तो आवाज, त्याचा तो टोन, ते पण आहे. पण देहबोली न बोलता तुम्हाला जे सांगते तो माध्यमाचा अतिशय प्रकर्षाने प्रभुत्व मांडणारा तो भाग आहे. त्यामुळे देहबोली ही अगदी चेहऱ्यावरील हास्यापासून तर गंभीर स्वरूपापर्यंत. आणि मग तुम्ही एखाद्याशी हस्तांदोलन करा, एखाद्याशी बोलताना तुम्ही कसे चालता, वागता, बोलता, यातनं तुमचा आत्मविश्वास दिसतो. टक्केवारीत मी तुम्हाला सांगितलं की 60% ही फक्त देहबोलीच माध्यम आहे. म्हणजे त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. आणि ही देहबोली म्हणजे याच्यात काही जण असं म्हणतात तज्ज्ञ की तुम्ही जर एकमेकाला बघत असताना, डोळ्यात डोळे घालून बोलत असताना जर संवाद साधत असाल तर ती खरी संवाद प्रक्रिया. परंतु तुम्ही भिंतीकडे पाहताय, व्यक्ती समोर बसली आहे, त्यांच्याकडे न बघता तुम्ही बोलताय, तर हे आत्मविश्वास त्या व्यक्तीमध्ये नाही असं पण निष्कर्षाला येऊ शकतं. आणि देहबोलीमध्ये तुम्ही स्वतःला कसे सादर करताय, म्हणजे अगदी पेहरावापासून तर तुमच्या शारीरिक हालचालींपर्यंत, म्हणजे असं पण त्याच्यामध्ये म्हटलं गेलंय की चेहरा त्या 60% देहबोलीच्या टक्केवारीतला अजून महत्वाचा आहे त्या 60%. कारण मी हातवारे काही करो, मी कसाही वेडा वाकडा चालो, परंतु माझ्या चेहऱ्याचे हावभाव जर तसे असतील जे त्या परिस्थितीशी जुळवून घेणार आहे किंवा लोकांना हवेवसे वाटणार आहे, तर निश्चित देहबोलीचा परिणाम हा सक्सेस रेट मध्ये तुम्हाला मदत करू शकतो.
1: सर, हा आता आपण कम्युनिकेशन स्किल्स विषयी बोललो, देहबोलीविषयी बोललो आणि इव्हन भावनिक कौशल्यांविषयी बोललो. आता मला वळायचं सार्वजनिक कौशल्य, एक सोशल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, तर ते कितपत महत्वाचं आहे.
2: एक पहिला मुद्दा मी असा म्हणतो की एक आपण लहान असताना मी 9व्या वर्गात एक निबंध लिहिला होता, म्हणजे सगळ्यांनाच विचारलं होतं, मॅन इज अ सोशल अॅनिमल. मी कुठलाही, मला त्यात रोष कोणावर नाही, पण सोशल अॅनिमल असा शब्द वापरल्यावर, सोशल तुम्ही जो शब्द वापरला सामाजिक, तर चार चौघांमध्ये कसे वागावे, एटिकेट्स मॅनर्स व्यतिरिक्त तुम्ही कोणासमोर कितपत बोलावं, माझ्यापेक्षा जर वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांच्याशी माझी वागणूक कशी असायला पाहिजे, माझे सबऑर्डिनेट असतील तर त्यांच्याकडनं काम करवून घेणं हे माझं कौशल्य आहे, तर त्यांच्याशी माझे परस्पर व्यक्तिसंबंध कसे असले पाहिजे.

0: या सर्व गोष्टी आपण या सोशल स्किल्स मध्ये आणू शकतो.
1: दिलीप सर, मला अजून एक विचारायला आवडेल की कुठल्याही कुठले प्रोजेक्ट जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा ते एका टीमने पूर्ण करणं अपेक्षित असतं, तेव्हा अख्खी टीम म्हणजे दोनच्या वर लोक, तर त्या ठिकाणी ही स्किल जी आहे ती कशी वापरता येते किंवा कसं भान ठेवता येतं?
2: कसं आहे बघा, म्हणजे एखादा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही करायला घेतो आणि तो प्रोजेक्ट आमचा 1.5-2 वर्ष 2.5 वर्ष चालतो, तर त्याच्यात व्हेरियस एजन्सीज इन्व्हॉल्ड असतात, पण आमची एक टीम असते काम करणारी. तर कसं करतो आम्ही की प्रत्येकाला असाईन करतो एक एक काम की हे त्यांनी करायचं, पण त्याचं रिपोर्टिंग करणारा त्याच्यावर एक जण असतो आणि त्याच्यानंतर एक जण पुन्हा असतो आणि नंतर मी असतो. तर हे सगळे टीम म्हणूनच काम करत असतात आणि ते सोशली जेव्हा लोकांच्या संपर्कात येतात, म्हणजे आमच्याकडच्या फ्लॅट ओनर्सच्या संपर्कात येतात, तेव्हा ते बोलताना पॉझिटिव्ह असले पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्या गरजा समजून घेण्यामध्ये पॉझिटिव्ह असले पाहिजे. त्या आपण करू शकतो की नाही याचं अनालिसिस त्यांनी वेळेवर करायला पाहिजे, नसेल समजत तर मी नंतर सांगतो असं उत्तर द्यायला पाहिजे, आणि जर आपण करू शकत नसू तर ते सुद्धा एका चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करायचं. तर म्हणून अशा त्यांचा जो सोशल असण्याचा जो परिणाम आहे तो आपल्या एकंदर ऍक्टिव्हिटीवर होत असतो.
0: मला वाटतं हा जो मुद्दा आपला होता टीमचा, तर एखादा प्रकल्प जसा आता दिलीप सर म्हणाले की त्यांचं व्यावसायिक बांधकामाचे आहेत, तर किंवा एखादी क्रिकेटची टीम किंवा कुठले खेळाडू, आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मी त्या टीमचा एक घटक आहे आणि माझं केवळ माझं काम मी माझं पूर्ण करून ते चालणार नाहीये, माझं आउटपुट म्हणजे मी जे काही काम करतोय ते दुसऱ्यांच्या सहकार्याने टीम वर्कमध्ये अल्टिमेट गोल अचीव करण्याकरता कशी एकमेकाला मदत करता येईल.
1: तुम्हा दोघांनाही जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजची जी तरुण पिढी आहे जो हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी सुरुवात अशी करीन की इंग्रजीमध्ये मी शाळेत असताना आम्हाला टीचरने शिकवलं होतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.
1: येस,
0: आय अग्री. पण हल्ली मी जितके ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतोय तर मी म्हणतो की यू नेवर गेट ए सेकंड चान्स टू क्रिएट फर्स्ट इम्प्रेशन, म्हणजे यू हॅव टू गिव्ह फर्स्ट टाइम 100%. आणि त्याकरता जी तयारी मला करायला पाहिजे ती मी स्वतः केल्याशिवाय, त्या प्रकल्पाला हातात घेऊ नये, त्याचं नियोजन केल्याशिवाय त्याच्यात पुढे जाऊ नये, जेणेकरून मला ते यश मिळणार आणि ते यश मिळण्याचा जो पाया आहे तो हा माझ्या मानसिकतेचा, माझ्या कौशल्यांचा आणि माझ्या वागणुकीचा आहे.
1: नक्कीच. दिलीप सर, तुम्ही काय सांगाल?
2: मला असं वाटतं की म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन हा एक पार्ट झाला, पण म्हणजे आजच्या युवकांनी मुख्यतः स्वतःकडे लक्ष द्यावं. मी ही एखादी गोष्ट जर करायला घेतली तर मी चांगली कशी करू शकेन याच्याकडे त्यांनी स्वतः कॉन्सन्ट्रेट करावं, न की बाजूला काय करतोय, मागचा काय करतोय, पुढचा काय करतोय किंवा बाजूचा काय करतोय. आणि मी हे जर चांगल्या प्रकारे करू शकत असेन तर कसा करू शकेन याचा त्यांनी विचार करावा. हे करत असताना मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की आपल्या सुरुवात चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्या घरून करावी. आपल्या घरी एखादी गोष्ट जर नसेल तर ती आपण आपल्या घरी इम्प्लिमेंट करणं सुरू करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे संस्कार ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
2: तर तरुणांचं वय आज कदाचित संस्काराचं असेल किंवा नसेल, पण माझ्या म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की माणूस हा जन्मभर संस्कारक्षम असतो. चांगल्या गोष्टी ह्या तो कधी पण शिकू शकतो आणि इम्प्लिमेंट करू शकतो. तर माझं तरुणांना एवढंच सांगणं आहे की कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्याचा सारासार विचार करा, त्याच्या होणाऱ्या परिणामांचा पूर्ण विचार करा आणि त्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतः कराल तर तुम्हाला बाकीचे 4 जण सहज फॉलो करतील.
1: खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतकी अमूल्य मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलंय तुम्ही आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्हा दोघांचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, आजच्या या भागातनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असणारच आहे, तेव्हा हे सगळे मुद्दे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आनंदी रहा, शिकत रहा, हसत रहा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
3: आताच आपण अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. मित्रांनो, यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युवा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.

साठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आजच्या युवा आणि कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट खट्याळ सासू नाठाळ सून, गीतरचना अण्णासाहेब देऊळगावकर, संगीत अनिल मोहिले. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ही गीतरचना होती अण्णासाहेब देऊळगावकर यांची. जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गीत गायलं होतं. संगीत अनिल मोहिले आणि चित्रपट खट्याळ सासू नाठाळसून. याबरोबरच गीतवाहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. रमेश शिंदे हे यंत्रचालक म्हणून महावितरण छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत.
1: आपला भारत देश हा उत्सव आणि सणांच्या विविधतेने नटलेला समृद्ध असा देश आहे. आपल्या कृषी प्रधान देशात संपूर्ण वर्षभर जे काही सण उत्सव साजरे केले जातात ते सण सगळे शेतीमातीशी आणि लोकसंस्कृतीशी निगडीत आहेत. प्रत्येक सण हा विशिष्ट सामाजिक संदेश देत असतो. जगाच्या पाठीवर आपली भारतीय संस्कृती सर्वोत्कृष्ट असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भारतीय नागरिक आपलं वेगळेपण टिकवून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी सांस्कृतिक ओळख सातत्याने दिमाखात मिरवत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा खरा परिचय आपल्याला वेगवेगळ्या लोकपरंपरा सण उत्सवातून होत असतो. ज्याप्रमाणे आपले थोर समाज सुधारक क्रांतिकारक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी समाजाला नेहमीच प्रेरित करत असतात, राष्ट्राला दिशा दाखवत असतात. तशीच ऊर्जा देणारे भारतातले पारंपरिक उत्सव हे ऋतू आणि निसर्गाशी थेट जोडलेले आहे. जसे आपण आपले राष्ट्रीय सण आपण देशभर मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो त्यामागे आपले राष्ट्रप्रेम असते. राष्ट्रपुरुषांविषयी आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत असतो. यातूनच आपण भावी पिढीला त्याग बलिदान जबाबदारी कर्तव्याची जाणीव करून त्यांच्यात स्वातंत्र्य समता बंधुता रुजवण्याचे संस्कार करण्याचे काम करत असतो. सार्वजनिक राष्ट्रीय भावना मजबूत होऊन देशाने प्रगती साधावी म्हणून आपले राष्ट्रीय सण जसे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत संघभावना परस्परांवरील विश्वास प्रेम कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी तसेच दैनंदिन कामाच्या व्यापातून काही वेळासाठी निवांत होऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याकरिता विविध सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने देशभर साजरे केले जातात. आज काही महत्वाच्या सणांच्या माध्यमातून आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव एका चांगल्या विधायक उद्देशाने देशभक्तीच्या भावनेने आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून 1893-94 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणेश भक्तीच्या माध्यमातून लोकांची सार्वजनिक कार्यक्रमाशी सांगड घालत भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूक

एकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा खूपच चांगला वापर केला गेला। यातूनच तरुणांचा देशाप्रती विश्वास, प्रेम, करुणा निर्माण होत गेली। परिणामी राष्ट्रसेवा, देशभक्ती, समाजसेवा यात वाढच होत गेली आणि इंग्रजांच्या जुलमी हुकुमशाही राजवटीला प्रखर विरोध करणाऱ्या निदड्या छातीच्या तरुण मुलामुलींची देशभक्त पिढी तयार झाली। स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेणारे युवक जसे तयार झाले, त्याचप्रमाणे विविध प्रबोधनपर जागृतीचे कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येऊ लागले। यातून अंधश्रद्धा, बुवाबाजी, व्यसनमुक्ती, शिक्षण, निसर्ग संवर्धन, सामाजिक एकता, बंधुभाव निर्माण होऊन सशक्त वैचारिक समाजमन घडत गेले। देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सार्वजनिक गणेश उत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच राहिले आहे। मेळा हा गणेश उत्सवामधील लोककलेचा उत्तम नमुना होता। त्यातील विविध कलाकार विविध कला प्रकारातून समाजातील बदल घटना मनोरंजनाच्या माध्यमातून मांडायचे। महत्वाचा विषय निवडून लोकोपयोगी जागृती करणारे कार्यक्रम सादर केले जायचे। पुढे यातूनच मोठे नामवंत कलाकार घडल्याचा इतिहास आहे। उपलब्ध साधन सामग्री घेऊन चालू घडामोडीवर गाणी, बतावणी, प्रहसन, एकांकिका असा भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केल्या जायचे। आज आपल्याकडे अनेक बहुविधी पर्याय उपलब्ध आहेत। त्या काळी मेळ्यांनी केलेली सांस्कृतिक मशागत खूपच परिणाम करणारी आहे, परिवर्तन करणारी ठरलेली आहे। त्यातून झालेले समाज जागृतीचे कार्य कधीही विसरता येणार नाही। उत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून विद्यार्थी मुला मुलींसाठी तसेच महिलांकरिता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या। एखादी चांगली मुलगी रांगोळी काढायची, एखादा चांगला मुलगा उत्तम चित्र काढायचा। मंडळाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचे आणि मग पुढे हेच विद्यार्थी महाविद्यालयात मोठ्या स्पर्धा गाजवत गणेश उत्सवातून खऱ्या उद्देशाला अनुसरून प्रबोधन जनजागृती करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे। कारण आज जरी आपला देश स्वतंत्र असला, प्रगती करत असला, तरी सामाजिक समस्या काही कमी झाल्या नाहीत। त्यामुळे उत्सवातून केवळ मूर्तीची उंची कोणाची मोठी यापेक्षा पर्यावरणपूरक निसर्गाचे संवर्धन करणारा प्रदूषण विरहित निर्व्यसनी तरुणांची संख्या वाढवून या उत्सवाची विधायक उंची वाढावी आणि हा उत्सव अधिक चांगला कसा साजरा करता येऊ शकतो याचा विचार करणे ही काळाची गरज आहे। आणि सगळ्यात महत्वाचे, बाप्पाची मिरवणूक कर्णकर्कश डीजे वाजवून नव्हे तर टाळ मृदंगात ढोल ताशाच्या गजरात काढली तर अधिकच आनंददायक असेल। 9-10 दिवसात आपण लोकोपयोगी कार्यक्रम राबवून समाज राष्ट्र घडवण्यासाठी, आपसातील बंधुभाव वाढवण्यासाठी, माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक हिताचा विचार करून लोकोपयोगी उपक्रम राबवले तर आजही तत्कालीन गणेश उत्सवाचे महत्व अबाधित राहील। ज्या उद्देशासाठी गणेश उत्सव सुरू केला त्याच उद्देशाची वाटचाल, त्याची उपयुक्तता कालसंगत टिकून राहील। आणि याच दरम्यान 3 दिवसासाठी आपल्याकडे गौरी येतात, जिला आपण महालक्ष्मी म्हणतो। वेगवेगळ्या प्रांतात त्याचे आगमन होते। महाराष्ट्रात खास करून गौरीचा उत्सव महिला खूप आनंदाने उत्साहाने घराघरात साजरा करतात। यात देखील सजावट असते, देखावे असतात, यातून सामाजिक संदेश दिला जातो। आपल्या प्रत्येक सणात प्रेम आणि बंधुता सामावलेली असते। समानता, एकता, आनंद, निसर्गाप्रती कृतज्ञता, आंतरिक शुद्धी आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेले सण अम्मा भारतीयांना उज्ज्वल भविष्याकरिता कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्र आहेत। सण उत्सव हे उत्कटतेने आणि उत्साहाने साजरे करणे ही मानवी मनाची तसेच समाजाची एक सांस्कृतिक भूक आहे। ही गरज आपण पूर्ण करण्याने मानवाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाला एक प्रकारची आनंदमय परिपूर्णता येत असते। सणाच्या माध्यमातून व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून बाहेर पडून कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची, भेटण्याची नामी संधी मिळत असते। माणसाने जसा प्रत्येक क्षण भरभरून जगले पाहिजे तसेच आपले सण उत्सव आनंदाने साजरे करून एकात्मता, बंधुता वृद्धिंगत करत सणामधील सकारात्मक बाजू ओळखून मानवता रुजवण्याचे प्रयत्न करत राहिले पाहिजे। गुढीपाडवा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्ताचा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय। महाराष्ट्रातील निसर्ग चक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे 2 महिने वसंत ऋतूचे मानले जातात। शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये म्हणजे वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते। या पालवीला ग्रामीण भागात चैत्र पालवी असेही म्हटल्या जाते। या दिवशी कच्च्या कैरीचे पणेही बनवले जाते। कडू, आंबट, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात समाविष्ट केल्या जातात। म्हणजेच या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चवींचा आस्वाद घेतला जातो। मानवी जीवनातील सुख दुःख या प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे असे वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुचवण्याचे कार्य

विविध रसांच्या अनुभवामुळे घडते. तसेच मनुष्य जीवनामध्ये अनेक संकटे चढ उतार येतात, म्हणून कडू घोट पिऊन नवीन गोडवा निर्माण करण्याचा संकेत म्हणजेच गुढीपाडवा हा सण होय. आजही या दिवसाचे महत्व जाणून नवतरुण पिढीने परंपरा म्हणून नव्हे तर त्या मागील विज्ञान सामाजिक अर्थ हे समजून घेत गुढीपाडवा सण साजरा केल्यास आनंद द्विगुणितच होईल. नागपंचमी. श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी सण साजरा केला जातो. आपण नेहमी छायाचित्रात किंवा चित्रपटात महादेवाच्या गळ्याभोवती नाग बघतो. पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याकरिता केसांच्या जटामध्ये गंगेचे पाणी सामावलेले दिसते. त्यासोबत शंकराचे वाहन नंदी सुद्धा असते. हे सगळे कष्टकरी वर्गाशी, शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याशी संबंधित आहे. पाणी आणि बैल ही शेतीची मुख्य गरज आहे. साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे, कारण तो अन्नधान्याची नासाडी करणारे उंदीर भक्ष्य करत असतो. म्हणून साप हा जसा शेतकऱ्याचा जवळचा मित्र आहे, तसेच त्याचे पर्यावरणाला देखील मदतच होते. या निमित्ताने घराघरात प्रतिकात्मक नागाचे पूजन केले जाते. प्रत्यक्ष वारुळावर जाऊनही पूजन केले जाते. पूर्वी या सणाच्या निमित्ताने सासरवाशीन मुली माहेरी येत असत. त्यांच्यासाठी झोके बांधले जात, त्यावर बसून त्या विविध गाणी म्हणून माहेर सुख अनुभवत असे. चल ग सखे वारुळा लाग, चल ग सखे वारुळा लाग, नागोबाला फुलं वाहू, लाल मनी माथी लेऊ ग, औक्ष मागू कुंकवाला, बाई कुंकवाला ग, बाई कुंकवाला ग. याचप्रमाणे प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्या मुलाजवळ आलेल्या नागोबाला चावा घेऊ नको म्हणताना अगदी मानवी पातळीवर जाऊन भावनिक विनवणी करतात. हात जोडते नागोबा, माझं वाचव रे तान, अरे नको देऊ डंख, तुले शंकराची आन. काही परंपरा सण उत्सव साजरे करताना जशी कृतज्ञता आणि लोकभावना महत्वाची आहे, त्याहून अधिक सत्य आणि विज्ञान जास्त महत्वाचे आहे. याच दिवशी जर आपण विविध सापांच्या जातीविषयी जाणून घेतले, अभ्यास केला, तर आपल्याला सरपटणाऱ्या इतरही प्राण्याविषयी ओळख होईल. शिवाय कुणाला कधी सर्पदंश झाला तर तो साप विषारी आहे की बिनविषारी आहे याचीही खात्री होण्यास आणि त्यावर उपचार करण्यास मदत होईल. पारंपरिक सणाला आधुनिक विचारांची जोड दिली तर उत्सवातील विकृती दूर होऊन आनंदाचीच निर्मिती होईल. आजच्या पिढीला केवळ परंपरा म्हणून नाही तर लोकसंस्कृतीचा परिचय करणे तसेच वर्तमानाची सांगड घालून हा वारसा हस्तांतरित व्हावा म्हणून प्रयत्न करणे ही गरजेचे आहे. रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे स्वरूप मानले असून ती भगवंताची उत्कृष्ट कलाकृती म्हणून गणल्या गेली आहे. जसे आपल्याला कृष्ण द्रौपदीचे बहीण भावाचे पवित्र नाते सर्वज्ञात आहे, त्याचप्रमाणे चित्तोडगडची राणी कर्णावतीने बहादूरशाह यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवल्याची एक कथा सांगितल्या जाते. म्हणजे जाती धर्माच्या पुढे जाऊन हा सण साजरा करण्याचे उदाहरण आहे. एकत्र लहान मोठे झालेले भाऊ बहीण यांच्या बालपणाच्या अनेक आठवणी असतात, पण लग्नानंतर सासरी जाणाऱ्या बहिणीचे आपल्या भावाशी जिव्हाळ्याचे नाते तसेच टिकून राहावे, निकोप राहावे असे तिला कायम वाटत राहते. म्हणून बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेमाचा पवित्र धागा आपल्या प्रिय भावाच्या हातात बांधते. तो पवित्र धागा हा मग शील, स्नेह, पावित्र्य आणि पुरुषार्थाचे बंधन बनतो. बहीण आपल्या भावाकडून तिच्या रक्षणाचे वचन घेते, नात्याची वीण अशीच घट्ट राहू दे म्हणून प्रार्थना करते. भाऊ आणि बहीण यांच्या नात्याला, प्रेमाला दृढ करणारा उत्सव आहे. धावपळीच्या जीवनात नात्यात कटुता निर्माण होणे साहजिक असले तरी नात्यातील दुरावा नाहीसा करण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य हे नाते पूर्ववत करण्याची खूपच चांगली संधी आहे. केवळ आपल्याच बहिणीविषयी प्रेम आदर व्यक्त न करता ते सार्वजनिक वर्तन व्हावे हीच या सणाची शिकवण आहे. घटस्थापना. यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रे तास्तु न पूजन्ते सर्वास्त तात्र फला क्रिया. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते, त्यांचा सन्मान केला जातो, तिथे देवांचा सहवास असतो. परंतु जेथे त्यांचा सन्मान केला जात नाही, तेथे केलेले सर्व कार्य आणि प्रयत्न हे व्यर्थ जातात. अशा प्रकारे भारतीय स्त्रीला संस्कृतीने खूप महान असा सन्मान दिलेला आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीला अत्यंत सन्मानाने वागणूक देण्याची शिकवण दिलेली आहे. आपल्याला त्याचे कदापि विस्मरण होऊ नये. म्हणून भूमी आणि माता या दोघींच्या ठाई असलेली सर्जनशीलतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापना आपण स्वीकारली आहे. हा सण केवळ दांडिया खेळून आनंद घेण्यासाठीच नाही, तर समस्त महिलांविषयी आदरभाव वृद्धिंगत करण्याचा हा क्षण आहे हे कायम स्मरणात ठेवले पाहिजे. नवरात्रीची सांगता म्हणजे विजयादशमी, दसरा. या सणाच्या दिवशी एकमेकांना भेटून विजयाचे सोने, आपट्याचे पाने वाटून एकमेकांना शुभेच्छा देत असतो. कृषी संस्कृतीचे नेमके दर्शन घडविणारा हा उत्सव शेती, माता आणि मातीशी घट्ट नाते सांगणारा आहे. या सणामागील मूळ हेतू असा आहे की नवनिर्मिती करणाऱ्या माता मानव जातीच्या

माची तर माती त्याच्या उदरनिर्वाहाचे कार्य पार पाडत असते. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव दाखवून इतिहासातील महापराक्रमी शूरवीर महिलांविषयी जाणून घेण्याचा आणि वर्तमानातील स्त्रियांचा सन्मान राखण्याची जाणीव करून देणारा उत्सव आहे. केवळ एक दिवस नारीचा सन्मान करून चालणार नाही, तर तो सदोदित होत राहावा. कवी विनायक शिर्के आपल्या कवितेत आईची महती फार सुंदर मांडतात. माय तुझ्या पुढे समदे थिटे राऊळ देऊळ, तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरुळ, तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरुळ. म्हणून स्त्री केवळ उपभोग्य वस्तू नसून ती विश्वाची जननी म्हणून निरंतर कर्तव्य निभावत असते. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा वेगवेगळ्या भूमिकेतून समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या स्त्रियांचा हा सोहळा असून कठीण प्रसंगी त्यांच्यात रणचंडिकेचा अवतार दिसावा म्हणून आजच्या तरुण तरुणींनी याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. ज्या देवीसाठी 9 दिवस व्रत, उपासना, आराधना आपण करत असतो, त्या मातांचा प्रेरित करणारा आदर्श संदेश या नवरात्र उत्सव सोहळ्याकडून घेतला तरच या उत्सवाची फलश्रुती होईल. दिवाळी. दिवाळीचे हे प्रकाशमय आणि आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक असाधारण तेज देणारा उत्सव आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तोच दिवाळी हा सण तातल्याच नव्हे तर भारतीय लोक जगातल्या ज्या विविध ठिकाणी वास्तव्यास आहे त्या प्रत्येक ठिकाणी दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी केल्या जाते. हा आपल्या कृषी संस्कृतीशी अतिशय निकटचा संबंध असलेला आणि अनेक सणांचा समुच्चय असलेला प्रसिद्ध असा सण आहे. ऋतूंच्या गणनेनुसार 2 महिन्याचा 1 ऋतू म्हणजे 6 ऋतू मिळून 1 वर्ष मानल्या जाते. अश्विन आणि कार्तिक या 2 महिन्याचा मिळून शरद ऋतू मानल्या जातो. प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नव्या वर्षाची गणना करण्याची पद्धत होती. यापासूनच पावसाळा देखील बऱ्यापैकी संपलेला असतो. खरीपाची पिके निघायला सुरुवात झालेली असते. स्वाभाविकच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. आपल्याला माहितच आहे की भूमिक असणाऱ्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटल्या जाते. इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असे म्हणून बलिप्रतिपदेला बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून पूजन केल्या जाते. अश्विन कृष्ण द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस, यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हटल्या जाते. कष्टाने कमवलेल्या धनसंपत्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. अश्विन कृष्ण चतुर्दशी ही नरक चतुर्दशी या नावाने ओळखल्या जाते. नरक राजाने इंद्रावर विजय मिळवला होता, म्हणूनच तो दिवस नरक राजाचा आनंदाचा आणि विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस होता. त्यामुळे नरक राज्याच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. प्रतिकात्मक विचार केल्यास दिवाळी हा अंधार घालवून ज्ञानाचा प्रकाश तेवत ठेवण्याचा प्रकाशाचा उत्सव ठरतो. अश्विन अमावस्याला धन, धान्य, समृद्धी, वैभवाविषयी कृतार्थ भावनेने सन्मानपूर्वक केलेल्या कृतीला लक्ष्मी पूजन म्हटल्या जाते. जसे धनाचे पूजन केल्या जाते, अगदी तसेच आपले घर वर्षभर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घेणाऱ्या झाडू आणि केरसुनीची देखील पूजा केली जाते. म्हणजे आपल्या संस्कृतीने मानव जातीचे कल्याण करणाऱ्या निर्जीव वस्तूविषयी देखील मानवी पातळीवर जाऊन विचार केला आहे. एक वेगळा संस्कार, शिकवण देणारी घटना म्हणून याकडे बघितल्या जाते. त्यानंतर कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. आज जग हे छोटे गाव होत चालले आहे, पण जेव्हा वाहनांची संदेश पाठवण्याच्या मर्यादा होत्या तेव्हा भाऊबीजेला भावाला भेटण्याची, त्याला भेटून औक्षण करण्याची बहीण किती आतुर असायची हे आजच्या नव्या पिढीला कदाचित कळणार नाही. परंतु एक काळ असा होता जेव्हा भाऊबीजेकरिता भावाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली बहीण म्हणायची, येवो भाऊ ओवाळणीला माझा, भावाच्या चरणी ओवाळीन प्राण माझा, माहेरचा राजा बाळकृष्ण माझा. बहीण भाऊ यांचेच नाही तर कुटुंबातील सर्वांचीच नाती महत्वाची असतात. नात्यातील गोडवा सर्वांचाच टिकून राहावा, त्यांना नव्याने उजाळा देऊन ती पुन्हा ताजीतवानी करून निर्माण झालेला दुरावा नष्ट करून जिवाळ्याची जपणूक करण्याकरिता दिवाळीचा भाऊबीज हा सण अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो. मकर संक्रांत, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना तिळगुळ वाटल्या जाते. मकर म्हणजे रास, तर संक्रांतीपासून बनलेला संक्रांत म्हणजे संक्रमण हा अर्थ निघतो. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे होय. राशीच्या कल्पनेनुसार या दिवसापासून सूर्याचे उत्तरेकडचे संक्रमण सुरू होत असल्यामुळे
आपल्याकडचा दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. स्वाभाविकच यामुळे प्रकाश वाढतो आणि अंधार कमी होतो. थोडक्यात काय तर अंधारावर मात केल्याचे एक प्रतीक म्हणून हा सण देखील तितकाच महत्वाचा आहे. दक्षिण भारतात पोंगल, पंजाब मध्ये माघी, जम्मू मध्ये माघी संक्रांत या नावाने हा उत्सव साजरा होतो. म्हणूनच या सणाच्या दिवशी आपसातील प्रेम, आनंद, स्नेह, सद्भावना वाढवून अंधाराचे प्रतीक असलेले शत्रुत्व, दुर्भावना, अबोला हे सर्व विसरून एकमेकाशी संवाद साधण्यासाठी

0: कटुतेची नकारात्मकता घालून गोड संवादाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी प्रत्येकाला मिळावी म्हणून या सणाचे महत्व अनेक पटीने वाढते. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा आहे. यातून आकाशात उंच जाणारी पतंग सूर्याच्या दिशेने जाण्याचा म्हणजे प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा आनंदाचा संदेश देणारा प्रसंग आहे. तसेच यानिमित्त निसर्ग आणि आरोग्याची देखील काळजी घेतल्या गेली आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळगुळाचे लाडू सेवन केल्या जातात. महिला एक दुसरीला वाण वाटताना भेटवस्तू सोबतच हरभरा, बोर, गव्याच्या ओंब्या आणि तीळ देतात. ऋतुमानाप्रमाणे रानमेवा खाण्यास प्राधान्य देणारा हा सण कृषी संस्कृतीच्या अति निकटचा आणि जवळचा आहे. आजच्या पिढीने केवळ कृत्रिमपणे शुभेच्छा न देता सूर्यमाला समजून घेत लोकसंस्कृतीचे जतन संवर्धन करावे. होळी, रंगपंचमी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. या काळात रब्बीची बहुतांश पिके निघालेली असल्याने शेती हंगामाला निरोप देण्याचा क्षण म्हणून देखील या उत्सवाकडे पाहिले जाते. प्रामुख्याने आपल्या देशात आणि शेजारील नेपाळच्या बहुतांश भागातून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मराठी वर्षाची सुरुवात नव्या पालवीसह येणाऱ्या वसंत ऋतूपासून होते आणि वर्षाची अखेर ही पानगळ करणाऱ्या शिशिर ऋतूने होत असते. या घटनेचा होळी सणाशी खूप जवळचा संबंध येतो. जीवनात चढ उतारा अनुभवताना माणसाच्या जीवनात देखील असे प्रसंग येतात, कधी जय कधी पराभव, कधी फायदा कधी नुकसान, कधी आनंद कधी दुःख. यामुळे माणूस एकतर उभारी घेतो किंवा खसतो. पण या सगळ्यावर मात करून आनंदाने आयुष्य जगणे आणि संकटातून मार्ग काढणे हे क्रमप्राप्त असते. होळी या सणाच्या निमित्ताने माणसाच्या मनातील विकार, अनुचित विचार यांना दूर करून सद्गुणाचा आचार प्रत्यक्षात येण्याकरिता अनिष्टाचे दहन करून सदाचाराचा अंगीकार करणे अभिप्रेत आहे. पुराण कथेत हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून होलिका भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीमध्ये त्याला मांडीवर घेऊन बसते. परंतु प्रल्हाद सुखरूप बाहेर राहतो आणि होलिका जळते. याच घटनेला अनुसरून आजही होळीचे दहन केल्या जाते. यातून हेच स्पष्ट होते की वाईटाचा अंत आणि चांगल्याचा उत्कर्ष होत असतो. यावर कविवर्य केशवसुत यांनी फार सुंदर ओळी लिहिल्या आहेत. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडतन एक या ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका. गत काळातील नकारात्मक घटनांना विसरून नव्या उमेदीने पुढे वाटचाल करण्याचा प्रारंभ करणे हीच होळीची शिकवण आहे. त्यानंतर विविध रंगाची उधळण करत सकारात्मक उभारी देऊन चैतन्य फुलवणारा रंगपंचमी हा सण द्वापार युगामध्ये गोकुळात कृष्ण राधा खेळत इतर गोप गोपिकांसोबत रंगाची उधळण करून रंगपंचमी उत्सव साजरा करत असे पौराणिक कथेत सांगितले जाते. उत्तर भारतात होळीचा दुसरा दिवस वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणून त्या दिवशी रंगाचा सोहळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात मात्र हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असतो म्हणून धुलिवंदन साजरा केला जातो. या दिवशी अंगाला माती लावण्याची सुद्धा प्रथा आहे. म्हणजेच मातीबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ व्हावे असे संकेत यातून दिले आहे. रंग हा खऱ्या अर्थाने माणसाला जोडणारा, मानवता प्रस्थापित करणारा आहे. कृषी संस्कृतीत सार्वजनिक जीवनात एक नवा उत्साह, आनंद आणि ऊर्जा मिळावी आणि खेळ वृत्ती विकसित व्हावी, यासोबतच जीवनात निकोप आनंद घेत इतरांशी सौहार्दपूर्ण नाते निर्माण व्हावे हाच या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक काळात या सणाला काही अंशी विकृत वळण लागल्याचे आपल्याला जरी दिसत असले तरी निसर्ग नियमाला धरून आरोग्याचा विचार करून जीवनात आनंद निर्माण करणारा हा उत्सव अधिक चांगल्या प्रकारे नैसर्गिक इको फ्रेंडली रंग वापरून पर्यावरणाची हानी न होता साजरा झाल्यास यातील रंगाची चमक कैक पटीने वाढलेली दिसेल. ग दि माडगुळकर म्हणतात, आज पंचमी सण वर्षाचा, पाऊस पाडा सुख हर्षाचा, विसरा कामे विसरा रान, नाच नाचता विसरा भान, गुलाल बुक्का मुखी माखा, रंग फेका रे रंग फेका, रंग फेका रे रंग फेका. मंडळी, आपले सगळे सण उत्सव आपल्याला खूप काही देत असतात, परंतु कालोघात त्याचे भडक साजरीकरण त्यातला गर्भित अर्थ नामशेष करण्यास कारणीभूत ठरत आहे. तेव्हा आपल्या पारंपरिक आणि कृषीशी निगडीत ऋतुमानाचा, आरोग्याचा, पर्यावरणाचा, सामाजिक सौहार्दतेचा विचार करणाऱ्या आपल्या भारतीय सण उत्सवांना विकृत स्वरूप न येऊ देता त्यातील आनंद, ऊर्जा, प्रेरणा पुढील येणाऱ्या हजारो पिढ्यांना मिळत राहावी याकरिता आज आम्ही सजग होऊन आपल्याला मिळालेल्या लोकोत्सव, लोककला, लोकपरंपरेचा महान वारसा नव्या पिढीला निकोपाने हस्तांतरित करून आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे संवर्धन जतन करण्याचा प्रयत्न करून त्याचा गौरव वाढवूया.
1: लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण आत्ताच आपण ऐकलं. कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आदित्य पौडवाल यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची CBSEला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. या प्रकल्पासाठीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोचला असल्याचं सांगून ते म्हणाले की पुढच्या 7 वर्षात उल्हास नदीतून 70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आलं की मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, शासन त्याच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. NDRFची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: मुक्तीसंग्रामात प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना त्यांनी अभिवादन केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात मराठवाड्यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री या नात्यानं बीड इथं तिरंगा फडकावला. नांदेड इथं अतुल सावे, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक, हिंगोलीत नरहरी झिरवळ, परभणीत मेघना साकोरे बोर्डीकर या पालकमंत्र्यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. 79व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वेगाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:00 बीडला पोहोचेल. लातूरमध्ये पाणी टंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, सिंचन प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी विशेष पथकं गठीत करून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला

तीन महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं. दरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस यांचा समावेश होता. त्यानंतर झालेल्या चर्चांती दरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मनोज दरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं वृत्त आहे. मनोज दरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. दरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट केल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू केलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे, तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3-सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्तानं मुंबईत लोकभवनात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. रत्नागिरीत आज आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं, तसंच वृक्षारोपण झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधल्या महिला आणि बालरुग्णालयात पोषण आणि अनिमिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पोषण आहाराचं महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात आज रॅली आयोजित करण्यात आली होती. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसंच मंजुरीचे आदेश देण्यात आले. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांचा मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टूल किट वाटप तसंच बँक कर्ज मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं. धुळ्यात सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच आरोग्य, बालविवाह

न्यायमूर्ती जयमल्ले बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी सुरू झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का अशी विचारणा न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बागची यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यावर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखर यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. भारताविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यूजीसी नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट सीएसआयआर यूजीसी नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेतली जाईल. 31 जानेवारी ही तारीख राखी दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातल्या शाळांना भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी कोसा, अलेंगा, कोहका आणि डुम्मी इथल्या जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. त्यानंतर या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी दिपके यांनी केली. जळगाव जिल्ह्यात शिरपूर चोपडा महामार्गावर सावेर गावात भरधाव ट्रकनं दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या चौघांचा मृत्यू झाला. मृत चौघेही मध्य प्रदेशातले रहिवासी असून रोजगारासाठी शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सीबीएसईला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा व्रताला 7 ऑक्टोबरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज त्यांच्या जन्मदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान देशभर राबवलं जाणार आहे. त्यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीच्या एकेका पैलूचा आढावा आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. या मालिकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा, सुशासन आणि विकासाच्या विविध योजना आणि धोरणांचा आढावा, त्यांचं सिंहावलोकन आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण करणार आहोत. देशातल्या या बदलांचा प्रवास नेमका कसा झाला, त्यामागची धोरणं, त्याचा देशाच्या विकासावर झालेला परिणाम, याबद्दल माजी राज्यसभा खासदार आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार
0: सर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात रस्ते, रेल्वे, बंदरं, विमानतळ आणि दळणवळणाच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालाय. त्याचबरोबर भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्यही समोर आहे. या आर्थिक परिवर्तनाबाबत आपण कसं पाहता?
1: 1991 भारत सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं. ती एक प्रकारे खुल्या अर्थव्यवस्थेला आपण निमंत्रण दिलं. पण या खुल्या अर्थव्यवस्थेचे फायदे जे सर्वांपर्यंत पोचायला हवे होते, ते फायदे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचू शकले नाहीत. तसे ते पोचू न शकल्यामुळे जी एक कोंडी झाली होती, त्या कोंडीवरती काही ना काही उपाय करण्याची गरज होती. आणि मला असं वाटतं की 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हातात घेतल्यापासून एक महत्वाची दिशा ठरवली की लोकांना मोठी स्वप्न बघायला शिकवलं पाहिजे. आणि म्हणून खूप झालं आता विकसनशील भारत, विकसनशील भारत. त्यांनी एक मंत्र घेतला की सुशासन आणि विकास आणि त्याच्या आधारे विकसित भारत. आता विकसित भारत याचा अर्थ काय, तर त्याची सांगड त्यांनी घातली की आपलं जीवन अधिक सुखकर होणं, छोट्या छोट्या गोष्टींकरता संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष संपुष्टात आणणं. आणि म्हणून पायाभूत सुविधांकडे त्यांनी प्रकर्षाने लक्ष दिलं. आपण पाहतो की रस्त्यांचं जाळं तर विणलं गेलंच, पण रेल्वे अधिक कार्यक्षम झाली, स्वच्छतेबद्दलची जागरूकता निर्माण झाली, आपली स्टेशनं आधुनिक दिसायला लागली, बंदरांचा विकास झाला. आता आपण पाहतोय महाराष्ट्रात वाढवण बंदर येणार आहे, विमानतळ आणि विमानतळांचा लाभ घेण्याची एक प्रकारची सुविधा ही सामान्य नागरिकांना मिळावी, विमान प्रवासाचा लाभ घेण्यासाठी याच्यासाठी उडान सारखी योजना, तर या सगळ्यातून अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना मिळते. ती मिळताना आज आपण पाहतो आहोत.
0: मोदी सरकारच्या काळात जीएसटी, इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोड आणि बँकिंग क्षेत्रात सुद्धा सुधारणा झालेल्या आपण पाहतो. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कोणते बदल झाले सांगता येते?
1: एक काळ असा होता की बँकांमध्ये कोणी फोन करायचा आणि कोणाच्या फोनमुळे कर्ज वाटप अधिक सुकर व्हायचं याची काही गणितं झाली होती. आणि आपण पाहतो की लोन मिळे किंवा तत्सम गोष्टी देखील एका काळात घडल्या. इन्सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड तर आलाच, पण बँकांनी नफा मिळवला पाहिजे यावर सरकारने आग्रह धरला. आणि आज आपण पाहतो की बँकिंग सेवेचं जाळं विणलं गेलं. आज आपण पाहतो की झिरो बॅलन्स अकाउंट सारख्या संकल्पना आल्या. जनधन योजनेमुळे आर्थिक समावेशनाचा परीघ जो आहे तो अधिक विस्तृत झाला. एक प्रकारची

0: आर्थिक लोकशाही आली हे जीएसटीमुळे देखील झालं आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही कमीत कमी कॉम्प्लिकेटेड म्हणजे अधिकाधिक सहजगत्या समजण्याजोगी आणि सुलभपणे वापरता येण्याजोगी अशी करण्यामध्ये हे जीएसटी आयबीसी कोड किंवा बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा यामुळे खूप वाव मिळाला. आज आपण पाहतो की देशात प्रथमच केंद्रीय स्तरावर सहकार नावाचं एक खातं निर्माण झालं. त्यामुळे सहकारी बँकिंग सहकारी पतपेढ्या एकूण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्थेत घेऊन जाण्याकरता आवश्यक असलेलं सहकाराचं योगदान हे अधिक प्रभावीपणे निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली.
1: अगदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनधन असेल आधार मोबाईल जॅम ज्याला आपण म्हणू डीबीटी यूपीआय आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. सामान्य नागरिकांच्या जीवनात आणि शासन पद्धतीमध्ये सुद्धा काय बदल झाले यामुळे याशिवाय अंतराळ क्षेत्रात सुद्धा नव्या संधी या सगळ्याकडे कसं पाहिलं पाहिजे.
0: यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ज्याला आपण वेल्थ क्रिएशन म्हणतो संपदा निर्माण संपत्ती निर्माण याच्याकडे पूर्वी पंडित नेहरूंच्या काळापासून चालत आलेल्या समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे एका संशयास्पद दृष्टीने बघितलं जाईल. आज हे वातावरण नाही आणि त्यामुळे डिजिटल इंडिया यूपीआय तुम्ही ज्यांचा ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्या योजनांमुळे पैसे निर्माण करणं देशाच्या संपत्तीत भर घालणं आणि ती बाजारात असताना स्वतःचा आर्थिक विकास देखील चांगल्या पद्धतीने करणं त्याच्यामध्ये आवश्यक असलेली पारदर्शिता निर्माण करणं आज आपण पाहतो यूपीआय डीबीटी या सगळ्यांमुळे एक पारदर्शिता निर्माण झाली आणि जनधन आधार आणि मोबाईल ही जी जॅम ट्रिनिटी आहे त्यामुळे अनेक चुकीच्या लोकांना मिळणारा सरकारी योजनांचा लाभ हा बंद झाला. कारण जनधन खात्याला आधारशी जोडलं गेलं आणि आधारला मोबाईल नंबरशी जोडलं गेलं आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचा लोकांच्या जीवनाच्या सुलभीकरणाकरता म्हणजे सुखकर जीवनाकरता उपयोग कसा करून घ्यावा याचा एक वस्तुपाठ मला असं वाटतं की भारताने घालून दिला. तुम्ही अंतराळ क्षेत्राचा देखील उल्लेख केला म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी प्रयत्न म्हणजे शांतम पापम अशा प्रकारची परिस्थिती होती. असं असण्याचं काही कारण नाही. देशाचा विकास केवळ सरकारच करेल हा एक अहंकार आहे. सरकारच्या बाहेर देखील देशाच्या विकासाला हातभार लावणारी मोठ्या पद्धतीने काम करणारी अनेक उद्योगाच्या क्षेत्रातली माणसं आहेत उद्योगपती आहेत व्यापारी आहेत कारखानदार आहेत आणि त्यामुळे त्यांना देखील नव्या नव्या संधी आवश्यक असतात. त्यामुळे अंतराळ क्षेत्र हे एक नवीन उगवतं क्षेत्र आहे एक इमर्जिंग सेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये देखील खासगी लोकांना संधी दिल्यामुळे आपला व्यापक अशा प्रकारचा प्रभाव निर्माण झाला आहे. आज अनेक छोटे छोटे देश भारतातून त्यांना आवश्यक असलेल्या उपग्रहांचं उड्डाण करतात आणि त्यात खासगी संस्थांचा संघटनांचा देखील आता समावेश होतो.
1: तर मोदी सरकारनं ग्रीन एनर्जी नव्या तंत्रज्ञानावर एकूणच भर दिलेला दिसतोय. विकासाचा पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या मोदीजींच्या या प्रयत्नांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे.
0: असे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण या विषयाकडे अतिशय डोळसपणे बघण्याची एक दृष्टी अंगीकारली आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की धरणं तर देशात सगळीकडेच आहेत आणि अनेक वर्षांपासून आहेत नेहरूंच्या काळापासून आहेत त्याच्याही आधीपासून आहेत. धरणांपासून कालवे काढले जाणं हे देखील काही विशेष नाही ते सगळेच जण करतात पण धरणाच्या कालव्याला सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या पत्र्यांनी झाकावं त्यामुळे पाण्याचं अनावश्यक बाष्पीभवन टळावं आणि सौर ऊर्जा देखील निर्माण व्हावी यामागे जी कल्पकता आहे ती मोदीच दाखवू शकले ना ते देखील आपण मान्य केलं पाहिजे. आणि शेवटी अशी सौर ऊर्जा ही हरित विकासाचं एक फार महत्वाचं असं गमक आहे असं मी म्हणेन.
1: डॉक्टर विनयजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिक्षण पोषण असेल कौशल्य विकास महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी सुद्धा अनेकविध योजना राबवल्या जात आहेत.
0: मोदींनी खूप सुरुवातीपासून एक सूत्र मांडलं होतं गुजरातमध्ये त्याचा अनेक वेळा त्यांनी उच्चार केला होता की विकास हा केवळ सरकारचा कार्यक्रम असून चालणार नाही विकास हे एक जन आंदोलन झालं पाहिजे. आता जन आंदोलन व्हायचं असेल तर महिला युवक शेतकरी या सगळ्यांचा त्यात समावेश असला पाहिजे. मग तो समावेश करण्याकरता काय केलं पाहिजे तर त्यांना संधी दिल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण पाहतो की मोदींच्या काळामध्ये पहिल्या आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावरती विराजमान होण्याची संधी मिळाली. युवकांच्या बाबतीत तेच आहे की युवकांना देखील रोजगाराच्या दृष्टीने सिद्ध करायचं असेल तर कौशल्य प्रशिक्षण फार आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय मोदींच्या काळामध्ये निर्माण केलं गेलं. नुसतं तेवढंच नाही तर युवकांना उद्यमितेकडे वळवण्याकरता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मंत्र होता त्याचा पुनरुच्चार केला की तुम्ही नोकरी मागणारे राहू नका नोकरी देणारे बना आणि त्या दृष्टीने आपण पाहतो मुद्रा योजना असेल स्टार्टअप इंडिया असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून उद्यमितेला उद्योजकतेला खूप प्रोत्साहन मिळालं. आज कृषी

0: उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये किंवा ग्रामीण उद्यमितेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आज प्रविष्ट होत आहेत. म्हणजे पूर्वी जे आपण म्हणायचो की नोकरी सगळ्यात चांगली, शेती सगळ्यात वाईट, ही परिस्थिती आता बदलते आहे आणि उद्यमिता हा देखील लोकांच्या समोर एक अतिशय प्रभावी असा पर्याय म्हणून विकसित झाला आहे. बालकांच्या बाबतीतही मी तेच म्हणेन की बालकांनी म्हणजे ज्या पद्धतीने गुजरातमध्ये त्यांनी वाचे गुजरात नावाचं अभियान राबवलं आणि मंत्री महोदय वेगवेगळ्या खात्यांचे हे 15 ऑक्टोबरला जो वाचन प्रेरणा दिवस आहे त्या दिवशी वेगवेगळ्या लोकांच्या शाळांमध्ये जाऊन ते एक एक पुस्तक वाचायचं, तर हे जे होतं की याच्यातनं बालकांच्या चौफेर विकासाला संधी मिळावी, नुसतं तेवढंच नाही त्यांना प्रेरणा मिळावी. म्हणून आपण पाहतो की वीर बाल दिवस म्हणजे शीख धर्मगुरूंच्या अतिशय कोवळ्या मुलांची ज्या पद्धतीने त्या काळामध्ये परकीय राजवटीच्या लोकांनी हत्या केली, भिंतीत चिरून मारलं, त्यांच्याविषयी देशाने कृतज्ञ असणं, त्यांचं स्मरण ठेवणं, कारण देशाचं स्वत्व राखून ठेवण्यामध्ये या बालकांच्या बलिदानाचं मोठं योगदान आहे आणि त्या दृष्टीने तो वीर बाल दिवस हा इन्स्टिट्यूशनलाइज केला गेला आणि 26 डिसेंबर या दिवशी आपण तो पाळतो आणि त्या अशा अश्राप बालकांचं स्मरण करतो. त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते मला असं वाटतं की युवक, महिला, बालविकास या दृष्टीने महत्वाचे आहेतच आणि त्यातूनच आरोग्य, शिक्षण, पोषण या सगळ्या विषयांना एक प्रकारची गती मिळाली आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्या अतिशय उल्लेखनीय पद्धतीने साकारल्या आहेत.
1: अगदी खरं आहे सर, खूप मोठं काम आहे गेल्या 25 वर्षातलं. शेवटी विकासाबरोबरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच भारतीय ज्ञान परंपरा असेल, भाषा, संस्कृती, वारसा याबाबत सातत्यानं भूमिका मांडली आहे आणि डिकॉलनायझेशन ऑफ द माइंड आणि सांस्कृतिक आत्मविश्वास यांचा आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये कसा संबंध आहे?
0: आपल्याला आपल्या भूतकाळाविषयीची योग्य जाण असणं, आपल्या परंपरांचं भान असणं, शेवटी भारत भारत आहे तो का आहे? कारण आपण भारतीय भाषा बोलतो म्हणून आहे, आपण भारतीय पद्धतीची खाद्यपदार्थांची सगळी रचना करतो म्हणून आहे, आपण भारतीय पद्धतीचे कपडे वापरतो म्हणून आहे. पण या भारतपणावर जर आक्रमण होत असेल विशेषतः पाश्चात्य देशांकडून, कारण जे जे पाश्चात्य आहे ते आधुनिक आहे अशा प्रकारचा एक चुकीचा समज आपल्याकडे पसरवला गेला, तर ते रोखण्याकरता स्वदेशीचा विचार, स्वभाषेचा विचार, स्वाभिमानाचा विचार हा सगळा विचार महत्वाचा आहे. पूर्वी काय होतं, पूर्वीच्या सरकारांनी काही विशिष्ट समाज घटकांची भावना दुखावली तर जाणार नाही ना, अशा काल्पनिक भयातून अनेक गोष्टी केल्या नाही. आज आपण पाहतो वंदे मातरमला पूर्ण वंदे मातरम हे घटनेने स्वीकृत केल्यानंतर संविधान संसदेने आज फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे चिरंजीव देखील असं म्हणतात की वंदे मातरमचा अपमान होता कामा नये, वंदे मातरम पूर्ण गायलं पाहिजे, जर संसदेने ठरवलंय तर आपल्याला ते पूर्णांशाने गाणं आवश्यक आहे. हे काय आहे, हे डिकॉलोनायझेशन ऑफ द माइंडच आहे. ब्रिटिशांनी एक संस्कार केला, फोडा झोडा राज्य करा अशा प्रकारची एक धोरणाची चौकट त्यांनी अवलंबली आणि आपल्या समाजाला एक प्रकारे जातीपातींच्या आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं. यातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळातल्या आपल्या ज्ञान परंपरांचं भान व्यापक स्वरूपात निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून विकास भी और विरासत भी हाही पंतप्रधानांचा जो मंत्र आहे मला असं वाटतं की तो विशेष उल्लेखनीय आहे.
1: आत्मनिर्भर संरक्षण उत्पादन आणि दहशतवाद विरोधासाठी उचललेली पावलं आणि विविध देशांशी असलेले संबंध, परराष्ट्र धोरण याबद्दल भाष्य
0: असे की आत्मनिर्भरता हा पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळात देशाला दिलेला मंत्र होता आणि तो त्या काळापुरता मर्यादित नव्हता, तर प्रत्येक क्षेत्रात आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे ही भावना होती आणि म्हणून आपण पाहतो की धोरण चौकटीत त्यांनी जे बदल केले, ज्या पद्धतीच्या सुधारणा आणल्या त्यामुळे भारत आज जवळजवळ 50% अधिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे आणि नुसतं तेवढंच नाही तर ब्राह्मोस सारखं आपलं क्षेपणास्त्र आपण आता फिलिपिन्सला निर्यात करू लागलेलो आहोत. संरक्षण क्षेत्राच्या बरोबरीने परराष्ट्र क्षेत्रात देखील आता आपण बघितलं जी ब्रिक्सची परिषद झाली त्यात भारतीय मुत्सद्यांनी जो मसुदा तयार केला होता तो सगळ्या देशांनी मान्य केला. पंतप्रधान म्हणाले युक्रेन, रशिया किंवा मध्य पूर्वेतल्या युद्धाबद्दल की हा काळ युद्धाचा नाही, दिस इज नॉट द इरा ऑफ वॉर आणि ती भूमिका जवळजवळ सगळ्या देशांनी घेतली आणि सांगितलं की या प्रकारे संघर्ष करण्याचा हा काळ नाही, हा समन्वयाचा काळ आणि त्यामुळे वसुधैव कुटुंबकम ही आपली जी भूमिका आहे, आपण G20 मध्ये देखील वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हा मंत्र जपला तो सर्वमान्य होतो, याला कोणाचा विरोध असू शकत नाही. इतकी आपल्या तत्वज्ञानाने आपल्याला दिलेली विश्वदृष्टी आहे पंतप्रधान त्याच विश्वदृष्टीच्या प्रकाशात वाटचाल करतात.
1: श्रोते हो, इन्फ्रास्ट्रक्चर पासून डिजिटल क्रांतीपर्यंत, हरित विकासापासून ते मानवी विकासापर्यंत, राष्ट्रीय सुरक्षेपासून जागतिक कूटनीतीपर्यंत आणि विकासासोबत सांस्कृतिक आत्मविश्वासापर्यंत विविध पैलूंमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक सेवेचा आणि त्यानिमित्त झालेल्या देशातल्या परिवर्तनाच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा आज आपण जाणून घेतला. हा प्रवास भारताला विकसित महासत्ता बनवण्याच्या दिशेनं असाच अविरत पुढे चालत राहणार यात शंका नाही.
2: श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज के जैविक खेती शुरू करूँगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, खरीप हंगामात काकडी वर्गीय भाज्यांची लागवड केली जाते, पण या पिकांची लागवड केल्यानंतर वेगवेगळे कीटक या दिवसांमध्ये येत असतात आणि त्यांचा प्रतिबंध कसा करायचा याबद्दल आज आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली सावंत। मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: धन्यवाद मॅडम।
4: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की कोणकोणती पिकं या हंगामात घेतली जातात?
5: काकडी वर्गीय किंवा त्याला आपण वेलवर्गीय पिकं असं देखील म्हणतो, तर या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत याच्यामध्ये काकडी, पडवळ, दोडका, कारली, भुसाळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, चिबूड आणि कलिंगड या प्रकारच्या पिकांचा समावेश होतो। तर याच्यापैकी खरीप हंगामात जर आपण म्हटलं तर साधारणतः काकडी, दुधी भोपळा, घोसाळी ही जी पिकं आहेत यांची लागवड ही खरीपमध्ये पण केली जाते, त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा केली जाते। त्याच्यानंतर पडवळ आहे, दोडका, कारली, लाल भोपळा यांची लागवड जी आहे ही खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात केली जाते। चिबुडाची लागवड जी आहे ही फक्त खरीपामध्ये केली जाते आणि कलिंगडाची लागवड जी आहे ही शेतकरी जनरली रब्बी हंगामात करतात।
4: बरं, कोणकोणत्या किडींचा या पिकांवर प्रादुर्भाव होत असतो
5: जर आपण बघितलं तर हे काकडी

0: वर्गीय किंवा ह्या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत यांच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला जाणवतो. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसतं त्याचं म्हणजे फळमाशी, फळमाशांचा प्रादुर्भाव जो आहे हा इथे दिसतो. त्यानंतर तांबडे भुंगे जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आहे. त्याचबरोबर मावा, फुलकिडी, तुडतुडे या ज्या किडी आहेत या प्रादुर्भाव आपल्याला करताना दिसून येतात. आणि काही ठिकाणी आपल्याला काही पिकांमध्ये आपल्याला सूत्रकृमी जे आहेत हे सुद्धा प्रादुर्भाव करताना दिसून येतात.
1: बरं, यातली सगळ्यात महत्वाची कीड जी आहे ती कोणती आहे जी पिकाला जास्त नुकसान करते?
0: ऍक्च्युली आपण जर आता बघितलं तर सगळ्यात महत्वाची जर आपण कीड म्हणू तर ती फळमाशी आहे.
1: बरं,
0: फळमाशी ही महत्वाची काय, कारण ती डायरेक्टली फळाला अटॅक करते. म्हणजे तिच्यामुळे डायरेक्ट जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे जी फळ, त्या फळांवरच किंवा त्या फळभाज्यांवरच डायरेक्ट अटॅक करत असल्यामुळे ही कीड आपण म्हणू की सगळ्यात महत्वाची कीड आहे.
1: तिचा जीवनक्रम कसा असतो?
0: ही जी फळमाशी आहे ना, हिचा प्रादुर्भाव हा आपल्याला म्हणजे जेव्हा आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये या वेगवेगळ्या भाज्यांचं जेव्हा लागवड करतो तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्याचं कारण म्हणजे याची जी मादी माशी आहे, ही मादी जनरली फळ जे आहे हे तयार व्हायला लागलं की त्याच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते आणि मग अंडी उबल्यानंतर त्याच्यातून अळ्या बाहेर पडतात आणि त्या अळ्या त्या फळाच्या गरामध्ये शिरतात आणि आतला जो गर आहे हा गर खाण्याचं काम त्या करतात. आणि त्या ठिकाणी त्यांची अळी अवस्था पूर्ण झाली की त्या फळातून बाहेर पडतात आणि जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून पुन्हा प्रौढ बाहेर पडतात आणि ते पुन्हा फळांना नुकसान करण्याचं जे काम आहे ते करत असतात. तर अशा प्रकारे त्यांचं हे जीवनक्रम आहे, याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याची कोशावस्था असते. खरीप हंगामामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
1: बरं, मग आता यावर उपाययोजना काय आहेत?
0: ऍक्च्युली ही जी कीड आहे, तर याच्या आधी तुम्हाला थोडक्यात मी त्याचं नुकसान कशा प्रकारे करते त्याबद्दल सांगते. ऍक्च्युली मी तुम्हाला आता सांगितलं की ती माशी आहे, तिने अंडी घातल्यानंतर अळ्या आतमध्ये घरामध्ये शिरतात. आता घरामध्ये शिरल्यामुळे काय होतं की जी फळं आहेत ना आतमध्ये कुजतात आणि फळं कुजल्यामुळे बऱ्याचदा प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो आहे हा होतो. म्हणजे फळं लहान असतानाच फळगळ आपल्याला तिथे दिसून येते. त्यानंतर जर ह्या प्रादुर्भावाकडे आपण लक्ष दिलं नाही तर 100% सुद्धा नुकसान होतं. त्यामुळे त्याच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला असंही आढळून येतं की ज्या ठिकाणाहून अंडी घातलेली आहेत तर त्या ठिकाणी किंवा जिथे होल्स आहेत त्या भोकामधून आपल्याला थोडस ब्राउनिश कलरचं गमी फ्लुइड जे आहे हे आपल्याला त्याच्यातून बाहेर पण येताना आपल्याला फळामधून दिसतं. इव्हन फळं वेडीवाकडी होतात, त्या लहान राहतात, हा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि ती फळं जेव्हा जमिनीवरती पडतात आणि ती जर उघडून बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात आणि एंट्री होल्स किंवा कधी कधी त्या अळ्या मी म्हटलं कोशावस्थेत जातात, त्याच्यामुळे तिथे जे काही ओपनिंग आहेत त्याच्यातून बॅक्टेरियल इन्फेक्शन आतमध्ये जातं आणि त्यामुळे अतिशय खराब वास त्याला येतो. म्हणजे आपल्याला इझिली हा प्रादुर्भाव ओळखू शकतो, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल करणं हे खूप जास्त गरजेचं.
1: कोणत्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो?
0: कसं असतं की जनरली पूर्ण तयार फळामध्ये तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल पण अंडी जी आहेत ही पूर्ण फळ तयार होण्याच्या आधी, म्हणजे साधारणतः फळ तयार होणार आहे आता त्यावेळेला ती जी मादी आहे ती अंडी घालते आणि त्याच्यानंतर जेव्हा फळ तयार होतं तेव्हा ती आतला गर जो आहे ते अळ्या खाण्याचं काम करत असतात.
1: बरं, व्यवस्थापन मग कसं करायला हवं?
0: आता ही जी फळमाशी आहे याचं व्यवस्थापन हे आपण एकात्मिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण ही फळं आहेत, ही फळं आपण खातोय, भाज्या ज्या आहेत आपण काकडी जी आहे ही आपण रेग्युलरली खातो किंवा इतर ज्या भाज्या आहेत ह्या आपण खातो, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याच्यावरती कीटकनाशकांचा वापर जो आहे हा टाळणं गरजेचं आहे. तर त्याच्याऐवजी आपण वेगवेगळ्या पद्धती तिथे अवलंबणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिली म्हणू की मशागतीय पद्धतीचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बागेची स्वच्छता हा एक खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याचदा काय होतं की मी आता तुम्हाला सांगितलं की फळगळ होते, फळं खाली पडतात, ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली असतात, त्याच्यामध्ये अळ्या असतात आणि तुम्हाला हेही म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या कोशावस्थेत तिथेच जातात, तर त्याच्यामुळे जेव्हा ही फळं गळलेली असतात तेव्हा ती कलेक्ट करणं आणि ती नष्ट करणं हे गरजेचं आहे. आता कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन मध्ये आपण काय करू शकतो की शेतामध्ये किंवा एक बाहेर कुठेही एक चांगला 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा खाणायचा आणि ही जी सगळी प्रादुर्भित फळं आहेत ती गोळा करायची आणि ती त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकायची.
1: पण मग आणखी एक माझा प्रश्न असा आहे की आता त्या फळांमध्ये तर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, तर ती मातीमध्ये कोशावस्थात जात आहे तर तिथूनही काही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते का?
0: बरोबर, अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं की 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा आपण जर वरचेवरच ते ठेवलं तर ते साहजिकच आहे की ते तिथेच कोशावस्थेत जातील. तर त्यामुळे 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल केल्यावरती जरी ते कोशावस्थेत गेले तरी त्या कोशातून जी अडल्ट आहे त्याला एवढ्या वरपर्यंत बाहेर येता येत नाही.
1: बरं,
0: म्हणून तो जास्त

0: खोल खड्डा करणं गरजेचं आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना हेच सांगेन की जर आपल्याला शक्य आहे की 2 फूट किंवा त्यापेक्षा खोल खड्डा करू शकतोय तरच जमिनीमध्ये गाडा, अदरवाईज अजिबात नको.
1: कारण त्याला पर्याय
0: हा आहे की आपण कीटकनाशकांचं द्रावण करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यानंतर ही फळं जी आहेत ही त्याच्यामध्ये टाकायची, त्यामुळे ज्या आतल्या किडी ज्या आहेत त्या किडी नष्ट होतील. त्यानंतर दुसरं म्हणजे ह्या ज्या किडी आहेत कोशावस्था जमिनीमध्ये असते, तर जनरली जेव्हा पिकांची काढणी होते तर त्यानंतर जे शेत आहे त्याची नांगरणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की सुप्तावस्था आहेत किंवा कोशावस्था आहेत ह्या उघड्या पडतात आणि मग पक्षी ते वेचून त्या अळ्या ज्या आहेत त्या खातात आणि इव्हन सूर्यप्रकाशात सुद्धा तापून त्याच्या किडी आहेत त्या मरतात. तर हे सुद्धा एक आपल्याला आवश्यक आहे करणं.
1: नांगरणी करतोय म्हणजे ते उन्हाळ्यात करणं अपेक्षित आहे का?
0: नाही, आता कसं आहे की ही पिकाची जेव्हा काढणी होणार त्यानंतरच, नांगरणी तुम्ही आधीच्या स्टेजला नाही करू शकत आहे. ही कशासाठी आहे नांगरणी? ही तुम्हाला त्यावेळेला नाही उपयोगी पडणार आहे, ही तुम्हाला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ती करतोय. अदरवाईज काय होईल, मी माझी पिकं काढली गेलेली आहेत त्यानंतर जर मी ते तसंच ठेवलं तर त्या कोशावस्था किंवा त्या ज्या अवस्था आहेत त्या जमिनीमध्ये तशाच राहतात आणि जेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा पीक लावताय तर त्यावेळेला त्या पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि शेतामध्ये पुन्हा वाढतात. तर त्यासाठी हे जे आहे हे आपल्याला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. नांगरट आपण त्यासाठी करायची. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे कधी कधी काय होतं की समजा जर आपली परसबाग आहे तर त्या ठिकाणी आपण एक कापडी पिशवी आहे ते फळांच्या भोवती आपण लावू शकतो किंवा इव्हन पेपर आहे ते न्यूज पेपरने सुद्धा त्याला कव्हरिंग करू शकतो. त्यामुळे काय होतं की फळमाशीचा डायरेक्ट संबंध हा फळाशी येत नाही आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी साली खाली अंडी जी आहे ती अंडी ती घालू शकत नाही. पण हे कोण करू शकतं की ज्यांची फक्त परसबाग आहे आणि त्याच्यात त्यांनी एक दोन झाडं लावलेली आहेत त्यांना ते शक्य आहे. मोठ्या प्रमाणावरती जे शेती करतायत तर त्यांना हे शक्य होणार नाही. त्यानंतर अतिशय महत्वाचा वापर जो आहे फळमाशीच्या नियंत्रणासाठी तो रक्षक सापळ्याचा केला जातो. आता हे जे रक्षक सापळे आहेत याच्यामध्ये क्यू ल्युअर नावाचं फेरोमेन जे आहे ते वापरलं जातं आणि हे रक्षक सापळे हे आपण एका हेक्टरमध्ये 4 या प्रमाणामध्ये त्याचं रेकमेंडेशन जे आहे ही आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेली आहे. तर त्याचा वापर हा आपण शेताच्या 4 बाजूंना जर आपलं क्षेत्र असेल त्याप्रमाणे आपण ते रक्षक सापळे लावावेत. यामध्ये नर त्याच्यात आकर्षित होतात आणि ते त्याच्यात पडतात आणि ते मरतात. तर त्याच्यामुळे मेटिंग होत नाही आणि त्यामुळे प्रादुर्भाव जो आहे हा नक्कीच कमी होतो. तर हा अतिशय चांगला उपाय आहे.
1: फळमाशी व्यतिरिक्त अशा कोणत्या किडी आहेत ज्या पिकाला नुकसान करतात?
0: फळमाशी व्यतिरिक्त जर महत्वाची कीड आपण बघितली या काकडीवर्गीय पिकांमध्ये तर ती म्हणजे तांबडे भुंगे किंवा त्याला पम्पकिन बीटल असं म्हटलं जातं. आता हे जे पम्पकिन बीटल आहेत हे मोठ्या प्रमाणावरती या पिकांना नुकसान करतात. हा जो पम्पकिन बीटल आहे हा एक साधारणतः 8 mm लांबीचा असतो आणि वेगवेगळे रंग असतात, कधी नारिंगी कधी लाल कधी थोडासा काळसर अशा प्रकारचे हे पम्पकिन बीटल्स असतात. आणि ह्याचे ऍडल्ट जे आहेत हे आपल्याला झाडाच्या वर म्हणजे पानं फुलं हे खाताना आपल्याला ते दिसतात आणि ज्या अळ्या आहेत त्या अळ्या आपल्याला जमिनीमध्ये दिसतात. म्हणजे जमिनीची जी मुळं आहेत किंवा जमिनीलगतचे जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम जे आहे ते ह्या अळ्या करत असतात.
1: फळावर त्या काही नुकसान करत नाहीत का?
0: याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे हा फळांवरती नसतो, फक्त फळमाशी जी आहे ही डायरेक्टली आपल्याला फळांना प्रादुर्भाव करताना दिसते. आता काय होतं की ही जी पम्पकिन बीटल्स आहेत यांचंही जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर आपण जर शेतामध्ये बघितलं तर ह्याचा प्रादुर्भाव म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि पानं गोल गोल होल्स करून ते खातात आणि त्याच्यामुळे पूर्ण पानं ही जाळीदार होतात म्हणजे पानच शिल्लक राहत नाहीत. किंवा आता जसं मी म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या अळ्या मुळं खाण्याचं काम करतात. जर झाडं लहान असतील आणि जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर साहजिक आहे की मुळांवरती डायरेक्टली इफेक्ट झाल्यामुळे उत्पादनच कमी होणार आहे किंवा झाडं मरणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करणं किंवा या किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं
1: आणि याचा जीवनक्रम कसा असतो?
0: हा, आता याच्यामध्ये काय आहे की याची जी मादी आहे ही जमिनीमध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर 5 ते 15 दिवसामध्ये अळ्या बाहेर पडतात आणि अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या मुळं खाण्याचं किंवा जमिनीलगतचं जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम त्या करतात आणि साधारणतः 3 आठवड्यापर्यंत त्यांची अळी अवस्था असते आणि 3 आठवड्यापर्यंत त्या हे काम करतात आणि त्याच्यानंतर त्या कोशावस्थेत जातात. मग कोशावस्थेत जाताना त्या काय करतात, मातीचंच कव्हरिंग करतात. त्याच्या आतमध्ये त्या कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून जेव्हा अडल्ट बाहेर पडतात तेव्हा मग ते वरती येतात आणि वरती पानं जी आहेत फुलं कळ्या ते खाण्याचं काम ते करतात.
1: आणि मग यांचं व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेला याचे जे प्रौढ आहेत हे बसलेले असतात पानांवरती वगैरे, तर त्यावेळेला त्यांना कलेक्ट करायचं आणि त्यांना नष्ट करायचंय. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की आपण पिकाची नांगरट करणं हे तर खूप गरजेचं आहे, कारण

0: ह्याची पण अंडी अवस्था किंवा अळी अवस्था जी आहे ह्या जमिनीमध्ये आहेत, तर त्याच्यामुळे नांगरणी करणं, कोशावस्था सुद्धा जमिनीमध्ये आहे, तर त्याच्यामुळे नांगरणी करणं गरजेचं आहे जेणेकरून कोश आहेत ह्याच्या अळी अवस्थेत ह्या नष्ट व्हाव्यात आणि पुढच्या वेळेला त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याचशे जे ह्या किडी असतात ना यांचं जेव्हा मुख्य पीक शेतात नसतं त्यावेळेला त्या काय करतात की आजूबाजूला जी रानटी काकडीवर्गीय झाडं आहेत तर त्याच्यावरती किंवा त्या तणांवरती त्या गवतांवरती त्या वाढतात काकडीवर्गीय झाडांवरती, तर त्याच्यामुळे आजूबाजूची काकडीवर्गीय किंवा तण आपण म्हणू शकतो तर त्यांचं नायनाट करणं, त्यांना नष्ट करणं हे एक गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा पर्याय म्हणजे आपण कीटकनाशकांचा जो आहे तो वापर आपण याच्यासाठी करू शकतो की आपण झाडांवरती साधारणतः डायमेथोएट 30% प्रवाही कीटकनाशक आहे हे 1.5 मिली किंवा मॅलॅथिऑन 50% प्रवाही कीटकनाशक हे 2 मिली हे प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी जी आहे ही आपल्याला करता येते.
1: बरं,
0: आणि एक साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी जी आहे ही आपण करू शकतो.
1: आणखीन कोणकोणत्या किडी असतात काय सांगा?
0: या दोन तर महत्वाच्या किडी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मावा, तुडतुडे, पांढरी माशी या ज्या किडी आहेत या आपल्याला या पिकांवरती प्रादुर्भाव करताना दिसून येतात. आता याबद्दल जर आपण म्हणायचं झालं तर ही जी मावा किंवा या ज्या किडी आहेत ह्या जनरली पानाच्या पाठच्या बाजूला असतात. पानाच्या पाठच्या बाजूला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती या किडी दिसून येतात. आता जर मावाच्या बद्दल बोलायचं झालं त्याला आपण अफिड्स असं म्हणतो, तर हे अफिड्स आपल्याला पिवळ्या, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि ते छोटी छोटी असे मऊ त्यांचं शरीर असतं आणि त्यांची पिलावस्था म्हणजे त्यांची पिल्लं आणि प्रौढ ह्या दोन्ही अवस्था आपल्याला पानाच्या पाठच्या बाजूला दिसतात आणि हे पानातून रस जो आहे तो रस शोषून घेण्याचं काम ते करत असतात. आता रस शोषल्यामुळे काय होतं की पानं पिवळी पडतात कारण पानातलं मेन हेच घेतल्यामुळे आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पानं पिवळी पडतात आणि झाड जे आहे हे निस्तेज होतं. आणि या किडींचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की ते त्यांच्या जेव्हा ते हे रस शोषत असतात त्याच वेळेला ते त्यांच्या शरीरातून एक मधासारखा गोड पदार्थ जो आहे तो बाहेर टाकत असतात.
1: बरं,
0: आणि हा मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकत असल्यामुळे त्याच्यावरती काळ्या रंगाची बुरशी वाढते आणि ती बुरशी काळ्या रंगाची वाढल्यामुळे साहजिक आहे की प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे आपली फोटोसिंथेसिस त्याच्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट किंवा विपरीत परिणाम जो आहे हा होतो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटणं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपल्या उत्पन्नावर परिणाम होणं हे होत असतं. आणि या माव्यासारखंच जी पांढरी माशी आहे किंवा तुडतुडे आहे ते सुद्धा अशाच प्रकारे झाडाला नुकसान करत असतात.
1: यांचा प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? कीटकनाशक वापरायची की आणखीन काही करू शकतो आपण?
0: नाही, आपण याच्यासाठी कसं आहे की जनरली आपण सगळ्यांना शेतकऱ्यांनाही सांगतो की आपण फक्तच रासायनिक कीटकनाशक याकडे आपण वळायचं नाहीये कारण साहजिक आहे की त्याचे खूप जास्त विपरीत परिणाम हे आपल्या शरीरावरती तसंच इव्हन आपल्या पूर्ण नेचरवरती होत असतात. तर त्यासाठी आपण एकात्मिक पद्धतीकडे जायचं आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धती जसं की मशागतीय पद्धत आहे किंवा कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन आहे, त्याच्यानंतर ट्रॅप्सचा वेगवेगळा वापर आहे, सापळ्यांचा वापर आहे ते करायचं आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून सुद्धा जर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तर त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा करायचा आहे. आता ह्या ज्या किडी आहेत त्या जनरली सापळा, पिवळ्या चिकट सापळे जे आहेत त्याचा वापर आपण या किडींच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो कारण हा जो मावा ह्या किडी आहेत या पिवळ्या रंगाकडे ते आकर्षित होतात. तर त्यामुळे आपण जर ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे जर आपल्या शेतामध्ये लावले तर ह्या त्याच्या तिकडे आकर्षित होतात आणि साहजिकच आहे की त्याच्यामुळे आपण त्यांचं कंट्रोल करू शकतो. ह्या ज्या रस शोषक किडी आहेत म्हणजे मावा आहे, पांढरी माशी, तुडतुडे, तर या रस शोषक किडी ज्या या बांधावरती किंवा बांधावरती जे गवत आहे किंवा इतर तण आहे ते त्याच्यावरती सुद्धा वाढत असतात. तर त्यामुळे आपल्याला ते तण जे आहे हे काढून टाकणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा नत्र खताचा जर आपण अवाजवी वापर करू नये कारण काय होतं की नायट्रोजनयुक्त खतं जर आपण जास्त वापरली तर साहजिक आहे की झाड जे आहे हे जास्त हिरवगार होतं आणि अति हिरव्यागार पानांकडे ह्या किडी जास्त आकर्षित होतात त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. तर त्यामुळे जेवढी शिफारस केलेली मात्रा असेल खतांची त्याप्रमाणेच आपण नत्र खताचा वापर करावा, त्यापेक्षा जास्त हा करू नये. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा फवारा जरी आहे हा आपण जर जोरदार फवारा हा पानाच्या पाठच्या बाजूला जर मारला तरी सुद्धा या किडी ज्या आहेत ह्या खाली पडतात आणि त्या मरतात कारण हे सॉफ्ट बॉडीड किडी आहेत म्हणजे एकदम मऊ असतात. तर त्यामुळे फक्त पाण्याचा फवारा सुद्धा आपल्याला मारता येतो जर कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर. आणि जर प्रादुर्भाव हा जास्त असेल तर मग मात्र आपल्याला अशा वेळेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला लागतो. यामध्ये मगाशी मी म्हटलं

0: त्याप्रमाणे डायमेथोएट 1 मिली किंवा मॅलॅथिऑन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळून त्याची फवारणी आपल्याला करता येते.
1: पाण्याचा फवारा मारून आपण या किडींचा नायनाट करू शकतो तर त्यामुळे पिकाला अवाजवी पाणी गेलंय
0: नाही,
1: विपरीत परिणाम होत नाही.
0: नाही नाही असं होत नाही. पाण्याचा फवारा हा फक्त तुम्हाला जो स्ट्रॉंग फवारा मारल्यामुळे फक्त किडी खाली पडणार आहेत आणि त्या नष्ट होणार आहेत, त्याच्यामुळे इतर काही परिणाम होत नाही.
1: कलिंगड आणि काकडीमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो का?
0: हो, कलिंगड आणि काकडीमध्ये आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. तर ऍक्च्युली सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आपण त्याला म्हणतो, हे अतिशय सूक्ष्म असतात, आपल्याला डोळ्यांनी ते दिसत नाहीत, ते आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतात. त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव जो आहे हा ओळखणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला तर हे सूत्रकृमी जमिनीमध्ये असतात आणि जमिनीमधून ते मुळामध्ये शिरतात झाडाच्या, आणि मुळामध्ये शिरून ते आतला रस म्हणजे मुळातून ते रस शोषण्याचं काम ते करतात. आणि जेव्हा हे सूत्रकृमी आतमध्ये शिरतात तेव्हा ते मुळांवरती गाठी तयार करतात, आपल्याला मुळांवरती गाठी ज्या आहेत त्या दिसून येतात. त्यामुळे काय होतं की जेव्हा खाली म्हणजे आता जमिनीखाली आपल्याला मुळांवरती गाठी दिसतील पण जमिनीच्या वरती आपल्याला कुठल्या प्रकारचा इफेक्ट दिसतो तर त्यांनी रस ते शोषत असल्यामुळे मुळातून पानं जी आहेत ही पिवळी पडतात, ती निस्तेज होतात, त्याच्यानंतर झाडांची वाढ जी आहे ही खुंटते. आणि इवन आपल्याला असंही दिसतं की जर उष्णता आहे म्हणजे दिवसा तर जर उष्णतेमध्ये ती पानं आहेत ना ती अशी कोमेजलेली दिसतात आणि जसं ऊन जे आहे ते कमी होतं तर ती पुन्हा नॉर्मल स्टेजला येतात. तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव पण आपल्याला दिसतो. आणि जर आपल्याला अगदीच ओळखायचं झालं हा वरती तुम्हाला आपल्याला हा इफेक्ट दिसणार कारण जर आपल्याला इतर कुठलाही रोग नाहीये त्याच्यावरती किंवा इतर जर पानं पिवळी मी आता म्हटलं की रसशोषक किडींमुळे पण होतात पण ती रसशोषक किडी आपल्याला दिसतात, जर तसा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाहीये त्या किडींचा किंवा कुठल्याही प्रकारचे डाग त्या पानांवर दिसत नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाहीये, तरीही जर ती पिवळी पडतायत, तरीही ती जर निस्तेज दिसतायत, तरीही जर वाढ खुंटते तर याचा अर्थ आपण समजू शकतो की या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला असू शकतो. आणि मग अशा वेळेला आपण जर एखादं झाड उपटून बघितलं आणि त्या मुळांवरती जर आपल्याला गाठी दिसून आल्या तर कन्फर्म आहे की या ठिकाणी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला आहे.
1: अच्छा, त्याचं व्यवस्थापन करण्याच्या काय पद्धती आहेत?
0: सूत्रकृमीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रॉप रोटेशन, म्हणजे ज्या शेतामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे तर तो त्या ठिकाणी रेग्युलरलीच असतो, त्या शेतामध्ये त्या जमिनीमध्येच निमॅटोड्स आहेत तर त्यामुळे जर त्या निमॅटोडला ज्या योग्य त्या ज्याच्यावरती प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या जी पिकं आहेत तीच जर आपण रेग्युलरली घेत राहिलो तर साहजिक आहे की त्यांचं प्रमाण जे आहे हे शेतामध्ये वाढणार आहे. तर त्याच्याऐवजी जर आपण दुसरी पिकं घेतली म्हणजे जसं की ज्वारी घेतलं त्या ठिकाणी म्हणजे जेथे काकडीवर्गीय पिकं आहेत तर त्याच्याऐवजी पुढच्या सीझनला आपण ज्वारी मका किंवा झेंडू हे अतिशय चांगलं पीक आहे सूत्रकृमींना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी, तर या पिकांचा आपण वापर जो आहे तो करायचा म्हणजे क्रॉप रोटेशन फेरपालट जी आहे पिकांची ती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जमिनीची खोल नांगरणी करायची. मी मघासपासून प्रत्येक वेळेला हेच सांगते की जमिनीची नांगरणी करायची आणि जमीन जी आहे किंवा शेत जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे तापून द्यायचे, म्हणजे सॉइल सोलरायझेशन आपण म्हणतो की जर सूर्यप्रकाशाच्या उन्हात जर ती तापली ना तर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट होतो, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही सूत्रकृमी आहेत किंवा इतर कुठल्याही कोशावस्था आहेत सुप्तावस्था आहेत ह्या सगळ्या नष्ट होण्याचं काम जे आहे हे सॉइल सोलरायझेशनमुळे किंवा उन्हाच्या तापण्यामुळे जे आहे ते होत असतं. त्याच्यानंतर आजूबाजूचं शेताच्या आजूबाजूला जे तण आहेत तर त्यांचा नाश करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे कडुनिंबाची पेंड जी आहे त्याचा वापर करावा, म्हणजे जिथे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण पिकाच्या आळ्यामध्ये कडुनिंबाची पेंड जी आहे ती टाकायची खत म्हणून, तर त्याच्यामुळे साहजिक आहे की सूत्रकृमींचं प्रमाण जे आहे हे सुद्धा कमी होतं. कडुनिंबाची पेंड जी आहे डायरेक्टली आपण शेतामध्ये जमिनीमध्ये मिक्स करायची आहे. आणि त्याच्यानंतर अजून जे बुरशी आहेत ना त्या सुद्धा याच्यावरती खूप इफेक्टिव्ह आहेत, म्हणजे एक पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाची बुरशी आहे, तसंच एक व्हर्टिसिलियम क्लायमायडोस्पोरियम नावाची बुरशी आहे. तर या ज्या दोन उपयुक्त बुरशी आहेत या काय करतात की या सूत्रकृमींची अंडी जी आहेत ती अंडी पॅरासिटाईज करायचं काम करतात आणि त्यांचं जे एक शेल आहे त्या अंड्याचं एक शेल आहे ते डिग्रेड करण्याचं काम करतात. तर त्यामुळे अंडी अवस्थेमध्ये सूत्रकृमींचं नायनाट करण्याचं काम या ज्या दोन बुरशी आहेत त्या करतात. ऍक्च्युली याचा वापर जो आहे हा आपण बायोलॉजिकल नेमॅटिसाइड म्हणून सुद्धा करता येतो. तर याच्यातलं जे हे पॅसिलोमायसिस लिलॅसिनस

0: नावाचं जे बुरशी आहे ही आपल्याला ग्रीन निमॅगॉन नावाने सुद्धा अवेलेबल आहे बाजारामध्ये, तर याचा सुद्धा वापर जो आहे हा आपण करू शकतो.
1: श्रोते हो, कोणतंही पीक घेताना त्यावर येणारे कीटक आणि त्यामुळे होणारी उत्पादनात घट हे शेतकऱ्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि जर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण उपाययोजना केल्या तर साहजिकच आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तर मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंना पीक घेताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या युपीएससी सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: रात्रीचे 8 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 निमित्त विशेष कार्यक्रम चिअर भारत. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू, आणि त्यानंतर 8:30 प्रसारित होईल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: स्पेशल प्रोग्राम चीयर फॉर भारत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युपीआयद्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना. देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन. टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय. टाटा ट्रस्टचा विरोध. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या 3रा T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी. अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक. युपीआयद्वारे 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वस्तू खरेदीसाठी व्यापाऱ्यांना दिल्यावर लागणाऱ्या शुल्काचा भूर्दंड ग्राहकांना द्यावा लागणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालय विशेष उपाययोजना करणार आहे. याअंतर्गत युपीआय सुविधा पुरवणाऱ्या विविध कंपन्या आणि इतर संबंधितांसोबत अर्थमंत्रालयानं चर्चा सुरु केली आहे. या शुल्काची वसुली ग्राहकांकडून करू नये असं एनपीसीआयनं यापूर्वी स्पष्ट केलंय. तसंच ही शुल्क वसुली ग्राहकांकडून होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आदेश केंद्र सरकारनं बँकांना दिले आहेत. युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर एमडीआर लादल्यानं रोखीनं होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण वाढणार नाही असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्रालयानं व्यक्त केला आहे. युपीआयद्वारे होणाऱ्या एकूण व्यवहारांमध्ये व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्याच्या व्यवहारांचं प्रमाण केवळ 4% आहे याकडे मंत्रालयानं लक्ष वेधलं आहे. एमडीआरवर जीएसटी द्यावा लागल्यानं महागाई वाढेल ही शक्यताही मंत्रालयानं फेटाळली आहे. ही जीएसटीची रक्कम व्यापाऱ्यांना इनपुट क्रेडिट टॅक्सच्या माध्यमातून परत मिळेल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगानं विस्तारत असून यामधून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1 लाख विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या 2रा टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योग विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. विकसित भारत जी रामजी योजना विकसित गावांच्या उभारणीत कसं योगदान देऊ शकते याचा संबंधित अधिकाऱ्यांनी शोध घ्यावा असे निर्देश केंद्रीय ग्रामविकास कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहेत. ते आज विकसित भारत जी रामजी योजनेवर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करत होते. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे. तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली कालच्या 3-सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. युजीसी नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट सीएसआयआर युजीसी नेट ही परीक्षा 20-21

0: डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेण्यात येईल. तसंच 31 जानेवारी ही तारीख राखीव दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात, असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का, अशी विचारणा न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का, अशी विचारणाही बाक्षी यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात यानिमित्त सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवनात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित केला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल परिसरात दीप प्रज्वलन सोहळ्यात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले,
1: जिस समर्पण भाव के साथ दिन रात प्रयास करके परिश्रम करके उन्होंने अपने हमारे सबके जीवन में आपके हमारे जीवन में सरलता सुविधा लाने का काम किया है, उसके प्रति हमारा धन्यवाद भी, शुभकामनाएं भी, आशीर्वाद भी.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विकसित भारताचं स्वप्न लवकरच साकार करतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातल्या कार्यक्रमानंतर म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातल्या मोठ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसिस, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, विविध देशांचे राजदूत यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखरन यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. टाटा ट्रस्टनं मात्र चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा हा ठराव बेकायदेशीर असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलंय. टाटा सन्सच्या बैठकीत त्यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं, मात्र बहुमतानं हा ठराव मंजूर झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीच्या जोडीनं तडाखेबंद फलंदाजी करत 6 षटकात 100 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत शतक पूर्ण केलं. 108 धावा करून तो बाद झाला. त्यानं 11 षटकार आणि 9 चौकार लगावले. मात्र त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनही बाद झाला. त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 13 षटकात 2 बाद 164 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युपीआयद्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना. देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन.

टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय, टाटा ट्रस्टचा विरोध आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या 3rd T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी, अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: चालणे।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।
0: तुझ्या कळ्या तुझी फुले।
2: श्रोते हो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा।
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे। तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे।
2: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
4: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
5: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
4: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
5: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
4: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
5: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
4: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
5: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
4: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
6: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: साऱ्यांपर्यंत. पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
2: रात्रीचे 9:15 वाजत आहेत. आता 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्राचं प्रसारण.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाल्मली जोशी यांचं गायन राग भूपनट. विलंबित ख्याल्याची बंदी जपतालात मालनिया लावोरी, द्रुत ख्याल ऐकतालात सरस्वती प्रसाद दीजिये. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी अतुल फडके. शाल्मली जोशी यांचं गायन राग भूपनट.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शालमुली जोशी यांचं गायन. आपण ऐकलात राग भूपनाट. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: सध्या आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग दुसरा. लेखक हरिकृष्ण कौल. सादर करते यशवंत वैद्य.

0: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग दुसरा. लेखक हरिकृष्ण कौल. सादर करते यशवंत वैद्य.
1: दोन फक्त दोनच पावलं चाललं नाही तर एवढ्यात कसं काय थकलोय असं वाटतंय. कित्येक मैल दूर जावं चालू. ओ बाबूजी येणार का?
2: हा बाबा होय. पण तुला देण्यासाठी तुटे पैसे नाही आहेत माझ्याजवळ.
1: आता अहो नसले म्हणून काय झालं? या आता खर बास.
2: हा थांबव जरा.
1: अरे राम तू.
2: नमस्कार.
1: कोण बाबूजी? अरे मी ओळखलंच नाही आधी. काय योगायोग आहे बघा. आता इतक्या वर्षांनी दर्शन होत आहे आपलं आणि ते टांग्याच्या प्रतीक्षेत असताना. पण बाबूजी तुम्ही इकडे कुठं?
2: अरे बाबा तिथे बस नाही मिळाली म्हणून इतक्या दूरवर चालत आलो.
1: असं होय. पण बाबूजी आता सध्या राहता कुठं?
2: अरे माझं काय, मी कुठेही राहतो.
1: वाय
2: दोन मुलांची दोन घर आहेत. मन तिथे राहतो.
1: हा बरोबरच आहे म्हणा. आता दोन्ही मुलांची मन सांभाळली पाहिजे तुम्हाला. चार दिवस एकाकडे आणि चार दिवस दुसऱ्याकडे.
2: अरे गोष्ट खरी रे. पण काय
1: ए म्हाताऱ्या, मी सांग रस्त्याच्या बाजून.
2: राम. ए राम.
1: हा
2: तुझं काय सांग, सगळं ठीक आहे ना?
1: हो माझं सगळं काय ठीकच आहे बघा.
2: बरं राधा बहिणी कशा आहेत? बऱ्या आहेत.
1: हा देवाच्या कृपेनं सर्व काही बरं चाललंय बघा.
2: अरे पण तू आता आला कुठून ते नाही सांगितलं?
1: आता नदीपोरा नावाची वस्ती आहे ना, तिथं मोहनला एक जमीन मिळाली, तिथं गेलो होतो.
2: वा वा वा वा फार छान. घर लवकर बांधव.
1: होय
2: महागाई दिवसेदिवस वाढते.
1: हो तेच एक आहेत. हो पण बाबूजी तुमच्या आशीर्वादानं पैशाची पण व्यवस्था झाली. आता थोडंफार कमी पडणार आहेत पण त्यासाठी आम्ही जुनं घर विकणार आहोत. आमच्या हिशाचं जे काही आहे ते चुलत भावंडांना देणार. त्याच्यापासून 7-8 हजार रुपये मिळतील देतील ते.
2: बघ मजा येईल.
1: हो आता
2: पूर्वज यांनी बांधलेली ठिकाण विकू नये तर.
1: आमचं घर कसं आहे हे तुम्हाला माहित आहे ना टिकालालजी? अहो दुसऱ्या मजल्यावर दोन लहान खोल्या, मी पहिल्या मजल्यावर फक्त एकच खोली आणि ती सुद्धा अपुरी थंडगार. आणि रोज चुलत भावंडांबरोबर भांडण. अच्छा अच्छा कंटाळा आला बुवा.
2: बघ राम एक गोष्ट ऐकून ठेव. आज तुझ्या चुलत्या बरोबर तुझी सून भांडते, ती भांडणं ऐकणं तुझ्या सहनशक्ती पलीकडे गेलंय.
1: होय
2: पण उद्या तुझा स्वतःचा मुलगा आणि सून खुद्द तुझ्या बरोबर भांडायला लागतील तेव्हा तू काय करशील रे? कसं सहन करशील?
1: अरे आता माझं बाबूजी अहो माझं मुलाबरोबर भांडण. अहो माझा एकुलता एक मुलगा आहे तो. जे काय माझं आहे ते सारं काही उद्या त्याचच होणार आहे. असं किंवा तस कसही नेलं तरी तोच नेणार आहे ना सगळं.
2: माझ्या राजा, अरे या संसारात या जगात कुणाचा विश्वास नाही. दृष्टी कायम बदलत असते. आता माझंच बघ, दोन्ही मुलगे अगदी मजेत आहेत आनंदात आहेत. पण दोघांच्याही घरी गेलो तरी मी तिथं पारख्यासारखा वावरत असतो.
1: अक्का
2: अहो घरात मुलांची गडबड पाहुणे रावणे सगळे असतात तरी पण मला वाटत राहतं की या सगळ्या भरल्या जगात मी अगदी एकटा आहे. अगदी एकटा.
1: शक्य बाबूजी. अहो म्हातारपण हे फार वाईट. आता यात शंकाच नाही बघा. आणि म्हातारपणात एकटेपणाची भावना जाणवणं फार फार कठीण. लक्ष्मी वहिनीनं जाऊन किती दिवस झाले?
2: 7 वर्ष झाली.
1: सात
2: सात सात थोडी थोडकी नव्हतं. काय सांगू राम तुला? अरे जाताना ती माझं सगळं सुख आराम आनंद घेऊन गेली. स्त्रीच्या तारुण्यात पतीचं निधन आणि पुरुषाच्या म्हातारपणात बाईचं मरण कधीही येऊ नये बाबा.

0: कोण आहे? आले आले
1: कोण बाबूजी? आपण आपण कसं काय आलात?
2: कसं आलो म्हणजे काय, इथं माझ्या घरी माझ्या येण्याचं कारण विचारायला हवं सुंदाई.
1: तसं नाही हो, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता बाबूजी. आपण परवा गाशा भाऊजींकडे बरंचला गेला होतात ना, तिकडे सगळं ठीक आहे ना?
2: सगळं ठीक आहे, मी पेन्शन आणायला गेलो होतो आणि तिथून इकडे आलो. सुनबाई, डिंबू आलंय म्हणे?
1: हो, काल आलंय.
2: काल आलंय? आणि मी अजून त्याला पाहिला सुद्धा नाही.
1: अहो, यावेळी तो तुम्हाला भेटायला बरंचला गेलाय.
2: मला भेटायला कसला जातोय तो?
1: म्हणजे
2: तो गेला असेल चुलता चुलतीला भेटायला, आणि मी मात्र त्याला भेटण्यासाठी तळमळतोय.
1: अहो, कालच तो तुम्हाला भेटायला जाणार होता, पण वेळच नाही मिळाला त्याला.
2: वेळ नाही मिळाला, मग हरकत नाही. खुशाल तर आहे ना?
1: हो, खुशाल आहे. हो, या ना, आत्या.
2: नको नको, नाथा घरी दिसत नाहीये.
1: हो, आज सकाळी 8 वाजताच बाहेर गेले ते.
2: अशोक कॉलेजात गेला असेल,
1: म्हणून तर दरवाजा बंद करून एकटी बसले मी.
2: डिंबू कुठे गेलाय?
1: सांगितलं ना बाबूजी, तो तुम्हालाच भेटायला गेलाय.
2: हा, माझा विसराळूपणा. हल्ली सगळं विसरतो, तू आता सांगितलं ते सुद्धा विसरलो मी. बघ, मी आता वरती बसतो खोलीत, बरं का? पुन्हा विसरलो. पिशवी घे.
1: काय आहे त्याच्या?
2: सुकी मासळी. जे ट्रेजरातून निघाल्यावर रघुनाथ बरोबर बोलता बोलता बाजारात गेलो, तिथं चांगली सुकी मासळी विकायला होती. मी थोडी घेतली, रघुनाथला पण थोडी घेतली.
1: पण आता याचं काय करायचं?
2: काय करायचं म्हणजे शिजवायची. डिंबू पण इथं आहे, तोही खाईल थोडी. थोडीशी रुची पालट सुद्धा होईल की नाही का? नाहीतरी त्यानं पत्रातून लिहिलं होतं, आठवत नाही नेमकं, पण खोबरेल तेला शिजवलेली भाजी खाऊन कंटाळलाय तो.
1: ती खाण्यावर त्यानं केव्हा सोडली?
2: बरं केलं. चल, हे तुझी जाऊ, मग बघूया कोण

0: जेवण
1: वाढ बिंबू आला नाही अजून, थोड्या वेळा वाट पाहूया. तो आला की एकदमच जेवायला बसू की. हा
0: तो कळवा येईल कोण सांगेल?
1: अशोक सुद्धा अजून आला नाही वाटतं.
0: किती वेळ वाट पाहणार तुम्ही पण?
2: नाही तर काय, येतील तेव्हा खातील.
1: नाथा, अरे केवळ त्या डिंबूसाठी मी इथं आलोय आणि तो गुलाम अजून मला तोंड सुद्धा दाखवत नाहीये.
2: मग वाढायचं कहो जेवण.
1: चला वाढा तर मग चला. मला वाटलं होतं गाशा मला शोधत होईल इथवर.
0: बाबा तुम्ही परक्यांच्या घरी का?
1: तसं नाही रे, त्यांना काही सांगितलं कळवल्याशिवाय आलोय म्हणून म्हटलं.
0: म्हणूनच बाबा तू निश्चित ओळखेल की तुम्ही इथं आलात ते.
1: तरीही त्यानं माझी विचारपूस करायला हवी होती. मी कुठे कुठे गेलो, रस्त्यात काही मला झालंय की काय, अपघात तर झाला नाही ना, जखमा वगैरे.
0: काय बोलताय काय हे बाबा?
2: बाबूजी म्हणतायत ते अगदी खरंय. स्वतःला चौकशीला येवलं नाही तर किमान फोनवरून तरी साधी खबर विचारायची. कसं राहवतं यांना देव जाणे.
0: तुला काही समजतं? समजत नसेल तर बोलू नये माणसानं. मी स्वतः गाशालाच फोन करून कळवलं होतं.
2: तुम्ही फोन केला होता
0: का? काय झालं?
1: तू तू का फोन केला? कोणी सांगितलं तुला फोन करायला? त्याला मला कसली त्याची काळजी नाही आहे त्याला? हा तू उगीच कळवीत बसला त्याला
0: का? काही चूक झाली का? वर त्यानंच मला सांगितलं बाबा तुझ्याकडे येणार आहेत का म्हणून.
1: होय तर मला रस्त्यात काही झालं असतं तरी तो हेच समजला असता की मी नाथाकडे खुशाल आहे.
0: बाबा
1: मला वाटलं होतं की गाशा जीप घेऊन मला न्यायला येईल, म्हणेल की बाबा तुम्ही चला बरजला, तिथं राहा सगळ्या मुला माणसात.

0: वाटलं होतं असं होईल पप्पा.
1: हे काय शिजवलंय?
2: अहो बाबूजीने सुकी मसाळी आणली होती ती शिजवली.
1: हे आजकाल कोण खातो?
2: अहो मलाही नाही आवडली पण बाबूजीने आणली ना.
1: पण या मासळीला इतकी घाण येते.
0: खरंच खरंच काय इतकी वाईट झाली ती?
1: जाऊ दे
0: बाबा. बाबा का म्हणून जाऊ दे, त्याला इतकी घाण सुटली आहे.
1: मासळी बरोबरच जेवायची अशी कोणी सक्ती केली आहे का? कोबीची भाजी आहे तिच्याबरोबर जेवा.
0: ते तर करावंच लागेल बाबा. आता बाबा इतक्या खूप दिवसांनी वाटलं होतं की मासळी खावी, पण ते ही इच्छा देखील पूर्ण झाली नाही. आणि सोनबाई तुला यातलं काही करता येत नाही वाटतं? नाही मला वाटलं की तू उत्तम सुगृण असशील.
1: बाबा तुम्ही उगीच राईचा पर्वत बनवलाय.
2: नाहीतर काय, मी चांगलं जेवण शिजवीन नाहीतर वाईट शिजवीन. ज्याला खायचं असेल त्याने खावं निमूटपणानं.
0: ऐकलंच ना था कशी बोलते तुझी बायको. जसा काही खाण्यासाठीच माझा एक जीव टाकतोय.
1: जरूर त्याची सुकी मासळी नको सुकून टाकलाय.
0: चुकलो बास, मी चुकलो. सगळा दोष माझाच आहे. आणखी किती अब्रू काढायची असेल ते सांगा. स्वतःच्या बायकोला बोलण्याची हिंमत नाही याची.
2: तर याने मला मारलं असतं तर अगदी समाधान झालं असतं. नाही तुमचं इतकी सेवा करते मेली पण फुकट गेली सगळी. हा थडून जाऊ देत माझे.
1: काय वैताग आणलंय तुम्ही दोघांनी, त्यापेक्षा जेवण नसलेलं परवडलं.
0: ताट का दूर ढकलतो दादा माझ्या रागानं? माझ्याच पोटाला आग लागली जणू. बस मलाही नको आहे, मलाही नको आहे काही. माझं खूप पोट भरलंय आता. खूप जीव घातलं रे मुलाचो. अगदी पोटभर पोटभर जीव घातलं तुम्ही.

0: आणखी वाढू थोडं.
1: नको नको राधाबाईनी पोट भरलं माझं.
0: खा ना बाबूजी.
1: अरे आग्रह कशा करता करताय, मी काय परकाय का? हवं असेल ते मागून घेईन मी. मी काय म्हणत होतो राम, तर मला मनापासून असं वाटतं बघा की ती माझ्या जुन्या पुराण्या चाळीत आहे, ती नव्या कॉलनीतल्या बंगल्यात नाही. तो जो आपला प्रसाद आहे ना, प्रसाद त्याची गोष्ट सांगतो बघ. त्यानं जवळजवळ अर्धा तास थांबून घेतलं, खेम कुशाल विचारलं इकडचे का तिकडच्या गप्पा गोष्टी केल्या.
2: असं
1: माझ्यासाठी त्याचं हृदय एकदम भरून आलं होतं बघ. खरं सांगायचं तर माझंही मन हलकं फुलकं होऊन गेलं. काय सांगूतला राम, शिंप्याच्या दुकानातून त्यानं मला पाहिलं आणि धावत येऊन उरावरी भेटला.
2: अरे वा.
1: पण रामबाग नाही तर बरंचला, या कॉलनीत जाऊन बघ, तिथं माणूस माणसाला ओळखत नाही. बरंचला आमच्या बंगल्यातला काही भाग गाशानं भाड्यानं दिलाय. ज्यांना दिलाय ते लोक कोण आहेत, कुठचे, काही चौकशी नाही, तरी पण दिला.
0: आणखी वाटते थोडस बाबूजी, तुम्ही सकाळी काय खाणं केलं होतं की नाही कोणास ठेव?
1: काहीतरी खाल्ल्याशिवाय कसा बाहेर पडू मी. आणि खरं सांगायचं तर आज वेळेआधीच बरंच काही खाल्लंय मी. कळलं? गोष्ट अशी आहे की म्हातारपण हे माणसाला पोटाच्या चिंतेला लावतं बघ. कळलं? म्हातारपणी केवळ पोट कसं भरणार इकडेच लक्ष असतं
2: बाबूजी. डेजीच लग्न केव्हा करणार?
1: मला तर वाटत राहतो की नाथाच्या मुलाचंही लग्न ठरतं तर बरं झालं असतं, दोन्ही कार्य एकदम पार पडली असती.
0: बाबूजी, या दिवसात आपली लक्ष्मीताई हवी होती बघा. जेव्हा जेव्हा समोरच्या आपल्या घरातली नवीन मालकीन खिडकी उघडते ना, तेव्हा तेव्हा मला आपल्या लक्ष्मीताईची आठवण येते बघा.
1: काय करणार, गेली खरी ती लवकर. राम, ए राम, जरा ती खिडकी उघडशील?
0: उघडा उघडा.
1: नाही, मी त्या आपल्या जुन्या घराकडे पाहावं म्हणतोय.
2: असं उघडतो.
1: अरे अरे अरे अरे, खिडकीची दरवाज्याची यांनी वाट लावली आहे बघ. अंगणात कांगणा काय हा केर, सगळं वातावरण बिघडवलंय त्यांनी. हसायला काय झालं?
2: अहो बाबूजी, नाही तर काय करू, ते घर तुमचं होतं तोपर्यंत ठीक, पण आता ते तुम्ही विकलंय, त्यांनी पैसे दिलेत तुम्हाला आणि तुम्ही घेतलेत, आता ते घर तुमचं नाही.
1: मग
2: त्या घराचं ते काय वाटेल ते करू शकतात. आता नीट ठेवतील नाहीतर जाळून राख करतील, आपल्याला काय त्याच.
1: होय बाबा, खरं आहे तुझं. हे ठिकाण मी विकलंय हे मी विसरूनच गेलोय बघ. विचार करतोय की इतका कसा काय मी विसरायला झालोय, केव्हापासून हा विस्मरण्याचा रोग मला घेतोय रे बाबा.
2: हा विसराळूपणा नव्हे बाबूजी, अहो यालाच मोह म्हणतात, यालाच माया म्हणतात.
1: मोह म्हण

0: माया म्हण. पण या घराविषयी विचारशील तर हे घर अजूनही मला माझंच वाटतंय बघ. हा सगळा परिसर आपला वाटतो, या वस्तीतले तुम्ही सगळे लोक सखे सखे नातेवाईक वाटता.
1: हो तर
0: कधी कधी असं वाटतं की मी एक असा माणूस आहे की सगळ्यापासून तुटून अलग होऊन पडलोय. दर क्षणी एक नवी तळमळ, दरवेळी नवी तडफड, नवी गुदमर, नव्यानं कोंडून निखारेला श्वास. काही वेळानं हे सारं निरर्थक वाटतं बघ. आणि मग जीवाला शांतता लागते, पण तप्त आणि रिक्त डोळ्यात झापड पडायला लागते. कळलं? शांत झोप येते.
2: मग झोपावं आपण, थोडा वेळ विश्रांती घेतली तर बरं वाटेल, आराम पडेल तब्येतीला.
0: नाही नाही राधा बहिणी, झोपायचं कशाला, दिवसा एवढ्या झोपड्या एवढं काही अजून घडलेलं नाहीये.
1: बाबूजी, बाबूजी अहो एवढे लांब राजबाग इथून आला, आता रस्त्यानं बसेस बदलाव्या लागल्या असतील, थकला असा म्हणून विश्रांती घ्या. हा थकवा निघून जाईल.
2: मी लगेच अंथरूण घालून देते. हा
0: बर बुवा, तुम्ही म्हणताय तर.
1: बाबूजी बाबूजी अहो किती संकोच करताय, तुम्ही काय परक्याच्या घरी आहात का?
2: झोपा बाबूजी शांतपणानं, आम्ही खालच्या खोलीत झोपतो.
0: ठीक आहे ठीक आहे, झोपतो इथे झोपतो बा.

0: तुम्ही तुम्ही इकडे कुठे आलात?
1: का नाही यायचं मी इथं लक्ष्मी? गेल्या 7 वर्षात माझी आठवण तरी झाली का?
0: माझी येत होती आठवण?
1: कसं सांगू लक्ष्मी, गेल्या 7 वर्षातलं प्रत्येक वर्ष मला एकेका युगासारखं भासत होत. इतकी वर्ष का कुणी माहेरी राहतं का?
0: मी तरी असं कोणतं पाप केलं होतं की 25 वर्षानंतर मला सोडावं आणि आता आठवण येऊ नये?
1: तू तरी विचार करत होतीस का की हा म्हातारा कसा आहे, कसा जगतोय, काही त्रास तर नाहीये ना?
0: त्रास? हो, तुम्हाला कसला आलाय त्रास आणि कष्ट? दोन मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, सफरचंदाच्या झाडासारखे तुम्ही बहरत आहात.
1: होय, मी बहरतोय का नसावं? तुला माहितीये, तुला माहितीये मी किती सुखात आहे ते? नसेल नसेल तुला माहित, काल सकाळी 2 घास मोजून 2 घास भात खाल्लाय, तेव्हापासून मघापर्यंत उपाशी पोटी शिंतोय मी. उपाशी पोटी?
0: उपाशी का म्हणून?
1: काय म्हणून काय विचारते? नाथा आणि त्याची बायको यांनी माझी काल किती अवहेलना केली ते फक्त माझं मलाच माहितीये. काल रात्री मी स्वतःहून जेवलो नव्हतो, पण आजपर्यंत कुणी विचारला देखील नाही.
0: हो, मग गाशाकडे का नाही गेला?
1: गाशा काल सकाळी जो इथून गेलाय त्यांनी साधी चौकशी सुद्धा कुणाजवळ केली की आपला म्हातारा बाप मेलाय की जिवंत आहे ते.
0: काय अभद्र बोलणं, स्वतःची निर्भत्सना कशाला करून घेताय तुम्ही?
1: बरं लक्ष्मी, तुला समजलं की नाही, गाशानं डेझीच्या लग्नाचा साखरपुडा सुद्धा उरकून घेतलाय.
0: म्हणजे लग्न पक्क झालं तर तुम्हाला शुभेच्छा द्यायला हव्यात.
1: शुभेच्छा गेल्या खड्ड्यात, साखरपुडा होईपर्यंत मला कुणी गंधवार्ता सुद्धा दिली नव्हती. मी त्यांचा शत्रू ना, त्याला भीती वाटली न जाणो की हे लग्न मी मोडलं तर. ऐकलंस, मी त्यांचा शत्रू होतो, शत्रू. त्यांनी तसं बोलून दाखवलं.
0: अहो, इतका राग बरा नव्हे, तब्येत बिघडवून घ्याल एखाद्या वेळेस.
1: आता काय बिघडायची, आणखीन कशी बिघडायची राहिली? डिंबूला घरी येऊन 2 दिवस आले पण मला अजून तो तोंड दाखवत नाहीये. लक्ष्मी, खर सांगू मला इथं नाही राहावत ग, खरंच नाही राहावत इथे. मला घेऊन चल, मला हे जगणं आता असह्य झालंय, खरंच असह्य झालंय.
0: असं नाही बोलायचं, मी जाते कशी इथून?
1: नाही नाही लक्ष्मी, थांब लक्ष्मी, मी पण येतोय. शपथ आहे तुला शपथ आहे माझी लक्ष्मी, खरंच थांब, सगळ्यांची शपथ आहे. मला घेतल्याशिवाय जाऊ नकोस लक्ष्मी, थांब खरंच थांब लक्ष्मी, मी येतोय. लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी.

0: पंडित टीकालाल जी उठा।
1: मी
0: काय होतंय तुम्हाला?
1: कुठाय मी
0: पंडित टीकालाल जी,
1: ओ
0: आओ तुम्ही माझ्या घरी आहात।
1: हाँ
0: झोप लागली होती तुम्हाला?
1: किती गाढ झोप लागली होती ना? वाजले किती?
0: वाजले 6 वाजायला, फक्त 10 मिनिटं बाकी आहेत।
1: अरे बापरे, म्हणजे खूपच उशीर झालाय. काय
0: हो ना, पण पंडित टिकाला, आता माझं ऐका, तुम्ही आजची रात्र इथंच राहा।
1: ना, नको रे बाबा, नको नको.
0: का
1: ते
0: हो
1: सगळे तिकडे कदाचित काळजीत असतील,
0: असं?
1: कदाचित मला शोधत पायी हिंड सुद्धा असतील. म्हणून हे बाब, नाही म्हणजे मी जावं हे उत्तम.
0: बरं बाबा,
1: हा
0: जशी तुमची मर्जी,
1: हा हा हा
0: पण या निमित्तानं का होईना, तुमचं निदान दर्शन तरी झालं। आता तुम्ही जैना कदल जवळ बस पकडा। हा
1: बरं बरं. हो, म्हणजे जैनाक दलापासून लाल चौकापर्यंत एका बसने जातो
0: हा
1: आणि तिथे बस बदलून घरी जाईन. काय?
0: बस बस बस बस बस
1: बरं, येतो. नमस्कार
0: या
1: नमस्कार.
0: या नमस्कार।

0: चला चला चला चला रामबाग बराजला विमानतळ. ओ चला चला लवकर चला लवकर चला
1: राजबाग गिरेबराज चला चला चला विमानतळ. काय पंडितजी कुठे जाणार?
2: राजबाग राजबाग
1: चला चला चला लवकर राजबाग राजबाग
0: विमानतळ चला चला चला लवकर चला.
3: राजबागेत जाऊन मी काय करू? त्यांना माझी गरज कुठे? जर गरज असती तर त्या पोरांनी मला काल सकाळी असं उपाशी पोटी बाहेर पडू दिलं नसतं. मी कुत्र्यासारखा लाल घोटत त्यांचं जाऊन काम होऊन जायचं. नाही जायचं नाही जायचं. कंडक्टर कंडक्टर बस थांबवा आधी बस थांबवा.
1: ओ आपण का उतरतोय आजोबा?
3: मला बराजला जायचंय.
1: ओ मग तुम्ही या बसमध्ये का चढलात? चला चला खाली उतरा. हा दरवाजातून सरका. चला दूर चला.
3: येईल आता दुसरी बस.
0: कुठे जाणार साहेब?
3: थांब थांब सरे थांब रे बाबा.
0: कुठे जाणार?
3: मला बरजला जायचंय.
0: चला बसा बसा बसा. रिकाम सीट बऱ्याच आहेत. चला बसा. गर्दी झाली की मग उभं राहावं लागेल. चला चला रामबाग बरजला विमानतळ. चला चला चला.
3: गाशाची इथं होतो तिथं जावं हे उत्तर. डिंबू आल्याची कुणकुण लागली म्हणून तर राजबागेतून आपण इथं आलो. पण त्या डिंबूला माझं काही वाटत नाही. मीच मूर्ख आहे. अगदी आकारण तळमळत बसतोय त्या डिंबूच्या विचारात.
0: हो चला चला पैसे काढा पैसे काढा. कुठे जाणार तुम्ही?
3: बरजला बरजला बाबा. हे घे पैसे. पण उरलेले पैसे परत दे. हो आठवण. पण गाशा, त्या गाशाकडे तरी मी कशाने जातो? आपला बाप घरातून बाहेर गेला तो गेला कुठं याची तरी त्याला जाणीव आहे का? रस्त्यामध्ये हार्ट फेल मेला, गाडी खाली सापडून संपला, काही काही कुठे चौकशी नाही, जाणीव नाही, प्रेम नाही, जिवाळा नाही. नाही नाही मला नाही जायचं गाशाकडे. मला गाशाकडे जायचं नाही. कंडक्टर कंडक्टर बस थांबवा. कंडक्टर बस थांबवा आधी.
0: अजब माणूस दिसतोय.
3: नाही नाही नाही जायचं मला. बस थांबवा.
0: अरे चालत्याकडून उडी मार.
3: थांबवा थांबवा थांबवा बस.
4: काय झालं? तो म्हातारा चालत्या बस मधून पडला.
0: हा मेला बेला काय? आजोबा आजोबा उठा. जास्त नाही ना लागला आजोबा? आजोबा बसवाले एवढे उर्मट आहेत की त्यांना देवाची सुद्धा भीती वाटत नाही. तुम्ही पाहिलं नाही का या पाजी कंडक्टरने धक्के मारून या आजोबांना बस मधून खाली पाडलं?
4: काहीतरी वायफाय काय बोलताय? यात कंडक्टरची काय चूक आहे? हा म्हातारा ठार वेडा झालाय. कधी या बस मध्ये चढतो तर कधी दुसऱ्या बस मध्ये. जात कुठेच नाही तो. डोकं फिरलंय त्याच.
0: म्हातारा बुवा कुठे जायचं तुम्हाला?
3: मला

0: मला बरजला जायचं.
1: बरजला जायचं? मग या बस मध्ये कशाला चढला?
0: नाही नाही, बरजला नाही, बरजला नाही, राजबागला जायचं. राजबागला पण तिथे तिथे तरी तिथे
1: बघा साहेब, सांगत होतो ते बघा, डोकं फिरलं या म्हाताऱ्याचं.
2: ओ वडीलधारी आहेत ते आजोबा. होती चूक अशी म्हाताऱ्यांच्या हातून.
1: हा म्हातारा वडीलधारा. अहो ही साठी बुद्धी नाठीधारीची लक्षणं आहेत. हे सरकार या करताच 55 वर्षांतर पेन्शन देत या असल्या खुळ्या वेड्यांना जगवण्याकरता.
0: हे लोक खरं बोलताय, हे लोक खरं बोलताय. मी वेडा झालोय. मला कुठं जायचंय मला स्वतःलाच माहित नाहीये. मला कुठं जायचंय, कुठं जाणार मी? माझं घर कुठं आहे? माझ्या प्रवासाचा शेवट कुठं आहे? तिथं जायला रस्ता कुठला आहे? इतके सगळे रस्ते माझ्या समोर आहे, पण हे सगळे रस्ते एकमेकात गुंतलेले आहेत. या रस्त्यांचा गुंता माझ्या अंगावर कोसळतोय नुसता. ही रस्त्यांची जाळी आता मला सोडवता येत नाहीये. ज्या ठिकाणी जायला निघालो तिथं जाता येत नाही, तिथं पोचायला होत नाहीये, पोचायला होत नाही दुसऱ्याच ठिकाणी. मला जायचंय कुठे? हो पण कुठंतरी जायलाच हवं मला. वेडा असलो तरी कुठंतरी जायलाच हवं. मुक्कामाचं ठिकाण दिसत नसलं तरी शेवटी मला कुठंतरी जायलाच हवं. कुठंतरी जायलाच हवं, पण कुठं जायचं आहे मला.

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिशा अंधारल्या या नभोनाट्याचा भाग दुसरा ऐकलात. लेखक होते हरिकृष्ण कौल. यातील सहभागी कलाकार अजित पाटील, किरण साळवी, अनुया बाम, सुनीता पाटणकर, नीता जोशी, अनिल दांडेकर, तनुजा साळवी, नीला पालेकर आणि यशवंत वैद्य. सादर करते यशवंत वैद्य.
1: नभोनाट्य आपण ऐकत होता दिशा अंधारल्या. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
2: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
2: तेव्हा अवश्य ऐका.
1: ठीक, 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं अंजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि भारत सेमीकंडक्टर उद्योग के लिए पसंदीदा केंद्र बनने के लिए हर महत्वपूर्ण कदम उठा रहा है. नई दिल्ली में सेमीकॉन इंडिया सम्मेलन में श्री मोदी ने कहा कि आपूर्ति श्रृंखलाओं को हथियार की तरह उपयोग करने के बीच दुनिया को नए और विश्वसनीय विनिर्माण केंद्रों की आवश्यकता है और भारत इस जरूरत को पूरा करने की तैयारी कर रहा है. श्री मोदी ने कहा कि भारत के सेमीकंडक्टर इकोसिस्टम का तेजी से विस्तार हो रहा है और इससे नवाचार, निवेश तथा विकास के नए अवसर खुल रहे हैं.
5: बीते एक दशक में भारत ने अपने ट्रांसमिशन नेटवर्क को भी एक्सपेंड किया है. साथियों, भारत में पावर

अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं, तसंच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ येथे 32 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं, तर किमान तापमान कुलाबा येथे 25 आणि सांताक्रूझ येथे 26 अंश नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 82% आणि सांताक्रूझ येथे 78% नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणतः अंशतः ढगाळ असेल, तसंच काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना: मुंबई गोवा किनारपट्टीच्या 75 किलोमीटर पुढील समुद्र क्षेत्रात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी या समुद्र क्षेत्रात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. 11:12 आणि 50 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेले गीत आपण ऐकत होतात. वसंत सावंत यांचं हे गीत होतं, संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आता ऐकूया पद्मजा फेडाणी यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं हे गीत, संगीत आहे गिरीश जोशी यांचं.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:31 होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.

नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन. ऐकूया राग रागेश्री. विलंबित गत एक तालात आणि द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे राजेंद्र अंतरकर यांची. ऐकूया के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग रागेश्री.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन. आपण ऐकत होतात राग रागेश्री. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोत्या मध्यरात्रीचे 12:01 होत आहेत. सादर करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून सुगम रियाज या कार्यक्रम मालिकेचा भाग 17 आज आपण ऐकणार आहात. लेखन मिथिलेश पाटणकर.

0: नमस्कार श्रोते हो, आज आपण सुगम रियाज मालिकेच्या या भागात विचार करणार आहोत आणि चर्चा करणार आहोत चित्रमयता या विषयाबद्दल, संगीत कलेतली चित्रमयता. आपण ऐकत असलेल्या गाण्यातून बऱ्याच वेळा काहीतरी चित्र उभं राहत असतं. हे चित्र कधी शब्दांमुळे उभं राहतं तर कधी संगीतामुळे उभं राहतं. थवथवली ओथंबून खाली आली, जलदाली मज दिसली सायंकाळी, रंगहिते नच येती वर्णायाते, सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता. अशा सुंदर ओळींमुळे चित्र उभं राहतं, तर कधी शब्दांशिवाय असलेलं संगीत, वाद्यांचे नाद आपल्या मनचक्षुसमोर चित्र उभं करतात. ऋणुझुणू रे भ्रमरा मधील बासरीमधून आपण जेव्हा भ्रमराचा अनुभव घेतो, तेव्हा तो भ्रमर आपल्याला चक्क जाणवतो, चक्क दिसतो. उस्ताद अहमदजान थिरकवा तबल्यावर एक गत वाजवायचे. मी तुम्हाला ही गत म्हणून दाखवतो, यानंतर आपण चित्रमयतेचा विचार करू. ही गत अशी आहे. दिंग दिंग तक दिंगन दिंगन तक धिंत्रिकड तकता गधिंता कड तकता धधिकत तिट धा त्रकधेत तगेन धा धिन्ना कत धिन्दिन्ना धिन्दिन्ना तिन्तिन्ना त्रक धिन्दिन्ना ना धिन्दिन्ना ना धिन्दिन्ना ना तिन्तिन्ना त्रक धिन्दिन्ना. श्रोते हो, आत्ता आपण ही गत ऐकली. या गतीत आपल्याला काय जाणवलं हे आपल्याला आता पटकन सांगता येणार नाही, कारण आपण तबल्यातले जाणकार नाही. परंतु मी जर तुम्हाला असं सांगितलं की या गतीचं नाव आहे उछल गेंद, यातून चेंडू उसळत असल्याचा प्रत्यय तुम्हाला येईल असं जर मी तुम्हाला सांगितलं, आणि ही जर गत परत म्हणून दाखवली, तर तुम्हाला खरंच प्रत्यय येतो की नाही तुम्ही बघाल. मी एकदा गत परत म्हणतो आणि याचं नाव आहे उछल गेंद. आता ह्या उछल गेंद नावामुळे तुम्हाला यातील चेंडू उसळण्याचा प्रत्यय जाणवतो की नाही ते तुम्ही बघायचंय. दिंग दिंग तक दिंगन दिंगन तक धिंद्रिकड तकता गदिंताकड तक धा धधिकत तिट धा त्रकधेत तगेन धा धिन्ना कत धिन्दिन्ना धिन्दिन्ना तिन्तिन्ना त्रक धिन्दिन्ना ना धिन्दिन्ना ना धिन्दिन्ना ना तिन्तिन्ना त्रक धिन्दिन्ना. म्हणूनच आपल्या लक्षात येतं की संगीत ऐकताना, ताल ऐकताना चित्रमयता ही खूप महत्वाची आहे. चित्रमयता हा त्यातला एक खूप महत्वाचा घटक आहे. या गतीला जेव्हा उछल गेंद हे नाव आहे असं आपल्याला कळलं, तेव्हा आपल्या समोर एक चित्र उभं राहिलं. यामुळेच संगीत ऐकताना त्यातील नाद ऐकण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी चित्रमयतेशी संबंधित आहे हे आपल्याला जाणवलं. चांगला संगीतकार शेवटी कुणाला म्हणतात? जो त्याच्या स्वरांमधून, तालांमधून एखाद्या चित्राचा अनुभव देऊ शकतो. आणि चांगला चित्रकार कोणाला म्हणतात? तर त्याच्या चित्रातून संगीत ऐकल्याचा अनुभव, नादाचा अनुभव दर्शकाला येतो, त्याला आपण चांगला चित्रकार म्हणतो. अर्थात ही एवढीच व्याख्या पुरेशी नाही, परंतु हा एक त्यातला भाग आहे. त्यामुळेच चित्रकला आणि संगीत या अतिशय पूरक अशा कला असल्याचं आपल्या लक्षात येतं. वेगवेगळ्या वाद्यातून निर्माण होणारे ध्वनी आणि त्यातून प्रतीत होणारी चित्रमयता आपण आता पाहू. संतूर, संतूर या वाद्यातून आपल्याला झऱ्याची झुळझुळ, पाण्याचा अवखळपणा हे सगळे नाद जाणवतात. शहनाईतून आपल्याला काही मंगल भावना जाणवतात, त्याच शहनाईतून अगदी करुणसुद्धा भावना आपल्याला जाणवतात. इथे आपल्याला स्वराकृतींमुळे हा फरक पडल्याचं लक्षात येतं. समजा तरत तरत तत तरत तरत तत तरत तरत तत अशा तऱ्हेने शहनाई वाजली, तर त्यातून एक मंगल मूड किंवा असं मंगल वातावरण प्रतीत होतं. परंतु हीच सनई जर तर अशा तऱ्हेने वाजली, लांबच लांब सूर काढून वाजली, तर आपल्याला दुःखी वातावरण प्रतीत होतं. यामुळे ह्यात स्वराकृती म्हणजे म्युझिकल फ्रेजेस यांचा सुद्धा तितकाच महत्त्वाचा पार्ट असतो, रोल असतो असं आपल्या लक्षात येतं. आज या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत युवा संगीतकार श्री कौशल इनामदार. श्री कौशल इनामदार यांचा थोडक्यात परिचय श्रोत्यांसाठी करून द्यावासा वाटतो. त्यांच्या शुभ्र कळ्या मुठभर आणि गर्द निळा गगन झुला या ध्वनिफिती प्रकाशित झालेल्या आहेत. नॉट ओनली मिसेस राऊत आणि कृष्णाकाठची मीरा हे चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. त्यांना 2000 सालचा केशवराव भोळे पुरस्कार आणि 2001 सालचा इंद्रधनु पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय त्यांनी भटकंती, 4 दिवस सासूचे, 405 आनंदवन या सिरियल्ससाठी संगीत केलेले आहे. आतिश, साया, तितलिया आणि मेरे अपने या हिंदी मालिकांसाठी त्यांनी संगीत केलेलं आहे. आणि मिस वर्ल्ड या अतिशय आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धेचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या मिस वर्ल्डच्या ऑफिशियल सीडी रॉम्ससाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं होतं. नमस्कार कौशल.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम आम्हाला असं सांग की वाद्यांच्या नैसर्गिक ध्वनींमधून काही विशिष्ट प्रतिमा, काही विशिष्ट मूड आपल्याला जाणवतो आणि त्यातून श्रोत्याला एक चित्रमयता प्रतीत होत असते, तर या संदर्भात तू आम्हाला काय सांगशील?
1: या संदर्भात सांगायचं असं की आत्ता तू नैसर्गिक या शब्दाचा वापर केलास की वाद्यातनं नैसर्गिकरित्या एक मूड किंवा एक इमोशन किंवा एक विशिष्ट प्रकारचं चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. त्याचं मुख्य कारण असं आहे की त्याचं मुख्य कारण असोसिएशन हे आहे की आपण एका ठराविक वाद्याचा ठराविक वातावरणात ते वाद्य ऐकलं असतं किंवा त्याचा वापर मुख्यत्वे त्या वातावरणात झालेला असतो.
0: उदाहरणार्थ
1: पखवाज आणि भक्ती संगीत याचं एक असोसिएशन आहे.
0: बरोबर.
1: पखवाज वाजला की तुमच्या मनात भक्ती संगीत म्हणजे याचं एक भक्तीचा एक मूड तो मनात येतो. सनई आणि लग्न, बासरी आणि शेत, बासरी आणि कृष्ण, सतार, वीणा असं म्हटलं की दरबार, असा वेगवेगळ्या सॅक्सोफोन म्हटलं की सेन्शुअलिटी, गिटार म्हटलं की रोमॅन्स, तर असा वेगवेगळा मूडशी आपणच ह्या असोसिएशन्स वर्षानुवर्ष करत गेलेलो आहे आणि या कंडिशनिंग मधनं आपल्या त्या वाद्याची म्हणून एक प्रतिमा आणि त्या वाद्याच्या ध्वनीमधनं निर्माण होणाऱ्या काही ठराविक प्रतिमा आहेतच ज्याला कधी कधी बगल दिली जाऊ शकते किंवा मुद्दामहून विरुद्धार्थी त्याच्यातनं मूड निर्माण करायला त्या ठराविक वाद्याचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी याच्यामध्ये सनईचा वापर हा एक परस्पर विरोधी मूड निर्माण करण्यासाठी म्हणून सनईचा वापर केलेला आहे.
0: वा.
1: जे मंगल नाही ते दाखवण्यासाठी सनईचा वापर केलेला आहे.
0: वा.
1: तर असा या असोसिएशन्सचा फायदा घेऊन मूड तोडण्यासाठी वापर करता येतो.

कौशल, आम्हाला असं सांग की द्रुतलय, मध्यलय आणि ठायलय किंवा यांचं मिश्रण हे नेमक्या कशा प्रकारची चित्रमयता

0: जी येते. आणि किंवा, आता किंवा या शब्दातला काही चित्र नाहीये, पण किंवा हा शब्द उच्चारल्यावर मनात एक चित्र उभं राहतं.
1: बर.
0: आणि तो म्हणला होता की ह्या ज्या इमेजेस आहेत याच्या, नाही, किंवा, कधी कधी, परत, तर ह्या इमेजेस मी माझ्या मनात जपून ठेवलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग करून मी चित्रपट बनवतो. तर जी चित्रमयता असते त्याच्यात आपण बघायला पाहिजे की त्याच्यात दोन भाग असतात, की एक म्हणजे नुसतं एक, आता उदाहरणार्थ तू मगाशी बोलताना ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा हा उल्लेख केलास, तर त्याच्यात बासरीने भ्रमर दाखवलेला आहे. तर हे एक ढोबळ प्रमाणाने चित्र उभं राहिलंय, बरोबर, की भ्रमराचं चित्र, एकदम भ्रमराची

0: हा त्याच्या भावनेला हात घालणं ह्या त्या चित्रमयतेचा विशेष उपयोग आहे.
1: खरं
0: नुसतंच चित्र उभं करणं हे महत्वाचं नाही, पण त्या चित्राच्या मागे जो आत्मा आहे त्याच्या मागे जी एक भावना आहे त्या भावनेचं रिक्रिएशन करू शकतो का आपण, तर हे संगीतकाराला किंवा गायकाला हे त्याचं मुख्य उद्दिष्ट असतं गाण्यातनं चित्र निर्माण करायचं. उदाहरणार्थ तुम्ही रोज घराकडून ऑफिसला जाताना एक झाड बघता, तरीही तुम्हाला ते झाड रोज वेगळं दिसतं का? कारण ते झाड बघताना तुमची दरवेळी मनस्थिती वेगळी असते. मग अचानक 20 वर्षांनी तुम्ही अशा पुन्हा ठिकाणी येता आणि 20 वर्षांनी ते तुम्ही झाड परत पाहिलं की तुम्हाला त्या झाडाचं जे अपिअरन्स आहे, जो ते चित्र आहे त्या झाडाचं, किंवा त्या झाडाचं तुम्हाला कोणीतरी चित्र काढून दाखवलं, तर तुम्ही त्या झाडाचं असोसिएशन तुमच्या त्या काळातल्या मनस्थितीशी लगेच लावता. तसंच या सुरांचं आहे की एखादं गाणं तुम्ही उदाहरणार्थ बालपणी ऐकलं असतं आणि मग त्याच पद्धतीचे सूर समजा तुम्ही दुसऱ्या गाण्यात काही वर्षांनी वापरलेत तर तुम्हाला बालपणीची आठवण होते. ते गाणं कुठल्याही विषयावरचं असेल
1: बरं,
0: तर चित्रमयता ही खूप रिलेटिव्ह अशी टर्म आहे.
1: कौशल, आम्हाला असं सांग की स्वरांना भौतिक आकार नाही, स्वर हे अमूर्त आहेत, तर अशा अमूर्त स्वरांमधून एखादी मूर्त गोष्ट साकार करणे ही घटना बऱ्याच वेळा संगीताच्या बाबतीत होते की अमूर्त अशा स्वरातून आपण आनंद दुःख या अमूर्त भावनाही साकार करत असतो आणि मूर्त भावना म्हणजे बाळाचं धावणं किंवा एखादा झरा वाहतो आहे ह्या निसर्गातल्या एखाद्या घटनेचा पुनप्रत्यय किंवा विजा कडकडत आहेत, पाऊस पडतोय, तर ह्या निसर्गातल्या घटनांचं आपण साकार करणं हे स्वरातून दाखवत असतो म्हणजे संगीतकार दाखवत असतो. यापेक्षा काही वेगळा हेतू संगीतकाराचा असू शकतो का?
0: हा, कधी कधी त्या मूर्त गोष्टींच्या मागे जी अमूर्तता आहे ती दाखवण्याचा सुद्धा संगीतकाराचा हेतू असू शकतो. हा, आता उदाहरणार्थ ग्रेसांची कविता आहे की तू मला कुशीला घ्यावे अंधार हळू ढवळावा. आता जे लहान मूल ज्या अंधाराला घाबरतं तोच अंधार आहे का? हा नाही. तर अंधार म्हटल्यावर सुद्धा तुझ्या मनात एक वातावरण जे निर्माण होतं ना, त्या अंधारात बद्दल आपण बोलतोय. आता हे शब्दामध्ये अंधार हळू ढवळावा म्हटल्यावर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा अंधार येतो. कधी कधी तो लिटरल अंधार नसतो सुद्धा,
1: एखादी परिस्थिती असू शकते, एखादी घटना असू शकते,
0: काही असू शकतं. त्याच्या पुढे ग्रेस असं म्हणतात की तू मला कुशीला घ्यावे अंधार हळू ढवळावा संन्यस्त सुखाच्या काठी वळिवाचा पाऊस यावा.

0: आता हा संन्यस्त सुखाचा काठ, तर हा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर फक्त नदीचा काठ येईल का?
1: नाही.
0: तर नाही. तुमच्या डोळ्यासमोर कदाचित नदीचा काठ येईल आणि त्याच्या पलीकडे अख्खं वातावरण आणि त्या वातावरणातली तुमची मनस्थिती ही सुद्धा तुम्हाला एकाच वेळी जाणवते. त्यामुळे ती अख्खी रेप्लिकेट करायची किंवा ती उभी करायची, तर त्याच्यासाठी संगीताचा वापर होऊ शकतो. म्हणजे

0: ಕರಹಳು ಢವಳಾವಾ ಸನ್ಯಸ್ತ ಸುಖಾಚಾ ಕಾಠಿ.
1: तर हा आता आपण जो गंधारावर थांबलो तर हा तो संन्यस्त सुखाचा काठ ही जी माझ्या मनात एक प्रतिमा आणि माझी जी मनस्थिती होते ही चाल करताना ती मी या गंधारावर थांबून दाखवलेली आहे. त्यामुळे फक्त हे काय काठाचं मूर्त स्वरूप नाही गेलं मी, त्याच्यात एक ठराविक वातावरण पोचवण्याचा एक वातावरण सांगण्याचा प्रयत्न मी केलेला
2: आहे. वा कौशल, आम्हाला असं सांग की कुठलंही चित्र उभं न करता फक्त संगीत म्हणून जेव्हा श्रोता दाद देतो तेव्हा त्यामागे कोणती प्रमुख कारणं असतात? म्हणजे उदाहरणार्थ आता कुठलंही चित्र व्यक्त झालेलं नाहीये स्वरातून, की पाऊस पडणे, ढगांचा गडगडाट, असं कुठलंही चित्र व्यक्त होत नाहीये, पण तरीही श्रोता जेव्हा संगीत म्हणून एखादी दाद देतो तेव्हा त्याच्या मागचं तर्कशास्त्र काय असतं दाद देण्यामागे?
1: या इथे कसं आहे की जेव्हा श्रोता फक्त संगीत म्हणून दाद देतो तेव्हा पुन्हा तो काही संस्कारांना दाद देत असतो. म्हणजे यमन समजा गायक गातोय तर त्या यमन मधलं सौंदर्य स्थळ काय आहे तर या सौंदर्य स्थळाला तो दाद देत असतो, सांगीतिक सौंदर्य स्थळाला. किंवा कधी कधी ते संस्कार त्यांना एक छेद देऊन कलाकार आणखीन काहीतरी वेगळं मांडतो तर त्यालाही तो ती दाद देत दिली असते. तर प्रत्येक वेळी संगीतातनं चित्रच उभं राहतं आणि ते चित्रच तुम्हाला काहीतरी सांगतं असं नाहीये. कधी कधी प्रतिभावान कलाकार हा जो गाणं म्हणून आपल्या मनात त्याची एक प्रतिमा उभी राहण्यापर्यंतचा जो वेळ असतो ही सगळी मधली प्रोसेस गाळून प्रतिभावान कलाकार थेट हृदयाला हात घालतो. तर तेव्हा मध्ये चित्र ते येण्यासाठी वगैरे वेळच मिळत नाही आणि ती डायरेक्ट ती जागा किंवा ती हरकत हीच आपल्याला अपील करून जाते. तर ती दात त्यालाही असते, ती दात प्रतिभेलाही असते.
2: कौशल, आम्हाला असं सांग की शब्दातून कवीने एखादं जर चित्र पूर्णतः साकार केलं असेल तर चाल लावताना मग संगीतकाराने स्वरातून ते चित्र परत सांगीतिक दृष्ट्या उभं करणं आवश्यक आहे का? आणि आवश्यक जर नसेल तर अशा कवितेला चाल लावताना संगीतकाराने समर्पक चाल देण्याचं प्रयोजन काय?
1: हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रथम असं मला तुला सांगावंसं वाटेल की सगळ्या कला या गोष्टीची गंमत किंवा त्यातली जी मजा आहे किंवा त्यातली जी कळ आहे ती ही आहे की पूर्णत्व असं काही नाही आहे.
2: बर,
1: उदाहरणार्थ आत्ताचीच आपण जी घेतली कविता की अंधार हळू ढवळावा, तर यातला अंधार किती प्रकारचा असू शकतो. त्यामुळे पूर्ण काही कवीने सांगितलेलं आहे असं बऱ्याचदा म्हणता येत नाही, पण तरीही तो म्हणतोच तसं की एखादं चित्र साकार गेलं असेल तर पुन्हा तेच संगीतकाराने सांगणं आवश्यक आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे.
2: अच्छा,
1: हा
2: हा थोडासा शब्द प्रधान गायकीच्या विरोधातला मुद्दा मला वाटतोय, पण तरी तो महत्वाचा आहे.
1: हा म्हणजे शब्द प्रधान गायकी हे एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. हा याच्या विरोधातला नाहीये हा मुद्दा, पण त्याला एक थोडासा छेद देणारा आहे या अर्थाने की चित्र काढलं बदकाचं तर खाली हे बदक आहे लिहिण्याची आवश्यकता आहे का पुन्हा तेच सांगण्याची? मग त्याच्यात ती कारकुनी आहे, ती कला नाही आहे. ते कितीही सुंदर अक्षरात लिहिलं असेल तरीही
2: शब्दार्थ समजावून देणं इतकाच अर्थ संगीतकाराकडून तुला अभिप्रेत नाहीये.
1: कारण मुळातच तुम्हाला ती कविता समजावून द्यायची नाहीये. एका कलाकाराने ती कविता लिहिली आहे त्याच्याबद्दल दुसरा कलाकार जो एक संगीतकार आहे सांगणं आहे त्या कवितेबद्दल,
2: त्याचं इंटरप्रिटेशन.
1: त्याचं इंटरप्रिटेशन आहे, ती एक कलात्मक देवाणघेवाण आहे, ती एक कलात्मक चर्चा आहे ज्याच्यात शब्द फक्त वापरले गेले नाही.
2: ते भाष्यच आहे,
1: ते त्या कलेवरचं भाष्य आहे, त्यामुळे तेच पुन्हा सांगण्यात काही हशील नाही. आणि याच्यात बहुतेक वेळा संगीत हे कवितेचं जे रीडिंग बिटवीन द लाईन्स अशी जी इंग्रजीत फ्रेज आहे ते संगीत करत असत, की ते कायम जे ओळीतला मध्ये जो अर्थ आहे, जो अभिप्रेत अर्थ आहे, तो सतत सांगण्याचा किंवा त्याच्यातनं बाहेर काढायचा. आज वेळीच कशी सांज झाली नावाची एक कविता आहे शांताबाईंची. ती कविता आहे, आज वेळीच कशी सांज झाली, मावळला सूर्य नाही, लांबल्या न सावल्याही, कशी आधीच पश्चिमा साजल्याली. किनाऱ्याचे माझे मन जपे ओली आठवण, कानावर समुद्राची गाज आली. तर शांताबाईंना याच्यात अभिप्रेत अर्थ किंवा त्यांच्या मनात असं होतं की ही एक नववधू हे गाणं म्हणते, तिच्या दृष्टिकोनातनं हे गाणं. आणि माझ्या मनात एक तरुण विधवा, किनाऱ्याचे माझे मन जपे ओली आठवण, कानावर समुद्राची गाज आली. तर याच्यात आठवण होऊन गेलेलं आणि ओली आठवण जी फ्रेश आहे, त्यामुळे मी चाल बांधताना माझ्या मनात एक विशिष्ट वातावरण, एक त्या प्रोटॅगॉनिस्टची एक विशिष्ट मनस्थिती अशी माझ्या डोळ्यात होती. त्यांच्या मनात वेगळं काहीतरी होतं, पण हे दोन्ही जस्टिफायबल आहे.
2: या कोणातूनही ते हा जस्टिफाईड आहे, त्याचं कॅरेक्टर तू वेगळं कल्पना केल्यामुळे. कौशल, आज तू इथे आलास त्याबद्दल आकाशवाणीतर्फे तुझे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.

आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सुगम रियाज या कार्यक्रमालिकेचा भाग 17. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

खुश होते हो। स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

कुंकवाचा टिळा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता तुषार मंगेशकर आणि सहकार यांच्या स्वरात. जगदीश खेपूडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं बाळ पोळसुले यांनी.

बबन या चित्रपटातील गीतं पण ऐकत होतात. सुहास मुंडे यांचं हे गीत, स्वर आणि संगीत होतं ओंकार स्वरूपी यांचं. आता ऐकूया निळकंठ मास्तर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र आहिरे यांचं गीत, संगीतकार अजय अतुल.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जयेश खरे आणि मयूर सुकवे आणि सहकारीने गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते अजय अतुल. आता या कार्यक्रमातील शेवटचं गीत होत्या फरीद शबरी आणि अवधूत गुप्ते आणि सहकारी यांनी गायलेलं मोरया या चित्रपटातील गीत आपण ऐकूया. संदीप खरे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे मिथिलेश पाटणकर यांनी.

या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1 वाजून 1 मिनिट होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम नाद ब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात रामकृष्ण दास यांचं गायन. ऐकूया राग चंद्रनंदन. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहे चंद्रनंदन नाव ज्योती. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहे वेणू बजाए मनमोहन. तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची. हार्मोनियम साथ केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया रामकृष्णदास यांचं गायन.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रामकृष्ण दास यांचं गायन. आपण ऐकलात राग चंद्रनंदन. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. मध्यरात्रीचे 1:30 होत आहे. सादर करत आहोत मालिका विशेष लावण्यरंग या कार्यक्रमालिकेचा भाग 80 आज आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। तमाशातली शिलकार म्हणण्याची किंवा टाकणीची लावणी म्हणण्याची पद्धत त्यामुळंच गोंधळ गीतातून आली असावी असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे उत्स्फूर्तपणे संवाद बोलण्याची पद्धत देखील तमाशा कलावंतांनी गोंधळातूनच घेतली असावी, कारण गोंधळाचे जसे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात। पूर्वरंगामध्ये गण आणि देवीची विविध प्रकारची गाणी गायली जातात, तर उत्तररंगामध्ये लोकांच्या करमणुकीसाठी एखादं आख्यान लावलं जातं। त्याचप्रमाणे तमाशेमध्येही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत। तमाशा हा करमणुकीचा कला प्रकार आहे, म्हणूनच पूर्वार्धात आणि उत्तरार्धात लोकरंजनावरच भर दिला जातो। पहिल्या भागामध्ये गण, गवळण, रंगबाजी, बतावणी, लावणी असे कला प्रकार सादर केले जातात आणि उत्तरार्धामध्ये वग लावला जातो। चला आणखीन एक ढंगदार लावणी ऐकूया। वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये बाबासाहेब चौदागरांची रचना संगीतबद्ध केली आहे नंदू होनप यांनी।

पलटा चढ़का धरू कशाला मी

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण टाकणीच्या लावणीबद्दल बोलतोय. आपण आतापर्यंत गोंधळगीत आणि तमाशा यातला फरक जाणून घेतला, अर्थात या दोन्हीमध्ये किती साम्य आहे हेच जाणून घेतलं.

गीतामध्ये जसं संगीत संवाद आणि नाट्य तसंच तमाशात देखील आहे. पेशवे काळातील तमाशामध्ये वग नव्हता असं सांगितलं जातं, म्हणजे अनेक तमाशा अभ्यासकांचं तसं म्हणणं आहे. पण त्या काळामध्ये तमाशामध्ये वग असावा असं म्हणण्याला काही गोष्टींचा आधार देखील आहे, कारण त्यावेळेला नाचा, सोंगाड्या, सरदार हे अभिनय करून लावण्या सादर करत होते. मग शाहिरांनी लिहिलेल्या कथात्मक लावण्या आल्या. अभिनय न सादर करता त्या कशा केल्या जात असणार हाही प्रश्नच आहे ना. आज ज्याप्रमाणे रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य करून वग सादर केला जातो, तसाच त्या काळी देखील वग सादर केला जात नसेल पण वग सादर केला जात नव्हता असं म्हणता येणार नाही. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असू शकेल. सातू यांनी आपला तमाशाचा फड 1867 सुरू केला अशी नोंद आहे. तो खूप जुना काळ होता. त्या काळामध्ये केशभूषा, वेशभूषा किंवा रंगभूषा नव्हती. अंगावरच्या कपड्यानिशीच वग सादर केला जात होता. नायकाच्या तोंडाला विभूती लावलेली असायची. खलनायकी पात्र मात्र भेसूर आणि भयानक दिसावं म्हणून त्याच्या तोंडाला तव्याची काजळी फासलेली असायची, काठीची तलवार केलेली असायची आणि तुणतुण्याची बंदूक केलेली असायची. वग सुरू होण्यापूर्वी हलगी ढोलकीचा मोहरा वाजवला जायचा आणि शिलकारातून वगामध्ये काय घडणार आहे याची कल्पना दिली जायची आणि मग प्रत्यक्ष वगाला सुरुवात व्हायची. वगाचं पद्यामध्ये गायन केलं जायचं, त्यानुसार पात्र पुढे यायची आणि आपापले संवाद म्हणायची. डफावर थाप मारेत सातू मोठमोठ्या आवेशानं म्हणायचा, भगवा झेंडा फडकत आला, हर हर हर हर महादेव बोला, सिंहगडी तानाजी लढला, गड जिंकून स्वर्गी गेला. अशा पद्धतीनं अगदी सुरुवातीच्या काळात वग सादर केला जायचा. याबद्दल आणखीन बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. यानंतरची लावणी देखील वैशाली सामंत यांनीच गायलेली आहे. बाबासाहेब जवदागरांचीच रचना आहे आणि संगीतही नंदू होनप यांचंच आहे.

सातू यांचा तमाशा 1867 मध्ये कसा होता त्याची एक झलक सध्या आपण बघतो आहोत, किंवा त्याच्याबद्दलची माहिती सध्या आपण जाणून घेत आहोत. ही माहिती सोपान हरिभाऊ खुडे यांनी त्यांच्या लावणी रंग आणि रूप या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्या काळामध्ये रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा नसल्यामुळं नेहमीच्या कपड्यामध्येच वग सादर केला जायचा. दोघंजण समोरासमोर उभे राहून जोरजोरात संवाद म्हणायचे, नंतर दोघांमध्ये लढाई व्हायची, मग तानाजी मरून पडायचा, पुन्हा हिरू गळ्यात ढोलकी वाजवायचा आणि वगाच्या पुढचा भाग म्हणायचा, तोही पद्यामध्येच. 80 वर्षाचा शेलार मामा धावून तिथं आला, उदय भानूला समोर पाहताच रागानं लाल झाला. आणि मग झांज वाजवणारा शेलार मामा व्हायचा, उदय भानूबरोबर लढाई करायचा, त्याला ठार मारायचा, आणि अशा प्रकारे गद्यात आणि पद्यात वग सादर केला जायचा. लोक तल्लीन होऊन बघतही बसायचे. हळूहळू त्याचा विकास होत गेला आणि सातू हिरूच्या तमाशातील वगाचं सादरीकरण पाहिल्यानंतर त्याचं मूळ बीज कुठंतरी असलं पाहिजे आणि त्याचं मूळ पेशवे काळातील शाहिरांच्या कथात्मक लावण्यांमध्ये आहे असं म्हटलं जातं. चला आणखीन एक लावणी ऐकूया.

आत्ता जी लावणी आपण ऐकली ती उत्तरा केळकर यांनी गायली होती. कुमार धनावडे यांची रचना संगीतबद्ध केली होती अभिजित राणे यांनी. शोधे हो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण टाकणीची लावणी कशी असते किंवा टाकणीची लावणी आणि तमाशा कसा असतो, तमाशा आणि गोंधळ गीतं यातलं साम्य काय होतं आणि थोडाफार लावणीचा इतिहास बघितला. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आजच्या कार्यक्रमाची सांगता अपर्णा मयेकर यांनी गायलेल्या कुमार धनावडे यांच्या गीतानं करूया. संगीतकार अभिजित राणे.

0: बरे तर श्रोते हो, आजचा आपला कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग.

मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात लावण्यरंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 80. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे

0: पार्टनर फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केलं पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: चालणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

मदर अथेसेट 1-2 वाजता आहे. सादर करत आहोत कामगार सभा ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

0: आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. रमेश शिंदे हे यंत्रचालक म्हणून महावितरण छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत.
1: आपला भारत देश हा उत्सव आणि सणांच्या विविधतेने नटलेला समृद्ध असा देश आहे. आपल्या कृषी प्रधान देशात संपूर्ण वर्षभर जे काही सण उत्सव साजरे केले जातात ते सण सगळे शेतीमातीशी आणि लोकसंस्कृतीशी निगडीत आहेत. प्रत्येक सण हा विशिष्ट सामाजिक संदेश देत असतो. जगाच्या पाठीवर आपली भारतीय संस्कृती सर्वोत्कृष्ट असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भारतीय नागरिक आपलं वेगळेपण टिकवून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी सांस्कृतिक ओळख सातत्याने दिमाखात मिरवत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा खरा परिचय आपल्याला वेगवेगळ्या लोकपरंपरा सण उत्सवातून होत असतो. ज्याप्रमाणे आपले थोर समाज सुधारक क्रांतिकारक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी समाजाला नेहमीच प्रेरित करत असतात, राष्ट्राला दिशा दाखवत असतात, तशीच ऊर्जा देणारे भारतातले पारंपरिक उत्सव हे ऋतू आणि निसर्गाशी थेट जोडलेले आहे. जसे आपण आपले राष्ट्रीय सण आपण देशभर मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो, त्यामागे आपले राष्ट्रप्रेम असते, राष्ट्रपुरुषांविषयी आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत असतो. यातूनच आपण भावी पिढीला त्याग बलिदान जबाबदारी कर्तव्याची जाणीव करून त्यांच्यात स्वातंत्र्य समता बंधुता रुजवण्याचे संस्कार करण्याचे काम करत असतो. सार्वजनिक राष्ट्रीय भावना मजबूत होऊन देशाने प्रगती साधावी म्हणून आपले राष्ट्रीय सण जसे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत संघभावना परस्परांवरील विश्वास प्रेम कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी तसेच दैनंदिन कामाच्या व्यापातून काही वेळासाठी निवांत होऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याकरिता विविध सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने देशभर साजरे केले जातात. आज काही महत्वाच्या सणांच्या

माध्यमातून आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव एका चांगल्या विधायक उद्देशाने देशभक्तीच्या भावनेने आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून 1893-94 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणेश भक्तीच्या माध्यमातून लोकांची सार्वजनिक कार्यक्रमाशी सांगड घालत भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा खूपच चांगला वापर केला गेला. यातूनच तरुणांचा देशाप्रती विश्वास, प्रेम, करुणा निर्माण होत गेली. परिणामी राष्ट्रसेवा, देशभक्ती, समाजसेवा यात वाढच होत गेली आणि इंग्रजांच्या जुलमी हुकुमशाही राजवटीला प्रखर विरोध करणाऱ्या निदड्या छातीच्या तरुण मुलामुलींची देशभक्त पिढी तयार झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेणारे युवक जसे तयार झाले, त्याचप्रमाणे विविध प्रबोधनपर जागृतीचे कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येऊ लागले. यातून अंधश्रद्धा, बुआबाजी, व्यसनमुक्ती, शिक्षण, निसर्ग संवर्धन, सामाजिक एकता, बंधुभाव निर्माण होऊन सशक्त वैचारिक समाजमन घडत गेले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सार्वजनिक गणेश उत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच राहिले आहे. मेळा हा गणेश उत्सवामधील लोककलेचा उत्तम नमुना होता. त्यातील विविध कलाकार विविध कला प्रकारातून समाजातील बदल घटना मनोरंजनाच्या माध्यमातून मांडायचे. महत्वाचा विषय निवडून लोकोपयोगी जागृती करणारे कार्यक्रम सादर केले जायचे. पुढे यातूनच मोठे नामवंत कलाकार घडल्याचा इतिहास आहे. उपलब्ध साधन सामग्री घेऊन चालू घडामोडीवर गाणी, बतावणी, प्रहसन, एकांकिका असा भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केल्या जायचे. आज आपल्याकडे अनेक बहुविधी पर्याय उपलब्ध आहेत. त्या काळी मेळ्याने केलेली सांस्कृतिक मशागत खूपच परिणाम करणारी आहे, परिवर्तन करणारी ठरलेली आहे. त्यातून झालेले समाज जागृतीचे कार्य कधीही विसरता येणार नाही. उत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून विद्यार्थी मुला मुलींसाठी तसेच महिलांकरिता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. एखादी चांगली मुलगी रांगोळी काढायची, एखादा चांगला मुलगा उत्तम चित्र काढायचा. मंडळाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचे आणि मग पुढे हेच विद्यार्थी महाविद्यालयात मोठ्या स्पर्धा गाजवत गणेश उत्सवातून खऱ्या उद्देशाला अनुसरून प्रबोधन जनजागृती करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. कारण आज जरी आपला देश स्वतंत्र असला, प्रगती करत असला, तरी सामाजिक समस्या काही कमी झाल्या नाहीत. त्यामुळे उत्सवातून केवळ मूर्तीची उंची कोणाची मोठी यापेक्षा पर्यावरणपूरक निसर्गाचे संवर्धन करणारा प्रदूषण विरहित निर्व्यसनी तरुणांची संख्या वाढवून या उत्सवाची विधायक उंची वाढावी आणि हा उत्सव अधिक चांगला कसा साजरा करता येऊ शकतो याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचे, बाप्पाची मिरवणूक कर्णकर्कश डीजे वाजवून नव्हे तर टाळ मृदंगात ढोल ताशाच्या गजरात काढली तर अधिकच आनंददायक असेल. 9-10 दिवसात आपण लोकोपयोगी कार्यक्रम राबवून समाज राष्ट्र घडवण्यासाठी, आपसातील बंधुभाव वाढवण्यासाठी, माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक हिताचा विचार करून लोकोपयोगी उपक्रम राबवले तर आजही तत्कालीन गणेश उत्सवाचे महत्व अबाधित राहील. ज्या उद्देशासाठी गणेश उत्सव सुरू केला त्याच उद्देशाची वाटचाल, त्याची उपयुक्तता कालसंगत टिकून राहील. आणि याच दरम्यान 3 दिवसासाठी आपल्याकडे गौरी येतात, जिला आपण महालक्ष्मी म्हणतो. वेगवेगळ्या प्रांतात त्याचे आगमन होते. महाराष्ट्रात खास करून गौरीचा उत्सव महिला खूप आनंदाने उत्साहाने घराघरात साजरा करतात. यात देखील सजावट असते, देखावे असतात, यातून सामाजिक संदेश दिला जातो. आपल्या प्रत्येक सणात प्रेम आणि बंधुता सामावलेली असते. समानता, एकता, आनंद, निसर्गाप्रती कृतज्ञता, आंतरिक शुद्धी आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेले सण आम्हा भारतीयांना उज्ज्वल भविष्याकरिता कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्र आहेत. सण उत्सव हे उत्कटतेने आणि उत्साहाने साजरे करणे ही मानवी मनाची तसेच समाजाची एक सांस्कृतिक भूक आहे. ही गरज आपण पूर्ण करण्याने मानवाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाला एक प्रकारची आनंदमय परिपूर्णता येत असते. सणाच्या माध्यमातून व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून बाहेर पडून कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची, भेटण्याची नामी संधी मिळत असते. माणसाने जसा प्रत्येक क्षण भरभरून जगले पाहिजे तसेच आपले सण उत्सव आनंदाने साजरे करून एकात्मता, बंधुता वृद्धिंगत करत सणामधील सकारात्मक बाजू ओळखून मानवता रुजवण्याचे प्रयत्न करत राहिले पाहिजे. गुढीपाडवा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्ताचा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. महाराष्ट्रातील निसर्ग चक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे 2 महिने वसंत ऋतूचे मानले जातात. शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना
चैत्रामध्ये म्हणजे वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात चैत्र पालवी

असेही म्हटल्या जाते. या दिवशी कच्च्या कैरीचे पणेही बनवले जाते. कडू, आंबट, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात समाविष्ट केल्या जातात. म्हणजेच या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चवींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख दुःख या प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे असे वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुचवण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवामुळे घडते. तसेच मनुष्य जीवनामध्ये अनेक संकटे चढ उतार येतात, म्हणून कडू घोट पिऊन नवीन गोडवा निर्माण करण्याचा संकेत म्हणजेच गुढीपाडवा हा सण होय. आजही या दिवसाचे महत्व जाणून नवतरुण पिढीने परंपरा म्हणून नव्हे तर त्या मागील विज्ञान सामाजिक अर्थ हे समजून घेत गुढीपाडवा सण साजरा केल्यास आनंद द्विगुणितच होईल. नागपंचमी. श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी सण साजरा केला जातो. आपण नेहमी छायाचित्रात किंवा चित्रपटात महादेवाच्या गळ्याभोवती नाग बघतो. पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याकरिता केसांच्या जटामध्ये गंगेचे पाणी सामावलेले दिसते. त्यासोबत शंकराचे वाहन नंदी सुद्धा असते. हे सगळे कष्टकरी वर्गाशी, शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याशी संबंधित आहे. पाणी आणि बैल ही शेतीची मुख्य गरज आहे. साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे, कारण तो अन्नधान्याची नासाडी करणारे उंदीर भक्ष्य करत असतो. म्हणून साप हा जसा शेतकऱ्याचा जवळचा मित्र आहे, तसेच त्याचे पर्यावरणाला देखील मदतच होते. या निमित्ताने घराघरात प्रतिकात्मक नागाचे पूजन केले जाते. प्रत्यक्ष वारुळावर जाऊनही पूजन केले जाते. पूर्वी या सणाच्या निमित्ताने सासरवाशीन मुली माहेरी येत असत. त्यांच्यासाठी झोके बांधले जात. त्यावर बसून त्या विविध गाणी म्हणून माहेर सुख अनुभवत असे. सलग सखे वारुळा लाग, सलग सखे वारुळा लाग, नागोबाला फुल वाहू, लाल मनी माथी लेऊ ग, औक्ष मागू कुंकवाला, बाई कुंकवाला ग, बाई कुंकवाला ग. याचप्रमाणे प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्या मुलाजवळ आलेल्या नागोबाला चावा घेऊ नको म्हणताना अगदी मानवी पातळीवर जाऊन भावनिक विनवणी करतात. हात जोडते नागोबा, माझं वाचव रे तान, अरे नको देऊ डंख, तुले शंकराची आण. काही परंपरा, सण, उत्सव साजरे करताना जशी कृतज्ञता आणि लोकभावना महत्वाची आहे, त्याहून अधिक सत्य आणि विज्ञान जास्त महत्वाचे आहे. याच दिवशी जर आपण विविध सापांच्या जातीविषयी जाणून घेतले, अभ्यास केला, तर आपल्याला सरपटणाऱ्या इतरही प्राण्याविषयी ओळख होईल. शिवाय कुणाला कधी सर्पदंश झाला तर तो साप विषारी आहे की बिनविषारी आहे याचीही खात्री होण्यास आणि त्यावर उपचार करण्यास मदत होईल. पारंपरिक सणाला आधुनिक विचारांची जोड दिली तर उत्सवातील विकृती दूर होऊन आनंदाचीच निर्मिती होईल. आजच्या पिढीला केवळ परंपरा म्हणून नाही तर लोकसंस्कृतीचा परिचय करणे तसेच वर्तमानाची सांगड घालून हा वारसा हस्तांतरित व्हावा म्हणून प्रयत्न करणेही गरजेचे आहे. रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे स्वरूप मानले असून ती भगवंताची उत्कृष्ट कलाकृती म्हणून गणल्या गेली आहे. जसे आपल्याला कृष्ण द्रौपदीचे बहीण भावाचे पवित्र नाते सर्वज्ञात आहे, त्याचप्रमाणे चित्तोडगडची राणी कर्णावतीने बहादूरशाह यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवल्याची एक कथा सांगितल्या जाते. म्हणजे जाती धर्माच्या पुढे जाऊन हा सण साजरा करण्याचे उदाहरण आहे. एकत्र लहान मोठे झालेले भाऊ बहीण यांच्या बालपणाच्या अनेक आठवणी असतात, पण लग्नानंतर सासरी जाणाऱ्या बहिणीचे आपल्या भावाशी जिव्हाळ्याचे नाते तसेच टिकून राहावे, निकोप राहावे असे तिला कायम वाटत राहते. म्हणून बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेमाचा पवित्र धागा आपल्या प्रिय भावाच्या हातात बांधते. तो पवित्र धागा हा मग शील, स्नेह, पावित्र्य आणि पुरुषार्थाचे बंधन बनतो. बहीण आपल्या भावाकडून तिच्या रक्षणाचे वचन घेते. नात्याची वीण अशीच घट्ट राहू दे म्हणून प्रार्थना करते. भाऊ आणि बहीण यांच्या नात्याला, प्रेमाला दृढ करणारा उत्सव आहे. धावपळीच्या जीवनात नात्यात कटुता निर्माण होणे साहजिक असले तरी नात्यातील दुरावा नाहीसा करण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य हे नाते पूर्ववत करण्याची खूपच चांगली संधी आहे. केवळ आपल्याच बहिणीविषयी प्रेम आदर व्यक्त न करता ते सार्वजनिक वर्तन व्हावे हीच या सणाची शिकवण आहे. घटस्थापना. यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रे तास्तु न पूजन्ते सर्वास्त तात्र फला क्रिया. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते, त्यांचा सन्मान केला जातो, तिथे देवांचा सहवास असतो. परंतु जेथे त्यांचा सन्मान केला जात नाही, तेथे केलेले सर्व कार्य आणि प्रयत्न हे व्यर्थ जातात. अशा प्रकारे भारतीय स्त्रीला संस्कृतीने खूप महान असा सन्मान दिलेला आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीला अत्यंत सन्मानाने वागणूक देण्याची शिकवण दिलेली आहे. आपल्याला त्याचे कदापि विस्मरण होऊ नये म्हणून भूमी आणि माता या दोघींच्या ठाई असलेली सर्जनशीलतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नवरात्र उत्सव
म्हणजेच घटस्थापना आपण स्वीकारली आहे. हा सण केवळ दांडिया खेळून आनंद घेण्यासाठीच नाही, तर समस्त महिलांविषयी आदरभाव वृद्धिंगत करण्याचा हा क्षण आहे.

दिवस नारीचा सन्मान करून चालणार नाही तर तो सदोदित होत राहावा. कवी विनायक शिर्के आपल्या कवितेत आईची महती फार सुंदर मांडतात. माय तुझ्या पुढे समदे थिटे राऊळ देऊळ तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरुळ तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरुळ. म्हणून स्त्री केवळ उपभोग्य वस्तू नसून ती विश्वाची जननी म्हणून निरंतर कर्तव्य निभावत असते. आई बहीण पत्नी मुलगी अशा वेगवेगळ्या भूमिकेतून समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या स्त्रियांचा हा सोहळा असून कठीण प्रसंगी त्यांच्यात रणचंडिकेचा अवतार दिसावा म्हणून आजच्या तरुण तरुणींनी याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. ज्या देवीसाठी 9 दिवस व्रत उपासना आराधना आपण करत असतो त्या मातांचा प्रेरित करणारा आदर्श संदेश या नवरात्र उत्सव सोहळ्याकडून घेतला तरच या उत्सवाची फलश्रुती होईल. दिवाळी दिवाळीचे हे प्रकाशमय आणि आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक असाधारण तेज देणारा उत्सव आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तोच दिवाळी हा सण त्यातल्याच नव्हे तर भारतीय लोक जगातल्या ज्या विविध ठिकाणी वास्तव्यास आहे त्या प्रत्येक ठिकाणी दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी केल्या जाते. हा आपल्या कृषी संस्कृतीशी अतिशय निकटचा संबंध असलेला आणि अनेक सणांचा समुच्चय असलेला प्रसिद्ध असा सण आहे. ऋतूंच्या गणनेनुसार 2 महिन्याचा 1 ऋतू म्हणजे 6 ऋतू मिळून 1 वर्ष मानल्या जाते. अश्विन आणि कार्तिक या 2 महिन्याचा मिळून शरद ऋतू मानल्या जातो. प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नव्या वर्षाची गणना करण्याची पद्धत होती. यापासूनच पावसाळा देखील बऱ्यापैकी संपलेला असतो. खरीपाचे पिके निघायला सुरुवात झालेली असते. स्वाभाविकच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. आपल्याला माहितच आहे की भूमिक असणाऱ्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटल्या जाते. इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असे म्हणून बलिप्रतिपदेला बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून पूजन केल्या जाते. अश्विन कृष्ण द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस, यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हटल्या जाते. कष्टाने कमवलेल्या धनसंपत्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. अश्विन कृष्ण चतुर्दशी ही नरक चतुर्दशी या नावाने ओळखल्या जाते. नरक राजाने इंद्रावर विजय मिळवला होता म्हणूनच तो दिवस नरक राजाचा आनंदाचा आणि विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस होता. त्यामुळे नरक राज्याच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. प्रतिकात्मक विचार केल्यास दिवाळी हा अंधार घालवून ज्ञानाचा प्रकाश तेवत ठेवण्याचा प्रकाशाचा उत्सव ठरतो. अश्विन अमावस्याला धन धान्य समृद्धी वैभवाविषयी कृतार्थ भावनेने सन्मानपूर्वक केलेल्या कृतीला लक्ष्मी पूजन म्हटले जाते. जसे धनाचे पूजन केल्या जाते अगदी तसेच आपले घर वर्षभर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घेणाऱ्या झाडू आणि केरसुनीची देखील पूजा केली जाते. म्हणजे आपल्या संस्कृतीने मानव जातीचे कल्याण करणाऱ्या निर्जीव वस्तूविषयी देखील मानवी पातळीवर जाऊन विचार केला आहे. एक वेगळा संस्कार शिकवण देणारी घटना म्हणून याकडे बघितल्या जाते. त्यानंतर कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. आज जग हे छोटे गाव होत चालले आहे पण जेव्हा वाहनांची संदेश पाठवण्याच्या मर्यादा होत्या तेव्हा भाऊबीजेला भावाला भेटण्याची त्याला भेटून औक्षण करण्याची बहीण किती आतुर असायची हे आजच्या नव्या पिढीला कदाचित कळणार नाही. परंतु एक काळ असा होता जेव्हा भाऊबीजेकरिता भावाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली बहीण म्हणायची, येवो भाऊ ओवाळणीला माझा भावाच्या चरणी ओवाळीन प्राण माझा माहेरचा राजा बाळकृष्ण माझा. बहीण भाऊ यांचेच नाही तर कुटुंबातील सर्वांचीच नाती महत्वाची असतात. नात्यातील गोडवा सर्वांचाच टिकून राहावा त्यांना नव्याने उजाळा देऊन ती पुन्हा ताजीतवानी करून निर्माण झालेला दुरावा नष्ट करून जिवाळ्याची जपणूक करण्याकरिता दिवाळीचा भाऊबीज हा सण अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो. मकर संक्रांत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना तिळगुळ वाटल्या जाते. मकर म्हणजे रास तर संक्रांतीपासून बनलेला संक्रांत म्हणजे संक्रमण हा अर्थ निघतो. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे होय. राशीच्या कल्पनेनुसार या दिवसापासून सूर्याचे उत्तरेकडचे संक्रमण सुरू होत असल्यामुळे आपल्याकडचा दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. स्वाभाविकच यामुळे प्रकाश वाढतो आणि अंधार कमी होतो. थोडक्यात काय तर अंधारावर मात केल्याचे एक प्रतीक म्हणून हा सण देखील तितकाच महत्वाचा आहे. दक्षिण भारतात पोंगल, पंजाब मध्ये माघी, जम्मू मध्ये माघी संक्रांत या नावाने हा उत्सव साजरा होतो. म्हणूनच या सणाच्या दिवशी आपसातील प्रेम आनंद स्नेह सद्भावना वाढवून अंधाराचे प्रतीक असलेले शत्रुत्व दुर्भावना अबोला हे सर्व विसरून एकमेकाशी संवाद साधण्यासाठी कटुतेची नकारात्मकता घालून गोड संवादाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी प्रत्येकाला मिळावी म्हणून या सणाचे महत्व अनेक पटीने वाढते. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा आहे. यातून आकाशात उंच जाणारी पतंग
सूर्याच्या

0: दिशेने जाण्याचा म्हणजे प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा आनंदाचा संदेश देणारा प्रसंग आहे. तसेच यानिमित्त निसर्ग आणि आरोग्याची देखील काळजी घेतल्या गेली आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळगुळाचे लाडू सेवन केल्या जातात. महिला एक दुसरीला वाण वाटताना भेटवस्तू सोबतच हरभरा, बोर, गव्याच्या ओंब्या आणि तीळ देतात. ऋतुमानाप्रमाणे रानमेवा खाण्यास प्राधान्य देणारा हा सण कृषी संस्कृतीच्या अति निकटचा आणि जवळचा आहे. आजच्या पिढीने केवळ कृत्रिमपणे शुभेच्छा न देता सूर्यमाला समजून घेत लोकसंस्कृतीचे जतन संवर्धन करावे. होळी, रंगपंचमी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. या काळात रब्बीची बहुतांश पिके निघालेली असल्याने शेती हंगामाला निरोप देण्याचा क्षण म्हणून देखील या उत्सवाकडे पाहिले जाते. प्रामुख्याने आपल्या देशात आणि शेजारील नेपाळच्या बहुतांश भागातून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मराठी वर्षाची सुरुवात नव्या पालवीसह येणाऱ्या वसंत ऋतूपासून होते आणि वर्षाची अखेर ही पानगळ करणाऱ्या शिशिर ऋतूने होत असते. या घटनेचा होळी सणाशी खूप जवळचा संबंध येतो. जीवनात चढ उतार अनुभवताना माणसाच्या जीवनात देखील असे प्रसंग येतात, कधी जय कधी पराभव, कधी फायदा कधी नुकसान, कधी आनंद कधी दुःख. यामुळे माणूस एकतर उभारी घेतो किंवा खसतो. पण या सगळ्यावर मात करून आनंदाने आयुष्य जगणे आणि संकटातून मार्ग काढणे हे क्रमप्राप्त असते. होळी या सणाच्या निमित्ताने माणसाच्या मनातील विकार, अनुचित विचार यांना दूर करून सद्गुणाचा आचार प्रत्यक्षात येण्याकरिता अनिष्टाचे दहन करून सदाचाराचा अंगीकार करणे अभिप्रेत आहे. पुराण कथेत हिरण्यकशिपूच्या सांगण्यावरून होलिका भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीमध्ये त्याला मांडीवर घेऊन बसते, परंतु प्रल्हाद सुखरूप बाहेर राहतो आणि होलिका जळते. याच घटनेला अनुसरून आजही होळीचे दहन केल्या जाते. यातून हेच स्पष्ट होते की वाईटाचा अंत आणि चांगल्याचा उत्कर्ष होत असतो. यावर कविवर्य केशव सूत यांनी फार सुंदर ओळी लिहिल्या आहेत. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका, सडतन एक या ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका. गत काळातील नकारात्मक घटनांना विसरून नव्या उमेदीने पुढे वाटचाल करण्याचा प्रारंभ करणे हीच होळीची शिकवण आहे. त्यानंतर विविध रंगाची उधळण करत सकारात्मक उभारी देऊन चैतन्य फुलवणारा रंगपंचमी हा सण द्वापार युगामध्ये गोकुळात कृष्ण राधा खेळत इतर गोप गोपिकांसोबत रंगाची उधळण करून रंगपंचमी उत्सव साजरा करत असे पौराणिक कथेत सांगितले जाते. उत्तर भारतात होळीचा दुसरा दिवस वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणून त्या दिवशी रंगाचा सोहळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात मात्र हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असतो म्हणून धुलिवंदन साजरा केला जातो. या दिवशी अंगाला माती लावण्याची सुद्धा प्रथा आहे. म्हणजेच मातीबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ व्हावे असे संकेत यातून दिले आहे. रंग हा खऱ्या अर्थाने माणसाला जोडणारा, मानवता प्रस्थापित करणारा आहे. कृषी संस्कृतीत सार्वजनिक जीवनात एक नवा उत्साह, आनंद आणि ऊर्जा मिळावी आणि खेळवृत्ती विकसित व्हावी यासोबतच जीवनात निकोप आनंद घेत इतरांशी सौहार्दपूर्ण नाते निर्माण व्हावे हाच या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक काळात या सणाला काही अंशी विकृत वळण लागल्याचे आपल्याला जरी दिसत असले तरी निसर्ग नियमाला धरून आरोग्याचा विचार करून जीवनात आनंद निर्माण करणारा हा उत्सव अधिक चांगल्या प्रकारे नैसर्गिक इको फ्रेंडली रंग वापरून पर्यावरणाची हानी न होता साजरा झाल्यास यातील रंगाची चमक कैक पटीने वाढलेली दिसेल. ग दि माडगुळकर म्हणतात, आज पंचमी सण वर्षाचा, पाऊस पाडा सुख हर्षाचा, विसरा कामे विसरा रान, नाच नाचता विसरा भान, गुलाल बुक्का मुखी माखा, रंग फेका रे रंग फेका, रंग फेका रे रंग फेका. मंडळी, आपले सगळे सण उत्सव आपल्याला खूप काही देत असतात, परंतु कालोघात त्याचे भडक साजरीकरण त्यातला गर्भित अर्थ नामशेष करण्यास कारणीभूत ठरत आहे. तेव्हा आपल्या पारंपरिक आणि कृषीशी निगडीत ऋतुमानाचा, आरोग्याचा, पर्यावरणाचा, सामाजिक सौहार्दतेचा विचार करणाऱ्या आपल्या भारतीय सण उत्सवांना विकृत स्वरूप न येऊ देता त्यातील आनंद, ऊर्जा, प्रेरणा पुढील येणाऱ्या हजारो पिढ्यांना मिळत राहावी याकरिता आज आम्ही सजग होऊन आपल्याला मिळालेल्या लोकोत्सव, लोककला, लोकपरंपरेचा महान वारसा नव्या पिढीला निकोपाने हस्तांतरित करून आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे संवर्धन जतन करण्याचा प्रयत्न करून त्याचा गौरव वाढवूया.
1: लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण आताच आपण ऐकलं. कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे ठीक 2:25 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. मुंबई पुणे मुंबई दोन या चित्रपटातील हे गीत होतं. अश्विनी शेंडे विश्वजीत जोशी यांचं आणि संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. गीतबार या कार्यक्रमात आता ऐकूया स्माईल प्लीज या चित्रपटातील रोहन रोहन यांनी गायलेलं हे गीत. मंदार चोळकर यांचं गीत, स्वर आणि संगीत रोहन रोहन यांचं.

फोटोकॉपी या चित्रपटातील गीता पण ऐकत होतात. स्वप्नील बांदोडकर आणि नेहरा माफ करा नेहा राजपाल यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं.

आनंदाचे झाड या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. साधना सरगम यांनी गायलेलं, विजय कोळेकर यांचं हे गीत होतं. संगीत होतं अजिशोक पत्की यांचं.

आईशपथ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत होतं. सौमित्र यांचं, संगीतकार अशोक पत्की. गीतवार या कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकूया. पोस्टर गर्ल या चित्रपटातील गीत मृण्मयी, प्रगती आणि रसिका यांनी गायलेलं. वैभव जोशी यांचं हे गीत आहे, संगीत आहे अमित राजे यांचं.

या गीताबरोबरच गीतभार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3 वाजत आहे. सादर करत आहोत वनिता मंडळ. वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आठवणींच्या गंधकोशी.

0: श्रोते हो, आठवणीच्या गंधकोशी ह्या सदरामध्ये आज पुन्हा एकदा बुजुर्ग गायक नट रामदास कामत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडनं बऱ्याच काही आठवणी ऐकून घेणार आहोत. आपणही त्यासाठी उत्सुक आहात हे मला निश्चित माहिती आहे. मागच्या भागामध्ये त्यांचं यशस्वी पहिलं व्यावसायिक नाटक मत्स्यगंधा ह्या नाटकाविषयी आपण काही बोलत होतो. तर मला असं विचारायचंय की मत्स्यगंधा या नाटकातल्या ज्या काही चाली अभिषेकीने केल्या, आता नको विसरू संकेत मिलनाचा आता ऐकलं आपण सगळ्यांनी, तर हे गाणं मुलतानी रागामध्ये आहे आणि इतकं रागदारी संगीत, पण इतकं छान ललित शैलीतून ऐकताना असं वाटतही नाही किंवा त्या रागाचं खूप असं दडपण वाटत नाही गाणं ऐकताना आम्हाला. याचं काय रहस्य आहे, म्हणजे अभिषेकींनी काय तऱ्हेने तुम्हाला शिकवलं किंवा तुम्ही मांडलं, त्यातलं रहस्य काय?
1: असं आहे की आता बघा, हे नको विसरू संकेत मिलनाचा हे गाणं आहे ते, तो तृषार्थ आहे, प्रेमाविषयी तृषार्थ आहे. तर त्यांनी बरोबर तो राग निवडला, मुलतानी राग, आणि ती त्याच्या ते ज्या आशय व्यक्त करायला पाहिजे अशा त्यांनी मला चाल दिली आणि तसं गायला मला शिकवलं.
0: मला वाटतं अभिषेकी बुवांची ही खासियतच होती की म्हणजे त्या
1: मला आश्चर्य काय वाटतं माहितीये का, त्या माणसाने कधी नाटकात काम केलेलं नाही, पण नाटकात कुठचा राग कुठे कसं गाणं घ्यायला पाहिजे हे बरोबर त्यांना कळत होतं. हे गाणं कसं व्यक्त करायला पाहिजे, ह्याला कशी चाल पाहिजे, हे फार फार चांगलं ज्ञान होतं. त्या नाटकात कधी काम केलेलं नाही तरी पण हे त्यांना ज्ञान होतं.
0: पण मला वाटतं मुळातच त्यांचा जो स्वभाव होता एक संशोधकाचा म्हणण्यासारखा,
1: एक्झॅक्टली
0: अभ्यासकाचा असा
1: पिंड. एवढंच नाही, आपला पुढे जो गाणारा जो आहे त्याची कुवत काय हे जाणण्याची त्याची कला होती,
0: त्यातली ताकद होती ती. समोरचं व्यक्तीकडे बघून नाटकातलं पात्र कसं आहे, त्याचा स्वभाव काय आहे.
1: तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्हाला, आता त्याच्यामध्ये ती सत्यवतीची गाणी आहे ती आशालता गात होती, पण ती आशालता अभिनयाच्या बाबतीत खूप श्रेष्ठ होती, पण गाण्याच्या बाबतीत ती कुवत कमी होती, म्हणून तिला भावगीत वादाची गाणी दिली.
0: बरोबर.
1: तव भास अंतरा झाला मनरमता मोहना.
0: बरोबर, भावगीताकडे झुकणाऱ्या चाली केल्या
1: त्यांनी. कशा चाली द्यायच्या, रामदास रामदास कसं गाणं कसं द्यायचं,
0: हे त्यांच्या आवाजाची जात ओळखून, पण
1: त्यांनी कुवत, नुसता आवाज नाही कुवत सुद्धा.
0: हो हो, त्यांनी अशा चाली केल्या. पण त्यातली आता तुमची जितकी गाणी लोकप्रिय झाली तरी देखील, म्हणजे मला असं वाटतं की मत्स्यगंधा नाटकामुळे, मत्स्यगंधा नाटकातल्या गाण्यामुळे रसिक श्रोते तुमच्या प्रेमात गुंतून गेले असं मी म्हणते.
1: अभिषेक भाऊची तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, ते मला म्हणायचे गाणं पसरत नको, 5-6 मिनिटाच्या पुढे जाऊच नको, तू तो भाव व्यक्त करण्यापुरतच गाणं घ्यायचं. नाट्यसंगीत म्हणजे काय की तो भाव व्यक्त करण्यासाठी ते गाणं, तू भावना तो प्रसंग पुढे नेण्यासाठी गाणं पाहिजे. तर ते गाणं गाताना जास्त दळण घेऊन बसू नको.
0: बरोबर,
1: थोडक्यात म्हणजे कसं 5-6 मिनिटांमध्ये गाणं आटपून पुढे जायचं.
0: बरोबर,
1: हे त्यांनी मला सांगितलं, ते गाऊन दाखवायचं स्वतः, ते हे त्याचं वैशिष्ट्य होतं.
0: मला वाटतं हे पुढच्या काळात अभिषेकींच्यामुळे हे घडलं, नाही तर तोपर्यंतचा काळ नाट्यसंगीताचं म्हणजे गाणं म्हटलं की 10-12 मिनिटं 15 मिनिटं चाललंय, अशीच परिस्थिती नाट्यातनं होती बऱ्याच नाटकात.
1: मी एकाला असं गाणं शिकवलं, मी गुंतता हृदय गाणं शिकवलं, ते मी गाणं सगळं शिकवलं, त्यांनी ऐकलं ते आणि मला रामदास गुरुजी म्हणाले हे गाणं अशा ताना कुठे मारायचं हो, म्हणजे समजूत अशी होती नाट्यसंगीत गायचं म्हणजे ताना मारायचा
0: होती, नाही अजूनही आहे
1: अजूनही ताना मारणं नव्हे, तो भाव व्यक्त झाला पाहिजे.
0: बरोबर,
1: हे महत्वाचं
0: खरं. आणि नेमकं काही वेळेला ते होत नाही आणि हे अभिषेकींनी फार जपलं, हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य.
1: मी त्याला खूप मानतो, माझ्या आयुष्यामध्ये मी पुढे आलो केवळ अभिषेक बुवांच्यामुळे.
0: पण मग ते जेव्हा गाणं शिकवायचे, मी सहज विचारते की शिकवण्याची जी पद्धत होती त्यांची, म्हणजे शास्त्रीय संगीत नाही नाट्यसंगीताविषयी म्हणते, नाटकाला संगीत दिल्यावर ते गाणं शिकवताना ते जसं दाखवतील, म्हणजे बंदिशीचा हा राखडा त्या नाट्यसंगीताचा तो तसाच यायला पाहिजे, ह्यावर कटाक्ष होता का त्याचा?
1: अगदी तसाच, म्हणजे ही जागा अशीच पाहिजे. आता देवाघरचे गेल्या वेळेला ऐकलं तुम्ही, ते देवा देवा देवा असे ताना घोटून घ्यायचे,
0: घोटून घ्यायचे,
1: कारण ही ताण अतिशय अवघड ताण
0: आहे,
1: पटकन आली पाहिजे गाताना.
0: हो हो, बरोबर आहे.
1: ते त्यांचा कटाक्ष तसा होता, म्हणजे कसं काढून घ्यायचं हे त्यांच्याकडे फार कसब होतं.
0: कारण त्या शब्दाचं जे वजन आहे, म्हणजे ते करेक्ट यायला पाहिजे यासाठी ते आग्रही असावेत,
1: जागरूक जागरूक आणि आग्रही,
0: त्यामुळेच ते इतकं कसदार येऊ शकतं. आणि शिवाय पुन्हा तुमचे 500-700 प्रयोग होऊन गेले त्या नाटकाचे, तितक्या
1: वेळा खूप प्रयोग झाले,
0: त्यामुळे साहजिकच मत्स्यगंधेतली गाणी तर लोकप्रिय झाली. गुंतता हृदय त्याची एक आठवण तुम्ही नेहमी सांगता, जरा सांगा ना.
1: मी सांगतो तुम्हाला काय झालं ते, ज्यावेळी हे आमचं नाटक आलं स्टेजवर, ते नाटक चाललं नाही, का चाललं नाही तर त्याचं संकलन केलं नव्हतं. पहिला प्रयोग 5 तास चालला. तर सुरुवातीला आम्ही मार खाल्ला, अक्षय 40-50 प्रयोग आपण काही नाटक चालत नव्हतं. शेवटी मग आम्ही ते संकलन केलं नाटकाचं, काही गाणी उडवली, शंतनूची गाणी उडवली, माझे गाणं उडवलं, त्यात ते हे गाणं उडवलं,
0: कुठलं
1: गुंतता हृदय गाणं उडवलं होतं, गायचं नाही सांगितलं, पण ती रेकॉर्ड आली माझी. रेकॉर्ड आल्यानंतर लोक म्हणाल की अरे तुम्ही हे बाकीची गाणी गाता पण गुंतता का तुम्ही, म्हटलं असं संकलन केल्यामुळे आम्हाला गाता येत नाही ते, नाही म्हणाल ते गायला पाहिजे, पुण्याला तर लोक आतमध्ये आले, तुम्ही गायला पाहिजे म्हणाला, असं नाही चालायचं. शेवटी मी यांची परवानगी घेतली असोसिएशनच्या मालकांची आणि मी गाणं गायला सुरुवात करू. हे गुंतता हृदय,
0: ते गुंतता हृदय कसं ते गाळून चाललेलो
1: छान, त्यांनी खमातो केलाय तो.

0: एक शब्द कसे टाकायचे, हृदय हा शब्द तो कसा पाहिजे, हृदय आहे म्हणते हृदय म्हणते दगड नाही म्हणजे दळ नाही
1: म्हणून नाही
0: चालणार, कसं घ्यायचं ते सांगायचं,
1: ते भावनात्मकच गाणं आलं पाहिजे.
0: काय मला शिकवलं नाही हे विचार तुम्हाला.
1: पण मग आता ह्या गाण्यातच किंवा या गाण्यापासून नेहमीच जे आढळून आलं आपल्याला की अभिषेकी बुवांनी जी गाणी केली त्याच्यात नेहमी दुसरा अंतरा जो आहे तो जरा जास्त वेगळाच असायचा.
0: वेगळाच
1: तसं गुंतता मधला दाखवा ना जरा, तो वेगळा येतो बघा दुसरा अंतरा.
0: तो आहे मिसर खमाज, तो पुढे तो थोडासा मांड रागाकडे,
1: थोडा

0: दोन खमास तुम्हाला मी ऐकवले.
1: बरोबर बरोबर.
0: मानापान मधला आणि हा खमास.
1: आणि हा
0: हा वेगळा, अतिशय वेगळा
1: वेगळा वेगळा. आणि ही गाण्याची नजर तुम्हाला अभिषेक बुवांनी दिली
0: हो,
1: आणि त्याचा तुम्हाला आपोआपच सर्वच कलेचे गाणी गाताना साहजिकच उपयोग झाला असेल, शंका नाही.

0: मत्स्यगंधा हे नाटक तर सर्व परीनी तुमचं गाजलं, पण त्यानंतर आलेलं ययाती आणि देवयानी किंवा हे बंधरेशमाचे, ह्या सगळ्या नाटकांमुळे अभिषेकींचा तुम्हाला सातत्याने सहवास लाभला असेल.
1: हो हो.
0: आणि कित्येक गोष्टी सहवासातनं पण खूप काही शिकायला मिळतं.
1: हो.
0: तर तसं तुम्हाला अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या,
1: खूप शिकायला मिळालं मला.
0: तर त्याच्यातल्या अगदी निश्चित अशा काही सांगू शकता का की तुम्ही हे अभिषेकीमुळेच मला कळलं?
1: हे पहा शुभराताई, तुम्हाला सांगतो मी संशय कल्लोळ किंवा मृत्स्यकटीक किंवा शारदा ही नाटकं मला अग्निभवन शिकवले. हो. पण त्यांचा बास थोडासा जुना बास होता, म्हणजे जुन्या पद्धतीने गाणं कसं म्हणायचं, फार चांगला होता तो, पण त्या पद्धतीचं गाणं कसं होतं ते सांगायचे. पण अभिषेक भवन काय केलं की शास्त्रीय संगीतावर गाणं आधारलं खरं, पण तो सुद्धा तो सुगम कसा करायचा
0: हे
1: त्याने दाखवलं.
0: बरोबर, जुन्यातला चांगला भाग त्यांनी घेतला, पण त्याच्यात कल्पकतेने
1: कल्पकतेने फिरवायचं कसा, सुगम कसा करायचं हे त्यांनी शिकवलं
0: नेमकेपणाने. हे तुम्हाला
1: शास्त्रीय संगीत तानाय घ्यायचा, पण त्याचबरोबर त्या सुगम पण करायचं हे त्यांनी शिकवलं. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे.
0: पण एकूण तुम्ही साधारण किती नाटकं आणि किती भूमिका केल्या?
1: मी आतापर्यंत 18 नाटकामध्ये मी कामं केली, जुन्या नवीन नाटकामध्ये, आणि माझ्या भूमिका जवळजवळ 20 आहेत.
0: 20
1: म्हणजे कसं की सौभद्रामध्ये मी 3 भूमिका केल्या, एक अर्जुन केला मी, कृष्ण केला आणि नारद केला,
0: तिन्ही भूमिका.
1: 18 नाटकातल्या 18 भूमिका आणि अधिक 2 ह्या 2
0: 20 भूमिका झाल्या. आता एवढ्या भूमिका आणि त्यांचे शेकड्यांनी झालेले नाट्यप्रयोग, म्हणजे असं म्हटलं तर
1: शेकड्यांनी,
0: म्हणजे सगळे मिळून हजारोच्या वरती प्रयोग तुमचे झाले,
1: 4000 प्रयोग झाले.
0: तर असे अनेक प्रयोग केल्यानंतर तुम्ही उदरनिर्वाहासाठी नोकरी पण करत होतात एअर इंडियामध्ये. मग असा विचार केला तर आजकालच्या दिवसात, आज नाटक तर नाटक करणारी मंडळी आहेत, सिनेमा तर सिनेमा करणारी मंडळी आहेत, पण नोकरी आणि संगीत नाटक या दोन्हीचा मेळ घातला कसा तुम्ही, आणि ही तारेवरची कसरत तुम्ही कशी सांभाळलीत हा मोठा प्रश्न आहे.
1: मी नोकरी करत होतो, माझ्या पोटापाण्याचा प्रश्न होता नोकरी पुढे, आणि हा माझा छंद होता. खरं सांगतो मला, हा माझा छंद होता,
0: पण त्या छंदाचं रूपांतर फार मोठ्या
1: ते झालं, ते देवाची कृपा काय म्हणायचं. आता काही लोक मला म्हणतात कधी, नाही बाबा मला ते नाटकात कामं करता येत नाही किंवा गाणं गाता येत नाही कारण मी नोकरी करतो, आणि हे मला मान्य नाही. म्हणजे 5:30-6 वाजे पण काम करतो किंवा 8-8:30 पण सुद्धा मी रात्री बसत होतो एअर इंडियामध्ये, पण शनिवार रविवारी मला कुणीही थांबू शकत नव्हतं. मी ऑफिसमध्ये येणार नाही.
0: बरोबर.
1: आणि त्याची मी
0: पूर्ण वेळ नाटकासाठी,
1: म्हणजे अशा प्रयोग केलेले आहेत मी की शनिवार रात्री बसायला, रविवारी सकाळ, रविवार दुपार, रविवार रात्र, अशा 4 प्रयोग मी ह्या 1.5 दिवसामध्ये केले.
0: शनिवार रविवार मध्ये
1: केलेलेच आहेत.
0: हो बरोबर,
1: पुष्कळ केलेले आहेत.
0: नाही हे तर प्रयोग केलेत तुम्ही, पण नाटकांच्या तालमी त्यावेळेला ज्या पद्धतीने चालायच्या, 2-2, 3-3 महिने नाटकाच्या तालमी चालत असत.
1: 4 महिने तालमी चालल्या होत्या, 4 महिने आणि ययाती देवयानीच्या
0: एवढ्या.

0: आज मी तुम्ही नोकरी सांभाळून केल्यात
1: हो।
0: म्हणजे मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आजकाल असं असं उत्तर दिलं जातं हे काय करणार बाबा नोकरीमुळे जळत नाही, तर असं विचार केला तर आवड असली की सवड निघते हे तुमच्या उदाहरणावरनं
1: जिद्द पाहिजे।
0: बरोबर,
1: ती जिद्द नसेल तर तुम्हाला काही करता येणार नाही, मग तुम्ही घरी बसून राहायचं असं नाही चालणार, मेहनत करायला पाहिजे। आता घरी थोडासा रोष व्हायचा आमच्या घरी सुद्धा, म्हणजे मिसेस जरा थोडीशी नाराज व्हायची, पण मी तर सांगितलं की मला ही माझा छंद आहे, मला पुढे गेलं पाहिजे।
0: बरोबर,
1: तिने मला कधी आडकाठी केली नाही, चांगलंच
0: बरोबर साथ दिली,
1: सहकार केला।
0: आणि तसं तर घरच्यांच्या सहकार्याशिवाय करणं हे शक्यच नाही कुठल्याही कलाकाराला, घरच्यांची साथ तेवढी पाहिजेच, त्याशिवाय हे शक्य नाही। बरं, मला आता तुम्ही असं सांगा, ह्या सर्व 18 नाटकातल्या भूमिकांमध्ये असं विचारणं थोडं गैर आहे खरं बघायला गेलं तर, कारण प्रत्येक भूमिकाच प्रत्येक कलाकाराची, कारण त्याच्यात जीव ओतलेला असतो, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात सर्वात आवडती भूमिका तुमची कोणती?
1: खरं म्हणजे आईला सगळीच मुलं,
0: म्हणूनच म्हटलं हे विचारणं गैर आहे पण तरी।
1: नवीन नाटकामध्ये मला आवडतं नाटक म्हणजे आणि भूमिका कचाची भूमिका ययाती देवयानीमध्ये,
0: ययाती
1: अतिशय सुरेख भूमिका आहे ती। आणि जुन्या नाटकामध्ये मानापमान हे चॅलेंजिंग भूमिका आहे ती।
0: हा, मी तू ह्या प्रश्नाकडेच येणार होते की एवढ्या सगळ्या भूमिका केल्या जुन्या आणि नवीन नाटकातल्या, पण सर्वात आव्हानात्मक वाटलेली भूमिका कोणती?
1: ती धैर्यधराची मानापमान।
0: आणि मग ती भूमिका तुमच्याकडनं कोणी व्यवस्थित बसवून घेतली, करवून घेतली, किंवा त्यातलं, कारण इथे कसं अभिषेकींचं संगीत होतं, पण मानापमान मधली गाणी दुसऱ्या कोणी बसवून घेतली का, किंवा भूमिका बसवून घेतली, किंवा असं काही?
1: त्यात मी किस्सा तुम्हाला सांगतो, मी एकदा गोपीनाथ सावकारला म्हणालो की गोपीनाथजी मला धैर्यधर करायचंय, जरा थोडेसे हसले, म्हणाल की म्हणजे तू तर काय करणार आहेस, ते तुला काय झेपणार ते एवढा,
0: असं म्हणाल,
1: म्हणजे तुम्ही आत्ताच तो नाव झालेला आहे सध्या त्याचा विचार करू नको, असं त्यांचा सांगण्याचा अर्थ होता। पण एक दोन वर्ष गेल्यानंतर मग त्यांनीच मला प्रपोजल आणलं, ते आता धैर्यधर करतोस का, पण तुम्ही मागे मला सांगितलं होतं ना की आता करू नको म्हणून, नाही आता तुझी तयारी झाली असं ते मला म्हणाले,
0: असं त्यांनी सांगितलं।
1: आणि ती आव्हानाची भूमिका मी स्वीकारली, त्याचा फार मोठा इतिहास आहे।
0: सांगा
1: ना, ते म्हणाले 3 महिने तालीम करायची गाण्याची, फक्त गाणी बसवायची 3 महिने। आणि मी गोविंदराव अग्निंच्याकडे मी जात होतो, खोणसवाडी मध्ये त्यांचा क्लास होता, आणि तिथे मी ऑफिस सुटलं की तिथे त्यांच्याकडे जायचो, 6:30 तिथे पोहोचल्यानंतर 8:30-9 वाजेपर्यंत बसायचो, आणि 3 महिने म्हणजे दर दिवशी नव्हे, आठवड्यात 2-3 दा असं
0: बोलावतील तसं।
1: आणि मी त्यांच्याकडे गाणी शिकून घेतली, आणि त्याने मला एवढंच चांगलं शिकवलं, म्हणजे हे गाणं बालगंधर्वांनी कसं गायलं असतं, हे गाणं दिनाथराव कसे गायले असते, छोटा गंधर्व हे कसे गातात, या तिन्ही मला जागा दाखवायचे, हे बघ हे असं असतं तरी नाही, दिनाथरावच्या जवळ्याची तान कशी येते हे त्याने गाऊन दाखवलं, बालगंधर्व कसे गात होते हे दाखवलं त्याने मला। आणि आता ह्या त्या मला सिलेक्ट कर, तुला पाहिजे ते गाणं केलं आणि तुझ्या गळ्याप्रमाणे स्वीकार,
0: शेवटी ते
1: आणि शेवटी मी त्याप्रमाणे मी ती गाणी बसवली, आणि मग मी त्याला म्हणून दाखवली, आणि तिने त्यांनी पास केली, तर मग आमच्या प्रोच्या तालमी सुरू झाल्या, आणि प्रोच्या तालमी सुरू झाल्या त्यावेळी, आणि त्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की मास्टर दत्ताराम लक्ष्मीधरचं काम केलं होतं, परशुराम सामंतांनी केलं होतं विलासधरचं काम, आणि भामिनी होत्या निर्मलाताई गोगटे,
0: निर्मला गोगटे,
1: असा उत्कृष्ट प्रयोग व्हायचा तो, शेंद्रचे प्रयोग झाले त्याचे।
0: हो हो, मगाशी तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की अग्निबुवांनी तुम्हाला शिकवताना छोटा गंधर्व कसे गायले असते, दिनानाथराव कसे गायले असते असं दाखवलं, आणि त्याप्रमाणे तुम्ही एक थोडीशी झलक तुम्ही आम्हाला दाखवाल का एखाद्या गाण्यामध्ये, कुठलं तरी मानापमानातलं एखादं गाणं घेऊन की हेच गाणं दिनानाथराव कसं म्हटलं असतं आणि छोटा गंधर्वांनी कसं म्हटलं असतं, कारण दोघांचीही गाजलेली भूमिका होती धैर्यधराची असा विचार केला तर।
1: आता एक मी तुम्हाला मानापमान नाटकात गाणं दाखवतो तुम्हाला, भालीचंद्र से धरिला, ते जुने कसे गायचे सांगतो तुम्हाला।

0: हा दिनानाथ,
1: हा दिनानाथांचा ढंग आहे. ह्या चाली अशा तऱ्हेनं दिनानाथ गात होते, ह्यात ही चाल जुनी आहे हे गोविंदराव अग्नींनी मला शिकवलं. माझा बेस पक्का केला गोविंदरावने,
0: अग्निबुवांनी नाट्य संगीतात. हो, आणि पुढे अभिषेकींनी त्याला अगदी कळस
1: सोडला,
0: कोंदण लावलं.
1: अगदी बरोबर.
0: मला असं वाटतं की आता हे आपण मानापमान नाटकातलं ही जी धैर्यदराची तुम्ही भूमिका केलीत आणि जी तुम्हाला आव्हानात्मक वाटली आणि ती तुम्ही यशस्वी केलीत, ह्या भूमिकेची एक आठवण मला आठवते त्याप्रमाणे संयुक्त मानापमानचा एक प्रयोग झाला होता आणि पहिले दोन अंक तुम्ही धैर्यदराची भूमिका करणार होतात आणि नंतरचे दोन अंक रामभाऊ मराठे करणार होते.
1: ही कल्पना अण्णांची,
0: गोखलेंची,
1: विद्यार्थी गोखले अण्णांची 1971 साली, 50 वर्ष पूर्ण
0: झाली या निमित्ताने.
1: पहिल्या दोन अंकामध्ये धैर्यदर मी केला आणि शेवटच्या दोन अंकामध्ये
0: रामभाऊ
1: मराठे केला.
0: आणि मला आठवतंय त्याप्रमाणे पहिले दोन अंक म्हणजे असे सणसणीत गाणी झाली आणि मी तेव्हा ऐकलेलं, मला मला एवढं आठवत नाही, तुम्ही सांगा.
1: झाली होती मनाला, मला 3 मंथ्सभर त्याने रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आता.
0: हो, कारण म्हणजे मला जे आठवत होतं तेव्हा तुम्ही म्हणालात की रामभाऊंच्या बरोबरीने आपल्याला गायचंय, तुम्ही अशी कसून तयारी केली होती
1: त्याची,
0: आणि त्यामुळे तो प्रयोग अजूनही स्मरणात असलेला असा प्रयोग आहे आणि धैर्यधराची भूमिका पण तितकीच अजून लक्षात आहे आणि अनेक लोक अजूनही त्या वेळची आठवण काढतात.
1: म्हणजे त्यावेळी माझ्या मी गायलो आणि मला सावकार काय म्हणायचे, वंशभोर घ्यायचा नाही म्हणून मी वंशभोर, तुम्हाला वंशभोर गेलो आतमध्ये, लोक आतमध्ये घुसले रंगपटामध्ये घुसा, मग ओढून बाहेर आणलं का
0: नाही. आणि रसिकांच्या आग्रहासमोर तुम्ही काही नाही,
1: ओढून आण, मला अक्षरशः ओढून आण.
0: बरोबर बरोबर, साहजिक आहे.
1: खूप,
0: पण अशा अनेक आठवणी असतीलही, पण आपल्याला आठवणी अजूनही पुढच्या दोन भागात ऐकायच्या आहेत, त्यामुळे आजचा हा दुसरा भाग आपण इथे संपवतो आहोत. पण यानंतर मात्र पुढचा भाग ऐकण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत, अजून बऱ्याच आठवणी ऐकायच्या आहेत. आज इथेच थांबूया. नमस्कार.

वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकत होतात आठवणींच्या गंधकोशी. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. वेळ झालेली आहे मिश्र संगीताची.

अजित कडकडे आणि सहकार्याने गायलेलं प्रवीण दवणे यांचं हे गीत होतं. संगीत लाभलं होतं नंदू होनपी यांचं. श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्र संगीत.

सभ्यता कार्यक्रम नाद ब्रह्मा। नाद ब्रह्मा या कार्यक्रमात ऐकूया देवप्रिया चटर्जी यांचं बासरी वादन, ऐकूया राग जैत विभास, विभासंगाचा जैत राग आज आपण ऐकणार आहात। द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे आणि तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची। ऐकूया देवप्रिया चटर्जी यांचं बासरी वादन विभासंगाचा जैत राग।

पहाटे 6:04:30 होता है। सादर करत आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वृंदा गुंडकुर यांचं गायन। ऐकूया राग अहिरभैरव। विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत कहाँ तुमर रेन जागे। द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत रबो को पहचाने अरे। आणि जनन जनन पायला पाहिजे। तबला साथ केली आहे मेफूज खान यांनी, हार्मोनियम साथ केली आहे अनिरुद्ध गोसावी यांनी। ऐकूया वृंदा गुंडकुरी यांचं गायन राग अहिरभैरव।

0: नादब्रह्म या कार्यक्रमात वृंदा मुंडकूर यांचं गायन आपण ऐकलं. आपण ऐकत होतात राग अहिरभैरव. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

0: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय, ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे.

0: तर त्यांनी ह्या युपीएससारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. अन्नपूर्णा या चित्रपटातील गीतज्ञ सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांचं हे गीत, संगीतकार स्नेहल भाटकर.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची।